सुप्रभात श्रोते हो. 229 अंश नोमीटर अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आणि FM बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं परभणी केंद्र. नमस्कार श्रोते हो, आमच्या प्रथम प्रसारण सभेत सर्व रसिक श्रोत्यांचं हार्दिक स्वागत. श्रोते हो, आज आहे बुधवार, भारतीय सौरतिथी 6 ज्येष्ठ, शके 1948 अर्थात 3 जून 2026. श्रोते हो, FM बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर आपण आमचं प्रसारण ऐकू शकता, तसंच

न्यूज ऑन AIR या ॲपवर देखील आपण आमचं प्रसारण ऐकू शकता. तेव्हा श्रोते हो, सुरुवात करीत आहोत प्रथम प्रसारण सभेला मंगलवाद्यांनी. उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकारी यांनी सनईवर वाजवलेला राग ऐकूया, हिंदोळ.

229 मीटर अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 102 मेगा हर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. यानंतर ठीक 6 वाजता हिंदी बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत काही क्षणात. दरम्यान आनंद घ्या या रागाचा.

परमेश्वराने आपणास सर्व सुखी बनवण्यासाठी अनेक माध्यमं दिली. आपण नेहमी वाट पाहत असतो ती संधीची, पण त्यातली योग्य संधी कोणती हे मात्र आपण कधी समजू शकलो नाही. निसर्गाने सर्व मानवांना समान अवयव देऊन साम्यता दाखवली, पण दैनंदिन जीवनामध्ये मात्र माणसाचे तीन प्रकार पडतात, श्रीमंत, मध्यमवर्गीय व गरीब. आपल्या संस्कृतीने आपल्याला दानाचे महत्त्व सांगितले आहे.

0: एकदा एक लहान मुलाने त्याच्या वडिलांना विचारले, बाबा, समाजात देवाने गरीब लोक का तयार केले? तेव्हा त्याच्या वडिलाने त्याला सांगितले की आपल्याला त्यांची सेवा करता यावी. त्यांची सेवा म्हणजेच ईश्वराची सेवा होय. हा धडा जसा त्या मुलासाठी नैतिकतेचा होता, तसा प्रत्येकासाठी देखील तो महत्त्वाचा आहे. आयुष्यातील खरे सुख पैसा कमवण्यात नाही, खरे समाधान धनदौलतीत नाही, चिरकाल शांती ही दानातून प्राप्त होते. आपण काय दान करतो हे देखील महत्त्वाचे आहे. आपण जे दान करतो ते सत्पात्री पडणे महत्त्वाचे आहे. दान कोणाला द्यावे हे सुद्धा महत्त्वाचे आहे. जो सत्याच्या मार्गाने चालतो, चारित्र्यवान आहे, सामाजिक व धार्मिक कार्यात जो महत्त्वाची भूमिका पार पाडतो व त्याला धनाची गरज आहे, त्यालाच हे दान करावे. आपल्या धनाचा वापर हा आदर्श कार्यासाठीच व्हावा, हे महत्त्वाचे आहे. दानात अनेक प्रकार आहेत. प्रामुख्याने दान देणे व दान घेणे असे मुख्य त्याचे प्रवाह आहे. दान देणे ही आपल्या मनाच्या स्थितीवर आधारित आहे. आपल्याजवळ आवश्यकतेपेक्षा जास्त धन असून सुद्धा ती दान करण्याची वृत्ती असावी लागते. दान देण्यासाठी मनाचा मोठेपणा असावा लागतो. केवळ धनसंचय करणे हा ज्यांचा हेतू असतो त्यांना मोक्षाच्या वाटा स्वहस्ते बंद केलेल्या असतात. पण धन कमावणे व त्यातील काही भाग हा दान करणे हा योग्य मार्ग आहे. जगातील सर्वच धर्मशास्त्र सांगतात की आपण जमा केलेले धन हे अशुद्ध धन असते. आपण जमा केलेल्या धनापैकी काही भाग जेव्हा दान करतो तेव्हा उर्वरित धन हे शुद्ध धन बनते. या शुद्ध धनानेच आपल्या कुळाचा उद्धार होतो. गरीब असला तरी त्याच्यात थोडी का होईना दान करण्याची वृत्ती पाहिजे. जसे म्हणतात, ओ अमीर अमीर ना हो जिसका दिल फकीर ना हो, और ओ फकीर फकीर ना हो जिसका दिल अमीर ना हो. दान देणाऱ्याची व दान घेणाऱ्याची वृत्ती महत्त्वाची असते. आम्ही परमेश्वराकडे दान मागतो देणगी नाही. परमेश्वर देखील आपल्यास योग्य असे दान देतो, पण परमेश्वराकडे दान मागण्यापूर्वी हा विचार करा की मी परमेश्वराची काय सेवा केली, मानवाच्या विकासासाठी माझी भूमिका काय होती. जेव्हा परमेश्वराकडे दान मागा तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की आम्ही धर्मासाठी काय केले. आपण जर काही केले नसेल तर आपल्याला दान मागण्याचा अधिकार नाही. संतांनी परमेश्वराकडे दान मागितले पण स्वतःसाठी नाही, सर्वांसाठी. संतांच्या जवळ स्वार्थ नसतो म्हणून भगवंत देखील संतांचे मागणे मानतो. संत ज्ञानेश्वरांनी गीतेचे प्राकृत भाषेमध्ये रूपांतर केले, भावार्थ दीपिका पूर्ण केली व त्यानंतर विश्वात्मदेवाकडे पसायादान मागितले. परमेश्वराकडे दान मागतानाच माऊली प्रथमतःच म्हणते, आता विश्वात्मके देवे. आता हा शब्द काय सांगतो? तर तुम्ही सांगितलेले कार्य मी पूर्ण केले आहे, आता वेळ आली आहे ती दान मागण्याची. आठवा पसायदान. काय मागितलं माऊलीनी स्वतःसाठी? काहीच नाही. माऊलींना पसायदान मागितलं ते सर्वांसाठी.
1: श्रोते, आत्ताच आपण दान याविषयी संजय पिंपळगावकर यांचे अतिशय मौलिक विचार ऐकले आणि या विचारावर नक्कीच आपण विचार करायला हवा. 229° नोमीटर अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आणि FM बँडच्या 102 मेगा हर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. आता वेळ झाली आपल्या मंगल प्रभात या भक्तिमय कार्यक्रमाची.

श्रोते हो, आत्ताच आपण उषा मंगेशकर यांनी गायलेलं सुमधुर असं गीत ऐकलं. आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

श्रोते हो, आताच आपण अजित कडकडे यांनी गायलेलं संत जनाबाई यांचं आणि याला संगीतबद्ध केलं होतं विलासबुवा पाटील यांनी. श्रोते हो, आपण ऐकत आहात मंगल प्रभात. यानंतर आपण ऐकूया पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं सुमधुर असं भक्तिगीत.

श्रोते हो, आत्ताच आपण पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं भक्तिगीत ऐकलं. यानंतर आपण ऐकूया सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं भक्तिगीत.

श्रोते हो, आत्ताच आपण सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं भक्तिगीत ऐकलं. यानंतर आपण ऐकूया विठ्ठल हेदुकर आणि सहकारी यांनी गायलेलं आणि मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेलं सुमधुर असं भक्तिगीत.

श्रोतेहो, आत्ताच आपण विठ्ठल हेदुकर आणि सहकारी यांनी गायलेलं सुमधुरसं गीत ऐकलं. या गीताला संगीत केलं होतं मधुकर पाठक यांनी. श्रोतेहो, आता आपण ऐकूया देशभक्तीपर रचना.

श्रोते हो, आत्ताच आपण देशभक्तीपर रचना ऐकली. यानंतर आपण ऐकूया हिंदी भक्ती रचना हरिओम शरण यांच्या स्वरातून.

0: श्रोते हो, हरी ओम शरण यांनी गायलेल्या हिंदी भक्ती रचनेबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम इथे संपन्न करत आहोत. मध्यम लहरी 1300 किलो हर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. यानंतर ठीक 6:40 आमच्या शेतकरी बांधवांसाठी आपण कार्यक्रम ऐकणार आहात. कृषी वाणी यामध्ये मूलस्थानी जलसंधारण याविषयी डॉक्टर आनंद गोरे यांनी दिलेली माहिती श्रोते हो आपण ऐकणार आहात. पण तत्पूर्वी ऐकूया.
1: मागील 25 वर्षापासून गुणवत्तेचं माहेरघर म्हणजेच भारत भारती माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय दत्तधाम वसमत रोड परभणी.
2: कला विज्ञान आणि वाणिज्य शाखेसाठी प्रवेश देणं सुरू. विज्ञान शाखेसाठी कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, क्रॉप सायन्स, जनरल सायन्स, EM आणि MM साठी तसेच 5वी ते 12वी साठी देखील प्रवेश देणं सुरू. कला विभाग स्पर्धा परीक्षेची विशेष तयारी. संपर्क 91-45-19-52-23 आणि 98-50-86-11-69.
1: मागील 25
3: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, मी डॉक्टर आनंद गोरे, मुख्य शास्त्रज्ञ अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथून आज आपल्याला मूलस्थानी जलसंधारण म्हणजे काय यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत उपलब्ध आहे. आपण पाहतो की कोरडवाहू शेतीमध्ये किंवा सर्वसाधारण शेतीमध्ये आणि विशेष करून आता अल्निनोच्या पार्श्वभूमीवर मूलस्थानी जलसंधारणास अत्यंत महत्त्व प्राप्त झालेले आहे. आता मूलस्थानी जलसंधारण म्हणजे काय? तर पावसाचे पाणी ज्या ठिकाणी पडते त्याच ठिकाणी किंवा त्याच शेतात अडवणे, त्याला मुरवणे आणि पुढील उपयोगासाठी साठवणे, यालाच आपण मूलस्थानी जलसंधारण किंवा इन्सिटू मॉइश्चर कॉन्झर्वेशन किंवा इन्सिटू वॉटर कॉन्झर्वेशन असे म्हणतो. आता याचा मुख्य उद्देश असा असतो की पावसाचे पाणी शेतातून इतर ठिकाणी वाहून जाऊ नये, यासोबतच मातीची धूप कमी व्हावी, आपल्या त्या ठिकाणी जमिनीतील किंवा शेतातील ओलावा जास्त काळ टिकावा आणि पिकांना जेव्हा पावसाचा खंड असतो किंवा कोरड्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी हा ओलावा त्या ठिकाणी उपलब्ध व्हावा. आणि विशेष करून कोरडवाहू शेतीमध्ये जेव्हा कमी व नियमित जो पाऊस किंवा पावसाच्या वितरणामध्ये जी तफावत दिसून येतो अशा वेळेला आपल्याला या मूलस्थानी जलसंधारणाच्या तंत्रज्ञानाला अत्यंत महत्त्वाचं आहे.

आता याच्यामध्ये मूलस्थानी जलसंधारणाचे महत्वाचे उपाय कुठले आहेत, तर समतल मशागत किंवा उताराला आडवी मशागत. उताराला आडवी नांगरट करावी, त्यामुळे पावसाचे पाणी थेट वाहून न जाता शेतीमध्ये मुरते. ही पद्धत कमी खर्चाची आहे आणि अत्यंत उपयुक्त आहे. कंटूर मशागत म्हणजेच काय, की नैसर्गिक समोच्च रेषेनुसार आपण कंटूर लाईननुसार मशागत करतो, हाही उपाय त्यासारखाच आहे. यानंतर खोल नांगरट आपण केली पाहिजे, जेणेकरून दर 2 वर्षांनी किंवा 3 वर्षातून एक वेळेला. उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यापूर्वी खोल नांगरट केली तर जमिनीचा कडक थर तुटतो, पावसाचे पाणी खोलवर मुरते, जमिनीत हवा खेळती राहते आणि मुळांची वाढ चांगली होते. यानंतर सरी वरंबा पद्धत, यासोबतच रुंद वरंबा सरी पद्धत म्हणजेच BBF पद्धत. या पद्धतीमध्ये सोयाबीन, कापूस, तूर, मका व इतर भाजीपाला यासाठी ही पद्धत अतिशय उपयुक्त आहे. यामुळं काय होते की सरीमध्ये पावसाचं पाणी त्या ठिकाणी साचतं आणि आपल्याला त्या ठिकाणी ते पाणी मुरून पुढील कालावधीमध्ये त्याचा उपयोग होतो. यानंतर बंद सरी किंवा ज्याला आपण टाईड रिजेस म्हणतो, यामध्ये काय होतं, सरीमध्ये ठराविक अंतरावर छोटे छोटे आपण आडवे बांध करतो आणि यामुळं काय होतं की या सरीमध्ये पाणी अडतं आणि हळूहळू ते जमिनीत मुरतं. विशेष करून हलक्या किंवा मध्यम जमिनीत हा उपाय चांगला आहे. यानंतर आंतरमशागत करणे, जेणेकरून यामुळे जमिनीतील बाष्पीभवन कमी होते आणि ओलावा टिकून राहण्यामध्ये मदत होते. विशेष करून बऱ्याच वेळेला ज्या भेगा पडलेल्या आहेत त्या आपण त्या ठिकाणी मिटवतो. आच्छादनाचा वापर, जमिनीवर पिकांचे अवशेष हेक्टरी 3 ते 5 टन आपण वापरला पाहिजे. त्याच्यानंतर पिकांचे अवशेष जमिनीमध्ये आपण जर ठेवले तर त्याचाही फायदा होतो. आंतरपीक पद्धती, पीक फेरपालट, पट्टा पद्धतीनं किंवा पट्टा पीक किंवा पट्टा पेर पद्धत, त्याच्यानंतर शेतातील लहान बांध बंदिस्ती, बांधावरचे गवत आणि त्याचे पट्टे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या मूलस्थानी जलसंधारणामध्ये त्या ठिकाणी येतात आणि यामुळे आपल्याला कोरडवाहू शेतीमध्ये फायदा होतो. तर अशा पद्धतीचे आपण मूलस्थानी जलसंधारणाचे उपाय आपण योजले पाहिजे. धन्यवाद.

श्रोते हो आताच आपण कृषीवाणी हा कार्यक्रम ऐकला. मूलस्थानी जलसंधारण याविषयी डॉक्टर आनंद गोरे यांनी दिलेली माहिती श्रोते हो आपण ऐकलीत. 229° नोमीटर अर्थात 1305 KHz आणि एफ एम बँडच्या 102 MHz श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, 6:55 संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत काही क्षणात.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत रजोनिवृत्ती या विषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा.
1: श्रोते हो नमस्कार. आज आपण रजोनिवृत्तीमध्ये महिलांनी विशेष ज्या काही चाचण्या आहेत तब्येतीच्या आणि त्या लक्षणासंबंधीच्या त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. जे मी आधीच्या भागामध्ये सांगितले होते, जी लक्षणं होती, जे हॉट फ्लशेस होते, नंतर हार्मोन्समध्ये जे काही वर खाली जे हार्मोन्स होत होते त्याबद्दल ज्या टेस्ट असतात त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या टेस्ट असतात CBC, जे ज्याच्यामध्ये आपण हिमोग्लोबिन आणि इतर ज्या काही गोष्टी असतात ओव्हरऑल CBCचा जो काउंट असतो तो महत्त्वाचा असतो. नंतर शुगर,

0: कारण जे हार्मोन्स कमी जास्त होतात त्याचा इतरही हार्मोन्सवरती परिणाम होतो, त्यामुळे शुगर टेस्ट करणं खूप गरजेचं असतं. डायबिटीजकडे पेशंट जातो आहे का हे बघणं गरजेचं असतं. तर शुगरमध्ये जेवणा अगोदरची जेवणानंतरची शुगर, नंतर त्याच्यामध्ये एच बी एवन सी म्हणून ही टेस्ट असते जी 3 महिने आधीची शुगर किती आहे हे जाणून घेण्यासाठी ती टेस्ट केली जाते, त्यामुळे ती पण टेस्ट करणं गरजेचं असतं. लिपिड प्रोफाईलमध्ये आपण कोलेस्ट्रॉलबद्दल डिटेल असतं, तर त्याच्यामध्येही आपल्याला समजतं की चरबी किती वाढलेली आहे आणि त्याबद्दलची काही काळजी घेणं गरजेचं असेल तर ती टेस्ट महत्त्वाची असते. मग विटॅमिन डी आणि विटॅमिन B12 या पण 2 गोष्टी खूप गरजेच्या असतात, ज्या ऑस्टिओपोरोसिसच्या संबंधित महत्त्वाच्या असतात. नंतर थायरॉईडची पूर्ण टेस्ट करणं गरजेचं असतं. त्याच्या या सगळ्याबरोबर जी महत्त्वाची टेस्ट आहे की तुमचा पाळी जाण्याची जी वेळ आहे ती जवळ आलेली आहे का, ही करण्याची जी टेस्ट असते त्याला एक हार्मोन असतं FSH म्हणून, जे हार्मोन असतं ते खूप महत्त्वाचं असतं. हे करणं खूप प्रत्येक स्त्रीनी गरजेचं आहे. नंतर पॅप्समिअर ही जी टेस्ट आहे ही रक्त तपासणी नाही आहे, तर ही योनीमार्गातून एक द्रव आणि थोडंसं मटेरियल आपण चेकिंगला घेतो, ते स्लाईडच्या स्वरूपात किंवा बॉटलमध्ये चेकिंगला देतो. ते बेसिकली गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सरचे काही सुरुवात आहे का हे बघण्याची जी टेस्ट असते ते 40 नंतर प्रत्येक स्त्रीने करणं गरजेचं असतं. त्याबरोबर स्तनाची सोनोग्राफी ही करणं गरजेचं आहे. स्तनाचा एक्सरे पण असतो, मॅमोग्राफी ही पण महत्त्वाची आहे. सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन हे प्रत्येक स्त्रीने डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घेणं खूप गरजेचं असतं. ह्या सगळ्या टेस्ट प्रत्येक स्त्रीने करायला पाहिजे. जे मी नवीन तंत्रज्ञान म्हटलं, जे रजोनिवृत्तीमध्ये पण स्त्री प्रेग्नंट राहू शकते, तर त्याबद्दल काही तपासण्या असतात त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घेणं खूप गरजेचं असतं. हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी असते, IVF आहे, टेस्ट ट्यूब बेबी आहे, सगळ्या गोष्टी हल्ली नवीन तंत्रज्ञानामुळे पॉसिबल आहेत, त्यामुळे तुम्ही सल्ल्यानुसार त्याची जाणीव आणि असणं गरजेचं आहे आणि माहिती करून घेणं गरजेचं आहे. मी जी तुम्हाला 3 रक्ततपासण्या त्याच्या व्यतिरिक्त ज्या काही टेस्ट आहेत जे मी तुम्हाला सांगितलं, मॅमोग्राफी म्हणजे स्तनाचा एक्सरे असतो, हा एक्सरे वर्षातून एकदा केला तर चालू शकतो, ह्या वारंवार करायचा नसतो कारण एक्सरे शरीरासाठी घातक असतात. मग त्याच्यावरती नवीन जे आलेलं आहे की मॅमोसोनोग्राफी, ही सोनोग्राफी स्तनाची सोनोग्राफी असते, ही कितीही वेळा केली तरी चालते, पण ती उगाचच नाही करायची असते, ती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करायची असते. आणि सोनोग्राफीमध्ये जर आपल्याला काही जाणवलं तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढच्या टेस्ट करून घेणं गरजेचं असतं. नंतर सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन म्हणजे उज्ज्वस्तन आणि दावस्तन, हे उज्ज्वस्तन चेक करायचं असेल तर डाव्या हाताने चेक करायचं, दावस्तन चेक करायचं असेल तर उजव्या हाताने चेक करायचं, हे पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रत्येक स्त्री घरच्या करू शकते, ह्याची पण जाणीव असणं प्रत्येक स्त्रीला गरजेचं आहे. या सगळ्या टेस्ट प्रत्येक स्त्रीने 40 नंतर मँडेटरी आहेत, कंपल्सरी करून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून जर आपल्याला लवकर काही कळलं तर त्याच्यावर 100% उपचार आहेत आणि स्त्री खूप चांगलं आयुष्य पुढे काढू शकते. आणि जे नवीन तंत्रज्ञान आहे, नवीन तंत्रज्ञानामध्ये प्रजनन क्षमतेवरती आपल्याला प्रकाश टाकणार आहोत, त्याच्यावरती हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी IVF हे नवीन तंत्रज्ञानाची माहिती तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेऊन स्त्री ह्याच्यामध्ये पण प्रेग्नंट राहू शकते. श्रोते हो, आता जो उद्याचा आपला जो एपिसोड आहे त्याच्यामध्ये आपण ह्या रजोनिवृत्तीमुळे होणारे जे परिणाम आणि लक्षणं आहेत त्याच्यासाठी घेणारी काळजी ह्याच्यावरती आपण प्रकाश टाकणार आहोत.
1: श्रोते हो, आत्ताच आपण रजोनिवृत्ती या विषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग 3 ऐकला. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग 4 आणि शेवटचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन

श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, सृष्टीचा प्रत्येक कण एका विशिष्ट रसायनाने आणि सूत्राने बांधलेला आहे. जोपर्यंत हा समतोल राखला गेला आहे तोपर्यंत मानवी जीवन सुरक्षित आहे. पण जेव्हा मानवनिर्मित कृत्रिम रसायने आपल्या नैसर्गिक स्त्रोतांमध्ये ढवळाढवळ करतात तेव्हा निसर्गामध्ये एक घातक चेन रिॲक्शन सुरू होते. अशीच काहीशी घातक रिॲक्शन प्लास्टिकच्या वापरामुळे आपल्याला दिसून येते. आजच्या कार्यक्रमात आपण प्राध्यापिका तनुजा परुळेकर

0: त्यांच्याकडनं समजून घेण्याचा प्रयत्न करूया की प्लास्टिक पोल्युशनचं जे काही घातक स्वरूप आहे ते कसं आहे.
1: नमस्कार श्रोते. प्लास्टिकचा एकेकाळी त्याच्या टिकाऊपणा, लवचिकता आणि कमी खर्चामुळे आधुनिक काळातील सर्वात महान शोधांपैकी एक म्हणून गौरवण्यात आला होता. प्लास्टिक हलके, स्वस्त आणि सहज तयार करता येणारे असल्यामुळे त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. प्लास्टिक प्रदूषण ही आज जगासमोरील सर्वात गंभीर पर्यावरणीय समस्या झाली आहे. पर्यावरणात प्लास्टिकच्या वस्तू आणि कणांचा वाढता संचय म्हणजेच प्लास्टिक प्रदूषण. हे न विघटन होणारे पदार्थ जमीन, जलस्रोत आणि मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करतात. 1862 अलेक्झांडर पार्क्स यांनी पार्केसिन नावाचे पहिले कृत्रिम प्लास्टिक तयार केले. ते अजून सुद्धा अस्तित्वात आहे. 1907 लिओ बेकलँड यांनी बेकेलाइट हे पहिले पूर्ण कृत्रिम प्लास्टिक शोधले. दुसऱ्या महायुद्धानंतर प्लास्टिक उत्पादनात प्रचंड वाढ झाली. प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, खेळणी आणि पॅकेजिंग वस्तू मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाऊ लागल्या. 1950 जागतिक स्तरावर प्लास्टिकच्या उत्पादनात अनेक पटीने वाढ झाली. सध्याचे वार्षिक उत्पन्न 460 दशलक्ष टनाच्या पुढे गेले. उत्पादित होणाऱ्या एकूण प्लास्टिकपैकी जवळपास निम्मे प्लास्टिक हे सिंगल यूज म्हणजे एकाच वेळी वापरल्या जाणाऱ्या वस्तू म्हणजेच पॅकेजिंग, रॅपर्स, बाटल्यांसाठी वापरले जाते. या वस्तूंचे उपयुक्त आयुष्य काही मिनिटाचे किंवा महिन्याचे असते, परंतु त्या पर्यावरणात शेकडो वर्षे तशाच राहतात. प्लास्टिकचे कधीही नैसर्गिकरित्या विघटन किंवा बायोडिग्रेड होत नाही. त्याऐवजी त्यावर फोटोडिग्रेडेशन किंवा प्रकाश विघटन प्रक्रिया होते, ज्यामध्ये सूर्यप्रकाशामुळे त्याचे बारीक तुकडे होतात. मॅक्रो प्लास्टिक्स म्हणजे 5 मिलीमीटरपेक्षा मोठी ज्याचा आकारमान असते असे, म्हणजे त्याचे उदाहरण म्हणजे मासेमारीची जुनी जाळी, पिशव्या आणि बाटल्यांसारखा मोठा कचरा जलमार्ग आणि शहरातील सांडपाण्याच्या वाहिन्या बंद करतो. ह्यामुळे पूर येण्याची समस्या वाढते. तसंच मायक्रो प्लास्टिक्स म्हणजे 5 मिलीमीटरपेक्षा लहान आणि नॅनो प्लास्टिक्स हे अतिसूक्ष्म. या अतिसूक्ष्म कणांनी जीवावरणाच्या म्हणजे बायोस्फिअरमध्ये प्रत्येक थरात प्रवेश केलाय. अँटार्क्टिकामधील बर्फ, दुर्गम डोंगराळ शिखरे, शेतीची माती आणि समुद्राच्या खोल गर्तेतही हे कण आढळले आहेत. तसेच ते आपल्या फुफ्फुसात, रक्तात आणि आईच्या गर्भातही शिरले आहेत. नेचर मेडिसिनमध्ये प्रकाशित एका अभ्यासात असे आढळले की मानवी मेंदूच्या नमुन्यामध्ये इतर अवयवांपेक्षा लक्षणीयरित्या अधिक मायक्रोप्लास्टिक्स आहेत आणि त्याची सांद्रता म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन कालांतरात वाढत असल्याचं दिसतंय. रक्तवाहिन्यांमधील मायक्रोप्लास्टिक्स सेरिब्रल थ्रॉम्बॉसिस म्हणजे रक्ताची गुठळी निर्माण करू शकतात. जमिनीवरील प्लास्टिक प्रदूषण समुद्राच्या तुलनेत खूप जास्त असल्याचा अंदाज आहे.

श्रोते हो रूपरेषेनंतर म्हणजेच 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या छत्रपती संभाजीनगर इथून आम्ही त्या सहक्षेपित करू. 7:25 प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकाल दिलखुलास आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून. 7:40 भावगीतांवर आधारित कार्यक्रम भावधारा याचा आनंद श्रोते हो आपण घ्याल. यामध्ये कृष्णा कल्ले, अरुण दाते आणि कुंदा बोकील यांनी गायलेली भावगीतं श्रोते हो आपण ऐकाल. 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज हे दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही ते सहक्षेपित करू. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र 8:30 मुंबई केंद्रावरून. 8:40 मेहराब अंतर्गत गझल श्रोते हो आपण ऐकाल. 9:00 प्रादेशिक उर्दू बातम्या छत्रपती संभाजीनगर इथून. 9:10 हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम लखलख चंदेरी.

श्रोते हो, हिंदी चित्रपट गीतांचा आनंद आपण घेणार आहात 9:10. यामध्ये रंगोली रोटी, राम तेरी गंगा मैली आणि राधा का संगम या चित्रपटातील गीत श्रोते हो आपण ऐकाल. 9:35 उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर इथून आम्ही तो सहक्षेपित करू. 10:00 मिश्र संगीत, 10:15 एक ही फिल्म के गीत, यामध्ये राजा राणी या चित्रपटातील गीत श्रोते हो आपण ऐकाल. गीतकार आहेत आनंद बक्षी तर संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: श्रोते हो, एकी फिल्म की गीत हा कार्यक्रम, यामध्ये राजा राणी या चित्रपटातील गीतं आपण ऐकाल 10:15. 10:30 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकणार आहात. 11:05 हॅलो आकाशवाणी, श्रोत्यांशी साधलेला संवाद आणि तुमच्या आवडीची हिंदी चित्रपटातील गीतं श्रोते हो आपण ऐकाल. सहभाग आहे वैशाली वांगेकर यांचा, तर सादरकर्ते आहेत सदानंद कांबळी.
1: श्रोते हो नमस्कार. हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये मी वैशाली वांगेकर सर्व श्रोत्यांचं दिलखुलासपणे स्वागत करते.
0: श्रोते हो, हॅलो आकाशवाणी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहात 11:05. सहभाग आहे वैशाली वांगेकर यांचा, सादरकर्ते सदानंद कांबळी. 11:35 गीत झंकार संकलन आणि निवेदन आहे सुषमा कुलकर्णी यांचं. 12:00 महिला श्रोत्यांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही तो सहक्षेपित करू. श्रोते हो, असे होते आमचे आज प्रसारित तसंच सहक्षेपित होणारे कार्यक्रम.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. ग्रामसडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातल्या कामासह राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प राबवण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. लाडकी बहीण योजनेतून वगळलेल्या अपात्र महिलांकडून पैसे परत घेतले जाणार नाही, मुख्यमंत्र्यांचा निर्वाळा. पुरुष लाभार्थींकडून मात्र पैसे परत घेतले जाणार. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्राचा देशात सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या 5 राज्यांमध्ये समावेश. छत्रपती संभाजीनगरच्या नवीन पाणीपुरवठा योजनेची कामं जलद पूर्ण करण्याचे निर्देश. आणि नैऋत्य मोसमी पाऊस उद्यापर्यंत केरलममध्ये दाखल होण्याची शक्यता. आता सविस्तर बातम्या. ग्रामसडक योजना टप्पा 3 मधल्या कामांसाठी आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या 50 कोटी अमेरिकी डॉलरच्या कर्जाला तसंच राज्य निधीच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. आशियाई पायाभूत गुंतवणूक बँक आणि न्यू डेव्हलपमेंट बँक या दोन्ही बँकांकडून राज्य रस्ते सुधारणा प्रकल्पाला प्रत्येकी 8,700 कोटी रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे. राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प राबवण्यासही कालच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. भारतीय रस्ता काँग्रेस IRCच्या मानकानुसार राज्यातल्या रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी 3 वर्षांच्या कालावधीत हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. परशुराम आर्थिक विकास महामंडळ, वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ आणि श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळासाठी विविध पदांची निर्मिती करण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळलेल्या अपात्र महिलांकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत, असा निर्वाळा

0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. या योजनेसाठीचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांपैकी 5 लाख जणींच्या कुटुंबात सरकारी नोकरी असल्याचं उघड झालं, तसंच 10 लाख जणींचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्याचं समोर आलं, त्यामुळे त्या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ज्यांनी KYC केलं अशा 1,70,00,000 महिला योजनेसाठी पात्र ठरल्या. ज्या लाभार्थी महिला अपात्र ठरल्या त्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत असं ते म्हणाले. 14,000 पुरुषांनी या योजनेचा लाभ घेण्याचा प्रकार उघड झाला. या पुरुषांकडून मात्र त्यांनी मिळवलेले पैसे परत घेतले जातील असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले,
1: ज्यांनी KYC केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही. आणि आजही यांच्यापैकी कोणी जर KYC करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत आणि त्यांना लाभ द्यायला तयार आहोत. मात्र 14,000 ज्या पुरुषांनी पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडनं मात्र पैसे हे वसूल केले जातील, त्यामुळे नीट सायंटिफिक प्रोसेसने या सगळ्या गोष्टी केल्या आहेत.
0: दरम्यान काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शेतकरी कर्जमाफीविषयी निर्णय जाहीर होण्याची अपेक्षा होती, मात्र निवडणूक आचारसंहिता लागू असल्यामुळे त्याची अधिकृत घोषणा करता येणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार आहे. सामान्य प्रशासन विभागानं राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचं पत्र जारी केलं आहे. कांद्याला 3,000 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव द्यावा, नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं काल पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केलं. कांद्याची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फतच करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी केली. नांदेड जिल्ह्याच्या हदगाव इथं तहसील कार्यालयावर काँग्रेस पक्षानं काल गाढव मोर्चा नेला. पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं यात सहभागी झाले होते. मुंबईत आझाद मैदानावर राज्यभरातले अंगणवाडी, आशा, राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि असंघटित क्षेत्रातल्या हजारो कामगारांचं आंदोलन काल दुसऱ्या दिवशीही सुरू राहिलं. या पार्श्वभूमीवर सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स सीटूच्या शिष्टमंडळानं राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची भेट घेऊन विविध मागण्यांचं निवेदन सादर केलं. सर्व क्षेत्रातल्या कामगारांचं नियमितीकरण आणि किमान 30,000 रुपये मासिक वेतनाचा समावेश, तसंच भविष्य निर्वाह निधी, कर्मचारी राज्य विमा योजना आणि पेन्शन योजनांचा लाभ मिळावा अशी मागणी या कामगारांनी केली आहे. दिल्लीतल्या एका न्यायालयानं नीट पेपरफुटी प्रकरणातल्या 5 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीची मुदत 15 जूनपर्यंत वाढवली आहे. मांगीलाल खाटीक, विकास बिवल, दिनेश बिवल, यश यादव आणि धनंजय लोखंडे यांचा यात समावेश आहे. मनीषा हवालदार, डॉ मनोज शिरुरे आणि तेजस शहा या आरोपींना न्यायालयानं 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात पालघर जिल्ह्यात आंबेसरी गावाजवळचा MT-07 या पर्वतीय बोगद्याचं काम यशस्वीपणे पूर्ण झालं आहे. या कामात अत्याधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञान आणि भूतांत्रिक उपकरणांचा वापर करण्यात आला असून सुरक्षिततेच्या सर्व मानकांचं काटेकोर पालन करण्यात आलं आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्राचा देशात सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या 5 राज्यांमध्ये समावेश झाला आहे. केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबद्दल महाराष्ट्राचं अभिनंदन केलं. 29 मे रोजी देशात आतापर्यंतचे एका दिवसातल्या सर्वाधिक म्हणजे 15,000 घरांवर प्रकल्प बसवण्यात आले असून त्यापैकी 4,700 प्रकल्प महाराष्ट्रातले आहेत. राज्याने मे महिन्यात या योजनेसाठी सादर अर्जांमध्ये देशात प्रथम क्रमांक, प्रकल्प बसवलेल्या एकूण घरांमध्ये दुसरा क्रमांक, प्रकल्पांच्या तपासणीमध्ये पहिला क्रमांक आणि पुरवठादारांच्या नोंदणीमध्ये दुसरा क्रमांक मिळवला आहे. नाशिकच्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलचा पदवी प्रदान संचालन सोहळा काल लष्करी थाटात पार पडला. लढाऊ हेलिकॉप्टर उड्डाणाचं 18 आठवड्यांचं खडतर प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या 25 प्रशिक्षणार्थी वैमानिकांसह 10 प्रशिक्षकांची तुकडी यावेळी देशसेवेत दाखल झाली. यामध्ये 2 महिला वैमानिकांचाही समावेश आहे. एसटी बस उशिरा सुटल्यास संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सगळ्या बस नियोजित वेळेपूर्वी फलाटावर असाव्यात, त्याचं तिकीट वितरण वेळेत व्हावं, विशेषतः 5 ते 10 या कालावधीतल्या सर्व बस फेऱ्या नियोजित वेळेवर होतील याची विशेष दक्षता

0: हवी असे निर्देश सरनाईक यांनी काल यासंदर्भातल्या बैठकीत दिले. केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. या 12 वर्षांमध्ये सरकारने एक देश एक कर प्रणाली म्हणजे जीएसटी सुधारणा करून अर्थव्यवस्थेला मोठी बळकटी दिल्याचं माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात आकाशवाणीशी बोलताना ते म्हणाले,
1: गेल्या 12 वर्षांमध्ये भारताचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय मोदी साहेब यांनी देशाला आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनवण्याच्या दिशेने हालचाल केलेली आहे आणि भारत देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचं काम मागील 12 वर्षांमध्ये झालेलं आहे. 2014 मध्ये ज्यावेळेस मोदी साहेबांनी प्रधानमंत्री म्हणून काम सुरू केलं त्यावेळेस अर्थव्यवस्था 10व्या नंबरला होती, पण आता ही अर्थव्यवस्था 4थ्या नंबरला आलेली आहे. याचं एकमेव कारण जर पाहिलं असेल तर वेगवेगळे रिफॉर्म्स प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात केलेले आहेत. विशेषतः जीएसटी लागू करून देशात एक राष्ट्र एक कर व्यवस्था निर्माण करण्यात आली, त्यामुळे व्यापार सुलभ झाला.
0: छत्रपती संभाजीनगर शहराला नियोजित वेळेत पाणीपुरवठा सुरू होण्यासाठी उर्वरित आवश्यक कामं जलदगतीनं पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी दिले आहेत. येत्या 12 जूनपर्यंत वाढीव पाणी पुरवठा करण्याच्या अनुषंगानं काल नक्षत्रवाडी इथल्या जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. अन्न आणि औषध प्रशासनानं काल छत्रपती संभाजीनगर इथं एका शीतपेयाचा मोठा साठा जप्त केला. ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या नावाने हे पेय विक्रीसाठी आणलं जाणार होतं. या कारवाईत करोडी परिसरातल्या एका खासगी गोदामातून प्रत्येकी 400 मिलीलिटरच्या 36,468 बाटल्या जप्त करण्यात आल्या. बाजारभावानुसार या पेयाची किंमत सुमारे 20,78,000 रुपये आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया कालपासून सुरू झाली. ही प्रक्रिया 28 जूनपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं राबवण्यात येणार आहे. परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातल्या कातनेश्वर आणि संदलापूर इथं युवा जलदिंडी 2026 अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये गावोगावी जाऊन भूजल संवर्धन, पाणी बचत आणि जलस्रोत संरक्षणाचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवला जाणार आहे. उन्हाच्या वाढलेल्या तीव्रतेमुळे धाराशिव जिल्ह्यात 11 गावात 16 टँकर्सनं तर 65 गावांमध्ये 99 विहिरी अधिग्रहित करून पाणीपुरवठा केला जात आहे. यात धाराशिव तालुक्यातल्या 7 गावांसाठी सर्वाधिक 11 टँकर्समधून तर भूम तालुक्यातल्या 4 गावांसाठी 5 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नैऋत्य मोसमी पाऊस उद्यापर्यंत केरलममध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. लक्षद्वीप, केरलम, तामिळनाडू आणि बंगालच्या उपसागर परिसरात उद्यापासून मोसमी पाऊस पुढे वाटचाल करेल असा अंदाज आहे. दरम्यान राज्यात काल चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक 43.3° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी आणि बीड इथं सरासरी 40 तर छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि धाराशिव इथं सरासरी 39° सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांना आज वादळी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. ग्रामसडक योजनेच्या 3र्या टप्प्यातल्या कामासह राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प राबवण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. लाडकी बहिणी योजनेतून वगळलेल्या अपात्र महिलांकडून पैसे परत घेणार नाही, मुख्यमंत्र्यांचा निर्वाळा. आणि छत्रपती संभाजीनगरच्या नवीन पाणीपुरवठा योजनेची कामं जलद पूर्ण करण्याचे निर्देश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
2: दोनशे 29.9 मीटर अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आणि FM बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण.
3: मनोरंजनाची खाण असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्राचे प्रसारण आपण ऐकू शकाल FM बँड 102 मेगाहर्ट्सवर. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी परभणी केंद्र.
4: आकाशवाणी परभणी केंद्राचे रंगतदार बहारदार कार्यक्रम आता आपण ऐकू शकता FM बँड 102 मेगाहर्ट्सवर. ऐकत रहा परभणी आकाशवाणी.
5: श्रोते हो आपल्या जिव्हाळ्याचं केंद्र आकाशवाणी परभणी केंद्र आता FM बँड 102 मेगाहर्ट्सवर आपण ऐकू शकाल. श्रोते हो आपल्या जिव्हाळ्याचं केंद्र
4: आकाशवाणी यादे पुराने गीत. दर मंगळ मंगळवारी सकाळी 11:10 वाजून

0: हॅलो आकाशवाणी, सोमवार दिनांक 1 जून रोजी 12:30 ते 1 या वेळेत दूरध्वनी करा 220-890 या नंबरवर आणि ऐका आपलं मनपसंत गीत. आपला आवडता हॅलो आकाशवाणी सुरू होतो आहे पुन्हा एकदा. नव्यानं सुरू झालेल्या या हॅलो आकाशवाणी कार्यक्रमात दूरध्वनी लावायला विसरू नका 220-890 या नंबरवर. प्रसारण बुधवार दिनांक 3 जून रोजी सकाळी 11:05 हॅलो आकाशवाणी.
1: श्रोते हो, आपल्यासाठी खास आनंदाची बातमी. आपल्या सर्व श्रोत्यांच्या मागणीवरून, श्रोत्यांच्या फरमाईशवरून आणि श्रोत्यांच्या विनंतीवरून आकाशवाणी परभणी केंद्र पुन्हा एकदा श्रोत्यांच्या आवडीचा कार्यक्रम अर्थातच हॅलो आकाशवाणी आणि हॅलो स्वरलहरी पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या ढंगात आपल्यासाठी घेऊन येत आहे येत्या जून पासून. काय म्हणताय, वार आणि वेळ? हो हो, तेही लवकरच आपल्याला कळेल.
2: व्हॉट इज मोबाईल नंबर?
1: पण तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणी परभणी.
2: व्हॉट इज मोबाईल?
3: श्रोतो, यानंतर 7:25 आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकाल दिलखुलास. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत काही क्षणात.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार या महत्वपूर्ण विषयांवर दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून माहिती जाणून घेत होतो. आजही आपण हा संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत.
1: डॉक्टर, मला सांगा की महिलांच्या बाबतीमध्ये जेव्हा स्मोकिंग किंवा तंबाखू खाणं असेल म्हणा किंवा अल्कोहोल घेणं असेल, तर त्याचा परिणाम कुठेतरी त्यांच्या इनफर्टिलिटीवरती, एकूणच त्यांच्या आरोग्यावरती कितपत होतो?
2: मी तुम्हाला हेड नेक कॅन्सर सांगू शकतो आणि हे टंबॅको अल्कोहोल अरिकानट आहे. जर हे प्री मॅच्युअर आपण खाल्लेलं आहे, एस्पेशली महिलांमध्ये, त्यामध्ये इमॅच्युअर बेबीज किंवा लो बर्थ वेट बेबीज होऊ शकतात, त्यांच्या प्रेग्नेन्सीवर पण इम्पॅक्ट होऊ शकतो. आणि मला असं वाटतं की आपण जेंडर भेद नाही करायला पाहिजे, मेल किंवा फिमेल. मला काय वाटतं की आपल्याला आता आपण ज्या 21st century मध्ये आपण जातोय, तिथे महिला त्यामध्ये फार स्ट्रेस असतो, ते फार कामं करतात. आपल्याला हे कळायला हवं की का असं होतोय. हे फक्त फॅशन स्टेटमेंट नाही आहे, त्यांच्यावर स्ट्रेस आहेत. चांगल्या साध्या पदांवर आपल्या आज महिला आहेत आणि त्यावर हे स्ट्रेस आहेत, काम करण्याची प्रेशर आहे, त्यामुळे हे सगळे व्यसन लागतात आपल्याला. तर कॅन्सर हा भेदभाव करत नाही की कोण मेल आहे आणि कोण फिमेल आहे. आपल्या इंडियामध्ये ओल्ड कॅन्सरचा प्रकार मेलमध्ये जास्त आहे, कारण की मेल जास्त टबॅको खातो आणि जास्त काम करत होता. आता तो ऑलमोस्ट इक्वलवर आलेला आहे, त्यामुळे महिलांमध्ये पण हे सगळे टबॅको आहे जास्त युज केल्यामुळे आपल्याला कॅन्सरचा आता प्रकार जास्त दिसतो.
1: अच्छा, आणि डॉक्टर मला सांगा की पॅसिव्ह स्मोकिंग काय नेमकं आहे आणि पॅसिव्ह स्मोकिंग वाल्यांना सुद्धा कॅन्सरची भीती आहे का?
2: एक्झाम्पल, फर्स्ट हँड स्मोकिंग, सेकंड हँड स्मोकिंग अँड थर्ड हँड स्मोकिंग, तुम्हाला तिन्ही सांगतो. मी स्मोक केलं, मला प्रॉब्लेम झाली, मी फर्स्ट हँड स्मोकर. तुम्ही स्मोकर नाही आहे पण तुम्ही माझ्या बाजूला बसलेले आहे, तुम्ही सेकंड हँड स्मोकर.
1: अच्छा,
2: मी स्मोकिंग केली, हे प्रोग्राम संपला, मी घरी गेलो, हे इथे बसले, इथे जे पण पार्टिकल्स होते त्यांना थर्ड हँड स्मोकिंग. थर्ड हँड स्मोकिंग नाही कॅन्सर होतो.
1: बापरे,
2: नंबर्स हे आहेत की जर 1 million टबॅको मुळे डेथ होते, 1 million बिकॉज ऑफ सेकंड हँड स्मोकिंग.
1: बापरे,
2: दॅट इज अ बिग नंबर. असं ही काय मनगढंत नाहीये, याला एव्हिडन्स आहे.
1: डॉक्टर, असेही काही लोक आपल्याला बघायला मिळतात की ते अगदी मोठ्या गर्वाने सांगत असतात की मी आयुष्यभर सिगारेट प्यालो, मी आयुष्यभर तंबाखू खाल्ली पण मला कुठे कॅन्सर झाला, आणि त्याचीच प्रेरणा घेऊन बाकीचे त्याचे मित्रमंडळी असतात ते मग आणखीन स्मोकिंग अल्कोहोल घ्यायला तयार असतात ते. तर अशी जी लोक असतात की जी म्हणजे काही काही म्हातारी लोक सुद्धा बघितलेत की अरे आम्ही तर जन्मभर खात आलोय की आम्हाला कुठे काय झालंय अशी म्हणणारी, तर काय नेमकं हे आहे?
2: यासाठी माझ्याकडे 2 statements आहे. तुम्ही तुमच्या मुलांना आणि मुलींना सांगणार तंबाखू खायला, तुम्हाला आत माहित आहे ना की चांगलं नाही हे, तुम्ही फक्त रॉंग रॅशनल म्हणतोय, रॉंग रिझन देतात की मी खाल्ल्या मला काय किंवा माझ्या आजोबांनी खाल्ल्याना काय होत नाही. पण जर तुम्ही तुमच्या मुलांना सांगणार का तंबाखू खायला, नाही सांगणार. सेकंड, तुम्ही बाईक चालवताय, मी बाईक चालवतोय, मी दारू पिलेला आहे, तुम्ही दारू पिलेला नाही, ऍक्सिडेंट तुमचा झाला, मी सांगणार दारू पिता माझा ऍक्सिडेंट झाला नाही, पण चान्सेस माझ्या मध्ये जास्त आहे ऍक्सिडेंट व्हायचे. सेम जर तुम्ही तंबाखू खाला, चान्सेस फार जास्त आहे कॅन्सर व्हायचे. आणि जे तुमच्या हातामध्ये आहे, आपण 10 दिवस 1 वर्षाचे मुलांना बाहेरलेलं आहे कॅन्सर झालेलं, त्यांना त्यांचा काय दोष आहे? त्यांनी काय तंबाखू खाल्लेला नाही आहे.
1: बरोबर,
2: पण तुम्ही खाऊन हा समोर जातोय, तुम्हाला माहित आहे हे प्रॉब्लेमॅटिक आहे, तुम्ही काय करताय? दॅट इज रिझन वाय टबॅको इज वन ऑफ द प्रिव्हेंटेबल कॉजेस ऑफ कॅन्सर. यू कॅन प्रिव्हेंट कॅन्सर विथ दॅट but not having tobacco. Similarly, oral cancer is one of the most preventable oral cancer. You can stop oral cancer.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर मला सांगा की कॅन्सर म्हटलं की जसं मानसिक खच्चीकरण आपलं होतं, तसंच एक विचार मनामध्ये येतो की हे पैशाचं गणित सगळं कसं जुळवायचं. तर मला सांगा की आपण शासनातर्फे काही गरीब लोकांसाठी म्हणा किंवा कॅन्सर पेशंटसाठी काही योजना राबवल्या जातात का?
2: खूप योजना आहेत. तुमच्या माध्यमातून मला हे सांगायचं आहे की अफोर्डेबिलिटी शुड नॉट बी अन इश्यू इन कॅन्सर. हॉस्पिटलवर जास्त अवलंबून नाहीये, पेशंटवर अवलंबून आहे.
1: डॉक्टर हितेश, मला सांगा की एखाद्याची फार इच्छा आहे की दारू सोडायची आहे, सिगारेट सोडायची आहे आणि तंबाखू सोडायची आहे, तर त्यांनी काय नेमकं करायचं, त्यांनी कुठे जायचं, कोणाची मदत घ्यायची?
2: स्वतःची. याला आपण इंग्लिश मध्ये टर्म बोलतो कोल्ड टर्की. म्हणजे द बेस्ट वे टू लीव्ह टोबॅको इज सेल्फ विल. सेल्फ विलच एक मेडिसिन आहे ज्याने तुम्ही तंबाखू सोडू शकता. तुम्ही तुमच्या बोलण्यावर, माझ्या बोलण्यावर किंवा लोकांच्या बोलण्यावर तुम्ही तंबाखू सोडू शकत नाही. ते आतून यायला पाहिजे की आपला तंबाखू सोडायचा आहे. आणि आतून यायला तुम्हाला रिमाइंडर्स लागतात. कधी कधी फोनवर तुम्ही स्क्रीनशॉट ठेवलाय की तंबाखू सोडायची, किंवा एका हातामध्ये आपण धागा बांधलेला आहे की लाल धागा म्हणजे तंबाखू सोडायची. कानमध्ये आपण, मला माहित आहे की माझी आई सांगायची तू कानमध्ये खडा करून घ्या, हे करायचं नाही. मला कधी कळत नाही, कळत असायचं, आता कळतोय. कानाचा खडा म्हणजे रिमाइंडर आहे की हे करायचं नाही. तसंच हे काफी रिमाइंडर्स असतात, हे युज केलं तर आपल्याला टबॅको सोडता येतं. हे नॉन फार्माकोजेनिक म्हणजे मेडिसिनच्या व्यतिरिक्तचे, हे
1: स्वतःच्या मनाची तयारी करणं खूप गरजेचं.
2: एक्झॅक्टली. सेकंड इज यू डिले द टाइम. एक्झाम्पल, तुम्ही सिगरेट पिता संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, 6 वाजता तुम्ही तुमची टाइम, एक्झाम्पल माझी कॉफीची टाइम आहे 5 वाजेपर्यंत, सकाळी 6 वाजता मी चहा घेतो. तसंच एक टाइम असते की त्यावेळी मला सिगरेट लागतो किंवा तंबाखू लागते, तो 1 तासाने डिले करा.
1: अच्छा.
2: त्यावेळी तुम्ही घेऊ नका, 1 तासाने डिले करा. जे आपले एन्व्हायरमेंट आहेत, फ्रेंड्स आहेत, तो त्यावेळीसाठी चेंज करा. कारण की हे फ्रेंड्स, सी पियर प्रेशर हा एक टर्म आहे. पियर म्हणजे फ्रेंड्स, प्रेशर. फ्रेंड्सच्या प्रेशर मुळेच हा फर्स्ट आपला धक्का लागतो तंबाखूचा. तर आपण फ्रेंड्स सर्कल चेंज करतो, जर आपण तो 1 तासाने किंवा 1 दिवसाने आपण डिले केला त्यांनी फार आपल्याला, कारण की तो आपला जी हवी असते ती क्रेविंग्स असते ती, तो त्यावेळेस आपल्याला जास्त असते. तो 1 तास काढला ना आपण तर खूप चांगला आपल्याला हेल्प भेटतो नॉन फार्माकोजेनिक. त्यानंतर आपल्याला फार्माकोजेनिक म्हणजे मेडिसिन म्हणजे आपण निकोटीन पॅचेस असतात, निकोटीन गम्स असतात, ते आपण घेऊ शकतो. पण निकोटीन गम्स इज नॉट द रिप्लेसमेंट ऑफ टबॅको.
1: मला हेच डॉक्टर विचारायचंय की हल्ली असं ऐकलं जातंय की तंबाखू सोडायची असेल तर, म्हणजे ते तंबाखूची तुम्ही आता जसं सांगितलं की ती एक आपल्याला हे होते की आता यावेळेत आपल्यालाही खायचे असं, पण त्याला सबस्टिट्यूट म्हणून एक च्युइंगम किंवा चॉकलेट असं काहीतरी आलेलं आहे, त्याची पण सवय लागू शकते का? ते
2: इलायची, दालचिनी, लवंग तुम्ही घेऊ शकता. तुम्ही च्युइंगम, निकोटीन पॅचेस, पॅचेस असतात म्हणजे तुम्ही पॅच लावलं ना ते 8 दिवस मला असं वाटलं नाही की मला सिगरेट घ्यायची. निकोटीन पॅचेस असते, सिगरेट चेन स्मोकर असतात, 10 पॅकेट जास्त तंबाखू घेतात त्यांना आपण निकोटीन पॅचेस पण लावतो. च्युइंगम असतात, हे सगळं रिप्लेसमेंट आपण करू शकतो. पण सर्वात इम्पॉर्टंट आहे कोल्ड टर्की म्हणजे सेल्फ विल. त्याच्या ऐवजी तुम्ही काही पण केलं तरी काही तुम्हाला तुमची तंबाखू थांबणार नाही. इंडियामध्ये क्विट रेट इज 14% आफ्टर कोल्ड टर्की. म्हणजे तुम्हाला आतून माहिती आहे की हे प्रॉब्लेमॅटिक आहे, मला सोडायला
1: हानिकारक आहे,
2: तरी पण ओनली आउट ऑफ 114 पीपल कॅन क्विट टबॅको.
1: पण डॉक्टर, मुळात आपल्याला हेड अँड नेक कॅन्सर होऊच नये किंवा मुखाचा कॅन्सर होऊच नये, म्हणून आपण काय काळजी घ्यायची, आपली लाईफस्टाईल कशी असायला हवी?
2: तुम्हाला सांगितलं की एक जे व्यसन आहे तुम्ही सोडा. आउट ऑफ 100 ओरल कॅन्सर, 85 बिकॉज ऑफ टबॅको, अल्कोहोल, अरेकन. आउट ऑफ 100, 85 तुम्ही हे तंबाखू सगळे कमी केला तुम्ही तर फक्त 15 ओरल कॅन्सर राहणार आउट ऑफ 100. अजून एक प्रकार आहे क्रॉनिक म्युकोसल ट्रॉमा, म्हणजे शार्प टूथ असतं ना आपला, दाताचा शार्प नुकीला दात असतात, ते पण लागून लागून लागून लागून तिथे घाव होऊ शकतो. एव्हिडन्स नाही आहे की ते टू डायरेक्टली कॉज करतो, पण कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर होऊ शकतो. आपला आर्टिकल आपण पब्लिश केला होता जर्नलमध्ये 2017 मध्ये, त्यामध्ये आपल्याला कळलं आहे की हे म्हणजे असोसिएशन आहे, पण यांनी कॅन्सर होतो हे आपल्याला माहित नाही, पण असोसिएशन आहे. त्यामुळे शार्प टूथ पण कुठे असला किंवा तुमची डेंचर कवळी आहे ती बरोबर इल फिटिंग आहे, बरोबर लागत नाही, वारंवार लागते, तर ते ठीक करून घ्या. तुम्ही सांगितलं हायजीन चांगलं तुम्ही ठेवायला हवं आपल्याला. 5th इज गुड स्लीप, 6th इज गुड एक्सरसाइज. नॉन ओबीस म्हणजे फॅट कमी करा, एक्सरसाइज चांगलं करा, BMI बॉडी मास इंडेक्स चांगलं ठेवा, बिलो 20-23 ठेवा. हे सगळे चांगले फॅक्टर असतात, त्यांनी तुम्ही कॅन्सरला प्रिव्हेंट करू शकता.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर हितेश, जाता जाता आपल्या चर्चेच्या शेवटी काय संदेश द्या?
2: कॅन्सर नी घाबरायचं नाही, बिलकुल घाबरायचं नाही. आता या प्रोग्राम मध्ये आपल्याला कळलं आहे की कोण कोणत्या फॅक्टर्स मध्ये मुळे कॅन्सर होतो, ते करायचं नाही. आणि कोणकोणते चांगले गोष्ट आहेत किंवा एक्सरसाइज आहे, स्लीप आहे, ते आपण चांगली घेतली पाहिजे, त्याने आपली इम्युनिटी वाढते आणि त्यांची कॅन्सर प्रिव्हेंट होतो. कॅन्सर झालाही तरीही बट च्या नंतरच्या स्टेटमेंटला तुम्ही लक्ष द्या. कॅन्सर इज देअर बट इट इज क्युरेबल. सो फोकस ऑन क्युअर. इफ इट इज क्युरेबल यू कॅन बी बॅक टू लाईफ अँड ऑल्सो बॅक टू वर्क.
1: नक्कीच डॉक्टर.
0: श्रोते हो, आजच्या दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रतिबंध याबाबत अत्यंत उपयुक्त माहिती जाणून घेतली. कर्करोग म्हणजे शेवट नाही, तर वेळीच निदान झाले तर तो जिंकता येतो, हा विश्वास आज डॉक्टर हितेश सिंघवी यांनी आपल्या शब्दातून आपल्यासमोर ठेवला आहे. तंबाखू आणि व्यसनांपासून दूर राहणं, स्वतःची

नेहमी तपासणी करणं आणि लक्षणांकडे दुर्लक्ष न करणं हेच खरे कर्करोग प्रतिबंधाचे सूत्र आहे. सर, आपण दिलखुलास कार्यक्रमात आलात आणि आमच्या श्रोत्यांनाही महत्वाची माहिती दिली, त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7:25 एका नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲप सहित 558 किलोहर्ट्जवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: 229.9 मीटर अर्थात 1305 किलोहर्ट्जवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण.
2: श्रोते हो आकाशवाणी परभणी केंद्राचे बहारदार कार्यक्रम आता तुम्ही ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी परभणी केंद्र. श्रोते हो आकाशवाणी मनोरंजनाची खान असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्राचे प्रसारण आपण ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी परभणी केंद्र. मनोरंजनाची खान असलेल्या आकाशवाणी पर
3: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ॲपने.
4: बसला अनोळख्या पासून बचाव करा.
5: RBI सांगते
4: जाणकार बना सतर्क राहा.
6: कमी सुवर्ण संधी. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत महात्मा गांधी मिशन नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधीली छत्रपती संभाजीनगर इथे रेशीम उत्पादन प्रमाणपत्र, रेशीम उत्पादन पदविका, माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र, कृषी अधिष्ठान प्रमाणपत्र, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, कृषी पत्रकारिता पदविका, उद्यान विद्या पदविका या कृषी प्रमाणपत्र व पदविका शिक्षण क्रमासाठी आजच संपर्क करा 75 88 57 15 57 या नंबरवर.
7: मागील 25 वर्षापासून गुणवत्तेचं माहेरघर म्हणजेच भारत भारती माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय दत्तधाम वसमत रोड परभणी.
8: कला विज्ञान आणि वाणिज्य शाखेसाठी प्रवेश देणं सुरू. विज्ञान शाखेसाठी कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, क्रॉप सायन्स, जनरल सायन्स, EM आणि MM साठी तसेच 5वी ते 12वी साठी देखील प्रवेश देणं सुरू. कला विभाग स्पर्धा परीक्षेची विशेष तयारी. संपर्क 91 45 19 52 23 आणि 98 50 86 11 69.
7: मागील 25
9: रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या प्रेरणेवर गेली 25 वर्ष आपल्या सेवेत असणारे मनशांती हॉस्पिटल डेंटल कॉलेज जवळ 5वी रोड परभणी यांनी मोफत मानसिक आरोग्य तपासणी शिबिर येत्या रविवारी 7 जून रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेत आयोजित केले आहे. या शिबिरात जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन मनोविकार तज्ञ डॉक्टर सुभाष काळे आणि डॉक्टर मेघा काळे यांनी केलं आहे. संपर्क 88 30 93 13 88. रुग्णसेवा ही
1: श्रोते हो आता वेळ झाली आपल्या भावगीतांच्या कार्यक्रमाची अर्थात भावधारा या कार्यक्रमाची. सुरुवातीला आपण ऐकूया कृष्णा कल्ले यांनी गायलेलं भावगीत.

श्रोते हो, आत्ताच आपण अरुण दाते यांनी गायलेलं भावगीत ऐकलं. आपण ऐकत आहात भावगीतांचा कार्यक्रम भावधारा.

श्रोते हो, आत्ताच आपण शैला मोहिले यांनी गायलेलं भावगीत ऐकलं आणि या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम इथे संपन्न करत आहोत. मध्यम लहरी 1305 किलो हर्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज हे दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही ते सहक्षेपित करू. 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही ते सहक्षेपित करू काही क्षणात. दरम्यान आनंद घ्या या वाद्यसंगीताचा.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. घाऊक किंमत निर्देशांक टप्प्याटप्प्यानं बंद करण्यात येणार. डीआरडीओकडून रुद्र M2 या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी. नेपाळसोबत सीमा प्रश्नाच्या निराकरणाबाबतीत त्रयस्थ पक्षाचा हस्तक्षेप भारतानं फेटाळला. आणि महिलांच्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत इंग्लंडचा भारतावर 2-1 असा विजय. आता सविस्तर बातम्या. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं काल दिला. कुटुंबाच्या व्याख्येमधून विवाहित मुलींना वगळणं हे स्पष्टपणे मनमानी अन्यायकारक आणि घटनाबाह्य असल्याचं न्यायालयानं सांगितलं. न्यायमूर्ती PS नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं अनुकंपा नियुक्तीच्या उद्देशानं कुटुंबाच्या व्याख्येत विवाहित मुलीचा समावेश होत नाही असा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा एका प्रकरणातील आदेश रद्द ठरवला. सरकारनं घाऊक किंमत निर्देशांक टप्प्याटप्प्यानं बंद करून त्याऐवजी एका सर्वसमावेशक उत्पादक किंमत निर्देशांक प्रणालीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातली महागाई आणि किंमत निर्धारण विषयक माहितीची चौकट आधुनिक करण्यासाठी आणि तिला जागतिक स्तरावरील सर्वोत्तम कार्यपद्धतीशी सुसंगत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार सरकारनं घाऊक किंमत निर्देशकांचे आधार वर्ष 2011-12 2022-23 करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या निर्देशांकाची सुधारित मालिका प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून

पुढील 5 वर्षांपर्यंत घाऊक किंमत निर्देशांकासोबत प्रसिद्ध केली जाईल आणि त्यानंतर हा निर्देशांक पूर्णपणे बंद केला जाईल. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजे DRDO आणि भारतीय वायुदलानं स्वदेशी बनावटीच्या रुद्र M2 या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या काल चांदीपूर इथल्या केंद्रावर यशस्वी उड्डाण चाचण्या घेतल्या. क्षेपणास्त्र सोडल्यानंतर त्यानं लक्ष्याचा अचूकपणे वेध घेतला. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यात आंबेसरी गावाजवळ 3रा पर्वतीय बोगद्याचं काम पूर्ण झालं आहे. उच्चगती रेल्वे विभागात वेगानं होत असलेल्या प्रगतीचं हे एक द्योतक असल्याचं रेल्वे मंत्रालयानं सांगितलं. हा पर्वतीय बोगदा 417 मीटर लांब आणि 14 मीटरपेक्षा जास्त रुंद असून उच्चगती बुलेट ट्रेनसाठी पूरक अशा प्रगत देखरेख आणि सुरक्षितता प्रणालींनी तो सुसज्ज करण्यात आला आहे. दिल्लीत अंमली पदार्थ नियंत्रण सहकार्यासंबंधित भारत आणि म्यानमार यांच्यात काल 8वी द्विपक्षीय बैठक पार पडली. अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोचे महासंचालक अनुराग गर्ग यांनी भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं तर म्यानमारच्या अंमली पदार्थ गैरवापर नियंत्रण केंद्रीय समितीचे सहसचिव थॅट लिंग माऊंग यांनी म्यानमार शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं. या बैठकीदरम्यान उभय देशांनी आपल्या प्रदेशातील बदलत्या अंमली पदार्थ तस्करीच्या परिस्थितीचा आढावा घेतला. तसंच गुप्तचर माहिती देवाणघेवाण, समन्वित कारवाया, सिंथेटिक अंमली पदार्थांचा सामना करणं, डार्कनेट आधारित तस्करी, अफूची अवैध लागवड यासंदर्भातल्या वाढत्या सहकार्यावर चर्चा केल्याचं NCB आपल्या समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. भारत दौऱ्यावर आलेले म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन अँग हाईंग यांनी काल मुंबईतील लोकभवनात राज्यपाल जिष्णू देववर्मा यांची भेट घेतली. म्यानमार राष्ट्राध्यक्षांच्या सन्मानार्थ लोकभवनात एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नेपाळचे पंतप्रधान बलेंद्र शाह यांनी सीमाप्रश्नाबाबतीत दीर्घकाळ चाललेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी चीन आणि ब्रिटनच्या सहभागाची मागणी केल्यानंतर भारतानं नेपाळसोबतच्या सीमाप्रश्नांच्या निराकरणात कोणत्याही त्रयस्थ पक्षांची भूमिका फेटाळून लावली आहे. सीमाप्रश्नाच्या सर्व पैलूंवर तोडगा काढण्यासाठी दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय यंत्रणा स्थापन केली आहे असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं. जम्मू आणि काश्मीरबाबत पाकिस्तान युरोपियन युनियनच्या संयुक्त निवेदनात केलेले अनावश्यक उल्लेख देखील भारत नाकारतो असंही जयस्वाल यांनी सांगितलं. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल नवी दिल्लीत नेपाळच्या सत्ताधारी राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष रवी लामिछाने आणि त्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. या भेटीत भारत नेपाळ विकास भागीदारी आणि लोकांमधील संबंधाबाबत चर्चेवर भर देण्यात आला असं डॉ एस जयशंकर यांनी समाज माध्यमांवरील संदेशात सांगितलं. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नेपाळमधील राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष रवी लामिछाने यांची नवी दिल्लीत भेट घेतली तसंच नेपाळी शिष्टमंडळासोबत बैठक घेतली. भारत आणि नेपाळमधील विशेष संबंध अधिक दृढ करण्यासाठी एकत्र काम करण्याचा दृढ निश्चय यावेळी उभय पक्षांनी व्यक्त केला. भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी काल सर्वोच्च न्यायालयातील 5 नवीन न्यायाधीशांना पदाची शपथ दिली. न्यायमूर्ती शील नागू, न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर, न्यायमूर्ती संजीव सचदेवा आणि न्यायमूर्ती अरुण पल्ली यांच्यासह ज्येष्ठ वकील व्ही मोहना यांना सर्वोच्च न्यायालयाचे वकील म्हणून शपथ दिली. 22 आणि 27 मे रोजी झालेल्या बैठकीमध्ये कॉलेजियमनं केलेल्या शिफारशींवर कार्यवाही करून केंद्र सरकारनं काल ही पदोन्नती देण्यास मंजुरी दिली. केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी राष्ट्रपतींनी सरन्यायाधीशांशी सल्लामसलत केल्यानंतर ही नियुक्ती केल्याचं समाज माध्यमांवरून जाहीर केलेल्या संदेशात नमूद केलं आहे. या अध्यादेशामुळे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची मंजूर संख्या 34 वरून 38 झाली आहे. देशाचं सार्वभौमत्व आणि वैयक्तिक स्वातंत्र्य या दोन गोष्टींमध्ये संघर्ष निर्माण झाला तर राष्ट्रीय सार्वभौमत्वाला अग्रक्रम दिला जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं नमूद केलं आहे. विशेषतः अंमली पदार्थ आणि मानसोत्तेजक पदार्थांविषयीच्या प्रकरणांमध्ये विशेषत्वानं राष्ट्रीय सार्वभौमत्वाला प्राधान्य दिलं जाईल. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं दिलेला आदेश रद्द करताना सर्वोच्च न्यायालयानं ही टिप्पणी केली आहे. उच्च न्यायालयानं तुरुंगात राहून मोबाईल फोनच्या सहाय्यानं अंमली पदार्थांच्या तस्करीचं जाळं चालवल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला जामीन मंजूर केला होता. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 वितरण समारंभ आज नवी दिल्लीत आयोजित करण्यात आला आहे. देशभरात

0: बेचेस उत्कृष्ट पंचायतींना हे पुरस्कार प्रदान केले जातील. या समारंभादरम्यान दीनदयाळ उपाध्याय पंचायत शाश्वत विकास पुरस्कार श्रेणीअंतर्गत 34 ग्रामपंचायतींना तर नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत शाश्वत विकास पुरस्कार श्रेणीअंतर्गत 8 पंचायतींना पुरस्कार प्रदान करण्यात येतील. पुरस्कार विजेत्या पंचायतींचे प्रमुख आपल्या सर्वोत्तम कार्यपद्धती आणि कामगिरीबाबत सादरीकरणही करतील. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ऑन स्क्रीन मार्किंग प्रणालीसाठी सेवांच्या खरेदीशी संबंधित बाबींची चौकशी करण्यासाठी सरकारनं क्षमता विकास आयोगाच्या अध्यक्षा एस राधा चौहान यांची समिती नेमली आहे. त्या आपला अहवाल एका महिन्याच्या आत सादर करतील. दरम्यान मंडळानं इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी उत्तर प्रतिकांच्या स्कॅन केलेल्या प्रतींमध्ये आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी करण्यासाठी आणि उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठीचं ऑनलाईन पोर्टल खुलं केलं आहे. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रशांत लोखंडे यांची केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून मंडळाच्या सचिवपदी वरुण भारद्वाज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी या डिजिटल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मनं नोव्हेंबर 2024 सुरू झाल्यापासून अवघ्या 2 वर्षांच्या कमी काळात 1 कोटी नोंदणीकृत वापरकर्त्यांचा टप्पा ओलांडला आहे. या मंचावर 140 अधिक थेट टीव्ही वाहिन्या 200 अधिक रेडिओ सेवा थेट कार्यक्रमांचं प्रक्षेपण उपलब्ध करून दिलं जात आहे. जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात ऑपरेशन शेरुवली अंतर्गत दहशतवाद शोध मोहीम कालच्या 10व्या दिवशी देखील सुरू होती. या प्रदेशातल्या घनदाट जंगलातील दहशतवाद्यांचं छुपे तळ शोधून काढण्यासाठी लष्कर आणि अन्य सुरक्षा दलं संयुक्तपणे ही शोध मोहीम राबवत आहेत. इंग्लंडमध्ये टॉन्टन इथं झालेल्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत इंग्लंडनं भारतावर 2-1 असा विजय मिळवला. महिला T20 विश्वकरंडक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ही मालिका महत्वाची होती. भारतानं हरमितप्रीत कौरच्या अर्धशतकी खेळीवर 5-180 धावसंख्या केली. यजमान संघाची अवस्था 3-38 केल्यामुळे भारतीय संघाला विजयाची आशा होती, परंतु ऍलिस कॅप्सी आणि हेदर नाईट यांच्या शतकी भागीदारीनं हा सामना भारताच्या हातातून गेला. भारतीय महिला क्रिकेट संघ T20 विश्वचषक मोहिमेची सुरुवात 14 जूनला एजबस्टन इथं पाकिस्तान विरुद्ध करणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. घाऊक किंमत निर्देशांक टप्प्याटप्प्यानं बंद करण्यात येणार. DRDOकडून रुद्र M2 या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी. नेपाळसोबत सीमा प्रश्नाच्या निराकरणाबाबतीत त्रयस्थ पक्षाचा हस्तक्षेप भारतानं फेटाळला. आणि महिलांच्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत इंग्लंडचा भारतावर 2-1 असा विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: Nanometer अर्थात 1305 kHz आणि FM बँडच्या 102 MHz श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. आता वेळ झाली आपल्या मेहराब अंतर्गत गझल या कार्यक्रमाची. सुरुवातीला आपण ऐकूया अल्ताफ राजा आणि अदनान सानी यांनी गायलेली गझल.

श्रोते हो, आताच आपण रंगोली या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या युगलस्वरातलं शैलेंद्र यांचं गीत ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं शंकर जयकिशन यांनी. श्रोते हो, आपण ऐकत आहात लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. यानंतर आपण ऐकूया 1974 साली प्रदर्शित झालेला रोटी या चित्रपटातलं किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या युगलस्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

श्रोते हो, आताच आपण रोटी या चित्रपटातलं किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या युगल स्वरातलं सुमधुर असं गीत ऐकलं. आपण ऐकत आहात लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. श्रोते हो, यानंतर आपण ऐकूया राम तेरी गंगा मैली या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि सहकारी यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे रवींद्र जैन यांनी.

श्रोते हो, आत्ताच आपण राम तेरी गंगा मैली या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि सहकारी यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत ऐकलं. या गीताला संगीत होतं रवींद्र जैन यांचं. श्रोते हो, आपण ऐकत आहात लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर आपण ऐकूया राधा का संगम या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांच्या युगलसरातलं हसरत जयपुरी यांचं गीत.

0: श्रोते हो, आताच आपण राधा का संगम या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांच्या युगलस्वरातलं हसरत जयपुरी यांचं गीत ऐकलं. आणि या गीताबरोबरच लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम श्रोते हो इथेच संपन्न करत आहोत. मध्यम लहरी 1305 किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 102 मेगा हर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण.
1: हॅलो आकाशवाणी, सोमवार दिनांक 1 जून रोजी 12:30 ते 1 या वेळेत दूरध्वनी करा 220-890 या नंबरवर आणि ऐका आपलं मनपसंत गीत. आपला आवडता हॅलो आकाशवाणी सुरू होतो आहे पुन्हा एकदा. नव्यानं सुरू झालेल्या या हॅलो आकाशवाणी कार्यक्रमात दूरध्वनी लावायला विसरू नका 220-890 या नंबरवर. प्रसारण बुधवार दिनांक 3 जून रोजी सकाळी 11:05 हॅलो आकाशवाणी.
2: श्रोते हो, आपल्यासाठी खास आनंदाची बातमी. आपल्या सर्व श्रोत्यांच्या मागणीवरून, श्रोत्यांच्या फरमाईशवरून आणि श्रोत्यांच्या विनंतीवरून आकाशवाणी परभणी केंद्र पुन्हा एकदा श्रोत्यांच्या आवडीचा कार्यक्रम अर्थातच हॅलो आकाशवाणी आणि हॅलो स्वरलहरी पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या ढंगात आपल्यासाठी घेऊन येत आहे येत्या जून पासून. काय म्हणताय, वार आणि वेळ? हो हो, तेही लवकरच आपल्याला कळेल.
3: व्हॉट इज मोबाईल नंबर?
2: पण तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणी परभणी.
3: व्हॉट इज मोबाईल नंबर?
4: मैत्रिणींनो, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही स्वतःच एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण करावं, जीवनामध्ये यश संपादन करावं आणि हे करण्यासाठी तुम्हाला प्रेरणा मिळावी यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शकांशी साधलेला संवाद, त्यासोबतच साहित्य, क्रीडा, उद्योग, कला, संगीत अशा अनेक क्षेत्रात घेतलेली भरारी, तसेच महिलांच्या जीवनात निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक समस्या, या सगळ्यांविषयीची माहिती जाणून घेऊया मैत्रिणींसाठीच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणात प्रत्येक महिन्यातील दुसऱ्या रविवारी दुपारी 12 वाजता. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी परभणी केंद्र निर्मित मैत्रिणींसाठीच्या विशेष वनिता मंडळ या कार्यक्रमाचं राज्यस्तरीय प्रसारण आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

श्रोते हो, यानंतर आपण काही कार्यक्रम ऐकूया. उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर इथून आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत काही क्षणात.

0: स्थान असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्राचे प्रसारण आपण ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर। तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी परभणी केंद्र।
1: आकाशवाणी परभणी

श्रोते हो, या गीताबरोबरच मिश्र संगीत हा कार्यक्रम इथे संपन्न करत आहोत. मध्यम लहरी 1305 किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 102 मेगा हर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. आता वेळ झाली आपल्या एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमाची. यामध्ये आज आपण ऐकणार आहात राजा राणी या चित्रपटातील सुमधूर अशी गीतं. गीतकार आहेत आनंद बक्षी, तर संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोते हो, आत्ताच आपण लता मंगेशकर यांनी गायलेलं राजा राणी या चित्रपटातलं गीत ऐकलं. आपण ऐकत आहात एक ही फिल्म की गीत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

श्रोते हो, आपण ऐकत आहात एकी फिल्म के गीत हा कार्यक्रम. यामध्ये राजा राणी या चित्रपटातील गीतांचा आनंद श्रोते हो आपण घेत आहात. आत्ता आपण ऐकलेलं गीत होतं, गायलं होतं लता मंगेशकर यांनी,

श्रोते हो लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताबरोबरच एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम इथे संपन्न करत आहोत. आज आपण यामध्ये राजा राणी या चित्रपटातील गीतांचा आनंद घेतला. गीतकार होते आनंद बक्षी तर संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल.

229 अर्थात 1305 kHz श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. आता वेळ झाली गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाची.

नमस्कार श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं स्नेहल पुराणिक अगदी मनपूर्वक स्वागत करते.

श्रोतेहो, आज सुप्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत गायिका माणिक वर्मा यांच्याविषयी आणि यांनी गायलेली भावगीतं, भक्तिगीतं आज आपण आपल्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातनं ऐकणार आहोत.

श्रोतेहो, माणिकताईंचा जन्म पुणे या ठिकाणी हिराबाई आणि बळवंत दादरकर या दाम्पत्यांच्या पोटी झाला. त्यांच्या मातोश्री हिराबाई या संगीताच्या उत्तम जाणकार आणि कलावंत होत्या. आपल्या मुलीनं देखील सुविध्य गायिका व्हावं असा त्यांचा पहिल्यापासूनचा आग्रह.

श्रोते हो, माणिकताईंनी शालेय शिक्षण पुण्याच्या सेवा सदनामध्ये घेतलं. पुढे सर परशुराम भाऊ महाविद्यालयातील कलाशाखेतून त्यांनी तर्कशास्त्र हा विषय घेऊन बी एची पदवी संपादित केली. ते वर्ष होतं 1946. माणिकताईंना संगीताचं बाळकडू त्यांच्या

आईकडून मिळालं. त्यांच्या आई व्यतिरिक्त आप्पासाहेब भोवे, बापूराव केतकर, किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक सुरेश बाबू माने, उस्ताद इनायत खान, अमजद हुसेन खान आणि नंतर आग्रा घराण्याचे गुणीदास पंडित जगन्नाथ बुहा पुरोहित यांच्याकडून त्यांनी गाण्याची तालीम घेतली.

श्रोतेहो, माणिकताईंनी अलाहाबादचे पंडित भोलेनाथ भट्ट यांच्याकडून त्या सुंदर बंदिशी शिकल्या. सुप्रसिद्ध गायिका हिराबाई बडोदेकर या त्यांच्या आदर्श. माणिकताईंनी प्रथम किराणा घराण्याची मूळ पीठिका उचलली असली तरी आवाजाचा लगाव आणि आलापाचा शिस्तशीरपणा आणि ताणक्रियेची निर्मलता या तीन बाबतीत त्यांनी किराणा घराण्याच्या परंपरेबाहेर यशस्वीपणे पदार्पण केलं आणि स्वतःची एक स्वतंत्र गायनशैली निर्माण केली.

श्रोते हो, माणिकताईंच्या गायनाची पहिली ध्वनिमुद्रिका बहरली जणू लतिका कलिका ही दत्ता डावजेकर यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली HMV या कंपनीतर्फे निघाली. इसवी सन 1939 त्यावेळी माणिकताईंचं वय होतं अवघं 13 वर्ष. इसवी सन 1947 कोलकात्याच्या प्रसिद्ध तानसेन संगीत संमेलनात गाण्याची संधी देखील त्यांना मिळाली. नंतर 1950 ते 1955 या कालावधीमध्ये पुणे आकाशवाणी केंद्रावरून गोविंदबुवा टेंभे यांनी सादर केलेल्या महाश्वेता या सांगीतिक गायिका म्हणून माणिकताईंचा समावेश होता. 1955 ते 1956 या साली आकाशवाणीवरून प्रसारित झालेल्या गीत रामायण या सुप्रसिद्ध संगीत मालिकेमध्ये 7 गाणी गाण्याची संधी त्यांना मिळाली. श्रोतेव, भावगीत गायिका म्हणून त्यांचं नाव खूप लवकर प्रसिद्धीला आलं. त्यांच्या भावगीत गायनात सहजता, सुरेलता, संयम हे सगळे गुण आपल्याला नेहमीच आढळलेत. सुधीर फडके, पु ल देशपांडे, पुरुषोत्तम सोळाकुळकर आणि दशरथ पुजारी, गोविंद पोवळे, मधुकर गोवळकर, श्रीनिवास खळे, प्रभाकर जोग, बाळ माटे, विठ्ठल शिंदे, गजानन वाटवे, वसंत पवार इत्यादी मान्यवर संगीत दिग्दर्शनाकडे माणिकताईंना गाण्याची संधी मिळाली.

श्रोतेहो, शास्त्रीय संगीताबरोबरच अनेक भावगीतं, भक्तिगीतं, नाट्यगीतं, चित्रपट गीतं देखील माणिकताईंनी गायली. माणिकताईंनी गायलेली त्यापैकी काही प्रसिद्ध गीतं म्हणजे सावळा रंग तुझा, घन निळा लडिवाळा, हसले मनी चांदणे, त्या चित्त चोराला इत्यादी भावगीतं. तसंच कौसल्याचा रामबाई, सगुण निर्गुण, अमृताहुणी गोड ही भक्तिगीतं आणि नाथ हा माझा, स्वकुल तारका सुता, नरवर कृष्णा समान इत्यादी नाट्यगीतं. श्रोते हो, देव पावला, गुळाचा गणपती, शेवग्याच्या शेंगा इत्यादी चित्रपटांसाठी त्यांनी गायलेली गीतंही खूप गाजलीत. बनारसी बाजारी ठुमरी आणि भारदस्तपणे व संयमित अंदाजानं सादर त्या करत असत. देशविदेशातील अनेक स्वरमंचांसह आकाशवाणी, दूरदर्शन इत्यादी माध्यमातून त्यांनी गाणी रसिकप्रिय केली, रसिकांपर्यंत पोहोचवलीत.

श्रोतेहो, माणिकताईंचा आवाजात गोडवा होता. तालावरील प्रभुत्व, शब्दांची योग्य जाणीव, योग्य तालीम, बहुर श्रुतता आणि स्वतःचा मोठा व्यासंग, तसंच अखंड चिंतन आणि मनन, त्यामुळे त्यांनी आपलं गायन रंजक बनविलं. स्वरांमुळे वाहून न जाता, तसंच तानेबरोबर न भटकता, त्या एक संयम आविष्कार उभा करीत आणि कोणत्याही प्रदर्शनवृत्तीला बळी न पडता त्यांचं सादरीकरण त्या करीत असत. त्यांच्या आविष्कारामध्ये एक प्रकारची सौम्य समावेशकता होती. त्यांच्या गायकीचा असर दिसला नाही तरी वृत्तीचा मात्र नक्की दिसतो. त्यांच्या पद्धतीने गाताना त्या मूलभूत मूल्यांबाबत तडजोड त्यांनी कधीच केली नाही, याचा प्रत्यय आपल्याला त्यांच्या प्रत्येक गाण्यातून येतो. श्रोतेहो, यातच माणिकताईंचं माणिकपण सामावलेलं आहे असं मात्र नक्की म्हणता येईल.

श्रोते हो, अशा ह्या माणिकताईंना भारत सरकारतर्फे 1974 साली पद्मश्री या पुरस्कारानं पुरस्कृत करण्यात आलं. संगीत नाटक अकादमी पुरस्कार हा देखील त्यांना 1986 साली प्राप्त झाला. तसंच महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार हा 1990 आणि लता मंगेशकर पुरस्कार हा 1992 साली. गदिमा प्रतिष्ठान पुरस्कार हा 1995 असे अनेक पुरस्कार आणि मानसन्मान त्यांना लाभले. श्रोतेहो, वृद्धापकाळानं मुंबई या ठिकाणी माणिकताईंचं निधन झालं. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मुंबई या ठिकाणी माणिक वर्मा प्रतिष्ठानाची स्थापना करण्यात आली आणि प्रतिष्ठानतर्फे कार्यक्रम देखील

जित करण्यात येतात. श्रोते हो, गायनाबरोबर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस माणिकरत्न हा पुरस्कार देखील दिला जातो. अशा या पावन स्मृतीला कोटी कोटी प्रणाम.

0: श्रोतेहो, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
1: सुवर्ण संधी. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत महात्मा गांधी मिशन नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधीली छत्रपती संभाजीनगर इथे रेशीम उत्पादन प्रमाणपत्र, रेशीम उत्पादन पदविका, माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र, कृषी अधिष्ठान प्रमाणपत्र, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, कृषी पत्रकारिता पदविका, उद्यान विद्या पदविका या कृषी प्रमाणपत्र व पदविका शिक्षण क्रमासाठी आजच संपर्क करा 75 88 57 15 57 या नंबरवर.
2: रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा या प्रेरणेवर गेली 25 वर्ष आपल्या सेवेत असणारे मनशांती हॉस्पिटल डेंटल कॉलेज जवळ पाचवी रोड परभणी यांनी मोफत मानसिक आरोग्य तपासणी शिबिर येत्या रविवारी 7 जून रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेत आयोजित केले आहे. या शिबिरात जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर सुभाष काळे आणि डॉक्टर मेघा काळे यांनी केलं आहे. संपर्क 88 30 93 13 88. रुग्णसेवा.
1: हॅलो आकाशवाणी, सोमवार दिनांक 1 जून रोजी 12:30 ते 1 यावेळेत दूरध्वनी करा 220 890 या नंबरवर आणि ऐका आपलं मनपसंत गीत. आपला आवडता हॅलो आकाशवाणी सुरू होतो आहे पुन्हा एकदा. नव्यानं सुरू झालेल्या या हॅलो आकाशवाणी कार्यक्रमात दूरध्वनी लावायला विसरू नका 220 890 या नंबरवर. प्रसारण बुधवार दिनांक 3 जून रोजी सकाळी 11:05 हॅलो आकाशवाणी.
0: श्रोतेहो, आता वेळ झाली आपल्या हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमाची. यामध्ये दूरध्वनीवरनं तुमच्याशी संवाद साधला आहे वैशाली वांगेकर यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सदानंद कांबळी. ऐकूया हॅलो आकाशवाणी.
3: श्रोतेहो नमस्कार. हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये मी वैशाली वांगीकर सर्व श्रोत्यांचं दिलखुलासपणे स्वागत करते. श्रोतेहो, भारतीय संगीत सृष्टीतील अत्यंत आदरणीय आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांच्या निधनामुळे संगीत विश्वातील एक सुवर्णयुग संपला आहे. आपल्या नितळ कोमल आणि अवीट गोडींच्या स्वरांनी अनेक पिढ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सुमनताईंना भावपूर्ण आदरांजली.

0: श्रोते हो, आज आपला पहिलाच हॅलो आकाशवाणी हा कार्यक्रम हा तुमच्या सर्वांच्या आवडीचा सुरांचा नजराना आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आणि एक धमाकेदार फोन इन कार्यक्रम ज्याचे नाव आहे हॅलो आकाशवाणी. श्रोते हो, काही गाणी फक्त ऐकायची नसतात तर ती थेट मनाला भिडतात. आणि तुमच्या मनातल्या अशाच काही आवडत्या हिंदी गाण्यांना, तुमच्या आवडत्या सुरांना आणि त्या गाण्यांशी जोडलेल्या तुमच्या सोनेरी आठवणींना थेट आमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही हे व्यासपीठ तुमच्यासाठी तयार केलं आहे. चला तर मग आता जास्त वेळ न करता, अनेक श्रोते देखील या कार्यक्रमात फोन करण्यासाठी उत्सुक आहेत आणि आम्ही देखील छानसा संवाद साधण्यासाठी उत्सुक आहोत. तेव्हा जास्त वेळ न करता सुरू करूया तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडीचा कार्यक्रम हॅलो आकाशवाणी. आपल्याशी दूरध्वनीवरून संवाद साधणार आहेत वैशाली वांगीकर.
1: हॅलो आकाशवाणी.
0: नमस्कार, कोण बोलते?
1: मी मुक्काम पोस्ट नागठाणा तालुका जिल्हा वाशिम येथून एकनाथ महाराज सुरुषे बोलतो. नमस्कार ताई.
0: नमस्कार. आजच्या आपल्या पहिल्याच हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि पहिलाच फोन आपल्याला लागलेला आहे.
1: धन्यवाद. मी खूप भाग्यवान आहे परभणी आकाशवाणीचे. मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून खूप खूप आभार व्यक्त करतो आणि खूप खूप धन्यवाद देतो. त्याला कारण असं आहे की परभणी आकाशवाणी श्रोत्यांच्या आवडी निवडीची दखल घेते आहे. कारण आम्हा असंख्य श्रोत्यांच्या आवडीनिवडीचा कार्यक्रम म्हणजे हॅलो आकाशवाणी आणि स्वर लहरी, आणि हा हे दोन्ही कार्यक्रम परभणी

0: आकाशवाणीने पुनश्च चालू केलेले आहेत. म्हणून पुनश्च एकदा प्रभुनी आकाशवाणीला खूप खूप धन्यवाद. आणि प्रभुनी आकाशवाणीचे तुम्ही जेवढे उद्घोषक आहात आणि एवढे प्रेमळ की तुम्ही असंख्य श्रोते जोडलेले आहात.
1: खास हे दोन्ही कार्यक्रम आपल्या श्रोत्यांच्या आग्रहस्तव आमच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांनी सुरू केलेले आहेत की जेणेकरून श्रोत्यांचा आणि आपला संवाद वाढला पाहिजे, नाही का?
0: एकदम बरोबर आहे.
1: या कार्यक्रमाच्या माध्यमातून जुने दिवस कसे तुम्हाला आठवायला लागलेत बरं? हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमाचे.
0: या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुनश्च एकदा जुने आकाशवाणीची म्हणजे आठवण व्हायला लागली. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातूनच आम्हाला सर्व श्रोते मंडळीची भेटीगाठी आठवण होते.
1: नक्कीच. आणि हे दोन कार्यक्रम तुमच्या हक्काचं व्यासपीठ असणारे कार्यक्रम आहेत. छानसा संवाद तुम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून साधता येणार आहे आणि गीतांची मेजवानी देखील या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे, नाही का?
0: बिलकुल बिलकुल, एकदम बरोबर बोलत आहे तुम्ही.
1: आणि आज आता पहिलाच तुमचा फोन लागलेला आहे दादा. आणि कुठलं गीत तुम्हाला आजच्या कार्यक्रमात ऐकायचं आहे?
0: रोते रोते हसना शिको, हसते हसते रोना, हे गीत ऐकायचे.
1: चला, आज कार्यक्रमात तुम्ही फोन केला आणि छानसा संवाद साधला आणि पुन्हा एकदा तुमच्या हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमाला उजाळा देखील या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळत आहे, नाही का?
0: खूप खूप, एकदम बराबर आहे.
1: ऐका तुमच्या आवडीचे छानसे गीत.
0: धन्यवाद, थँक्यू.

0: नमस्कार ताई, नमस्कार।
1: नमस्कार नमस्कार. हॅलो, आकाशवाणी या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे.
0: आता नव्या ढंगात आणि नव्या आपल्या स्वागत मध्ये हा कार्यक्रम चालू झालेला आहे। सर्वप्रथम तर मी आपल्या आकाशवाणी परभणीचे केंद्र प्रमुख साहेब आणि पूर्ण स्टाफचे मी माझ्यातर्फे खूप खूप त्यांना शुभेच्छा देऊन मी माझा परिचय देतो। मी गाव सिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूर हून उस्मान शेख खोजी बोलत आहे ताई।
1: अगदी अगदी, कार्यक्रमात खूप खूप आपलं स्वागत आहे.
0: धन्यवाद धन्यवाद ताई। आणि हा परभणीचा आवाज ऐकून असे वाटत आहे की आमच्या परभणीने वर्ल्ड मध्ये नंबर 1 काम केले आहे।
1: वा छान, खूपच मस्त. पुन्हा एकदा नव्याने हा कार्यक्रम आपण घेऊन आलो आहोत आणि स्वर्लरी हा कार्यक्रम देखील आपण श्रोत्यांसाठी खास, तुमचा आणि आमचा संवाद वाढावा, अनेक श्रोते आकाशवाणीशी जोडले जावेत यासाठी हे दोन कार्यक्रमांची मेजवानी तुम्हाला मिळत आहे.
0: हो ताई, एवढेच म्हणू शकेन की जसे आकाशवाणी परभणीने पहिल्यांदा हा कार्यक्रम चालू केला होता, त्याहून हा कार्यक्रम श्रोत्यापर्यंत सरळ आणि वेगळ्या अंदाजामध्ये सादर करण्यात यावे, हीच नम्र विनंती।
1: वा खूपच मस्त. तुमच्यासारखे श्रोते आकाशवाणीला लाभलेले असल्यामुळे

0: कसे आकाशवाणी देखील भरभरून असे कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हालाही देत असते ज्ञान मनोरंजन.
1: होत आहे. आणि आकाशवाणी परभणी म्हणजे एक असं माध्यमिक आहे की हा छोट्याचे फरमाईश असो नसो एवढे पत्र सामील होते की कोणत्याही आकाशवाणी मध्ये आतापर्यंत जसे आम्ही आकाशवाणीवर परभणीवर ऐकत आलो आहोत तसे आतापर्यंत कोणत्याही आकाशवाणीवर पत्र सामील होत नाही त्याबद्दल देखील मी आकाशवाणी परभणीचे खूप खूप धन्यवाद मानतो.
0: खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्यासारखे श्रोते असंख्य आकाशवाणीला पत्र पाठवत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तुम्ही आम्हाला अभिप्राय पाठवू शकता. तुमची नावं तुम्ही त्यामध्ये लिहून पाठवू शकता.
1: आवड बळीराजाची मध्ये पत्र सामील एवढे होतात कुठे 80, 105, 110 पत्राचं रेकॉर्डच आहे परभणीला.
0: वा, कारण तुमच्यासारखे एवढे श्रोते आम्हाला अभिप्राय लिहून पाठवतात आणि प्रत्येकाचे जरी नाव आपल्याला घेणं शक्य नाही झाले तर येणाऱ्या पुढच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून देखील आपण हे पत्र आपण सामील करत असतो, नाही का? गाणं कुठलं ऐकायचंय बरं तुम्हाला?
1: देशभक्तीपर कोणतंही गीत लावत आहे.
0: ठीक आहे,
1: आपण आमच्या फौजी परिवारातर्फे सामील होऊन या गीताचा आनंद घ्यात आहे आणि माझा पूर्ण फौजी परिवार या गीताचा आनंद घेत आहे.
0: वा, खूपच मस्त. आज भरभरून असा संवाद तुम्ही आजच्या आपल्या पहिल्याच हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमात साधलेला आहे. छानशा गीताची आवड देखील सांगितली. चला तर ऐका तुमच्या संपूर्ण परिवारासोबत हे छानसे गीत. फोन केला त्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद. धन्यवाद.

0: हॅलो, नमस्कार.
1: नमस्कार,
0: मी परमेश्वर शिंदे बोलतोय, मुक्काम पोस्ट आनंदगाव, तालुका परतूर, जिल्हा जालना.
1: हॅलो, आकाशवाणी या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे दादा.
0: कारण मी परभणी केंद्राचे कार्यक्रम सतत ऐकत आलेलो आहे आतापर्यंत.
1: बरं दादा, आता पुन्हा नव्याने आपण हॅलो आकाशवाणी हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. काय वाटतंय बरं तुम्हाला या कार्यक्रमाविषयी, काय प्रतिक्रिया आहेत तुमच्या?
0: आता जर कार्यक्रम चालू केला तर एकदम आम्हाला आनंद वाटतोय, कारण जे आता म्हणजे आम्ही कार्यक्रमाची अत्यंत वाट पाहत होतो तो कार्यक्रम सुरू झालेला आहे.
1: खरंच आहे,
0: कारण नंतर आता जे आपलं पुन्हा नंतर गाणं कधी येईल याची पण आम्हाला टाइम कधी होईल आपला गाण्याचा पण आम्ही वाट पाहत होतो.
1: खरंच आहे, कारण कसं आहे या कार्यक्रमासाठी भरभरून असे फोन कॉल्स आपल्याला येणार आहेत,
0: वेगळे वेगळे श्रोत्यांचे संवाद ऐकायला भेटतात,
1: नक्कीच
0: वेगळे वेगळे गाणी ऐकायला भेटतात.
1: पण कसं आहे दादा, आता जर वेगवेगळ्या श्रोत्यांचे फोन कॉल्स आपल्याला ऐकायचे असतील तर श्रोत्यांनी देखील 2 महिन्याच्या अंतराने जर आम्हाला फोन केले तर प्रत्येक श्रोत्याला आपल्याला या कार्यक्रमात न्याय देता येईल, नाही का?
0: बरोबर आहे ताई, प्रत्येकाने जे आपलं भान आपणच ठेवायला पाहिजे, कारण प्रत्येकाला अशा असते की आपला कॉल लागलाच पाहिजे आकाशवाणीला, कारण सतत श्रोत्यांनी कॉल केल्यावर दुसऱ्यांची कॉल लागत नाही.
1: श्रोत्यांनीच ही जबाबदारी आता पूर्णतः पार पाडायला हवी. आम्ही तर आमच्याकडनं नवनवीन असे श्रोते आपल्या आकाशवाणीशी जोडले गेले पाहिजे यासाठी आम्ही देखील प्रयत्नात आहोत.
0: हा बरोबर आहे ताई.
1: हा, तुम्हाला कसे वाटतात बरं आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम?
0: कार्यक्रम तर पूर्ण म्हणजे चांगले वाटतात ताई, कारण जे कृषी विशेष कार्यक्रम ऐकत होत आम्ही, आपण कार्यक्रम आम्हाला एकदम चांगला वाटत, त्यामधून आम्ही शेतीमध्ये पण आम्ही त्याचा उपयोग करतो, कारण आता जी पारंपरिक पद्धतीने समाज शेती चाललेली तर ते आम्ही आकाशवाणीवरून पूर्ण ऐकतो आणि त्याचा उपयोग शेतीमध्ये करतो ताई.
1: छान, खूपच मस्त. आणि प्रत्येक कार्यक्रमाच्या माध्यमातून नवनवीन अशी माहिती श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही देखील प्रयत्न करत असतो, नाही का?
0: हा ताई, कारण हे कार्यक्रम जो सुरू झाला तर एकदम आनंद वाटायला ताई मला.
1: छान छान, प्रत्येकाचा सहभाग असायला हवा. आज आता बोलण्यासारखं भरपूर काही आहे, पण पहिलाच कार्यक्रम असल्यामुळे अनेक श्रोत्यांना देखील बोलायचं आहे. कुठलं गाणं तुम्हाला आज ऐकायचं आहे?
0: आज मला ताई त्याच्यामधलं ऐकायचं होतं, गंगा जमुना सरस्वती या चित्रपटातलं साजन मेरा उस पार है.
1: छान, मस्त अशा गाण्याची आवड तुम्ही कळवलेली आहे. आणि पुन्हा एकदा नव्याने सुरू केलेला हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमात भरभरून आपण बोललात, पुढेही असेच तुम्ही 2 महिन्याच्या अंतराने फोन करावा, नाही का?
0: बरोबर.
1: चला, धन्यवाद.
0: आणि आमच्या परिवारातील 2-3 नावं सांगतो ताई, कावेरी शिंदे, परला शिंदे आणि

0: हॅलो, नमस्कार.
1: कोण बोलतय?
0: गोपाळनाथ.
1: कुठून बोलताय बरं आपण?
0: साडेगाव.
1: बरं, कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे.
0: कार्यक्रम लागला फोन मला विश्वासच येत नाही.
1: अरे वा, कसं आहे म्हणजे हॅलो आकाशवाणी हा कार्यक्रम आपण नव्याने सुरू केलेला आहे आणि
0: सुरू झालेला आहे मला
1: आणि आज पहिलाच कार्यक्रम आहे, पहिल्याच कार्यक्रमात तुमचा फोन लागलाय. आता तुम्हाला भरभरून बोलण्याची इच्छा असेल नाही का?
0: हो, खूप खूप फोन लागलेला आहे आकाशवाणीला. खूप
1: मामा, तुमचं खूप खूप अभिनंदन पहिल्यांदा फोन लागल्यामुळे आणि पहिल्याच कार्यक्रमात फोन लागला तुमचा, नाही का?
0: हो.
1: काय सांगाल, कसा आनंद झालाय तुम्हाला?
0: आनंद म्हणजे मला विश्वासच येत नाही फोन लागला म्हणून.
1: अरे वा, आता यानंतरही तुम्हाला फोन करायचे आहेत. आपण स्वर लहरी आणि हॅलो आकाशवाणी हे दोन्ही कार्यक्रम आपण सुरू केलेले आहेत.
0: हो, आनंदाच्या मला बोलायचं काही कळून झालं, एकदम आनंद वाटला, पहिल्यांदा फोन लागलेला आहे.
1: वा वा, मग आता तुम्ही भरभरून अशा प्रतिक्रिया द्यायला हव्यात आपल्या प्रत्येक कार्यक्रमाबद्दल. खास श्रोत्यांचा आणि आपला संवाद व्हावा यासाठी हे दोन्ही कार्यक्रम तुमच्या भेटीला आम्ही आणलेले आहेत.
0: कार्यक्रम खूप छान असतात सर्वच.
1: बरं, आणि असाच आमचा प्रत्येक श्रोता आकाशवाणी परभणी केंद्राशी जोडला गेला पाहिजे, त्यासाठी हे दोन कार्यक्रम आम्ही संवादाच्या मार्फत तुमच्यापर्यंत हे पोहोचवणार आहोत.
0: हो ना.
1: आजच्या कार्यक्रमात गीत कुठलं ऐकायचं आहे? बरं,
0: दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे.
1: बरं, त्याच्यामधलं कुठलंही चालेल का?
0: हा, कुठलंही चालेल.
1: बरं, चला तर मग आज पहिल्यांदाच तुमचा फोन लागला त्याबद्दल खूप खूप अभिनंदन. वा वा, छान, असाच आनंद तुम्हाला हो आणि पुन्हा पुन्हा तुमचे फोन लागो. 2 महिन्यानंतर आता यानंतर आपल्याला फोन करायचा आहे. चला तर मग ऐका तुमच्या आवडीचं हे छानसे गीत. फोन केला त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: हॅलो, मुक्काम पोस्ट खानापूर चित्ता, तालुका जिल्हा हिंगोली. इथना आपला नियमित रसिक श्रोता सदानंद नागनाथ अप्पामुळे बोलतो.
1: खूप खूप स्वागत आहे आजच्या पहिल्या हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये. बोला मुळेजी, काय म्हणता?
0: खूप मी मजेत आहे, तुम्ही कशा आहात?
1: एकदम मजेत. आणि आज हॅलो आकाशवाणी या पहिल्याच कार्यक्रमात तुमचा फोन लागला.
0: हो, थँक्यू मॅडम, थँक्यू व्हेरी मच.
1: बोला, आता तुमच्या भरभर अशा प्रतिक्रिया या कार्यक्रमाविषयी काय द्याल बरं?
0: हॅलो आकाशवाणी हा कार्यक्रम जो सुरुवातीला होता चालू, तो मध्यंतरी बंद झाला होता. तुमचं निवेदिकांचं आणि निवेदकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं फार खूप खूप कमी आहे बरं का.
1: धन्यवाद, धन्यवाद.
0: तुमचे आवाज, सुमधुर आवाज, गाणी येतात आणि त्याची पहाट जी सुरुवात जी छान प्रकारे होते बरं का.
1: बरं,
0: आकाशवाणीचे 90 वर्ष पूर्ण झाले तर गौरवशाली इतिहास म्हणला तरी चालेल.
1: छान,
0: एवढं बोलावं तेवढं कमीच आहे आकाशवाणी विषयी.
1: आणि
0: रक्तापेक्षा जर श्रेष्ठ नातं जर असेल तर ते

0: आकाशवाणीचं आहे.
1: वा वा, खूप कौतुक तुम्ही या माध्यमातून आकाशवाणीचं केलेलं आहे, निवेदकांचं केलेलं आहे, त्यासाठी मनस्वी खूप खूप धन्यवाद.
0: ते आमच्या आठवणीतले जे कार्यक्रम आम्हाला हरपल्यासारखे झाले होते, म्हणजे आम्हाला रेडिओ पासून आम्ही विलुप्त झालो होतो, अलिप्त झालो होतो.
1: बरं,
0: कारण हा जो हॅलो आकाशवाणी असेल किंवा सोरलरी असेल, सोमवारी रात्री सोरलरीचं प्रसारण रात्री 10 ते 11 असायचं, आणि हॅलो आकाशवाणीचं दर मंगळवारी रात्री 10 ते 11 असायचं
1: निश्चितच.
0: आता नित्यनेम चालायचं दर आठवड्याला, आणि निवेदक वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या श्रोत्यांशी संवाद साधून मनमोकळ्या गप्पा मारून त्यांच्या आवडीचे गीत लावायचे.
1: खरंच आहे, आणि आता देखील ह्या दोन्ही कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक जण तुमच्याशी छानसा संवाद साधणार आहेत, आणि तुम्ही ज्या गीताची आवड सांगणार आहात ते गाणं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचविणार आहोत.
0: गाता रहे मेरा दिल या माध्यमातून श्रोत्याच्या ज्ञानामध्ये भर पडते मॅडम.
1: खरंच आहे. तर आजच्या कार्यक्रमात गाणं कोणतं तुम्हाला ऐकायचं आहे?
0: सरगम चित्रपट आहे, रामजी की निकली सवारी. माझ्या घरचे नाव घ्या थोडं परिवारातले. माझी आई संजीवनताई मुळे, साधनाताई मोगलरकर, अर्चनाताई रोहिणकर, माहेश्वरी रोहिणकर. खूप खूप धन्यवाद मॅडम.
1: धन्यवाद धन्यवाद.

0: शेख अकबर बोलतो, आपल्या लेणीचा शो होता.
1: अच्छा, कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे.
0: वा वा, लय छान वाटतंय मॅडम. की आमची इच्छा होती हळू आकाशवाणी आणि स्वर लहरी चालू व्हावा म्हणून.
1: मग तुमची इच्छा आता आकाशवाणीने पूर्ण केली नाही का?
0: धन्यवाद अधिकारी साहेबाचं मनापासून धन्यवाद करतो मी. आणि मी तर ब्लाइंड आहे आणि आपली भेट भी दिलेली आहे मी आपल्या परभणी आकाशवाणीला.
1: तर छानसा संवाद साधण्यासाठी तुम्हाला छान असं हक्काचं व्यासपीठ आम्ही उपलब्ध करून दिलंय, नाही का?
0: हो ना हो ना, लई आपुलकी आणि लई म्हणजे मित्र वाढवायचं काम आपली परभणी आकाशवाणी करते मॅडम.
1: अगदीच, म्हणजे संपूर्ण श्रोत्यांमुळेच आज आकाशवाणीचं महत्व देखील आहे आणि तुमच्यासारखे श्रोते असंख्य आम्हाला पत्राच्या रूपामध्ये देखील अभिप्राय लिहून पाठवत असतात आणि छानशा फोनच्या माध्यमातून देखील तुम्ही आकाशवाणीशी जोडता, नाही का?
0: हो ना हो ना मॅडम. मॅडम आणि आपली परभणी आकाशवाणी सौंदर्य कार्यक्रम ऐकतो मॅडम.
1: वा छान, मस्त. असेच कार्यक्रम ऐकत जा आणि प्रत्येक कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या रूपात तुम्हाला माहिती मिळत असते.
0: हो मॅडम.
1: आज कार्यक्रमात गीत कुठलं ऐकायचं आहे तुम्हाला?
0: आज चित्रपटाचं नाव आहे मुद्दत आणि गाण्याचे बोल आहे प्यार हमारा अमर रहेगा. आमचे विठ्ठल पिसाळ आहेत कावलगावचे, विनीत सय्यद आहेत आष्टीचे, रघुनाथ दुकानदार साहेब आहेत कोंडवाडी करमाळा जिल्हा सोलापूरचे.
1: चला तर मग ऐका सगळ्या मित्र परिवारासोबत हे छानसं गीत.

0: आकाशवाणी परभणी,
1: आकाशवाणी परभणी आणि हॅलो आकाशवाणी हा कार्यक्रम सुरू आहे. कोण बोलताय बरं आपण?
0: मी प्रकाश डोणे, संकनपुरी तालुका परतूर जिल्हा जालना इथून बोलतोय.
1: खूप खूप स्वागत आहे आपल्या हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये.
0: काय नाही, तुम्ही कार्यक्रम चालू केला त्याच्याबद्दल खुश आहेत आम्ही मॅडम.
1: तुम्हाला श्रोत्यांनाच आनंद व्हावा, श्रोत्यांना छान अशा गीतांची मेजवानी मिळावी यासाठीच तर आम्ही हा दोन्ही कार्यक्रम सुरू केलेले आहेत, हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी.
0: आता हे उद्या ऐकायला मिळेल का?
1: हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमाचं प्रसारण आपण बुधवारी सकाळी 11:05 ऐकू शकाल. आणि प्रत्येक श्रोत्यांना 0-24-52-220-890 या दूरध्वनी क्रमांकावर आम्हाला फोन करायचा आहे आणि छानसा या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यायचा आहे, हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी या कार्यक्रमामध्ये.
0: ठीक आहे.
1: आज कार्यक्रमात गीत कुठलं ऐकायचं आहे आपल्याला?
0: आज सरस्वती चंद्र या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत ऐकायचं आहे.
1: कोणतं?
0: फूल तुम्ही भेजा है खत में, फूल नहीं मेरा दिल है.
1: चला तर मग आज हे कार्यक्रमात छानसं गीत तुम्ही सांगितलं आणि फोन केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.

तेव्हा श्रोते हो हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी 024-52-220-890 या दूरध्वनी क्रमांकावर दर सोमवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेत आपल्याला फोन करायचा आहे आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दर बुधवारी 11:05 आणि आमच्या स्वरलहरी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपल्याला दर गुरुवारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये आम्हाला फोन करायचा आहे आणि छानसं मराठी गाणं सांगायचं आहे आणि या स्वरलहरी या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल शनिवारी 11:35 तेव्हा अवश्य फोन करा आमच्या हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी या कार्यक्रमामध्ये आणि छानसा संवाद साधा. आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे तेव्हा कार्यक्रमातून मी वैशाली वांगीकर आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोतेहो नमस्कार. शब्द, सूर आणि संगीत यांचा मिलाफ घेऊन येतो गीतांची बहार. आपला कार्यक्रम गीत झंकार.
1: श्रोतेहो, आताच आपण तुमच्या फोनवर आधारित सुमधुर गीतांचा आणि तुमच्याशी साधलेल्या संवादाचा कार्यक्रम ऐकला. हॅलो आकाशवाणी. आणि नक्कीच आपल्या श्रोत्यांना हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमासाठी भरभरून फोन करावासा वाटणार आहे आणि फोन देखील करणार आहे. फक्त एवढीच काळजी आपल्याला घ्यायची आहे की एका श्रोत्याने आत्ता फोन केल्यानंतर किमान 2 महिन्यानंतर फोन करायचा, म्हणजे इतर श्रोत्यांशी देखील आपल्याला छानसा संवाद साधता येईल. आणि ज्या श्रोत्यांची फोन येऊन गेलेले आहे त्यांना देखील काय बोलायचं नाही बोलायचं किंवा बोलायचं नाही हे ठरवून घेता येईल. हो ना श्रोते हो? तेव्हा आजचा हॅलो आकाशवाणी कार्यक्रम ऐकून तर खूप आनंद झाला, कारण बऱ्याच श्रोत्यांना अतिशय आनंदाची गोष्ट ही वाटली की हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी हे दोन्ही कार्यक्रम परत एकदा तुमच्या श्रोत्यांसाठी सुरू केलेले आहेत. आणि अर्थात आम्हाला देखील प्रत्येक श्रोत्यांशी गप्पा मारायला, त्यांच्या मनातलं जाणून घ्यायला आवडतं आणि त्यांची आवडीची गाणी तर आवडतातच. तेव्हा श्रोते हो, आत्ता आपण ऐकला हॅलो आकाशवाणी, यामध्ये तुमच्याशी दूरध्वनीवरनं संवाद साधला होता वैशाली वांगेकर यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते सदानंद कांबळी. तेव्हा श्रोते हो, हॅलो आकाशवाणी हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर कळवणार आहात तुमच्या पत्रांच्या माध्यमातून. 229° नॉमीटर अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, आता वेळ झाली आपल्या गीत झंकार या कार्यक्रमाची. या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन केलं आहे सुषमा कुलकर्णी यांनी. ऐकूया गीत झंकार.
0: श्रोते हो नमस्कार. शब्द, सूर आणि संगीत यांचा मिलाफ घेऊन येतो गीतांची बहार. आपला कार्यक्रम गीत झंकार. श्रोते हो, गीत झंकार या सरगमी कार्यक्रमात मी सुषमा कुलकर्णी आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या गीत झंकार या कार्यक्रमामध्ये ज्यांच्या आवाजात अशी जादू आहे की प्रत्येक जण त्यांच्या प्रेमात नक्कीच पडतो, मोहम्मद रफी, किशोर कुमार यांच्यासारख्या दिग्गजांमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या या गायकाचा आवाज इतरांपेक्षा अगदी वेगळा आहे. श्रोते हो, 4 जून हा एका दिवंगत गायकाचा जन्मदिन, म्हणजेच उद्या त्यांचा जन्मदिन आहे. तर आजच्या कार्यक्रमात आपण त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत आणि त्यांनी गायलेली उत्तम दर्जेदार अशी गीतंही ऐकणार आहोत. मी कोणाविषयी बोलते आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे, पण त्यापूर्वी ऐकूयात त्यांच्या स्वरातलं हे सुरेल असं गीत. हे गाणं आजही इतकं एव्हरग्रीन आहे की ते ऐकत बसावं सगळं.

श्रोतेहो, सुरांचा बादशाह म्हणजेच एस पी बालसुब्रमण्यम, ज्यांनी 16 भाषांमध्ये 40,000 अधिक गाणी गायली आहेत. श्रोतेहो, एस पी बालसुब्रमण्यम हे नाव ऐकलं की आपल्या मनामध्ये उमटतात ते मधुर सूर, एक गोड आवाज. त्या आवाजातली मेलोडी आजही आपल्या कानामध्ये गुंजत राहिली आहे. एस पी बालसुब्रमण्यम यांचा जन्म आंध्र प्रदेश येथील नल्लोर जिल्ह्यात झाला. त्यांच्या वडिलांचे रंगमंचांशी खूप जवळचे नाते होते. एस पी बालसुब्रमण्यम यांनी त्यांचे वडील एस पी संभामूर्तीकडूनच कलेसंबंधी माहिती समजून घेतली आणि नंतर

त्यानंतर त्यांचा कल संगीताकडे गेला. तसं पाहिलं तर त्यांचं शिक्षण इंजिनिअरिंगचं, तरीसुद्धा ते त्याबरोबरच संगीत शिकत होते. एस्पींनी सुरुवातीला पहिल्यांदा तेलुगू कल्चर संस्थेमधील संगीत स्पर्धेत बक्षीस मिळविलं होतं. 1966 त्यांना श्री श्री श्री मर्यादा रमन्ना या चित्रपटात गाण्यासाठी पहिली संधी मिळाली. या गाण्याच्या फक्त 8 दिवसांनंतरच बालसुब्रमण्यम यांना तेलुगू चित्रपटाव्यतिरिक्त इतर गाणी गाण्याचीही संधी मिळाली. यानंतर ते तमिळ आणि तेलुगू चित्रपटासाठीही गात राहिले. त्यांनी पहिल्यांदाच एक दुजे के लिए या हिंदी चित्रपटासाठी गाणी गायली. या चित्रपटातली सर्वच गाणी सुपरहिट झालीत आणि बॉलिवूडला एकदम युनिक आवाजाचा गायक मिळाला. श्रोते हो, याच चित्रपटासाठी उत्कृष्ट गायकाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार त्यांना मिळाला. ऐकूयात त्यांचं हे गीत.

श्रोते हो, त्या काळामध्ये सलमान खानच्या करिअरला नुकतीच सुरुवात झालेली होती. सलमान खानच्या करिअरच्या सुरुवातीला बालसुब्रमण्यम यांनी त्यांना आवाज दिला होता, कारण सलमान खान आणि बालसुब्रमण्यम यांचा आवाज थोडासा मिळता जुळता आहे असं सगळ्यांच्या लक्षात येत होतं. त्यावेळी सलमान खानसारख्या नवीन अभिनेत्याला बालसुब्रमण्यम यांनी आपला आवाज देणं फार मोठी गोष्ट होती. श्रोते, सूरज बडजात्या यांच्या मैने प्यार किया या चित्रपटामध्ये सलमान खान आणि भाग्यश्री हे मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटामधील सर्व गाणी ही एसपींनी गायली होती. दिल दिवाना बिन सजना के मानेना या गाण्यासाठी त्यांना बेस्ट प्लेबॅक गायकाचा पुरस्कार मिळाला. या चित्रपटामधील जवळपास सर्वच गाणी सुपरहिट ठरली होती. त्यातला आजा शाम होने आई हे गाणं विशेष लोकप्रिय ठरलं होतं.

श्रोते हो, जावेद अख्तर यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं, ज्यावेळी सर्वत्र किशोर कुमार आणि मोहम्मद रफी यांचाच बोलबाला होता, त्यावेळी त्यांच्यासमोर एस पी बालसुब्रमण्यम हा एकच गायक मजबूतीने उभा राहू शकत होता. हा किस्सा सागर चित्रपटाशी संबंधित आहे. या चित्रपटातली गाणी जावेद साहेबांनी लिहिली होती. यात एक यूही गाते रहो, यूही मुस्कुराते रहो हे मस्तीखोर गाणं रेकॉर्ड होणार होतं. हे गाणं ऋषी कपूर आणि कमल हसनवर चित्रित केलं जाणार होतं. हे गाणे मस्तीचे असल्यामुळे दुसरा गायकही किशोर कुमार यांच्या स्टाईलने गाणारा पाहिजे होता. आर डी बर्मन आणि जावेद यांनी हे गाणं बालसुब्रमण्यम यांच्याकडून गाऊन घेण्याचा विचार केला. या गाण्यामध्ये बालसुब्रमण्यम किशोरदा यांना टक्कर देऊ शकतील की नाही याचा दोघांनाही संशय होता.

मात्र ज्यावेळी गाणं रेकॉर्ड झालं तेव्हा बालसुब्रमण्यम यांनी सिद्ध केलं की ते तमिळ आणि तेलुगूमध्ये नव्हे तर हिंदीत देखील खूप उत्कृष्ट गाणी गाऊ शकतात. श्रोते हो, आणखी एक किस्सा तुम्हाला सांगायचा म्हणजे एस पी बालसुब्रमण्यम यांनी 8 फेब्रुवारी 1981 रोजी एक अप्रतिम रेकॉर्ड बनवला होता. त्यांनी सकाळी 9 वाजेपासून ते रात्री 9 वाजेपर्यंत म्हणजेच तब्बल 12 तास 21 गाणी रेकॉर्ड केली. त्यांनी एका दिवसात तमिळमध्ये 19 आणि हिंदीमध्ये 16 गाणी रेकॉर्ड केली आहेत. एक काळ असा होता की एका दिवशी ते 15 ते 16 गाणी रेकॉर्ड करणं ही त्यांची दिनचर्या झाली होती. याच काळात बालसुब्रमण्यम हिंदी चित्रपटातील आपल्या गाण्याबाबत खूप गंभीर झाले. त्यांना जेव्हा एखादं गाणं कठीण वाटायचं त्यावेळी ते तयार करण्यासाठी 8-10 दिवसांचा कालावधी घेत असत. जर निर्मात्यांनी घाई केली तर ते गाण्यासाठी चक्क नकार देत असत. बालसुब्रमण्यम नेहमी मोहम्मद रफी यांच्या गाण्याचे चाहते होते. त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की ते रफी साहेबांच्या चाहते आहेत. त्यांना रफी साहेबांसोबत गाण्याची संधी मिळाली नाही याची त्यांना खंत आहे. श्रोते हो, एस पी आज आपल्यामध्ये नसले तरी त्यांची गाणी आजही आपल्यामध्ये आहेत. या गाण्याच्या रूपाने ते कायम अजरामर झाले आहेत. 25 सप्टेंबर 2020 रोजी कोरोनाच्या काही लक्षणं दिसून आल्यामुळं चेन्नईमध्ये एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचं निधन झालं. त्यांच्या जाण्यानंतर कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली. श्रोते हो, त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांची आठवण होणं स्वाभाविकच आहे. एस पी बालसुब्रमण्यम यांचं भारतीय संगीतातील योगदान अतुलनीय असं राहिलं आहे. त्यांच्या या योगदानाबाबत आपण फक्त त्यांना सलाम करू शकतो. श्रोते हो, एस पी बालसुब्रमण्यम यांचं आणखी एक गाणं जे अंगावर शहारे आणतं. एस पींच्या आवाजातील या गाण्याने अक्षरशः रसिकांना वेड लावलं होतं.

0: श्रोते हो, एस पी बालसुब्रमण्यम यांना 2001 मध्ये भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार मिळाला. 2011 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. 2016 मध्ये सिल्वर पीकॉक पदक देऊन इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयरचा सन्मान मिळाला. 25 वेळा आंध्र प्रदेशाद्वारे तेलुगू चित्रपटात योगदानासाठी नंदी अवॉर्ड मिळाला. 40,000 जास्त गाणी त्यांनी रेकॉर्ड केलेली आहेत आणि 6 वेळा बेस्ट मेल प्लेबॅक सिंगरचा नॅशनल अवॉर्ड त्यांना मिळाला. काल त्यांचा जन्मदिन होता. त्यांच्या या संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल आपण शतशः ऋणी आहोत. अशा हरहुन्नरी गायकाला विनम्र अभिवादन करूयात आणि आजच्या कार्यक्रमामध्ये श्रोते हो इथेच थांबूया. पुन्हा भेटूयात अशाच संगीत दुनियेशी निगडीत असलेल्या व्यक्तिमत्वाशी पुढच्या गीत झंकारी या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत मी सुषमा कुलकर्णी तुमचा या कार्यक्रमातून निरोप घेते. नमस्कार.
1: गीत झंकार श्रोते हो आत्ताच आपण कार्यक्रम ऐकला. संकलन आणि निवेदन केलं होतं सुषमा कुलकर्णी यांनी. गीत झंकार हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

श्रोते हो, आज सायंकाळी 7:30 आमच्या शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आपण ऐकाल. शेतशिवार यामध्ये लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमात पशुधनासाठी लसीकरणाचं वेळापत्रक याविषयी शीतल निमजे आणि वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद आपण ऐकाल आज संध्याकाळी 7:30 शेतशिवार या कार्यक्रमाअंतर्गत.

229 अंश नऊ मीटर अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 102 मेगा हर्ट्सवरून श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. यानंतर ठीक 12 वाजता महिला श्रोत्यांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत काही क्षणात.

0: मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी सविता जेरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सख्यांनो, आज 3 जून जागतिक सायकल दिन. आजचा हा दिवस म्हणजे आपल्या संपूर्ण मानवजातीच्या साधेपणाचा, आरोग्याचा, पर्यावरण प्रेमाचा आणि शाश्वत जीवनशैलीचा गौरव करण्याचा दिवस. 2 चाकांवर फिरणारी सायकल ही जणू आपल्या मानवी जीवनाला गती देणारी, शांत, संयमी, निरागस तरीही भक्कम अशी साथ करते. मैत्रिणींनो, याच सायकल दिनाच्या अनुषंगाने आज आपल्याकडे अशा 2 मैत्रिणी आल्या आहेत ज्यांनी वयाच्या 60 वर्षानंतर सायकल चालवायला सुरुवात केली आणि ती सायकल त्यांची जीवाभावाची सखी झाली. याच सायकलवरून त्यांनी या जानेवारी महिन्यामध्ये नर्मदा परिक्रमा देखील केली. त्या दोघी मैत्रिणी आहेत हेमलता राव आणि जयश्री जाधव. आज आपल्या या कार्यक्रमात जाणून घेऊया त्यांच्या या वयातल्या सायकलवरून केलेल्या नर्मदा परिक्रमाविषयी. तर हेमलताताई आणि जयश्रीताई, आमच्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: नमस्कार.
2: नमस्कार.
0: आज जागतिक सायकल दिन आहे आणि त्या सायकल दिनाच्या अनुषंगाने आपण ही आज मुलाखत करतोय. त्याच्या बरोबरच तुम्ही नर्मदा परिक्रमा सायकलवरून केली, हे आणखी विशेष या सगळ्याचं. तर सायकल कधीपासून तुम्ही चालवत आहात काय सांगाल हेमलताताई?
1: शाळा कॉलेज सोडल्यानंतर सायकल चालवलीच नव्हती जवळजवळ 38-40 वर्ष. 22 साली जेव्हा एक मेसेज आला होता की सायकलवारी, आपण जशी पायीवारी करतो तशी सायकलवारी ही पंढरपूर ते घुमान 2300 किलोमीटर 23 दिवस अशी जाणार आहे. तर मला ती संकल्पनाच खूप आवडली. हा अनुभव वारीचा घेण्यासाठी आपल्याला अशी संधी मिळेल असं वाटलं नव्हतं. आयोजकांना फोन केला, त्यांनीही तुम्हाला सायकल येते का एवढंच विचारलं. फार काय अनुभव वगैरे असं काहीही न विचारता त्यांनी माझं नाव नोंदवून घेतलं. इथेच मला खरं तर खूप त्यांनी दाखवलेला विश्वास आणि त्यामुळे मला वाटलेला आत्मविश्वास, त्यातून मी ती पुढे
0: सायकलवारी
1: सुरुवात केली आणि 3 महिन्यातच लगेच आमची सायकलवारी सुरू झाली. पुढली सतत 3 वर्ष मी ती सायकलवारी
0: करत
1: पूर्ण केली. आग्रा ते राजगड सायकलिंग केलं, इतर काही राईड्स केल्या.
0: बर, जयश्रीताई तुम्ही सायकल चालवायला कधीपासून आणि कशी सुरुवात केली?
2: 2020 ला सायकल सुरू घेतली. त्याच्या आधी मी जवळपास 35 वर्ष कॉलेज सोडल्यानंतर सायकल नव्हती. रिटायरमेंट नंतर काय करायचं या विचाराने सायकल चालवावी हा विचार आला मनात. जवळपास 3-4 महिने कुठली सायकल घ्यायची, पण माझ्या मुलाने मग 2 डिसेंबर 2020 रोजी एकटाच जाऊन सायकल घेऊन आला.
0: छान.
2: आणि त्यावेळी मला वाटलं की मला सायकल चालवता येईल असा विचार आला. मग सायकल आणल्यानंतर तिला पाहिली, पाय टाकायला प्रयत्न केला. कमीत कमी 4 दिवस त्या सायकलला फक्त हात लावायचे आणि ठेवून टाकायचे, कारण मला पाय टाकताच येत नव्हतं, सायकलवर बसता येत नव्हतं, कारण वय बरोबर 57 वय, जर पडलो तर हात पाय फ्रॅक्चर होऊ शकतो असं पण मला वाटलं. पण असं 3-4 दिवस घेता घेता तो पाय टाकता आला मला. आणि एकदा पाय टाकला, सुरुवात केली, तर ते अजून बंद नाही केली. आणि माझ्या आयुष्यात शेवटपर्यंत मला असं वाटतं की ती सायकल पूर्ण साथ
0: मैत्रीण झाली. आता तुमची
2: एकदम जीवाभावाची मैत्रीण.
0: छान. आणि मग सायकल चालवायला सुरुवात केल्यानंतर तुमच्या दोघींच्या मनात असं का आलं की आपण नर्मदा परिक्रमा सायकलवर करावी आणि ते सुद्धा ह्या वयात? तर काय सांगाल हेमलता ताई?
1: नर्मदा परिक्रमा जी पारंपरिक केली जात होती, पण आता खूप लोक परिक्रमा करतात, वेगवेगळ्या मार्गाने करतात. आणि आता भौगोलिक परिस्थिती पण अशी बदलली की तिथे अनेक ठिकाणी बंधारे झाले, डॅम झाले, रस्ते मोठमोठे झाले, शेती आधुनिक पद्धतीने केली जाते, त्यामुळे काही तिथलं रचना बदलल्या. चौकशी करता आणि अभ्यास करता लक्षात आलं की पायी परिक्रमा करणाऱ्यांना सुद्धा 50%-हून अधिक वेळा रस्त्यावरूनच परिक्रमा करावी लागते.
0: बरोबर.
1: म्हणजे अगदी नर्मदा मैयाच्या किनाऱ्याहून परिक्रमा केली जाते.

0: असं फारच क्वचित आहे आणि त्याला खूप मोठा कालावधी आहे.
1: बरोबर.
0: दुसरी गोष्ट म्हणजे की तोपर्यंत 3 वर्ष सायकलचा चांगला अनुभव होता, त्यामुळे असं वाटलं की सायकल हा मार्ग लवकर पण होईल, त्यापेक्षा सुद्धा निसर्गाजवळ सुद्धा राहता येईल, नर्मदा मैयाचाही सहवास लाभेल, आश्रमातला सहवास, तिथलं तपस्या स्थळी बघणं हे आपल्याला त्यातून अनुभवता येईल. आणि जरा आपण जास्त सामाजिक जवळकी आपल्याला सायकलच्या मार्गातून मिळते असं मला वाटलं.
1: हे ठरवल्यानंतर अंमलात आणेपर्यंत असा मनात विचार आला नाही का की आपण सायकलवर जातोय ते ओके आहे ना, काय प्रॉब्लेम नाही येणार, असं काही कुठे मनात आली का शंका? काय सांगाल जयश्रीताई?
2: दररोजचा अनुभव आहे की दररोज मी स्वतः कमीत कमी 30 ते 35 किलोमीटर सायकल डेली चालवते पुण्यामध्ये. पहाटे उठणे, आवरणे आणि सायकल म्हणे, इतर व्यायामापेक्षा सायकल हा सगळ्यात बेस्ट व्यायाम आहे असं मला जाणवलं. सायकलवरून नर्मदा परिक्रमा करायचा विचार आला तर ह्यावेळी तो 2-3 वर्षापासून आमच्या दोघींच्या मनात होतच की परिक्रमा करायची. सायकल तर आमच्या त्याच्यावर अतिशय प्रेम असल्यामुळे आम्ही विचार केलेला होता सायकलवर जायचंच, पण ह्यावेळी आम्ही दोघींनी ठरवलं कुणालाही काहीही बोलायचं नाही, सायकलवर पॅक करायचं, लागते ते सामान घेणे आणि सुटणे, कारण खूप इच्छा होती आणि त्याच्याबरोबर प्रबळ इच्छेसोबत मैयाने पण ह्यावेळी आम्हाला बोलवलंच.
1: ही परिक्रमा कधी केली?
0: परिक्रमा आम्ही 1 जानेवारी 26 पुण्यातून निघालो आणि 2 तारखेला ओंकारेश्वरला आम्ही बस मधून ही सायकल घेऊन गेलो. ओंकारेश्वर जाताना सुद्धा असं झालं की धामणोदला उतरलो आणि आम्हाला असं कळलं होतं की तिथून काही आम्हाला टेम्पोतन किंवा अशी सायकल नेता येईल किंवा बसनी, पण आम्हाला काही मिळालंच नाही. आम्ही धामणोद पासूनच ओंकारेश्वरला 80 किलोमीटर चालवूनच गेलो सायकल.
1: अरे.
0: आणि मग तिथे ओंकारेश्वरला आपण जेव्हा जातो नर्मदा परिक्रमेची सुरुवात, तिथे आम्ही गेलो, त्यांनी आमचे आयडेंटिटी कार्ड वगैरे बनवून दिलं, तिथे राहण्याची व्यवस्था. तिथनं दुसऱ्या दिवशी सकाळी 3 तारखेला संकल्प सोडवला आणि आम्ही तिथून 3 तारखेला निघालो. सुरुवात झाल्यानंतर असं काहीच निश्चित नसतं आपण किती अंतर जाणार, कुठे राहणार, काय खाणार.
1: पण तुम्ही साधारण रोज किती अंतर जायचं?
0: आम्ही रोज साधारण 80 ते 100 चा टप्पा ठरवलेला होता, पण आपण ठरवून काही होत नाहीये, कारण नर्मदा मैया जे ठरवेल तिच्या इच्छेप्रमाणे होतं असे आम्ही प्रत्येक वेळेला अनुभव घ्यायचो. आणि जात असताना आम्हाला रस्त्याची परिस्थिती कशी असेल, आश्रम कसे मिळतील, वाटेत अनेक ठिकाणी आग्रह करून खूप वेळा आपल्याला मनापासून अगदी प्रेमळ आग्रहाने अनेक आश्रमामध्ये आपण जावं राहावं अशी त्यांची इच्छा असते, त्यांना सेवा करण्याची संधी अगदी मनापासून हवी असते. आणि दुसरा नियम असा आहे परिक्रमेचा की सूर्योदयानंतर ती सुरू करावी आणि सूर्यास्ताच्या अगोदर ती संपवावी. त्यामुळे आम्ही सुरुवात करायचो की कुठे आपल्याला आता आज निवास करायचा आहे, त्याची चौकशी करून त्याप्रमाणे आम्हाला थांबावं लागायचं. त्यामुळे त्या प्रकारे मग ते अंतर ठरायचं की आम्ही किती अंतर जाऊ शकतोय.
1: अच्छा, किती दिवसाची ही परिक्रमा तुमची होती जयश्रीताई, काय सांगाल?
2: परिक्रमेसाठी आम्ही साधारण 34 दिवस आधीच धरले होते, असे 45 दिवस म्हणलं होतं, पण 30 ते 35 दिवसात आपण पूर्ण करावी
1: हा
2: निश्चय करूनच गेलो होतो. तिथले रस्ते माहिती नव्हते आम्हाला, पुढं जायचं गाव कुठं राहायचं ते आधी आम्ही चौकशी करायचो. पण किती चौकशी केली तर 50-100 किलोमीटर मधले जे रस्ते ते रस्ते कसे आहेत, चढ किती आहे, उतार किती आहे, हे आपल्याला माहीत नसतं.
1: बरोबर.
2: त्याच्यामुळे कधी 60 किलोमीटर, कधी 70 किलोमीटर, कधी कधी मग 100 किलोमीटर अशी डेली सायकल चालवावी लागायची आम्हाला.
1: अच्छा, पण मग अशा रस्त्याने जाताना तुम्हाला काही प्रॉब्लेम आले का रस्त्यात, किंवा सायकल बंद पडली, सायकल रिपेअर करायला लागली, अशा काही गोष्टी घडल्या का?
2: पहिल्यांदा आम्ही 3र्या किंवा 4र्या दिवशीच माझी सायकल पंक्चर झाली. रुद्रकुंड मध्ये आम्ही गेलो मस्तपैकी, सकाळी 9-9:30 तिथं पोहोचलो. तिथल्या मैयाने आम्हाला गरम गरम भाजी पोळी खायचा आग्रह केला, तिथलं जेवण झालं आमचं, म्हणजे भोजन म्हणू आपण, आणि पायऱ्या उतरून दोघी खाली आलो, बघते मी तर माझ्या सायकलचा पुढचा टायर बसलेलं, म्हणजे ते पंक्चर होते. काय करू काय करू, मला येतं सगळं पंक्चर वगैरे करता. म्हणलं आता आपण आधी हवा भरू, हवा भरली त्याच्यामध्ये आणि आम्ही दोघी बलबला कुंडपर्यंत सायकलवर गेलो. तोपर्यंत काय हवा नाही गेली, म्हणलं नको आता ह्याच्या पुढे जायचं तर पंक्चर काढू. मग मी स्वतः सगळं ते सायकलचं किट बाहेर काढलं, तेवढ्यात आम्ही ट्यूब बाहेर काढली तर तिथे एक महाराज होते, ते गाडीतून आम्हाला त्याच्या आधी कुठं तर भेटलेले होते. ते म्हणले तुम्ही काय करताय? म्हणलं माझी सायकल पंक्चर झाली आणि पंक्चर काढतीये, तर तुम्हाला येतं का? तर हो म्हणे मला येतं, पण तुम्ही नका करू तर मी करून देतो. मग त्यांनी तिथे ते मी फक्त चाक काढलेलं होतं, ट्यूब बाहेर काढलेली होती

0: ने थांबा मी करून देतो. आणि त्यांनी 5 मिनिटात ती माझं सायकलचं पंक्चर काढून मला टायरला सगळं ओके करून सायकल ताब्यात दिली. तो पहिला अनुभव होता मला.
1: पण म्हणजे तुम्ही तयारीनिशी गेला होता की मी पंक्चर झालं तरी काढू शकते, तुम्ही ती तसं शिकून गेलेला होता हे मला. तर तुम्हाला काय तुमचा काय अनुभव आहे?
2: आम्ही हे सगळं शिकून गेलो होतो की जे कमीत कमी ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्या करता आल्या पाहिजे सायकलच्या. ते शिकण्यासाठी आमच्या जवळच एक सायकल रिपेअर करण्यात त्यांच्या इथे जाऊन बसून मी शिकून घेतलं. आणि आवश्यक ते पंक्चर काढण्याचं किंवा ॲलन की किंवा जे आपल्याला आवश्यक सामान आहे ते आमच्या दोघींकडे आम्ही विभागून घेतलेलंच होतो. खर तर मला नर्मदा मैयाची अशी कृपा की माझी सायकल 33 दिवसात एकदाही पंक्चर झाली नाही आणि त्याचं प्रेशर पण मेंटेन राहिलं होतं. आम्ही दोघींनी एक एक सायकलचा पंप घेतला होता. आम्ही पण त्यात हवा भरत होतो आणि कधीतरी वाटेतही आम्हाला हवा भरून घेता येत होती. फक्त एकदा मात्र असं झालं की समोरून उलटीकडून ट्रक अगदी रॉंग साईडनी आला आणि मी त्या बाजूला म्हणजे रस्त्याच्या साईडला सायकल पडली पण मी पडले नाही.
1: अच्छा.
2: आणि सायकल पडल्यानंतर त्याचा जो बेल्ट होता तो सगळा अडकला त्याच्यामध्ये आणि मग ती सायकल काही हलवता येईना. पण नर्मदा मैयाचीच अशी योजना असावी की नुकतंच आमच्या इथून एक मोटरसायकलवर पुढे गेले होते आणि त्यांनी मला नुकतंच सांगितलं की तुम्हाला काही लागलं तर माझा नंबर ठेवा आणि काही लागलं तर फोन करा.
1: अरे
2: खरोखर ही पुढे होती पण मला आधी त्यांचंच नाव सुचलं आणि मी त्यांना पहिल्यांदा पटकन फोन केला. ते 15 किलोमीटर पुढे गेले होते पण ते परत आले मागे आणि ते आले आणि त्यांनी मदत केली. काही सायकलला सुद्धा काही तसं झालेलं नव्हतं आणि मग आम्ही ती सायकल घेऊन आम्ही पुढे तिथनं निघू शकलो.
1: वा छान. ह्या वयात नर्मदा परिक्रमा करायची, ती पण सायकलवरनं करायची. आणि अजून एक की तुम्ही दोघींनी आपापलं सामान पण बरोबर घेतलं होतं सायकलवरनं. काय काय बरोबर घेऊन गेला होता तुम्ही म्हणजे तिथे?
2: हे सामान म्हणजे आम्ही अगदी कमीत कमी सामान ठेवलं होतं जवळ. सायकलसाठी लागणारं आवश्यक ते सामान तर होतंच. त्याचं जे काही ओझं 2 ट्यूब होत्या ठेवलेल्या आणि आमच्यासाठी म्हणजे एक कपडे आम्ही घालायचो, एक कपडे बॅगेत आणि एक जर्सी, थोडा वॉर्म जर्सी की कारण थंडीचे दिवस होते, स्लीपिंग बॅग. आणि एक तिथे आश्रमामध्ये नियम असा असतो की पांढरे कपडे वापरावेत, तर आम्ही पांढरे कपड्याचा सेट जो आम्ही तिथे आश्रमात गेल्यानंतर आवर्जून घालायचो.
1: अच्छा.
2: तो एक ठेवला होता आणि बाकी इतर आपलं छोटं जे काही आवश्यक तेवढ्या गोष्टी, एवढंच आम्ही ठेवलं होतं. खाण्याचं काहीच ओझं ठेवलं नव्हतं आणि पाण्याची एक बाटली असायची बरोबर. एवढं ओझं सायकलवर आमचं कायम असायचं. पण हे खूप कमीत कमी सामान ठेवण्यामुळेच आम्हाला ते खूप सोयीस्कर झालं. आणि मग ते रोज कपडे धुवायचे, दुपारच्या वेळेला कुठे थांबलो होते तिथे वाळवायचे.
1: मग तुम्ही दिवसभर प्रवास करताना सकाळी आणि संध्याकाळी करायचा, दुपारी थांबायचा कुठेतरी?
2: दुपारी आम्ही थांबायचो, थोडा वेळ थांबायचो मध्ये मध्ये, किंवा जसं ऊन वाटतंय त्याप्रमाणे थोडं थांबायचो. विश्रांती पण व्हायची आणि थोडी एनर्जी वाटली की परत त्याच्यानंतर
1: सुरू करायची.
2: सुरुवात एक आपल्याला यात लक्षात ठेवायचं असतं की आपल्याला हे रोज करायचंय, म्हणजे 1-2 दिवसाचं नाहीये. त्यामुळे तेवढी आपली एनर्जी मॅनेज करत
1: बरोबर
2: आणि तिथला विचार करतच आपल्याला आहे करायचं आहे.
1: तुम्ही जेव्हा दोघी जणी सायकलवरनं दोघीच जणी ह्या वयात प्रवास करतायत, त्या नर्मदा वासियांचं त्यांची काय रिएक्शन असायची?
2: त्यांची रिएक्शन म्हणजे खर तर आम्हाला खूपच सगळ्यांनी सन्मानाने किंवा कौतुकाने सगळ्या ठिकाणी स्वागत केलं. रस्त्याने आम्ही जात असताना आम्ही दिसलो की नर्मदे हर असा आवाज देऊन चौकशी व्हायची. आमच्या स्वागतासाठी आणि सेवेसाठी आतुरता असायची. आता एके ठिकाणी आम्ही जात असताना त्यांनी आम्हाला त्यांच्या आश्रमामध्ये नेण्यासाठी आमच्या बरोबरच बाईकवर ते आले आणि नेण्याची त्यांची इच्छा होती. आणि त्याच आधी आम्ही थोड्या मागेपुढे असल्यामुळे तिथल्या स्थानिक एका राजपूत यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आमच्याच घरी निवासाला या. मग तिथे अगदी त्यांच्यात असं झालं की दोघांनाही आम्ही जायला हवं होतं त्यांच्या इथे. पण मग आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही आता यांनाही सांगितलेलं आहे, तर आम्ही मग निवासासाठी राजपूतांकडे गेलो आणि आश्रमामध्ये आम्ही प्रसादासाठी गेलो. तिथे ते आमची अगदी वाट बघत होते आणि आम्हाला मग आतमध्ये गेल्यानंतर अगदी गरम गरम स्वयंपाक त्यांनी तयार ठेवला होता. असंच पूर्वा या ठिकाणी जात असताना सूर्यकुंड आहे तिथे, तिथे एक स्टेट बँकेचे आणि ते आमचे म्हणजे बँकर्स असल्यामुळे जास्त छान गप्पाही झाल्यानंतर त्यांनी आम्हाला कारमधनं जाता जाता विचारलं की तुम्हाला आता इथे कुठे थांबायचंय. तर आम्ही सांगितलं आम्हाला इथे पुरे पूर्वा गावात, तर ते म्हणजे तुम्ही माझ्यावरच चला असं आम्ही त्यांच्या मागे गेलो कारच्या मागे. आणि मग जात त्यांनी त्यांना त्यांच्या घरीच आम्हाला नेलं. इतकं त्यांनी आनंदाने आमचं स्वागत केलं आणि त्यांनी छान गाजर हलवा वगैरे केलेला होता. एके ठिकाणी जाताना त्या गेलो आणि त्या गावात इथे पुरीवाले हे राजू पुरीवाले भैया, तिथे तुम्ही जा म्हणे. मग त्या गावात आम्ही गेलो, तिथे मी नुकतंच तिला म्हणलं होतं की इथे शेळ्या वगैरे पण आपण कधी

0: शेळीचं दूध नाही प्यायलो. तर तिथे गेलो आणि ते आम्हाला म्हणले की आम्ही तुम्हाला शेळीचं दूध काढून देऊ. आणि सगळ्या ठिकाणी गेलो की पहिलं म्हणजे चहा, आणि त्यांनी चहा विचारला की ही आधी माझ्याकडे बघायची, कारण ती एकदम खुश पहिला चहा मिळणार म्हणल्यानंतर.
1: चहावर माझं जास्त प्रेम आहे.
0: आणि मग तिथे गेलो आणि ते इतकं साधं घर होतं त्यांचं, पण इतके सेवाभावाने सगळे घरातले, त्यांची आई, त्यांची मुलं, सगळेजण अगदी लगेच आले. त्यांनी सेवाभावाने आमच्यासाठी सगळं तयारी वगैरे केली. तर हा अनुभव प्रत्येक ठिकाणी, एका ठिकाणी तर एक मैया आम्हाला भेटल्या, तर त्या म्हणल्या की नाही नाही चाय लेके जाओ, काली चाय आहे काली, म्हणलं ठीक आहे आम्ही घेऊ. ते आपल्याकडून ही सेवा म्हणून, कारण त्या भागात कुठे तुम्हाला चहा मिळणार नाही, तर आम्ही इथे तुम्ही चहा नक्की घेऊन जा असा त्यांचा आग्रह होता. तुमचा मनातला भाव महत्वाचा
1: खूप,
0: आणि म्हणूनच हा जो भाव आहे, आणि मला असं वाटतं की त्यामुळेच परिक्रमावासी सुद्धा अगदी निश्चिंतपणे ही परिक्रमा करू शकतात. कुठेही आपण जाऊ तर त्यांचा शब्द असायचा की चिंता मत करो मैया आहे, आप निश्चिंत राहो मैया.
1: विश्वास मैयावरचा होता तो अनुभव. छान आले किंवा अतिथी म्हणून तुमचं स्वागत झालं. पण एक स्त्री म्हणून तुम्हाला कधी कुठे भीती वाटली किंवा कधी तणाव आला किंवा कधी नकोस वाटलं किंवा सायकलवर न जायचंय पण का आलो असं कधी काही वाटलं का?
2: सायकलने परिक्रमा करायची हा विचार केल्यामुळं, पूर्ण परिक्रमा करायची हा एकच विचार होता. मैयाच्या किनाऱ्यावरून आपण जेव्हा परिक्रमा करतो तेव्हा आम्ही दोघीच स्त्री आहोत, महिला आहोत, असं भीती वाटायचं कारणच नव्हतं. कारण तिथं गेल्यानंतर एक एक एक दिवस जसा जाईल तसं तसं लक्षात आलं, इथं जरी एकट्या स्त्रीने जरी परिक्रमा केली इथं ती सुरक्षित आहे. जेव्हा एक स्त्री म्हणून तिथं परिक्रमा करते मैयाची, तेव्हा ती नर्मदा मैया आहे हेच तिथल्या लहान मुलापासून एकदम वयस्कर माणसांपर्यंत एकच भावना असते. त्याच्यामुळं आम्ही सायकलवर केली किंवा चालत केली, काही केलं असतं तर ती तिथं सुरक्षित आहे आणि आम्हाला काही भीती असं काही वाटलं नाही. कारण निश्चित मनाने, एक मनाने दोघींनी निश्चय केला होता की आपल्याला दोघींना परिक्रमा पूर्ण करायची. पण सायकल पडली, आम्ही दोघी पडलो किंवा आम्ही आजारी पडलो असे काही अनुभव आले नाहीत. पूर्ण सगळे एकदम चांगले अनुभव होते. महत्वाचं म्हणजे जेव्हा आम्ही दोघी सायकल चालवतो ना, आमच्या दोघींची वय 60 पेक्षा जास्त आहेत, त्यामुळं 34 दिवस आमचे जिथं जाईल तिथं आम्हाला स्वागत झालं. लखना 2 मध्ये आम्ही गेलो संध्याकाळचे 6, 6:30, 7 आसपास पोहोचलो असेल. तर राम मंदिरात आम्ही मुक्काम करायचं ठरवलं. खूप सुंदर मंदिर होतं, आतमध्ये गेलो तर आम्ही दोघी, आमचं एवढं वय आहे तर आम्हाला स्पेशल रूम दिली त्यांनी तिथे, जिथे जेव्हा आमच्या बरोबर आम्हाला काय करावं लागायचं की आमच्या सायकलची काळजी करावी लागायची.
1: बरोबर,
2: कारण ती आम्हाला घेऊन जाते, त्यामुळे सायकलची काळजी करावी लागायची. जिथं जिथं होतो तिथं तिथं आम्ही रूम असेल किंवा काय असेल तर पहिल्यांदा आम्ही आराम पाहिजे असं नाही, आम्हाला पहिल्यांदा आमची सायकल कुठे सुरक्षित ठेवता येईल. आणि कसं होतं, लोकांना आमच्या सायकली स्पेशल होत्या, त्याचे ब्रेक, त्याचे गिअर. मोठ्या मोठ्या वयस्कर लोकांना पण असं वाटायचं की याची किंमत किती आहे, ही कुठून आणली तुम्ही, काय म्हणजे आमची सगळी पूर्ण चौकशी आली करायची, तुम्ही कुठून आलात, तुमचं वय काय आहे, तुम्ही पूर्ण परिक्रमा करणार आहात का. त्याच्या आधी काय झालं, अंधार, थोडासा अंधारच पडला. 4-5 मुलं होते एकदम तरुण, त्यांनी आम्हाला थांबवलं की तुम्ही म्हणे एवढं वय आहे सायकल चालवताय तर थोडं फोटो काढू म्हणे आम्ही तुमच्या बरोबर. तर म्हणलं बाबा फोटो काढेपर्यंत आम्हाला जे पुढचं 5 किलोमीटर अंतर आहे तिथं अंधार पडेल, तर आमच्या मागं तुम्हाला गाडी घेऊन यावं लागेल. 4-व्हीलर होती. हो चालेल म्हणले. ते 5-7 जणांनी आमच्या सोबत फोटो काढले आणि त्यांचं त्यांनी ते वचन पण पाळलं आम्हाला पुढे जाईपर्यंत आमच्या मागणं
1: मदत केली,
2: लाईट पूर्ण लावून आमच्या पुढेपर्यंत गेले. कारण तिथं कसं 6, 6:30 वाजले की कम्प्लीट अंधार होतं. तिथं गेलो तर त्या मैया होत्या ज्यांच्या घरी आमचा मुक्काम होता, त्या मैया आमच्या दरवाजातच वाटच बघत होत्या दोघींची. आमची सायकल त्यांच्या मुलांनीच आत नेली आणि आमच्या दोघींचे पाय धू, आमच्या गळ्यात माळ घाल, इतकं भव्य स्वागत केलं त्यांनी गेल्यानंतर. असं वाटायचं की आपण खरोखर मैया आहोत का, एवढं वाटायचं. कारण प्रत्येक वेळी जे अनुभव आहेत ते आणखी मोठे व्हायचे.
1: खूप छान आपला हा प्रवास चालू आहे नर्मदा परिक्रमेचा सायकलवरनं तुम्ही केलेल्या. तर एक छोटंसं गाणं ऐकूयात आणि पुढे जाऊयात.

0: पुन्हा एकदा मैत्रिणींनो स्वागत आपल्या सगळ्यांचं. आणि आपण वनिता मंडळ या कार्यक्रमात ही सुंदर अशी माहिती जयश्रीताई आणि हेमलताताईंकडनं घेतो आहोत नर्मदा परिक्रमेविषयी, जी सायकलवरून त्यांनी वयाच्या 60 नंतर केलेली. तर हेमलताताई, मला तुम्हाला विचारायचं की तुम्ही अशी प्रदक्षिणा करायचं ठरवलं तेव्हा तुमच्या घरातनं किंवा मित्रमैत्रिणींमधनं काय रिएक्शन आली?
1: माझ्या घरातून मदत, म्हणजे मला कोणाचा विरोध होण्याचा काही असा प्रश्न नव्हता. माझ्या मुलांनी एव्हरेस्ट, कांचनजंगा, मनासलू शिखरं सर केलेली आहे. मुलगी पण स्विमिंग गोल्ड मेडालिस्ट आहे. जावई पण माझे कॉम्रेड्स आयर्नमॅन वगैरे असे केलेले आहेत. सून पण, ती पण मला नेहमी साथ असते. आणि आमची नातवंड छोटी आजीसाठी छान छान त्यांनी ग्रीटिंग्स तयार केली. आणि मात्र सांगितलं की लवकर यायचंय हा. हाच पाठिंबा होता. आणि मित्रमंडळींचं त्यांनी सुद्धा आम्हाला मार्गदर्शन केलं. वाटेतनं सुद्धा आम्ही कोणालाही कधी फोन केले तर लगेच आम्हाला तिथनं ते मार्गदर्शन करायचे. मध्ये अधिकाऱ्यांनी चौकशी पण केली कुठेपर्यंत चाललाय, कसं चाललंय वगैरे, काळजी घ्या. तर हा खूप मोठा पाठिंबा आम्हाला होता. हा पाठिंबा आणि हेच आपण म्हणतो की हे आपल्याला एक काठबळ असतं. आणि आमच्या गुरु महाराजांचे, स्वामी विवेकानंदांचे, मा शारदा आणि रामकृष्ण परमहंसांचे आशीर्वाद आमच्या बरोबर सदैव होते हे आपल्याला पदोपदी जाणवत असतं. तर ते अनुभव आपणच घेतो आणि ते आपल्यालाच अनुभव समजत असतात की ते कसे आपल्याला पुढे नेतात.
0: जयश्रीताई, तुम्ही काय सांगाल, काय कशा पद्धतीने घरच्यांची मदत तुम्हाला मिळाली किंवा घरच्यांचं प्रोत्साहन तुम्हाला मिळालं की जेणेकरून एवढी मोठी छान कामगिरी हातनं घडली तुमच्या?
2: माझ्या घरच्यांचा, माझ्या मिस्टरांचा मला नेहमीच विरोध आहे सायकल चालवायला, कारण ते पोलीस डिपार्टमेंट मध्ये आहेत. ते म्हणतात की साध्या स्कूटरला कुणी विचारत नाही तर तुझी सायकल कुठं काय, त्यामुळे ते नेहमीच मला विरोध करतात. नको म्हणतात सायकल चालू वगैरे. पण माझी मुलगी, जी माझी महत्वाची सपोर्टर आहे, आणि माझा मुलगा, हे दोघं माझ्या पाठीशी सतत असतात. दोघं पण सायकल चालवतात, पण सपोर्टर जास्त माझी मुलगी आहे की जे काही करेल त्याला सपोर्ट करते मला सायकल.
0: खूपच छान. तुमची हॉबी किंवा तुमचा छंद म्हणून सायकल चालवायची ही एक तर गोष्ट होतीच, पण त्याबरोबरच निसर्गाचा समतोल साधणं किंवा प्रदूषण जे होतं याच्यावर अटकाव करणं, याच्याबद्दल तिथे काही जनजागृती केली का तुम्ही?
1: हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण आधी आम्ही नर्मदा परिक्रमा सुरू केली, संकल्प करणे, नंतर परिक्रमा सुरू करणे, नंतर आश्रमातला सहवास, हे सगळं होता होता मग आमचं सगळ्या गोष्टींकडे लक्ष जायला लागलं. आणि प्रामुख्याने लक्ष गेलं ते तिथला वाढणारा प्लास्टिकचा आणि सर्वच कचरा.
0: अच्छा.
1: तर हा जो कचरा आहे हा खरोखर किती घातक ठरू शकतो पर्यावरणाला, याची मला वाटतं तिथे फारशी जनजागृती नाहीये किंवा ती होणं आवश्यक आहे.
0: अच्छा.
1: तर ह्याची खूप जाणीव झाली. आम्ही अनेक ठिकाणी त्यांना आधी सांगायचो की तुम्ही आधी डस्टबिन ठेवा इथे, किंवा आमच्या समोर म्हणायचो की आत्ता ठेवा, तर मग तेव्हा ते ठेवायचे. आणि इथे हा कचरा जो निर्माण होतोय त्याला कारणीभूत परिक्रमावासीच जास्त आहेत असं मला वाटलं. कारण आम्ही असंही कित्येक वेळा पाहिलं की परिक्रमावासी चालत असताना, जात असताना सुद्धा सहज

0: प्लास्टिक वाटेत फेकून देतात.
1: अरे
0: हा जो जनजागृतीचा भाग आहे की हा आपल्याला स्वतःला स्वयंशिस्तीचा जो भाग आहे तर तो प्रत्येकाने थोडा स्वीकारायला हवाय.
1: बरोबर.
0: आपली जबाबदारी ओळखायला हवी की कमीत कमी हा कचरा मी जिथे निवासी आहे तिथेपर्यंत नेऊन तिथे टाकीन, किंवा तिथल्या केंद्रांमध्ये सुद्धा तिथे ते सहज आम्हाला प्लास्टिक म्हणजे कागदी ग्लास आणि प्लास्टिक प्लेट वगैरे प्लास्टिक चमचे असं देत होते. आणि आम्ही तर स्वतः म्हणजे आम्ही आता सायकलिंग करतो म्हणजे इथे परिक्रमेत नाही केव्हाही जाताना आमच्या बरोबर सदैव एक कप स्टीलचा चमचा आणि स्टीलची प्लेट असते. आम्ही तेच वापरतो कारण आपण जितके दिवस जाऊ गुणिले 3 किंवा 4 एवढे आपण ग्लास वाया घालवणं किंवा ते प्रदूषण वाढवण्याचा आपल्याला अधिकार नाहीये, ते कमी करण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. तर त्या दृष्टीने पण आम्ही मग तिथल्या स्थानिक लोकांशी युवकांशी बोलत होतो तर मग तिथे आम्ही त्यांना सांगायचो की तुम्ही हे असे ग्लास आणि चमचे आणि प्लेट जे ठेवता त्यापेक्षा सुद्धा तुम्ही स्टीलचे जर ठेवले तर खरं तर ह्याच्यापेक्षा त्याला खर्च कमी येईल. तुमच्याकडे पाणी भरपूर आहे, तुमच्याकडे चूल पेटवली जाते, रोजची राख आहे भरपूर, तुम्हाला त्या राखेने घासून स्टीलची भांडी परत वापरता येते. तर तुम्ही हे तिथे करा आणि तुम्ही इतरांनाही सांगा असं आम्ही तिथे सांगायचो. आणि असं विशेष सांगायचं म्हणजे त्याच्यातला हा भाग असा की हे सांगितल्यानंतर आम्हाला काही लोकांनी मेसेजही पाठवले की आम्ही हा बदल केला.
1: अरे
0: काहींनी फोटो पाठवले. मग त्यापुढे आम्ही त्यांना परत हे सांगितलं की आता हे तुमचंच पुढे काम आहे की तुमच्या आसपास असणाऱ्या केंद्रांवर पण तुम्ही हे सांगा आणि हा बदल त्यांना सुद्धा तुम्ही करायला अवश्य सांगा.
1: केवढा अभिमान वाटला असेल.
0: खूप अभिमान वाटला आणि असं वाटलं की आपला हा एक छोटासा प्रयत्न पण तो कोणीतरी ऐकला आणि आचरणात आणला. कारण काय व्हायचं, सुरुवातीला असं लक्षात आलं की आम्ही त्यांना प्रदूषण आणि पोल्युशन किंवा कचरा होतोय स्वच्छता हे सांगितल्यावर फारसं लक्षात नाही आलं. पण जेव्हा आम्ही त्यांच्याशी बोलायचो की आप मैया की सेवा कर रहे और मैया की सेवा का ये भाग है की मैया गंदी नाही होनी चाहिए, तर ह्यामुळे काय होणार आहे की पुढे प्रदूषण वाढेल, इथे कचरा वाढेल, सगळी अस्वच्छता पसरेल आणि मग तो मैयाला त्याच्यातनं होणारा जो त्रास आहे तर ही तुमची सेवा त्याच्यातनं घडणार नाही.
1: बरोबर.
0: हे मात्र त्यांना मनोमन तिथे पटायचं, त्यांच्या चेहऱ्यावरनं बोलण्यावरनं लगेच ते आम्हाला प्रकर्षाने जाणवायचं.
1: मैयावरचं प्रेम ते बहुतेक करायला भाग पडलं,
0: भाग पडत होतं. आणि असं हळूहळू ते करू शकतील बदल. त्यामुळे असं वाटतं की यापुढे आम्ही जर कधी तिथे गेलो आणि तिथे जाऊन सेवा करायची जर आम्हाला संधी मिळाली तर ही सेवा करणं जास्त महत्वाचं ठरेल.
1: मी नर्मदा परिक्रमा केली ह्याचं कृतकृत्य किंवा कृतार्थता वाटली की असा अनुभव काही आहे का?
0: आम्ही परिक्रमा सुरू करताना आम्हाला एका परिक्रमावासींनी सांगितलं होतं की परिक्रमा में भिक्षा करना ये बहुत महत्वपूर्ण बात आहे, आपण भिक्षा केली पाहिजे कुठेतरी. तर ते नंतर खरं तर आमच्या काही एवढं लक्षात नव्हतं राहिलं. पण साधारणपणे आम्ही ज्या वेळेला तट परिवर्तन केलं आणि पुढे जात असताना एके ठिकाणी आम्ही असं सकाळी ठरवलं की आता आपण आज थोडस कुठेतरी हॉटेलमध्ये दाल खिचडी थोडंसं खाऊन पुढे जाऊ, कारण तिथे बऱ्याच अंतरावर कुठे आश्रम दिसत नव्हते. असं ठरवून आम्ही निघालो आणि खरोखर जवळजवळ 30 ते 35 किलोमीटर आम्ही गेलो असू आणि त्या हायवे होता, आजूबाजूला हॉटेल दिसत होती पण कुठेच आम्हाला काहीच मिळालं नाही.
1: बर.
0: आणि मग शेवटी असं की आमच्याकडचं पाणी संपलं आणि खाणं तर काही बरोबर आम्ही ठेवायचं नाहीच, पण कुठे आश्रमही म्हणजे अन्नक्षेत्र तिथे म्हणतात की जिथे परिक्रमावासींची सोय केली जाते, तर तेही कुठे मिळालं नाही आम्हाला. 12-12:30 होऊन गेले होते. शेवटी आम्ही एका घरापाशी थांबलो आणि सहजच आमच्या तोंडून आलं की तिथे काही आम्हाला मिळेल का खायला.
1: अच्छा.
0: आणि त्यांनी इतकं मनापासून लगेच दार उघडलं आणि ते म्हणले नाही आई आई आप अंदर आई. आम्ही आत गेलो आणि त्यांनी लगेच तिथे खाट वगैरे घातली विश्रांतीसाठी. त्यांनी आम्हाला खिचडी केली, इतकी सुंदर मऊ खिचडी. आणि त्यांनी सांगितलं हे आमचं आत्ताच घरचं तूप काढलेलं आहे, तर ते तूप आणि घरचं त्यांचं लोणचं त्याच्याबरोबर वाढलं. इतकं त्यांनी मनापासून आम्हाला ते वाढलं. आणि त्यानंतर मग आम्ही थोडा वेळ थांबलो आणि निघालो तर आम्ही म्हणलं की खरंच आम्हाला तुम्ही इतकं सुंदर दिलं की आम्हाला अपेक्षा नव्हती की आम्हाला इतकं छान इथे
1: स्वागत
0: होईल, इतकं आम्ही इतकं छान जेवू इथे. पुढची गोष्ट विशेष अशी की त्या मैया म्हणल्या की मैया आम्ही इथे परिक्रमा मार्गावर राहतो पण हा पहिलाच प्रसंग आहे की आम्ही कोणाला तरी असं जेवण दिलंय. इथे आम्ही शिधा म्हणून कधीतरी देतो केंद्रावर वगैरे इथल्या, पण आम्ही असं स्वयंपाक करून वाढलंय अशी पहिलीच वेळ आलेली. आणि विशेष म्हणजे तुम्ही आज आमच्याकडे आलात ते आम्हाला मैयाच आल्यासारखी वाटतीये. तुम्ही आज आलात आणि आम्ही हे तुम्हाला स्वयंपाक केला आणि तुम्ही इथनं आमच्याकडनं

0: निघताय, तर ह्याचा आम्हाला खूप आनंद होतोय. त्यावेळेला एकदम आठवलं की त्यांनी आम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं होतं की तुम्ही भिक्षा करणं, भिक्षा करण्यामध्ये तुम्ही तुमच्या अहंकाराला पण छेद देता आणि तिथे तुम्ही विनम्र होता. आणि मग तिथनं आम्ही बाहेर पडलो आणि थोडस पुढे गेलो, एक 2-4 किलोमीटर असेल, तिथे अन्नक्षेत्र होतं. खरं तर
1: सकाळी आम्ही ठरवलं होतं की आज आपण आहे ना, खूप दिवस झालं म्हटलं डाळ भात खाल्ला नाही, आणि आज आपण साजूक तुपाची बाटली विकत घेऊ. म्हणजे म्हणतात ना, मग या भिक्षा लावलीच आम्हाला, पण जी इच्छा होती आमची दोघींची
2: ती पूर्ण केली,
1: ती तिने पूर्ण केली. मस्त गरम गरम खिचडी आणि त्याच्यावर साजूक तूप, ते तिने आम्हाला तिथं खायला घातलं.
2: छान.
0: आणखीन आठवण सांगायची म्हणजे आम्हाला जे वेगवेगळे साधू भेटले, तर त्यातून पण आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळत होत्या. सुरुवातीलाच आम्ही पहिल्या दिवशी लेपाला नर्मदालयला जिथे गेलो, नर्मदालय हे भारती ठाकूरांनी केलेलं आहे आणि तिथे रामकृष्ण परमहंस आणि माताजी आणि स्वामीजींच्या त्यांना जशा मूर्ती मिळाल्या तिथे त्यांनी ते मंदिर उभारलं होतं. तर आम्ही त्यांच्याकडे त्या दिवशी मुक्कामी होतो आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेऊन, त्यांच्याकडून जो गमछा घेऊन निघालो, तर तोच आम्हाला पूर्ण परिक्रमेमध्ये अगदी आवश्यकही होता आणि त्याचा आम्हाला उपयोग होत होता. तिथलं जे जंगल आहे,
1: तिथले आदिवासी
0: त्यांच्या मुलांसाठी त्यांनी तिथे सहनिवास बांधलाय. अगदी 4 वर्षापासून जवळजवळ 250-300 मुलं राहतात. 4 वर्षापासून मोठ्या मुलांपर्यंत ते एकमेकांच्या सहकार्यांनी तिथे राहतात. आणि ते आम्हाला तिथे त्यांच्याकडे मिळालो. वाटेत पण आम्हाला काशीचे एक डॉक्टर होते, त्यांनी फिलॉसॉफीतलं डॉक्टर केलेलं आहे आणि ते संन्यासी आहेत. त्यांनी पण आमचा एक छोटा इंटरव्ह्यू घेतला आणि नारी शक्ती आणि शिव आणि शक्ती हे कसं आहे, एक रूप आहे, आणि त्याच्याच प्रेरणेने तुम्ही कसं हे करताय परिक्रमा, असं त्यांचं छान त्यांनी आमच्याकडून छोटासा इंटरव्ह्यू असा घेतला होता. त्याच्यानंतर आणखीन एक नेमावरला खूप इच्छा होती जाण्याची आणि बरोबर आम्ही त्या तिथे गेलो त्या दिवशी. तर तिथे पण जे विठ्ठल महाराज होते त्यांच्या इथला तो आश्रम आणि तिथे विशेषतः म्हणजे तिथे बलोपासना होती. तर आम्ही म्हटलं की आम्ही पहिल्यांदाच आश्रमामध्ये आणि बलोपासनेला एवढं महत्व आहे हे पाहतोय. आणि खूप दिवसांनी आम्हाला तिथे रामदास स्वामींच्या सवाया, मनाचे श्लोक, भजनं सगळं ऐकायला मिळालं. दादा भगवान हे जे परिक्रमा करतात तर ते फक्त वायू आणि जल, म्हणजे फक्त नर्मदा मैयाचं पाणी पिऊन आणि हवा, त्याच्यावरती ते करतात. रोज 20-25 किलोमीटरचा टप्पा ते पार करतात. अत्यंत उत्साही, जवळजवळ 2000 दिवस झाले ते अशा याच्यावरती राहिलेले आहेत. झाल्यानंतर सुद्धा त्यांचं त्यापुढे प्रवचन असतं, नामजप असतो, हे खूप आश्चर्यचकित करणार होतं. त्या ठिकाणी मिळालं. डोंगरगावला पण आम्ही जिथे गेलो तिथे पण खूप छान आश्रम, असा अगदी मैयाच्या किनारी फक्त आश्रम आणि गोशाळा आहे तिथे, आणि स्वच्छ शिस्तीत असलेला असा छोटाच पण सुंदर आश्रम होता. आणि दिवस रात्र ते गस्त घालत असतात महाराज तिथले, आणि ते लक्ष ठेवत असतात की कुठली शापदांचा त्रास होऊ नये, कोणी किंवा इतरांनी पण व्यवस्थित तिथे राहावं. तर असे काही काही साधूंचे सहवास. सिनोरला एक सुंदर आश्रम होता, ती एक आठवण सांगण्यासारखी. पहिलाच तो आम्हाला मिळाला मैयाच्या किनारी असलेला आश्रम आणि तिथे आम्ही राहिलो. तिथे संध्याकाळी मैयाची सुंदर आरती होते. तिथले जे पटेल दाम्पत्य आहे तर ते खूप सेवाभावाने तिथे काम करतात. आम्हाला नर्मदा स्नानासाठी सकाळी जायचं होतं म्हणून आम्ही सकाळी गेलो, थोडं उजाडत असताना गेलो. आणि स्नान करून येत असताना पाण्यात अशी हालचाल दिसली आम्हाला, तर आधी असं वाटलं की मासे असतील, पण मासे नव्हते. घाट चढून आम्ही वर आलो आणि मग तिथे त्यांनी आम्हाला सांगितलं की इथे मगरी आहे, मगरमैया. म्हणजे मगरमैया म्हणजे
1: नर्मदा मैयाचं
0: वाहन आहे, तर त्यामुळे ते त्या इथे आहेत, पण ती परिक्रमावासींना कुठेही त्रास होत नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं. तिथे सगळ्याला खूप आदरपूर्वक, म्हणजे स्त्रियांना मैया, पुरुषांना महाराज, किंवा समुद्रा पण समुद्र नाही, समुद्र महाराज म्हणतात ते.
2: अच्छा.
0: मगरला पण मगर मैया, त्यांच्यातलं ईश्वरी रूप ते बघतात.
2: खूप सुंदर आपली ही मुलाखत किंवा हा प्रवास चालू आहे. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुढे जाऊयात. पुन्हा एकदा मैत्रिणींनो स्वागत आपल्या सगळ्यांचं. आणि आपण वनिता मंडळ या कार्यक्रमात ही सुंदर अशी माहिती जयश्रीताई आणि हेमलताताईंकडनं घेतो आहोत नर्मदा परिक्रमेविषयी, जी सायकलवरून त्यांनी वयाच्या 60 नंतर केलेली. तुम्ही ही जी परिक्रमा करायची ठरवली यामध्ये तुम्हाला कोणत्या संस्थांची वगैरे काही मदत घ्यायला लागली का, किंवा अशा काही संस्था काही मदत करतात का?
0: प्रत्येक ठिकाणी जे आश्रम आहेत, मंदिर आहेत, त्यांचा परिक्रमावासींसाठी हा संघ एक त्यांनी केलेला पण आहे, की ज्यामुळे तुम्हाला काही काही ठिकाणचे फोन नंबर किंवा पत्ता

0: मार्ग समजतो. तर हे प्रत्येक ठिकाणी आहेच, स्थानिक डॉक्टरांची पण लिस्ट वगैरे आहे, फोन नंबर आहेत. ते परिक्रमा करणारे पायी आहेत, सायकल आहे, मोटरसायकलवर कार घेऊन येणारे किंवा बस येणारे, या सगळ्यांसाठीच इथून सेवा दिली जाते.
1: बऱ्याच ठिकाणी आम्हाला काही असे छोटे छोटे पुस्तक मिळाले की त्याच्यावर पुढे आश्रम कुठं कुठं आहे,
2: अच्छा,
1: मार्गदर्शन पॅम्पलेट्स दिले त्यांनी आम्हाला, किंवा पुढे कुठं जाणार चौकशी करून आधीच पुढे राहण्याची सोय. अच्छा,
2: म्हणजे जरी एखाद्या व्यक्तीने आधी काही तयारी नसली, डायरेक्ट जायचं ठरवलं, तरी सुद्धा त्यांची सगळी सोय सगळ्या प्रकारची होऊ शकते. आणि असा सायकल प्रवास वगैरे करायचा असेल तर अजूनच मजा येत असेल. एक वेगळा प्रश्न की वय झालं की स्वप्न संपतात, असं आपण म्हणतो की आता काही वयानंतर बास आता नको, आता पुढे झालं, आयुष्यभर आपण खूप केलं वगैरे, अशा ह्याच्यात तुम्ही काहीतरी एक वेगळी छान कामगिरी करून दाखवलीत. आपल्या ह्या धाडसी प्रवासामुळे हा जो काही तुमच्यात बदल झाला किंवा तुमच्यात काही एक वेगळा कॉन्फिडन्स आला, तर आपल्या सगळ्या मैत्रिणींना, आपल्या महिलांना काय संदेश द्याल, काय सांगाल ह्याच्याबद्दल?
0: खरं तर धाडसी हा प्रवास तुम्ही म्हणताय तो करण्यासाठी आपण त्या धाडसाची आधीपासूनच, सर्व मला वाटतं स्त्रियांनाची सवय असतेच की या स्वतः धाडसी किंवा स्वतःहून अनेक गोष्टी करतच असतात, त्यामुळे त्यांना फक्त अशा काही गोष्टींमधून त्यांनी जर ठरवलं की आपण या गोष्टी करायच्या आहेत तर त्या निश्चित करू शकतात. कारण आपण जर आपल्याकडे स्वतः आपल्याकडे लक्ष द्यायला आपल्याला स्वतःच लक्ष द्यावं लागतं, आणि जर का आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली तर त्याचा आनंद आपण घेणार आहोत आणि त्या आनंदातूनच आपण अध्यात्माकडे सुद्धा जाणार आहोत. हे एकमेकांशी जुळलेलं असं नातं एकमेकांचे, आनंद, आरोग्य आणि अध्यात्म.
2: तुम्ही काय सांगाल जयश्रीताई?
1: प्रत्येक स्त्रीकडे खरोखर धाडस असतंच. शारीरिक क्षमता आपली चांगली राहिली पाहिजे, शरीर चांगलं राहिलं पाहिजे, कारण कितीही पैसा असला आणि जर आपण आधी असू तर त्या पैशाचा उपभोग घेता येत नाही आपल्याला. त्यामुळे स्वतःच मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य एकदम चांगलं राहण्यासाठी सायकलिंग, ट्रेकिंग एकदम बेस्ट आहे. सायकलिंग तर सगळ्यात बेस्ट, कारण मी स्वतः सायकल चालवते, म्हणजे मी सायकलचा सल्ला देणार.
2: अजून पुढे पुढचे काय प्लॅन आहेत का? पुढे सायकलवरनं कुठे जायचं असं काही विचार आहे का डोक्यात? दोघींकडनं नक्की आवडेल, कारण दोघींच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय मला.
1: मी तर ठरवलेलं आहे की सायकल ही माझ्यासोबतच संपणार. आणि बरेच प्लॅन आहेत बाबा, बरेच प्लॅन आहेत. त्याच्यातला महत्वाचा माझा, 4 वर्षापासून मी जो पहिल्यांदा विचार केला होता की मला हंपी बदामी करायचं, तो एक प्लॅन आहे की सायकलवरून हंपी बदामी करायचं. आणि एक श्रीनगर म्हणजे जम्मू काश्मीर सायकलवर फिरायचे.
2: वा, तुम्ही काय सांगाल?
0: मी सायकलिंग सुरू केलं आणि त्याच्यातनं इतका आनंद मिळेल आणि इतक्या आपण राईड्स करू किंवा अशी नर्मदा परिक्रमा करू असं खरं तर कधीच वाटलं नव्हतं. सुरुवात केल्यानंतर आणि ते एक एक असं होत गेलं, त्याच्यातनं असं वाटायला लागलं की आपण संपूर्ण भारताचं दर्शन या सायकलच्या माध्यमातून करायला हवं. कारण आपला भारतच इतका सुंदर आहे, समृद्ध आहे, आणि त्याचं वेगवेगळी जी संस्कृती आहे, जो समाज आहे, तिथल्या ज्या भौगोलिक वेगवेगळ्या रचना आपल्याकडे आहेतच, पण त्या पाहण्यासाठी सायकलच्या माध्यमातून फिरायचंय. आपल्याकडे जो प्रदूषणाचा मोठा प्रश्न आहे, आपल्या पंतप्रधानांनी सुद्धा जे आवाहन केलं आहे, तर ते सुद्धा आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून आपण हे करू शकणार आहोत. त्याचा जर थोडा विचार केला आणि त्याची जर सवय केली आणि आपल्या तरुण मित्रांनी, तरुण मैत्रिणींनी सुद्धा याचा जर थोडा विचार करून, काही विशेष असा वेळ तुम्ही कामासाठी जाता, शाळा कॉलेजमध्ये जाता, त्यावेळेला तुम्ही कुठल्याही वाहनाची मदत घेऊनच जाणार आहात, पण ते वाहन मग सायकल जर ठरवलं आणि थोडा वेळ ठेवला तर एकीकडे तुमचा व्यायाम होईल, प्रदूषणाला सुद्धा आळा घालण्यासाठी मदत होईल, आणि तो व्यायाम होता होता त्यातनं मिळणारा आनंद हा ज्यावेळेला ते सायकलिंग करायला लागतील त्यावेळेला तो त्यांना नक्की कळेल.
1: सोबत पैशाची पण बचत, जो पेट्रोलला आपण पैसा वापरतो.
2: तुमच्याशी बोलताना आता असं जाणवत आहे की केवढा मोठा आनंद तुमच्या चेहऱ्यावर आहे या सायकल चालवल्यामुळे, किंवा ही परिक्रमा केल्यामुळे जे समाधान तुम्हाला मिळालं तो आनंद तुमच्या प्रत्येक शब्दातनं जाणवतो आहे, तुमच्याकडे बघितल्यानंतर जाणवतो आहे, आणि पुढे सुद्धा तुम्ही जे काही ठरवलं आहे तुमच्या पुढच्या प्रवासाबद्दल ते नक्कीच पूर्ण होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना. आणि आज तुम्ही दोघी इथे आलात, छान तुमचे विचार तुमच्या सायकलबद्दलचं

0: टीम आमच्याकडे व्यक्त केलं, तुमचे मनापासून आभार, खूप धन्यवाद.
1: आकाशवाणीचे खूप आभारी आहोत की ही संधी आम्हाला नर्मदा परिक्रमेनंतर आकाशवाणीवर इंटरव्ह्यू देण्याची संधीही मिळाली आणि त्याची योग्य दखलही घेतली गेली.
0: मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद. मैत्रिणींनो, आत्ता आपण ऐकलात वयाच्या 65व्या वर्षी सायकलवरून नर्मदा परिक्रमा करणाऱ्या हेमलता राव आणि जयश्री जाधव यांचा हा अतिशय सुंदर, आपल्याला प्रोत्साहन देणारा असा प्रवास. हा प्रवास ऐकल्यानंतर नक्कीच वाटतं की आपणही सायकलवर मस्त छान फिरून यावं.

0: वनिता मंडळ, या कार्यक्रमात आता ऐकूया शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने शिवराज्याभिषेक एका सोहळ्या पलीकडच्या स्वाभिमानाची क्रांती याविषयी डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था पुणे इथल्या संस्कृत आणि कोशशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉक्टर वृषाली भोसले यांचं भाषण.
1: सहा जून 1674 या रोजी रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. शिवराज्याभिषेक एका सोहळ्यापलीकडची स्वाभिमानाची क्रांती होती. राज्याभिषेकाच्या घटनेकडे जेव्हा आपण मागे वळून बघतो तेव्हा असे लक्षात येते की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा केवळ इतिहासातील एक सोहळा नव्हता, तो स्वाभिमानाचा पुनर्जन्म होता. शतकानुशतके परकीय सत्तेखाली दबलेल्या जनतेला स्वतःच्या राज्याची जाणीव करून देणारा तो क्षण होता. रायगडावर उभे राहून दिलेली ही सार्वभौमत्वाची घोषणा पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरलेली आपल्याला दिसून येते. म्हणूनच शिवराज्याभिषेक हा केवळ भूतकाळातील गौरव नाही तर स्वातंत्र्य अस्मिता आणि राष्ट्राभिमानाचा अखंड जागता दीप आहे. आपण आजही बघतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अनेक घटनांविषयी आजही लोकांच्या मनात प्रचंड कुतूहल आणि आकर्षण आहे. काळ लोटला, पिढ्या बदलल्या, तरी शिवरायांच्या जीवनातील अनेक प्रसंग नव्या अर्थाने उलगडत राहतो. अशाच तेजस्वी आणि ऐतिहासिक क्षणांपैकी एक म्हणजे त्यांचा राज्याभिषेक. हा केवळ एक सोहळा नव्हता तर इतिहासाला कलाटणी देणारा निर्णायक टप्पा होता. शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारले, पण त्या स्वराज्याकडे पाहण्याचा त्या काळातील प्रस्थापित सत्ताधीशांचा दृष्टिकोन वेगळाच होता. आदिलशाहीसाठी ते एका जागीरदाराचा मुलगा होते, तर युरोपियन सत्तांना मुघल साम्राज्यच प्रस्थापित वाटत होते. मुघल मनसबदार आणि आदिलशाही सरदारांच्या नजरेत शिवाजी महाराज अजूनही एक बंडखोरच होते. एवढेच नव्हे तर पुरंदराच्या तहावेळी मिर्झा राजा जयसिंग यांच्या दबावाखाली येऊन शिवाजी महाराजांना 9 वर्षाच्या संभाजी राजांना मुघल मनसबदार म्हणून पाठवावे लागले. यावरून त्या काळातील कठीण

राजकीय वस्तुस्थिती आपल्या लक्षात येते. महाराजांनी दिलेली वतने, इनामे तसेच केलेले अनेक तह करार यांना कायदेशीर अधिष्ठान मिळून देण्यासाठी राज्याभिषेक अपरिहार्य बनला होता. स्वराज्य हे केवळ प्रत्यक्षात अस्तित्वात असलेले राज्य नसून ते अधिकृत आणि सार्वभौम आहे ही घोषणा जगासमोर करण्याची वेळ आता आली होती. शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारणी केली खरी, पण ती एका अशा काळात जेव्हा महाराष्ट्र 350 वर्षांच्या पारतंत्र्याच्या सावलीत होता. आदिलशहा किंवा कुतुबशहापेक्षा मराठ्यांची वाढती ताकद औरंगजेबाच्या मनात खटकत होती, त्याला अधिक धोकादायक भासत होती. शिवाजी महाराज ज्या सत्तेविरुद्ध उभे टाकले होते ती त्या काळातील सर्वाधिक सामर्थ्यशाली सत्ता होती. शिवाय काही मराठे सरदार महाराजांच्या विरोधात उभे राहिले होते. अशा कठीण परिस्थितीत स्वराज्य ही संकल्पना केवळ राजकीय मर्यादेत न राहता ती एक व्यापक मानसिक क्रांती ठरली होती. शहाजान आणि औरंगजेबाच्या कारकिर्दीत हिंदूंवर केवळ धार्मिक अत्याचारच झाले नाही तर सामाजिक हानी सुद्धा खूप झाली होती. जिजिया कर, मंदिरांचा विध्वंस, जबरदस्तीचे धर्मांतरे, सामाजिक अपमान हे अखंड सुरू होते. औरंगजेबाने 9 एप्रिल 1669 रोजी मंदिर विध्वंसाचा हुकूम दिला तर 2 एप्रिल 1679 रोजी जिजिया कर पुन्हा लागू केला. महाराष्ट्रात वतनदारी व्यवस्था पूर्वीपासून रूढ होती. सुलतानांकडून मराठ्यांना वतने दिली जात आणि ती वंश परंपरागत चालत. एखादा वतनदार मृत्यू पावला की त्याचे वतन त्याच्या वारसाला मिळे. या व्यवस्थेमुळे अनेक मराठे प्रस्थापित सत्ताधाऱ्यांची सेवा करण्यातच धन्यता मानू लागले होते. सुलतान जेथे लढाईला पाठवेल तेथे जाऊन लढणे हेच त्यांचे कर्तव्य मानले जात होते. या वतनदारी आणि जागीरदारी व्यवस्थेमुळे मराठ्यांमध्ये एकजूट निर्माण होण्याऐवजी स्पर्धा आणि वैर वाढत गेले. स्वतंत्र राज्य उभारण्याची महत्वाकांक्षा क्वचितच कोणामध्ये दिसून येत होती. इतिहासकार सर जतुनाथ सरकार यांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामागील कारणांची चर्चा करताना काही महत्वाचे मुद्दे सांगितले आहेत. प्रत्यक्षात स्वतंत्र सत्ता उभारून 2 लाख सैन्य उभे करून आणि राज्यकारभार चालवूनही शिवाजी महाराजांचा अधिकृत दर्जा मात्र सामान्य प्रजेप्रमाणे मानला जात होता ही गोष्ट खूपच मानहानीकारक होती. यावरून असे लक्षात येते की शिवाजी महाराजांनी पराक्रम आणि कुशल राजकारणाच्या जोरावर स्वराज्य तर उभे केले होते, मात्र त्या स्वराज्याला टिकवण्यासाठी आणि त्याला अधिकृत मान्यता मिळवून देण्यासाठी विधीपूर्वक राज्याभिषेक करणे अत्यंत गरजेचे बनले होते. आपण बघतो की राज्याभिषेकाची परंपरा खूप पूर्वीपासून चालत आलेली आहे. राज्याभिषेकाचं मूळ आपल्याला वेदकाळात आढळतात. अथर्ववेदातील सूक्ते, ऐतरीय ब्राह्मणातील वर्णने तसेच रामायण महाभारतातील उल्लेख यावरून राज्याभिषेक हा विधीपूर्वक आणि प्रतिष्ठेचा सोहळा असल्याचे त्या काळात मानले जात असे. रामाचा राज्याभिषेक असो वा युधिष्ठिराचा, या विधीला नेहमीच धार्मिक आणि राजकीय अधिष्ठान लाभलेले दिसून येते. सम्राट अशोकानेही कलिंग विजयानंतर राज्याभिषेक करून आपली सत्ता अधिकृत केली होती. हा राज्याभिषेक परंपरेचा इतिहास आपण पाहत आलेलो आहोत. राज्याभिषेक म्हणजे केवळ राजपदाची घोषणा का? तर नाही, तर सत्तेच्या केंद्रीकरणाची अधिकृत स्थापना होय. यामुळे न्यायदान, दंडाधिकार, कायदा, सुव्यवस्था राखण्याचे अधिकार राजाला कायद्याने प्राप्त होतात. प्रजेच्या दृष्टीनेही अभिषिक्त राजा हा विश्वासार्ह आणि अधिकृत सत्ताधीश ठरतो. शिवाजी महाराजांच्या बाबतीत हीच बाब अत्यंत महत्वाची ठरली. स्वराज्य उभारूनही राज्याभिषेकाअभावी काही मर्यादा राजांना जाणवत होत्या. त्यामुळे स्वराज्याच्या स्थैर्यासाठी आणि एकछत्री सत्तेसाठी राज्याभिषेक हा पर्याय अपरिहार्य ठरलेला होता. महत्वाचे म्हणजे हा राज्याभिषेक हिंदू धर्मशास्त्रानुसार झाला असला तरी स्वराज्य केवळ एका विशिष्ट धर्मापुरता मर्यादित नव्हते. महाराजांचे राज्य हे 18 पगड जातीचे राज्य होते. आपण इतिहासात पाहिलेच आहे की महाराजांच्या सैन्यात सर्व जातीधर्माचे मावळे होते. म्हणून महाराजांचे राज्य स्वराज्य हे भूमिपुत्रांचे राज्य होते. स्वतंत्र आणि सार्वभौम भारताची बीजे रोवणारी ही संकल्पना त्यात दडली होती. यामागे शिवाजी महाराजांची दूरदृष्टी

होती. औरंगजेबाशी होणाऱ्या भविष्यातील संघर्षाची त्यांना कल्पना होती आणि ते पुढे सत्यात उतरले. एकेकाळी वतनदारीत अडकलेले आणि परस्परात वैर करणारे मराठे राज्याभिषेकानंतर एका सिंहासनासाठी लढू लागले हीच त्या राज्याभिषेकाची खरी ताकद ठरली होती. राज्याभिषेकामुळे स्वराज्याला कायदेशीर आणि मानसिक बळ मिळाले होते. महाराजांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी हा लढा अविरत सुरू ठेवला. पुढे राजाराम महाराज आणि ताराराणी यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी औरंगजेबाला पुढे कित्येक वर्ष युद्धात गुंतवून ठेवले. तब्बल 25 वर्ष चाललेल्या या संघर्षात मराठ्यांनी पराभव मानला नाही. शिवाजी महाराजांनी आपल्या मस्तकावर छत्र धारण करून छत्रपती ही पदवी स्वीकारली. स्वतःच्या नावाने नाणी पाडली होन आणि शिवराई. तसेच स्वतंत्र कालगणना सुरू केली. तिला राज्याभिषेक शक असे नाव देण्यात आले. ह्या सर्व घटना केवळ प्रतिकात्मक नव्हत्या, तर त्या स्वराज्याच्या सार्वभौमत्वाची ठोस घोषणा करणाऱ्या होत्या. राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांना धार्मिक अधिकार मिळाले. ज्यांचे धर्मांतर झाले होते त्यांना स्वधर्मात येण्याची व्यवस्था राज्याभिषेकामुळे निर्माण झाली. राज्याभिषेकानंतर दरबारात पंडितराव हे पद निर्माण करण्यात आले. त्यामुळे नेताजी पालकर यांचे 19 जून 1676 रोजी झालेले शुद्धीकरण हे या धोरणाचे पहिले उदाहरण मानता येईल. पुढे गंगाधर रंगनाथ कुलकर्णी यांनी हे छत्रपती संभाजी महाराज यांच्या दरबारात प्रायश्चित्त घेऊन स्वधर्मात पुन्हा प्रवेश केला, ज्यासाठी त्यांना परंपरेनुसार वाराणसीला जाण्याची गरज भासली नाही. म्हणजे आपल्या लक्षात येईल की शिवाजी महाराजांच्या काळात जे कायदे, न्याय, दंडाधिकार हे सर्व अधिकार राज्याला मिळाले होते ते संभाजी महाराजांपर्यंत आणि पुढेही सुरू होते. राज्याभिषेकामुळे सामाजिक व धार्मिक व्यवस्थेला कायमस्वरूपी कायदेशीर मान्यता मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा परिणाम केवळ धार्मिक किंवा सामाजिक पातळीपुरता मर्यादित राहिला होता का? तर नाही. या घटनेने राज्याभिषेकामुळे शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याची मराठा सत्तेचा केंद्रबिंदू म्हणून ओळख अधिक मजबूत झाली होती. पुढे राज्याभिषेक झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी एक अत्यंत महत्वाचे काम हाती घेतले, ते म्हणजे भाषाशुद्धी. राजांनी स्वराज्य उभे केले असले तरी राज्यकारभारात फारसी आणि दखनी उर्दू शब्दांचा प्रभाव फार मोठा होता. राज्य आपले तर भाषा देखील आपलीच या जाणीवेतून महाराजांनी राज्य व्यवहार कोश तयार केला, ज्यामुळे प्रशासकीय भाषेची शुद्धता झाली. त्यानंतर पंचांग शुद्धीसाठी करण कौस्तुभ, लेखनशैलीत सुसूत्रता आणण्यासाठी लेखन प्रशस्ती हे ग्रंथ निर्माण करण्यात आले. इतकेच नव्हे तर परकीय सत्तेत असताना बदललेली गडकिल्ल्यांची नावेही पुन्हा मराठी करण्यात आली. ही सांस्कृतिक स्वाभिमानाची जाणीव होती. राज्याभिषेकासारखा अतिशय भव्य आणि ऐतिहासिक घटनेचा उल्लेख मुघल इतिहासात आपल्याला कुठेच सापडत नाही. यामागचं कारण स्पष्ट आहे. अकबरापासून औरंगजेबापर्यंत सर्व मुघल बादशहांचे स्वप्न होते की संपूर्ण हिंदुस्थानावर एक छत्री अंमल प्रस्थापित करण्याचा. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने या महत्वाकांक्षेला थेट आव्हान दिले होते. त्यामुळे या घटनेचे प्रस्थापित राज्यकर्त्यांच्या इतिहासात आपल्याला कुठेच नोंद दिसत नाही. परंतु राज्याभिषेकाचा प्रत्यक्ष साक्षीदार ठरलेला इंग्रज अधिकारी हेन्री ऑक्झेंडन याने आपल्या डायरीत या सोहळ्याचे प्रभावी वर्णन केलेले आहे. 30 मे ते 6 जून 1674 या दरम्यान रायगडावर पार पडलेल्या या विधींची भव्यता, सिंहासनाची शोभा, दरबारातील वैभव आणि शिस्त यांचे तपशील त्याने नोंदवलेले आहेत. जरी इथल्याच म्हणजे मुघल ऐतिहासिक साधनात आपल्याला राज्याभिषेकाची नोंद सापडत नसली तरी परदेशी दृष्टिकोनातून मिळालेला हा वृत्तांत राज्याभिषेकाच्या ऐतिहासिकतेला अधिक बळकटी देतो. पुढे शिवाजी महाराजांची राजमुद्रा. जी शिवाजी महाराजांनी त्यांची राजमुद्रा तयार केली होती त्यामुळे त्यांच्या सार्वभौमत्वाचा आणखी एक महत्वाचा पुरावा आपल्या समोर येतो. प्रतिपतचंद्र लेखेव वर्धिष्णुः विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्य एषा मुद्रा भद्राय राजते. या संस्कृत वाक्यातून व्यक्त होणारी ही मुद्रा स्वराज्याच्या लोककल्याणकारी आणि वाढत्या सामर्थ्याची साक्ष देते. त्या काळात शहाजीराजे आणि जिजाबाईंची मुद्रा फारसी भाषेत असताना शिवाजी महाराजांनी स्वतःची मुद्रा संस्कृत भाषेत केली. संस्कृत भाषेचा स्वीकार करून शिवाजी महाराजांनी नव्या युगाची घोषणा केली होती.
6 जून 1674 रोजी रायगड

0: गडावर पार पडलेला राज्याभिषेक हा केवळ एक सोहळा नव्हता तर 17व्या शतकात एका स्वाभिमानी स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याच्या स्थापनेची ठाम घोषणा यात दडलेली होती. शतकानुशतके परकीय सत्तेखाली दडपलेल्या जनतेसाठी हा क्षण स्वाभिमानाचा आणि नव्या युगाच्या प्रारंभाचा ठरला. शिवराज्याभिषेक, सिंहासनापासून स्वाभिमानापर्यंतची ही स्वराज्य क्रांती आजही आपल्यासाठी तेवढीच जिवंत आणि प्रेरणादायी आहे.
1: शिवराज्याभिषेक एका सोहळ्या पलीकडची स्वाभिमानाची क्रांती याविषयी डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था पुणे इथल्या संस्कृत आणि कोशशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉक्टर वृषाली भोसले यांचं भाषण आता आपण ऐकलं.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या लेखणीतून उतरलेलं छत्रपती शिवाजी महाराजांची महती सांगणारं हे सुंदर असं गाणं आत्ता आपण ऐकलं. मैत्रिणींनो, आजचा हा आमचा संपूर्ण वनिता मंडळचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याबद्दल आम्हाला नक्की कळवा. यासाठी आमचा मेल आय डी आहे prasaran.pune@gmail.com. आणि मैत्रिणींनो, याबरोबरच मी सविता जेरे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपली रजा घेते. नमस्कार.

0: गाडीतून उतर.
1: महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला होता. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1 वाजतोय. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या.

नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं लवलीन निगम।

आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात आपण ऐकत होतात धन्य ते संताची धनाजी या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत वसंत देसाई यांचं होतं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया शिवरंजनी आणि सहकलाकारांनी गायलेलं सानी गुरुजी या चित्रपटातलं गीत.

0: श्रोतेहो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहेत.
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
2: वाह,
1: पुरस्कार समारोह के लिए जयदु जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
0: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 अवश्य ऐका. FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आपकी याद आती रही.
3: ही पृथ्वी मोलाची गोष्ट आपल्याला उमगली आहे का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हसकर.
4: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते की मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे. मनाने ठरवलं तर यमनियम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रू

0: मनासाठी मनापासून योग साधना श्रीकृष्ण म्हसकर यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 8 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही. मनासाठी मनापासून योग साधना.
1: चार पायांवरून 2 पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती. श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या यूट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती.

कवी योगेशांचं गीत सख्या सजना या चित्रपटासाठी गायलं होतं लता मंगेशकर यांनी. संगीत राम कदम यांचं होतं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं.

0: मराठा तुकडा मिळवावा या चित्रपटासाठी हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकत होता. संगीत आनंद खान यांचं होतं. यानंतर ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या आणि 1:40 अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र जे आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.
1: आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. कर्नाटकचे 25

सहावे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे नेते डी के शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री म्हणून जी परमेश्वर आज शपथ घेणार. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार ऋतव्रत बॅनर्जी यांचा विरोधी पक्षनेते पदावर दावा. आणि ब्रिक्स देशांच्या आपत्ती जोखीम निवारण कार्यगटाची पहिली बैठक ओदिशात पुरी इथं सुरू. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. अग्निशमन दलाचे जवान, पोलीस तसंच बचाव पथकं घटनास्थळी पोहोचले असून बचाव कार्य सुरू आहे असं गुप्ता यांनी सांगितलं. गुजरातमध्ये बारडोली इथं काल महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघाताबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत. बारडोलीतल्या उवा गावात हा अपघात झाला. या अपघातात मृतांच्या कुटुंबियांप्रती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सहवेदना व्यक्त केली असून अपघातातील जखमींनी लवकर बरे व्हावे अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनीही मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं. अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदतीची घोषणाही प्रधानमंत्र्यांनी केली. कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते डी के शिवकुमार आज बंगळूर इथे होणाऱ्या सोहळ्यात शपथ घेतील तर डॉ जी परमेश्वर हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासह 10 आमदारांना राज्यपाल थावरचंद गेहलोत मंत्रीपदाची शपथ देणार आहेत. या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, के सी वेणुगोपाल उपस्थित राहणार आहेत. कुटुंबाच्या व्याख्येतून विवाहित मुलींना वगळणं हे अन्यायकारक आणि घटनाबाह्य असून त्यामुळे त्यांना अनुकंपात नियुक्तीतून वगळता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाला किंवा तो वैद्यकीय कारणांमुळे लवकर सेवानिवृत्त झाला तर सरकारतर्फे त्याच्या कुटुंबातल्या सदस्याला नोकरी दिली जाते. त्यानुसार एका मृत व्यापाऱ्याच्या विवाहित मुलीने दाखल केलेल्या याचिकेवर कुटुंबाच्या व्याख्येत विवाहित मुलीचा समावेश होत नाही असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला होता. या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले आमदार ऋतव्रत बॅनर्जी यांनी पक्षातल्या 58 आमदारांच्या पाठिंब्यावर विधानसभेत विरोधी पक्षनेते पदावर दावा केला आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्यात रघुनाथगंजचे आमदार अखरुजमान खान यांची प्रतोद म्हणून नियुक्ती केली आहे तर संदीपान सहा आणि जावेद खान यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. हे सर्व आमदार आज विधानसभेत प्रत्यक्ष उपस्थित होते. अध्यक्षांकडे सादर करण्यात आलेल्या पत्रात त्यांच्या स्वाक्षऱ्या असून आणखी 6 आमदार स्वाक्षऱ्या करतील असा दावा बॅनर्जी यांनी केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ब्रिक्स देशांच्या आपत्ती जोखीम निवारण कार्यगटाची पहिली बैठक आज भारताच्या अध्यक्षतेखाली ओदिशात पुरी इथं सुरू होईल. 3 दिवसांच्या या बैठकीत ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, इजिप्त, संयुक्त अरब अमिराती, इथिओपिया, इराण आणि इंडोनेशियासह 11 ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशांचे प्रतिनिधी, धोरणकर्ते आणि आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ सहभागी होतील. या बैठकीचा मुख्य उद्देश आपत्ती जोखीम निवारणासाठी शाश्वत वित्तपुरवठा, पायाभूत सुविधांचा विकास, पूर्वतयारी आणि प्रतिसाद यंत्रणा तसंच पारंपरिक आणि आधुनिक आपत्ती व्यवस्थापन पद्धतीचं एकत्रीकरण यावर चर्चा करणं हा आहे.
वार्षिक सौर ऊर्जा क्षमता वाढीत अमेरिकेला मागे टाकून भारत

भारताने 2025 मध्ये जगातील दुसरी सर्वात मोठी सौर ऊर्जा बाजारपेठ बनण्याचा मान मिळवला आहे, अशी माहिती केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. देशाचा सौर ऊर्जा विकास मजबूत करण्यासाठी धोरणात्मक पाठिंबा, नाविन्य आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांच्या माध्यमातून भारत जागतिक मापदंड प्रस्थापित करत असल्याचं जोशी यावेळी म्हणाले. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात आली. या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांकडून राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, अरुण लखानी, प्रवीण पोटे, राजेंद्र राऊत, प्राजक्त तनपुरे, नंदकिशोर महाजन, धैर्यशील कदम, अमरनाथ राजूरकर, बसवराज पाटील, सुहास शिरसाट, रवींद्र फाटक, दुष्यंत चतुर्वेदी, सईद खान, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पश्चिम आशियात पुन्हा तणाव निर्माण झाला असून त्याचा परिणाम आज पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. बाजाराचे कामकाज सकाळी सुरू झाल्यानंतर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 700 अंकांची घसरण झाली आणि निर्देशांक 73,956 अंकांच्या आसपास होता, तर निफ्टीतही 177 अंकांची घसरण होऊन तो 2,302 अंकांच्या आसपास होता. आज जागतिक सायकल दिन आहे. वाहतुकीसाठीचं साधं, परवडणारं, विश्वासार्ह आणि पर्यावरणाला अनुकूल असं वाहन असलेल्या सायकलला मान्यता देण्यासाठी तसंच पर्यावरण संवर्धन आणि आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 3 जून रोजी सायकल दिन साजरा केला जातो. तुर्कमेनिस्तान सरकारनं पुढाकार घेतलेल्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या ठरावाद्वारे हा दिवस स्वीकारण्यात आला. या दिवसाची यंदाची संकल्पना हरित भविष्यासाठी सायकलिंग अशी आहे. कार्बन उत्सर्जन कमी करणं, वाहतूक कोंडीचा सामना करणं, शाश्वत आणि निरोगी शहर वातावरणाला प्रोत्साहन देणं हा या दिवसाचा हेतू आहे. जागतिक सायकल दिनाच्या निमित्तानं केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी भारतातल्या तरुणांना सायकलिंगचा पर्याय निवडण्याचं आणि त्याच्या माध्यमातून अधिक निरोगी सुदृढ राहण्याचं आवाहन केलं आहे. तसंच पर्यावरणाची शाश्वतता राखून हरित राष्ट्रासाठीच्या चळवळीचं नेतृत्व आजच्या तरुणांनी करावं असं आवाहनही मांडविया यांनी केलं आहे. देशाचं सार्वभौमत्व आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांच्यात संघर्ष निर्माण झाला तर सार्वभौमत्वाला प्राधान्य दिलं जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. अंमली पदार्थ आणि मनावर परिणाम करणाऱ्या पदार्थांशी संबंधित प्रकरणांमध्ये ही बाब विशेषतः लागू होईल असंही न्यायालयानं म्हटलं आहे. तुरुंगातून मोबाईल फोनचा वापर करून अंमली पदार्थांच्या तस्करीचं जाळं चालवण्याचा आरोप असलेल्या व्यक्तीचा जामीन मंजूर करणारा पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा आदेशही सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. संबंधित व्यक्तीवरचे आरोप लक्षात घेता जामिनावर बाहेर असताना त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येणार नाही असंही न्यायालयानं म्हटलं आहे. राजधानी दिल्लीसह हरियाणा, चंदीगड, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये आज मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. केरळ आणि माहे इथं जोरदार पाऊस पडेल तर महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, हिमाचल प्रदेश इथं मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह आज आणि उद्या पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे नेते डी के शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री म्हणून जी परमेश्वर आज शपथ घेणार. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार ऋतव्रत बॅनर्जी यांचा विरोधी पक्षनेते पदावर दावा. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. आणि ब्रिक्स देशांच्या आपत्ती जोखीम निवारण कार्यगटाची पहिली बैठक ओदिशात पुरी इथं सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: केंद्रावरून बोलत आहोत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे, दुपारचा 1:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत अहिल्यानगर जिल्हा वार्तापत्र.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, 17व्या राज्यस्तरीय शब्द

0: गंध 2 दिवसीय साहित्य संमेलनाचं आयोजन आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध तालुक्यात तीव्र पाणी टंचाई यासह ऐकूयात आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं. भारत हा संरक्षण साहित्याच्या बाबतीत आतापर्यंत आयात करणारा देश म्हणून ओळखला जात होता, परंतु आगामी काळामध्ये भारत हा संरक्षण साहित्याच्या संदर्भात निर्यातक्षम असलेला देश होणार आहे असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी यावेळी केलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, निबे ग्रुपचे गणेश निबे, माजी सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या प्रकल्पामुळे अहिल्यानगर संरक्षण साहित्य निर्मितीचं केंद्र बनलं आहे. भविष्यात विविध जलाशयांवर उडणारं विमान या कंपनीकडून तयार होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. यावेळी निबेक ग्रुप आणि इस्रायलमधील कंपनीच्या मध्ये सी प्लेन संदर्भात आणि ऑप्टिकल सॅटेलाइट संदर्भात करार करण्यात आला. नुकत्याच झालेल्या राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे अक्षय शिवाजीराव कर्डिले हे विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांचा पराभव केला. या निवडणुकीत कर्डिले यांना 1,40,093 मतं मिळाली, तर मोकाटे यांना 27,506 मतं मिळाली. या निवडणुकीत 7 उमेदवार रिंगणामध्ये होते. शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीनं 17व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचं आयोजन नुकतंच करण्यात आलं. या संमेलनाचं उद्घाटन राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी केलं. यावेळी बोलताना भरणे म्हणाले की आपली मराठी भाषा, आपलं साहित्य आणि आपल्या संस्कृतीचं संवर्धन करण्याचं काम शब्दगंध साहित्य संमेलनाच्या माध्यमातून गेल्या 16 वर्षापासून होत आहे. यामुळे अशी संमेलनं ही काळाची गरज आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ संदीप सांगळे म्हणाले की मी शब्दगंध परिवाराचा एक घटक असून इथली शेती, माती, संत परंपरा, सहकार, राजकारण, समाजकारण यापैकी आपण कुठेही कमी पडत नाही. संतांचा विचार, त्यांनी दिलेली शिकवण हीच आपल्यासाठी मोठी शिदोरी आहे. यावेळी प्राध्यापक डॉ गणी पटेल आणि सामाजिक कार्यकर्ते अशोक गायकवाड यांना शब्दगंध जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. या 2 दिवसीय संमेलनात आधुनिक साहित्यातील स्त्री जीवनाचं चित्रण आणि बदलतं ग्रामीण जीवन आणि ग्राम संस्कृती या विषयावर परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. संमेलनाचा समारोप अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांच्या उपस्थितीत करण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणामध्ये जाणवत आहे. जिल्ह्यातील 34 गावं आणि 162 वाड्या वस्त्यांमध्ये पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली असून सुमारे 64,586 नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. या भागांसाठी 30 टँकर्स कार्यरत आहेत. संगमनेर, पारनेर आणि नगर या तालुक्यांमध्ये टंचाईचं प्रमाण अधिक आहे अशी माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली अंतर्गत अखिल भारतीय समन्वित कृषी अवजार आणि यंत्रे संशोधन प्रकल्प कार्यरत आहे. या प्रकल्पामध्ये संशोधित केलेल्या ट्रॅक्टर चलित स्पेड नांगर तव्याच्या कुळवासहित यंत्राला केंद्र सरकारच्या पेटंट कार्यालयानं पेटंट प्रदान केलं आहे. तर श्रोते हो, हे होतं अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं दीपा भंडारे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: मुंबई अस्मिता वाहिनीनं हा कार्यक्रम सहक्षेपित केला होता. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. 1:45 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा या कार्यक्रमात सविता भावे यांनी गायलेलं गीत गीत आहे.

कौस्तुभदादा यांनी गायलेलं श्रीकांत कोरणी यांचं गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. दुपारचे 1:55 झालेले आहेत. पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकणार आहोत ऊन पाऊस या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा.
1: ऊन पाऊस हा चित्रपट मध्यमवर्गीयांना निर्विवादपणे आरसा दाखवणारा होता. 1954 सालच्या चित्रपटाविषयी बोलते हुए, इतके वर्ष झाले, खूप समृद्धी आली, पण घरोघरचं वास्तव अधिकच बिकट झालं आहे. एकत्र कुटुंब, घरातल्यांचं एकमेकांबद्दलचं प्रेम, ओढ, आस्था ह्या भावना गोष्टीतही वाचायला मिळत नाहीत. सगळ्याला स्वार्थाची लागण लागल्याने वयस्क आईवडिलांच्या भावनांचा विचार क्वचितच होतो. ओल्ड फर्निचरसारखी अवस्था झाली आहे. पैशाच्या बाबतीमध्ये आजचे पालक कदाचित अधिक सजग झाले असतील, परंतु सर्वसामान्य पालक रक्ताचं पाणी करून, पोटाला चिमटा घेऊन, पै पै साठून मुलांना मोठं करून जीवाला स्थिर राहायला मदत करत, अर्थात तो काळही आर्थिक बाबतीत सामान्यांसाठी सुकर होता, तरी मध्यमवर्गीयांचे स्वप्न एकच होतं की मुलांना सुरक्षित भविष्य देणं. पैशाचा अवकिला देखील आजच्यासारख्या वाटा फुटल्या नव्हता. ही प्रस्तावना मी का लिहिते? आपुलकी व प्रेमाने ओथंबलेल्या कुटुंबात पुढच्या पिढीत झालेले बदल जाणून पाहून मला आठवला ऊन पाऊस हा चित्रपट. हा लेखक, दिग्दर्शक, अभिनेता राजा परांजपे यांचा चित्रपट, पण याची कथा आणि पटकथा ग. दि. माडगूळकर यांची आहे. नोकरीला लागलेली मुले मुंबईत आपल्याला दूर घर घ्यायला लागू नये म्हणून आई वडिलांना गावी राहायला पाठवतात. तिथल्या गैरसोयींची जाणीव असूनही शहरात मुलं, सुना, नातवंड मजेत आधुनिक जीवनाचा आनंद घेत असतात. वयस्क नात्यापित्यांची विभागणी करून ताटातूट करतात. आई ज्या मुलाच्या जवळ असते ती सून आपल्या किटी पार्टीत सासूने केलेले पदार्थ जेव्हा मैत्रिणी नावाजून म्हणतात, मस्त बेत झालाय ग, तुला बरी मिळाली अशी बोलकरीण, नऊवारीतली बाई म्हणजे बोलकरीण असंच जणू समजत होते ती. पण त्याकडे सून दुर्लक्ष करते हे दृश्य पाहताना मात्र मन कसावीस होते. एका सुनेने रेडिओवरती खेड्यामधले घर कौलारू गायचं आणि वृद्ध पालकाची ताटातूट करायची, याला निर्दयीपणाच म्हणावं लागेल. त्या चित्रपटातील सुमती गुप्ते आणि राजा परांजपे यांचा अभिनय लक्षात राहील असा आहे. ते दोघेही घर सोडून तीर्थयात्रेला जातात. त्यांना असे निराधार होताना पाहून त्यांचा एक विद्यार्थी त्यांना आपुलकीने आपल्याकडे नेतो, हेही मनाला चटका लावणार आहे. याच कथेवरती तू तिथं मी हाही चित्रपट आला होता. या कथेवर अनेक चित्रपट मालिका आल्या, पण त्यातील साऱ्या घटना तशाच आहेत. तू तिथे मी मधील त्याने वृद्धाश्रमाचा प्रॅक्टिकल उपाय शोधलाय, जो आज अनेक ठिकाणी लोक आपलेसे करताना दिसतात. सुहास जोशी आणि मोहन जोशी यांची जोडी सुरेख काम करून गेली, त्यांची भंगलेली स्वप्न जोडताना ते दिसतात. असहाय्य होतात, पण जे हवं तेच करायचं, एकमेकांसह आयुष्य घालवायचं स्वप्न पुरे करतात. हा चित्रपट आहे 1988 हा काळ. काय बदललाय तरी प्रश्नांची समाधानकारक सोडवणूक झालेली दिसत नाही, ते दुर्दैवच म्हणावं लागेल. स्मिता तळकरने संवेदनशीलतेने समस्या आणि कथा हाताळली. आजही वयस्कांची वेदना मनाला भिडते. सगळेच सरून काही स्वार्थी नसतात, पण त्यांच्या अडचणीत वयस्कांना मात्र गृहित धरलं जातं हे वास्तव आहेच. समोर ऊन पाऊसमध्ये जो अस्वस्थ करणारा पीळ आहे तोच त्यातही दिसतो. लेखकाने जो समाज, जी भावनिक पडझड दाखवली आहे, ती लेखणीतून पडद्यावर येताना अधिक ठळक होऊन येते. लेखकाचं सामर्थ्य आणि चित्रपट दिग्दर्शकाचं विजन आणि अभिनेत्यांचा कसब अस्सल आहे.
0: साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकला ऊन पाऊस या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: दुपारचे 2 वाजले आहेत. पुनःप्रसारित करत आहोत कृषीवाणी.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या कृषीवाणीमध्ये आपण बीज प्रक्रिया रोग नियंत्रणासाठी सोपा मार्ग याविषयीचा भाग पहिला ऐकणार आहोत.

पिकांना विविध प्रकारच्या बुरशी, सूक्ष्मजंतू, धातुकलस, सूत्रकृमी इत्यादी तसंच अन्न घटकांच्या आणि वातावरणातील बदलामुळे बरेचसे रोग होऊन उत्पादनात घट येते. पिकावरील रोगांकरता ही सजीव आणि निर्जीव कारणं आहेत. रोगांचा प्रसार मुख्यतः जमिनीद्वारे, बियाण्याद्वारे, हवेद्वारे तसंच कीटकांद्वारे होतो. पिकांना रोगाची लागण झाल्यानंतर निर्मूलन करणं अवघड असतं, म्हणून रोग होऊ नये याची खबरदारी घेणं महत्वाचं ठरतं. बीजप्रक्रिया न करता पेरणी केल्यास बियाण्याची उगवण बरोबर होत नाही किंवा झालीच तर शेतामधून रोगट झाडांची संख्या भरपूर आढळते. म्हणून बीजप्रक्रिया ही रोग नियंत्रणासाठी साधी, सोपी आणि कमी खर्चाची आणि परिणामकारक पद्धत आहे. बीजजन्य रोगामुळे प्रामुख्यानं बाजरी, ज्वारी, गहू, भात, मूग, उडीद, तूर, हरभरा या पिकांच्या उत्पादनात मोठी म्हणजेच 10-90% इतकी घट येते. यासाठी बियाण्याला पेरणीपूर्वी बुरशीनाशकाची प्रक्रिया करणं गरजेचं आहे. बीजोत्पादनात नव्हे तर कृषी उत्पादनात सुद्धा बीजप्रक्रिया हा एक महत्वाचा घटक

0: झाल्यानंतर निर्मूलन करणं अवघड असतं, म्हणून रोग होऊ नये याची खबरदारी घेणं महत्वाचं ठरतं. बीज प्रक्रिया न करता पेरणी केल्यास बियाण्याची उगवण बरोबर होत नाही किंवा झालीच तर शेतामधून रोगट झाडांची संख्या भरपूर आढळते. म्हणून बीज प्रक्रिया ही रोग नियंत्रणासाठी साधी सोपी आणि कमी खर्चाची आणि परिणामकारक पद्धत आहे. बीजजन्य रोगामुळे प्रामुख्यानं बाजरी, ज्वारी, गहू, भात, मूग, उडीद, तूर, हरभरा या पिकांच्या उत्पादनात मोठी म्हणजेच 10 ते 90% इतकी घट येते. यासाठी बियाण्याला पेरणीपूर्वी बुरशीनाशकाची प्रक्रिया करणं गरजेचं आहे. बीजोत्पादनात नव्हे तर कृषी उत्पादनात सुद्धा बीज प्रक्रिया हा एक महत्वाचा घटक आहे. तृणधान्यांमध्ये कडधान्य, गळित धान्य पिकांना जमिनीतून आणि बियांपासून होणाऱ्या रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी करून पिकांची जोमदार वाढवण्यासाठी बीज प्रक्रिया हे अत्यंत प्रभावी साधन आहे. बियाण्यास बीज प्रक्रिया न करताच पेरणी केली तर बियाण्याची उगवण होते, परंतु उगवणीच्या वेळेस आणि उगवणीनंतर बियाण्यातील आणि जमिनीतील वेगवेगळ्या बुरशींमुळे रोगांचा प्रादुर्भाव होऊन उगवणारी संख्या कमी होते किंवा उगवल्यानंतर झाडांची मर होण्याची शक्यता असते. अपेक्षित उत्पादन मिळवायला प्रत्येक पिकामध्ये प्रति हेक्टरी निर्धारित केलेल्या रोपांची संख्या राखणं आवश्यक असतं. यासाठी पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया ही एक महत्वाची बाब आहे. बियाणं जमिनीत पेरण्यापूर्वी जमिनीतून किंवा बियाण्यातून पसरणारे विविध रोग आणि किडी यांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसंच बियाण्याची शेतामध्ये उगवण वाढवण्यासाठी जोमदार रोपं येण्यासाठी बियाण्यावर वेगवेगळी जैविक आणि रासायनिक कीटकनाशकं आणि संवर्धकाची प्रक्रिया केली जाते, यालाच बीज प्रक्रिया म्हणतात. बीज प्रक्रियेचे अनेक फायदे आहेत. जमिनीतून आणि बियाण्यापासून पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो. बियाण्याची शेतामध्ये उगवण्याची क्षमता वाढते. रोपांची निरोगी आणि जोमदार वाढ होते. रोगट झाडांचं प्रमाण कमी झाल्यामुळे आणि हेक्टरी निर्धारित संख्या राखली गेल्यामुळे पिकांच्या उत्पादनात वाढ होते. रोग आणि कीड नियंत्रणावरील खर्चात बचत होते. बीज प्रक्रियेसाठी कमी खर्च येतो. नत्र आणि स्फुरद यांची उपलब्धता वाढते. तसंच जमिनीचा पोत सुधारतो. बीज प्रक्रियेसाठी पीक निहाय बुरशीनाशक अशा प्रकारची आहेत. ज्वारीसाठी थायरम किंवा गंधक हे बुरशीनाशक 30 ग्रॅम किंवा 40 ग्रॅम प्रति 10 किलो या प्रमाणामध्ये वापरावं. बाजरीसाठी मेटॅलॅक्झिल 20% मिठाच्या द्रावणात हे बियाणं 5 ते 10 मिनिटं बुडवावं आणि हे प्रति 10 किलो 60 ग्रॅम एवढ्या मात्रेमध्ये वापरावं. भातासाठी थायरम हे बुरशीनाशक वापरावं. 30 ग्रॅम याचं प्रमाण आहे. तर मक्यासाठी थायरम हे बुरशीनाशक शिफारस केलेलं आहे. हे 25 ग्रॅम प्रति 10 किलो एवढ्या मात्रेमध्ये वापरावं. तूर, मूग आणि उडीद तसंच हरभरा यांच्यासाठी थायरम या बुरशीनाशकाची शिफारस केलेली आहे आणि प्रत्येकी 25 ग्रॅम या मात्रेमध्ये प्रति 10 किलो याप्रमाणे हे वापरावं. सोयाबीन, भुईमूग यासाठी सुद्धा थायरमची शिफारस केलेली आहे आणि याचं प्रमाण आहे 30 ग्रॅम या प्रमाणामध्ये हे वापरावं. सूर्यफुलासाठी कार्बेंडेझिम, करडईसाठी कार्बेंडेझिम आणि थायरम या बुरशीनाशकाची शिफारस केलेली आहे. हे प्रति 10 किलो 25 ग्रॅम या मात्रेमध्ये वापरावं. बीज प्रक्रिया रोग नियंत्रणासाठी सोपा मार्ग याविषयीची अधिक माहिती आपण उद्याच्या कृषीवाणीमध्ये करून घेणार आहोत.
1: वाचक स्वर सुवर्ण कुलकर्णी यांचा होता. सादरकते रोशन जाधव. हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला. दुपारचे 2:05 झाली आहेत. पुनःप्रसारित करत आहोत आरोग्यम धनसंपदा.

0: टेस्ट असतात, सीबीसी जे ज्याच्यामध्ये आपण हिमोग्लोबिन आणि इतर ज्या काही गोष्टी असतात, ओव्हरऑल सीबीसीचा जो काउंट असतो तो महत्त्वाचा असतो. नंतर शुगर, कारण जे हार्मोन्स कमी जास्त होतात त्याचा इतरही हार्मोन्सवरती परिणाम होतो, त्यामुळे शुगर टेस्ट करणं खूप गरजेचं असतं. डायबिटीजकडे पेशंट जातो आहे का हे बघणं गरजेचं असतं. तर शुगरमध्ये जेवणा अगोदरची जेवणा नंतरची शुगर, नंतर त्याच्यामध्ये एच बी एव्हन सी म्हणून ही टेस्ट असते जी 3 महिने आधीची शुगर किती आहे हे जाणून घेण्यासाठी ती टेस्ट केली जाते, त्यामुळे ती पण टेस्ट करणं गरजेचं असतं. लिपिड प्रोफाईल, लिपिड प्रोफाईलमध्ये आपण कोलेस्ट्रॉलबद्दल डिटेल असतं, तर त्याच्यामध्येही आपल्याला समजतं की चरबी किती वाढलेली आहे आणि त्याबद्दलची काही काळजी घेणं गरजेचं असेल तर ती टेस्ट महत्त्वाची असते. मग विटॅमिन डी आणि विटॅमिन बी 12 या पण 2 गोष्टी खूप गरजेच्या असतात, ज्या ऑस्टिओपोरोसिसच्या संबंधित महत्त्वाच्या असतात. नंतर थायरॉईडची पूर्ण टेस्ट करणं गरजेचं असतं. त्याच्या या सगळ्याबरोबर जी महत्त्वाची टेस्ट आहे की तुमचा पाळी जाण्याची जी वेळ आहे ती जवळ आलेली आहे का, ही करण्याची जी टेस्ट असते त्याला एक हार्मोन असतं FSH म्हणून, जे हार्मोन असतं ते खूप महत्त्वाचं असतं, हे करणं खूप प्रत्येक स्त्रीनी गरजेचं आहे. नंतर पॅप्समिअर ही जी टेस्ट आहे ही रक्त तपासणी नाही आहे, तर ही योनीमार्गातून एक द्रव आणि थोडंसं मटेरियल आपण चेकिंगला घेतो, ते स्लाईडच्या स्वरूपात किंवा बॉटलमध्ये चेकिंगला देतो, ते बेसिकली गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सरचे काही सुरुवात आहे हे बघण्याची जी टेस्ट असते ते 40 नंतर प्रत्येक स्त्रीने करणं गरजेचं असतं. त्याबरोबर स्तनाची सोनोग्राफी ही करणं गरजेचं आहे. स्तनाच्या एक्सरे पण असतो, मॅमोग्राफी ही पण महत्त्वाची आहे. सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन हे प्रत्येक स्त्रीने डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घेणं खूप गरजेचं असतं. या सगळ्या टेस्ट प्रत्येक स्त्रीने करायला पाहिजे. जे मी नवीन तंत्रज्ञान म्हटलं, जे रजोनिवृत्तीमध्ये पण स्त्री प्रेग्नंट राहू शकते, तर त्याबद्दल काही तपासण्या असतात, त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घेणं खूप गरजेचं असतं. हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी असते, IVF आहे, टेस्ट ट्यूब बेबी आहे, हे सगळ्या गोष्टी हल्ली नवीन तंत्रज्ञानामुळे पॉसिबल आहेत, त्यामुळे तुम्ही सल्ल्यानुसार त्याची जाणीव आणि असणं गरजेचं आहे आणि माहिती करून घेणं गरजेचं आहे. मी जी तुम्हाला 3 रक्त तपासण्या त्याच्या व्यतिरिक्त ज्या काही टेस्ट आहेत जे मी तुम्हाला सांगितलं, मॅमोग्राफी म्हणजे स्तनाचा एक्सरे असतो, हा एक्सरे वर्षातून एकदा केला तर चालू शकतो, ह्या वारंवार करायचा नसतो कारण एक्सरे शरीरासाठी घातक असतात. मग त्याच्यावरती नवीन जे आलेलं आहे की मॅमोसोनोग्राफी, ही सोनोग्राफी स्तनाची सोनोग्राफी असते, ही कितीही वेळा केली तरी चालते, पण ती उगाचच नाही करायची असते, ती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करायची असते. आणि सोनोग्राफीमध्ये जर आपल्याला काही जाणवलं तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढच्या टेस्ट करून घेणं गरजेचं असतं. नंतर सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन म्हणजे उज्वस्तन आणि दावस्तन, हे उज्वस्तन चेक करायचं असेल तर डाव्या हाताने चेक करायचं, दावस्तन चेक करायचं असेल तर उजव्या हाताने चेक करायचं, हे पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रत्येक स्त्री घरच्या करू शकते, ह्याची पण जाणीव असणं प्रत्येक स्त्रीला गरजेचं आहे. या सगळ्या टेस्ट प्रत्येक स्त्रीने 40 नंतर मँडेटरी आहेत, कंपल्सरी करून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून जर आपल्याला लवकर काही कळलं तर त्याच्यावर 100% उपचार आहेत आणि स्त्री खूप चांगलं आयुष्य पुढे काढू शकते. आणि जे नवीन तंत्रज्ञान आहे, नवीन तंत्रज्ञानामध्ये प्रजनन क्षमतेवरती आपल्याला प्रकाश टाकणार आहोत, त्याच्यावरती हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी IVF हे नवीन तंत्रज्ञानाची माहिती तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेऊन स्त्री ह्याच्यामध्ये पण प्रेग्नंट राहू शकते. श्रोते हो, आता जो उद्याचा आपला जो एपिसोड आहे त्याच्यामध्ये आपण ह्या रजोनिवृत्तीमुळे होणारे जे परिणाम आणि लक्षणं आहेत त्याच्यासाठी घेणारी काळजी ह्याच्यावरती आपण प्रकाश टाकणार आहोत.
1: श्रोते हो, आत्ताच आपण रजोनिवृत्ती या विषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग 3 ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग 4 आणि शेवटचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत रजोनिवृत्ती या विषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा.
1: श्रोतेहो नमस्कार. आज आपण रजोनिवृत्तीमध्ये महिलांनी विशेष ज्या काही चाचण्या आहेत तब्येतीच्या आणि त्या लक्षणासंबंधीच्या त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. जे मी आधीच्या भागामध्ये सांगितले होते, जी लक्षणं होती, जे हॉट फ्लशेस होते, नंतर हार्मोन्समध्ये जे काही वर खाली जे हार्मोन्स होत होते त्याबद्दल ज्या टेस्ट असतात त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या

श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, सृष्टीचा प्रत्येक कण एका विशिष्ट रसायनाने आणि सूत्राने बांधलेला आहे. जोपर्यंत हा समतोल राखला गेला आहे तोपर्यंत मानवी जीवन सुरक्षित आहे. पण जेव्हा मानवनिर्मित कृत्रिम रसायने आपल्या नैसर्गिक स्रोतांमध्ये

0: ढवळाढवळ करतात तेव्हा निसर्गामध्ये एक घातक चेन रिॲक्शन सुरू होते. अशीच काहीशी घातक रिॲक्शन प्लास्टिकच्या वापरामुळे आपल्याला दिसून येते. आजच्या कार्यक्रमात आपण प्राध्यापिका तनुजा परुळेकर यांच्याकडनं समजून घेण्याचा प्रयत्न करूया की प्लास्टिक पोल्युशनचं जे काही घातक स्वरूप आहे ते कसं आहे.
1: नमस्कार श्रोते. प्लास्टिकचा एकेकाळी त्याच्या टिकाऊपणा, लवचिकता आणि कमी खर्चामुळे आधुनिक काळातील सर्वात महान शोधांपैकी एक म्हणून गौरवण्यात आला होता. प्लास्टिक हलके, स्वस्त आणि सहज तयार करता येणारे असल्यामुळे त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. प्लास्टिक प्रदूषण ही आज जगासमोरील सर्वात गंभीर पर्यावरणीय समस्या झाली आहे. पर्यावरणात प्लास्टिकच्या वस्तू आणि कणांचा वाढता संचय म्हणजेच प्लास्टिक प्रदूषण. हे न विघटन होणारे पदार्थ जमीन, जलस्रोत आणि मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करतात. 1862 अलेक्झांडर पार्क्स यांनी पार्केसिन नावाचे पहिले कृत्रिम प्लास्टिक तयार केले. ते अजून सुद्धा अस्तित्वात आहे. 1907 लिओ बेकलँड यांनी बेकेलाइट हे पहिले पूर्ण कृत्रिम प्लास्टिक शोधले. दुसऱ्या महायुद्धानंतर प्लास्टिक उत्पादनात प्रचंड वाढ झाली. प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, खेळणी आणि पॅकेजिंग वस्तू मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाऊ लागल्या. 1950 जागतिक स्तरावर प्लास्टिकच्या उत्पादनात अनेक पटीने वाढ झाली. सध्याचे वार्षिक उत्पन्न 460 दशलक्ष टनाच्या पुढे गेले. उत्पादित होणाऱ्या एकूण प्लास्टिकपैकी जवळपास निम्मे प्लास्टिक हे सिंगल यूज म्हणजे एकाच वेळी वापरल्या जाणाऱ्या वस्तू म्हणजेच पॅकेजिंग, रॅपर्स, बाटल्यांसाठी वापरले जाते. त्या वस्तूंचे उपयुक्त आयुष्य काही मिनिटाचे किंवा महिन्याचे असते, परंतु त्या पर्यावरणात शेकडो वर्षे तशाच राहतात. प्लास्टिकचे कधीही नैसर्गिकरित्या विघटन किंवा बायोडिग्रेड होत नाही. त्याऐवजी त्यावर फोटोडिग्रेडेशन किंवा प्रकाश विघटन प्रक्रिया होते, ज्यामध्ये सूर्यप्रकाशामुळे त्याचे बारीक तुकडे होतात. मॅक्रो प्लास्टिक्स म्हणजे 5 मिलीमीटरपेक्षा मोठी ज्याचा आकारमान असते असे, म्हणजे त्याचे उदाहरण म्हणजे मासेमारीची जुनी जाळी, पिशव्या आणि बाटल्यांसारखा मोठा कचरा जलमार्ग आणि शहरातील सांडपाण्याच्या वाहिन्या बंद करतो. ह्यामुळे पूर येण्याची समस्या वाढते. तसंच मायक्रो प्लास्टिक्स म्हणजे 5 मिलीमीटरपेक्षा लहान आणि नॅनो प्लास्टिक्स ही अतिसूक्ष्म. या अतिसूक्ष्म कणांनी जीवावरणाच्या म्हणजे बायोस्फिअरमध्ये प्रत्येक थरात प्रवेश केलाय. अँटार्क्टिकामधील बर्फ, दुर्गम डोंगराळ शिखरे, शेतीची माती आणि समुद्राच्या खोल गर्तेतही हे कण आढळले आहेत. तसेच ते आपल्या फुफ्फुसात, रक्तात आणि आईच्या गर्भातही शिरले आहेत. नेचर मेडिसिनमध्ये प्रकाशित एका अभ्यासात असे आढळले की मानवी मेंदूच्या नमुन्यामध्ये इतर अवयवांपेक्षा लक्षणीयरित्या अधिक मायक्रोप्लास्टिक्स आहेत आणि त्याची सांद्रता म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन कालांतरात वाढत असल्याचं दिसतंय. रक्तवाहिन्यांमधील मायक्रोप्लास्टिक्स सेरिब्रल थ्रॉम्बॉसिस म्हणजे रक्ताची गुठळी निर्माण करू शकतात. जमिनीवरील प्लास्टिक प्रदूषण समुद्राच्या तुलनेत खूप जास्त असल्याचा अंदाज आहे. क्लोरीनयुक्त प्लास्टिकमुळे बिसफेनॉल ए आणि थॅलेट सारखी हानिकारक रसायने मातीत आणि भूगर्भातील पाण्यात मिसळतात. ह्यामुळे सूक्ष्मजीव आणि वनस्पतींच्या वाढीस अडथळा निर्माण होतो. आता ह्या संकटाचा सामना कसा करावा, तर त्याच्यासाठी वापरा आणि फेकून द्या ह्या पद्धतीकडून चक्रीय अर्थव्यवस्थेकडे म्हणजे सर्क्युलर इकॉनॉमीकडे वळणे आवश्यक आहे.
2: परिसर कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित केला होता. दुपारचे 2:15 थोड्याच वेळात दोपहर समाचार हे हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
3: नमस्कार, आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं लवलीन निगम. दिल्ली के मालवीय नगर स्थित एक होटल में भीषण आग लगने से 21 लोगों की मौत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने दुर्घटना पर दुख व्यक्त किया. प्रत्येक मृतक के परिजन को 2-2 लाख रुपए के अनुग्रह राशि देने की घोषणा. पश्चिम बंगाल विधानसभा से निष्कासित विधायक ऋतव्रता बनर्जी के लगभग 60 विधायकों के समर्थन का दावा करने के बाद तृणमूल कांग्रेस में उथल पुथल मची. सर्वोच्च न्यायालय ने अरावली पर्वत श्रृंखला के परिभाषा के पुनर्विचार के लिए उच्च स्तरीय विशेषज्ञ समिति का गठन किया. कांग्रेस के वरिष्ठ नेता डीके शिवकुमार अब से कुछ देर में

नादब्रह्मया कार्यक्रमात अद्वैत गाडगीळ यांचं सतारवादन आपण ऐकत होतात. राग शुद्ध सारंग आपण ऐकलात. त्यांना तबला साथ गणेश तानवडे यांनी केली होती. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची होती. यानंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी जाहीर. मुंबई आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय महत्वाच्या बाजाराचा दर्जा. आणि कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेस नेते डी के शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री म्हणून जी परमेश्वर आज शपथ घेणार. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 पेक्षा

जास्त जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींना लवकरात लवकर बरं वाटावं अशी प्रार्थना केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री

अपघाताबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत. बारडोलीतल्या उवा या गावात हा अपघात झाला. अपघातात मृतांच्या कुटुंबियांप्रती राष्ट्रपती मुर्मू यांनी सहवेदना व्यक्त केली असून अपघातातले जखमी लवकर बरे व्हावेत अशा सदिच्छा दिल्या आहेत. उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनीही मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणाही प्रधानमंत्र्यांनी केली. एसटी महामंडळाच्या मार्फत या अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. मुंबई आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला आता राष्ट्रीय महत्वाचा बाजार म्हणून घोषित करण्यात आला आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांची मुंबईच्या राष्ट्रीय महत्वाच्या बाजाराचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अध्यक्षपदाचा पदभार पणन मंत्री रावल यांनी आज वाशी इथल्या कार्यालयात जाऊन स्वीकारला. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे मुंबई बाजाराची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ओळख अधिक मजबूत होणार असून कृषी विपणन क्षेत्रात राज्याचं स्थान अधिक बळकट होईल असा विश्वास पणन मंत्री रावल यांनी व्यक्त केला. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला देखील राष्ट्रीय महत्वाचा बाजार म्हणून दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या बाजारात 4 लाख मेट्रिक टन मालाच्या वार्षिक उलाढालीसह देशातल्या 11 राज्यातून मालाची आवक होते. या निर्णयामुळे नागपूरचा कृषी बाजार आता थेट देशाच्या मुख्य व्यापारी प्रवाहात सामील झाला आहे. राज्य विधिमंडळानं महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यात 31 डिसेंबर 2025 रोजी सुधारणा केल्यानंतर आज या निर्णयाची अधिसूचना जारी करण्यात आली. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी आज महायुतीच्या मुंबईत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेनेकडून माजी खासदार राहुल शेवाळे यावेळी उपस्थित होते. या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांकडून राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, अरुण लखानी, प्रवीण पोटे, राजेंद्र राऊत, प्राजक्त तनपुरे, नंदकिशोर महाजन, धैर्यशील कदम, अमरनाथ राजूरकर, बसवराज पाटील, सुहास शिरसाट, रवींद्र फाटक, दुष्यंत चतुर्वेदी, सईद खान, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या सर्व उमेदवारांना महायुतीच्या सर्व मतदारांनी पहिल्या पसंतीचं मत द्यावं असं आवाहन रवींद्र चव्हाण यांनी केलं. महायुतीनं जाहीर केलेल्या उमेदवारांशिवाय इतर काहींनी यापूर्वी माघार घेतली असून उर्वरित उमेदवार उद्या अर्ज माघारीच्या मुदतीपूर्वी अर्ज मागे घेतील असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्यांग यांनी आज मुंबईत गेटवे ऑफ इंडियाला भेट दिली. या भेटीत त्यांनी गेटवे ऑफ इंडियाची वास्तुरचना, ऐतिहासिक महत्व आणि त्यामागील वारसा याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्यासोबत म्यानमारचं शिष्टमंडळ तसंच त्याज हॉटेलचे प्रतिनिधी आणि इतर संबंधित उपस्थित होते. मुंबई दौऱ्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचीही पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांनी विमानतळावरील प्रवासी सोयीसुविधा, स्वयंचलित बॅग तपासणी यंत्रणा, जलद इमिग्रेशन सुविधेसह सुरक्षा व्यवस्थेची विमानतळ अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते डी के शिवकुमार आज मंगळुरू इथे होणाऱ्या सोहळ्यात शपथ घेतील तर डॉ जी परमेश्वर हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासह 14 आमदारांना राज्यपाल थावरचंद गेहलोत मंत्रीपदाची शपथ देणार आहेत. या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, के सी वेणुगोपाल उपस्थित राहतील. शेतकरी कर्जमाफी, दारूबंदी आणि महायुतीतल्या अंतर्गत वादाच्या मुद्द्यांवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ते आज नागपूर इथं बोलत होते. सरकारची कर्जमाफी हा फक्त दिखावा असून शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष फायदा होणार नाही असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ केलं असलं तरी शेतकऱ्यांनी उर्वरित रक्कम कुठून उभी करायची हाही एक मोठा प्रश्न असल्याचं ते म्हणाले. पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या किमती वाढल्यानं सर्वसामान्य नागरिकांचं आर्थिक गणित बिघडलं आहे. महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकार कोणतीही ठोस पावलं उचलत नसल्याची टीका करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज भंडाऱ्यात आंदोलन केलं. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

0: विजापूर जिल्ह्यात विजापूर रस्त्यावर हत्तूर परिसरात मालवाहू ट्रकनं दिलेल्या धडकीत दुचाकीवरच्या दोघांचा मृत्यू झाला. आज पहाटे घडलेल्या या भीषण अपघातात दुचाकीवरच्या एकाचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्या व्यक्तीला तातडीनं उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. अपघाताचा अधिक तपास सुरू आहे. बीड जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. यात माजलगाव, पाटोदा आणि शिरूर कासार तालुक्याचा समावेश आहे. पथकानं या ठिकाणी लस्सी तसंच रिफाईंड सोयाबीन तेलाचा साठा जप्त केला असून पाटोदा तालुक्यात दोन दूध संकलन केंद्राची तपासणी करून दुधाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. परळी वैजनाथ इथल्या गोपीनाथ गडावर भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपा नेत्या मंत्री पंकजा मुंडे, डॉ प्रीतम मुंडे यांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक उपस्थित होते. जागतिक सायकल दिनानिमित्त आज परभणी शहरात सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं. शहरातले नागरिक, डॉक्टर, शिक्षक, व्यापारी, राजकीय पदाधिकारी या रॅलीत सहभागी झाले होते. वाशिममध्येही माय भारत केंद्र वाशिम आणि युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. पेट्रोल डिझेल बचत, पर्यावरण संवर्धन आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी काढण्यात आलेल्या या रॅलीत एनसीसी कॅडेट्स, विविध संस्थांचे स्वयंसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. कुटुंबाच्या व्याख्येतून विवाहित मुलींना वगळणं हे अन्यायकारक आणि घटनाबाह्य असून त्यामुळे त्यांना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाला किंवा तो वैद्यकीय कारणांमुळे लवकर सेवानिवृत्त झाला तर सरकारतर्फे त्याच्या कुटुंबातल्या सदस्याला नोकरी दिली जाते. त्यानुसार एका मृत व्यापाऱ्याच्या विवाहित मुलीने दाखल केलेल्या याचिकेवर कुटुंबाच्या व्याख्येत विवाहित मुलीचा समावेश होत नाही असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने काढला होता. या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पक्षात वादंग निर्माण झालं असून पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे. पक्षातून हकालपट्टी झालेले आमदार ऋतव्रत बॅनर्जी यांनी आज विधानसभा अध्यक्ष रतींद्र बोस यांची भेट घेत 58 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र त्यांना दिलं. या भेटीवेळी ऋतव्रत यांनी आपली गटनेतेपदी तर अखरुज खान यांची पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून निवड करावी अशी मागणी केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी जाहीर. मुंबई आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय महत्वाच्या बाजाराचा दर्जा. आणि कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेस नेते डी के शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री म्हणून जी परमेश्वर आज शपथ घेणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आजची आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया सायंकाळी 5 वाजता दुसऱ्या सभेत. नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 5 वाजलेत सायंकालीन प्रसारण सुरू होत आहे. सुरुवातीला काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते DK शिवकुमार यांनी आज बंगळुरू इथं झालेल्या सोहळ्यात शपथ घेतली. त्यांच्यासोबत माजी गृहमंत्री जी परमेश्वर यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपस्थित होते. मुंबई आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला आता राष्ट्रीय महत्वाचा बाजार म्हणून घोषित करण्यात आला आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांची मुंबईच्या राष्ट्रीय महत्वाच्या बाजाराचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. पणन मंत्री रावल यांनी आज वाशी इथल्या कार्यालयात जाऊन अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी आज महायुतीच्या मुंबईत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. उर्वरित उमेदवार उद्या अर्ज माघारीच्या मुदतीपूर्वी अर्ज मागे घेतील असा विश्वास सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 304 अंकांची घसरण झाली आणि तो 74,346 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 78 अंकांची घसरण नोंदवत 23,400

0: ते 6 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत शौनक अभिषेकी यांचं गायन राग पुरिया. विलंबित ख्याल एकतालामध्ये मायरी मायको, द्रुत ख्याल एकतालातच आहे. सुनरी आरी आज त्यांना तबला साथ विकास पुरंदरे, संवादिनी उदय कुलकर्णी, राग मारवा कलाकार शौनक अभिषेकी.

संगीताच्या कार्यक्रमात शौनक अभिषेकी यांचं गायन ऐकलं, राग पुरिया. त्यांना तबला संगत विकास पुरंदरे यांची होती आणि संवादिनीची साथ उदय कुलकर्णी यांनी केली. हा कार्यक्रम आपण ऐकला प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरून, न्यूज ऑन AIR मोबाईल ॲप सहित 558 kHz वर, आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित योग आणि कार्यक्रमाच्या रंग माझा वेगळा या सदरात आज ऐकूयात प्रसार माध्यमातील लेखन आणि आजची तरुणाई याविषयी युवा लेखक गजानन आव्हाळे अर्थात व्रतस्थ यांच्याशी आरती गाढवे यांनी साधलेला संवाद. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. आजचा आपला युववाणीचा रंग माझा वेगळा या सदरात आपण भेटणार आहोत लेखक गजानन आव्हाळे यांना. प्रसार माध्यमातील लेखन आणि युवक या विषयावर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. ते त्यांच्या लिखाणासाठी व्रतस्थ या नावानं सध्या प्रसार माध्यमांवरती लिहित आहेत आणि आज आपण जाणून घेऊयात त्यांचा आजपर्यंतचा लेखन प्रवास आणि त्याविषयीचे अनुभव. तुमचं खूप मनापासून स्वागत आजच्या आपला रंग माझा वेगळा या सदरात.
2: धन्यवाद आरती.
1: प्रसार माध्यमांसाठी लिहित असताना एक युवा लेखक म्हणून एकंदरीत तुमचा अनुभव कसा आहे त्याबद्दल काय सांगताल?
2: माझा अनुभव खूपच चांगला आहे. म्हणजे प्रसार माध्यमांमध्ये लिखाण करणं ही खूपच चॅलेंजिंग गोष्ट आहे खरं तर. आणि सुदैवाने मला ते कळलं लवकरच की जो काय रोलर कोस्टर राईड म्हणतो तो पॅटर्न तुमच्या लक्षात येतो लिहिताना. आणि समाज माध्यमांमध्ये लिहिताना व्ह्यूज लाईक्स आणि फॉलोअर्स खूप मॅटर करतात. जी लोक म्हणतात की ते मॅटर करत नाही मला असं वाटतं की ते खोटं बोलतात. खूप महत्वाचं आहे. व्ह्यूज नाहीत म्हणजे तुम्हाला तुमचे वाचणारे नाही आहेत आणि मग वाचणारे नाही तर मग तुमच्या लिखाणाला मग काय फायदा काय? सो तुम्ही प्रसार माध्यमांसमोर तुमची एखादी गोष्ट मांडताय त्यावेळेस तुम्हाला वाचणारे वाचक खूप गरजेचे असतात आणि अभिप्रायही तेवढेच महत्वाचे असतात. मी ज्या भागातून येतो विदर्भ, सो तिथे जर मी माझं लिखाण मांडण्याचा प्रयत्न केला तर होऊ शकतं की मी खूपच कमी वाचक वर्गाशी जोडल्या जाईल. मला तेवढं हे मिळणार नाही. पण प्रसार माध्यमांसमोर माझं लिखाण मांडताना मला खूपच मोठा वर्ग मिळतो. खर तर प्रसार माध्यमांच तुम्ही कंट्रोलच करू शकत नाही. तिथं ते एक खुलं माध्यम आहे की तुमचं लिखाण पब्लिक होतं आणि मग त्याच्यानंतर तुमचा ताबा नाही राहत त्या गोष्टींवर. सो ते कितीही लोकांपर्यंत पोहोचू शकतं आणि ती खूप चांगली गोष्ट आहे आणि ती माझ्यासाठी खूप चांगल्या प्रकारे कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर ठरलं माझं लिखाण डेव्हलप होण्यासाठी म्हण किंवा समृद्ध होण्यासाठी. कारण मला वाचक वर्ग तसा मिळत गेला आणि तो ती एक प्रसार माध्यमांचीच कृपा आहे. पण काही काही वेळेस होऊ शकतं

0: की तुम्ही लाईक्स आणि व्ह्यूज ते एक अल्गोरिदमवर खूप डिपेंड असतात ह्या गोष्टी. सो होऊ शकतं की तुम्ही डिमोटिवेटिव्ह होऊ शकता एखाद्या वेळेस की अरे मी काहीतरी पोस्ट केलंय आणि ह्याच्यावर कमेंट्सही नाहीयेत आणि लाईकही मला नेहमी मिळतात तशा नाहीयेत. पण होऊ शकतं की मग ते तुमचं लिखाण तेवढं पोहोचलं नाही किंवा मग अल्गोरिदमचा फॅक्टर मध्ये आला. सो त्यातही तुमचं लिखाण सापडतं कधी कधी. तोच एक पॅटर्न असतो की ते परत तुम्ही नवनवं लिहिता आणि पोस्ट करता आणि परत मग ते पोहोचतं आणि तुम्हाला परत असा एक वाचक वर्ग मिळतो की जो तुमचं आधीचं लिहिलेलं पण वाचतो आणि परत त्याला तुम्हाला जे एक्सपेक्टेड आहे पोहोचणं तो रिच मिळून जातो. सो असा एक अनुभव आहे.
1: तुम्ही तुमच्या अनुभवाविषयी बोलता आहात आणि तुमचं जे नाव आहे लिखाणासंदर्भात ते व्रतस्थ या नावाने तुम्ही लिहितात, तर या नावामागची गोष्ट काय आणि व्रतस्थ हे नाव का ठेवलं त्याबद्दल काय सांगताल हेही मला ऐकायला आवडेल.
0: सो व्रतस्थ मी आधी माझ्या नावाने लिहित होतो हिंदी आणि इंग्रजीमध्ये. सो मला ते परत मराठीकडे शिफ्ट व्हायचं होतं की मला असं वाटत होतं की मातृभाषेत आपण लिहिलं पाहिजे पण मग असं नाव की जे कळलं नाही पाहिजे की माझं आहे आणि ते काही दिवस गुप्त ठेवण्याचाच मी प्रयत्न केला की 10,000 फॉलोअर्स पर्यंत आपण नाही सांगायचं कोणाला की मी ह्या नावाने लिहितो वगैरे. आणि मी ते सुरू केलं आणि अनपेक्षितपणे मला खूप चांगला प्रतिसाद मिळत गेला आणि मला कळायला लागले की हा मराठीचा जो माझा मूळ विचार येतोय जो मूळ थॉट येतोय त्याच्याशी बरेच लोक कनेक्ट होत आहेत आणि जो वाचक वर्ग मराठी वाचणारा त्यांना जे मांडायचंय त्यांना जे लिहायचंय तेच मी लिहितोय, त्यांना जे पाहिजे तेच मी लिहितोय किंवा मग मला जे वाटतंय तसंच अगदी तोच भाव असणारा बरीच लोक आहेत आणि मग ते होत गेलं पुढे. व्रतस्थ तसं मोठं झालं की एक त्याला एक मिनिंग आहे, एक तीन अक्षरी नाव असलं पाहिजे आणि थोडं मिथॉलॉजिकल वगैरे त्याचा रेफरन्स असला पाहिजे कुठेतरी.
1: आता जसं तुम्ही सांगितलं की एखादी गोष्ट जेव्हा आपण लिहितो आणि तो अनुभव जेव्हा समोरच्याला आपला वाटतो तेव्हाची गोष्ट तुम्हाला जास्त छान वाटते ऍज अ लेखक म्हणून, तर मग हा अनुभव आणखी कसा सांगाल की असा कुठला क्षण आहे की जो लोकांनी खूप अप्रिशिएट केलाय किंवा अशी कुठली गोष्ट आहे की जी लोकांना खूप सिमिलर वाटली आहे असं काही एक्सपिरियन्स सांगाल का?
0: सो मला बरेच डीएम्स आणि कॉमेंट्स येत असतात की नेमकं मला असं कुठेतरी हरवल्यासारखं वाटतं आणि मला जे नेमकं वाटत असतं नेमकं तेच व्रतस्थवर वाचायला मिळतं आणि असं वाटतं की अरे आपल्या डोक्यात जे चाललंय हे बऱ्याच लोकांच्या डोक्यात चाललंय, आपण एकटे नाहीये असं स्पेसिफिक नाही पण मग बरेच प्रतिक्रिया येत असतात की तुझं जे लिखाण आहे ते खूप मला माझं वाटतं. आणि मी शक्यतो प्रयत्न करतो की लिखाणात लिंग नाही कळलं पाहिजे आपलं, म्हणजे मुलगा लिहितोय की मुलगी लिहिते हे कळलं नाही पाहिजे, शक्यतो मी ते शब्दच टाळतो. त्यामुळे जे होतं की दोन्ही जेंडरला लागू होतं.
1: अच्छा, ही गोष्ट फार वेगळी आहे की आपल्या लिखाणामध्ये आपलं लिंग न कळता फक्त मानवी संवेदनाकडे लक्ष देणं आणि ही गोष्ट मला खूप महत्वाची पण वाटते कारण बरेचदा लेखक लिहित असताना मग आपला पुरुष म्हणून असणारा प्रस्पेक्टिव्ह किंवा स्त्री म्हणून असणारा प्रस्पेक्टिव्ह याच्याकडे भर देऊन बरेचदा भावनिक गोष्टी लिहिल्या जातात पण जेव्हा आपण माणूस म्हणून त्या भावनेमधला साम्य जेव्हा लिहायला जातो तेव्हा ती गोष्ट खूप वेगळ्या पद्धतीनं माणसाला कनेक्ट करते. फार छान गोष्ट आहे खरं तर ही. मग असा खूप लक्षात राहिलेला एखादा अभिप्राय त्याबद्दल काय सांगू शकताल का?
0: मला डीएम्स जे येतात मी स्क्रीनशॉट्स वगैरे घेऊन ठेवत असतो त्यापैकी माझं असतं की मला मागे एक डीएम आला होता आणि त्यात असं होतं की माझी आई पण तुला फॉलो करते वगैरे आणि आमचा बऱ्याच वेळा तुझं लिखाण हा चर्चेचा विषय असतो घरात आणि मला असं वाटतं की 20-25 वर्षाचा अंतर असलेले दोन जनरेशन ज्यावेळेस तुमचं लिखाण वाचतंय त्यावेळेस तुम्ही दोन पिढ्यांना कनेक्ट करताय. सो तुमचा तो शब्दांचा पूल तुम्ही बांधण्यास यशस्वी झालात असं म्हणता येईल. सो हे खूप महत्वाचं म्हणजे तुम्ही व्ह्यूज आणि लाईक्स पेक्षा मग अशा ज्यावेळेस प्रतिक्रिया येतात त्या खूप महत्वाच्या वाटतात मला आणि हे महत्वाचं आहे.
1: अर्थातच हे फार महत्वाचं आहे. मला कुटुंब ही गोष्ट खूप महत्वाची वाटते या सगळ्यामध्ये. पण जर आपण आत्ताच्या पिढीचा विचार केला किंवा आत्ताच्या समाजाचा विचार केला एकंदरीत तर सध्या सामाजिक प्रश्नांवरती जे काही भाष्य केलं जातं किंवा जेही काही लिहिलं जातं या सगळ्यामध्ये आत्ताचा काळ पाहता आपल्याला सामाजिक प्रश्नांवरती लिहित असताना एक खूप भूमिका घेऊन लिहिणं महत्वाचं वाटतं किंवा जेव्हा जेव्हा पण आपण काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तेव्हा इतरांच्या मताचा अभिप्रायाचा आपल्या लिखाणावरती प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे परिणाम प्रभाव दोन्ही गोष्टी घडत असतात. तर मग याबद्दल लेखक म्हणून तू कसा विचार करतोस?
0: तर लिहिताना तुम्हाला डोळसपणे बघावं लागतं जे काय समाजात चाललंय. तुम्ही तोपर्यंत लिहितच नाही जोपर्यंत तुमचा एक स्टँड क्लिअर होत नाही. तुम्हाला वारंवार काही गोष्टी दिसतात त्यांचा पॅटर्न दिसतो आणि त्याच्यावर तुम्ही विचार मंथन करता आणि मग तुम्ही कुठेतरी एका

0: त्यावर येऊन टेकता की नाही हे जे मला दिसतंय हे बऱ्याच लोकांना दिसतंय पण कदाचित त्यांना ते मांडता येत नाही आणि आता ते मला मांडावं लागेल. भले मग काही लोकांचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असेल ते होऊ शकतं आणि ते असणारच आहे कारण समाज आहे आणि समाज असाच काम करतो. हे माझं आवडतं वाक्य आहे. ज्यावेळेस एखादा वेगळा दृष्टिकोन येतो किंवा मी वेगळं काहीतरी बघतो त्यावेळेस मग मी म्हणतो हा समाज आहे, समाज असंच काम करतो, दिस इज हाऊ सोसायटी ऑपरेट्स. आणि वेगळा दृष्टिकोन ज्यावेळेस एखादा घटक असतो की ज्याला ती गोष्ट होऊ द्यायची नसते किंवा मग तुम्हाला ते तुम्ही जे बघताय ते दाबून टाकायचं असतं त्यावेळेस तसा घटक वेगळ्या प्रकारे रिॲक्ट करतो की जो तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतो त्याला वाटत असतं की तुम्ही हे नाही बघितलं पाहिजे, ह्यावर नाही लिहिलं पाहिजे, मग त्यावेळेस कळतं की तुम्ही जे बघताय ते बरोबर बघताय.
1: बरोबर आहे,
0: पर्स्पेक्टिव्ह
1: खूप महत्वाचा आहे. पण मग तेच आहे की या सगळ्या विषयी आपण जेव्हा बोलतो तेव्हा आताच्या समाज व्यवस्थेमध्ये एक ट्रोलिंग नावाची गोष्ट पण खूप झपाट्यानं वाढताना दिसते आणि ज्या माणसांना खूप संवेदनशील पद्धतीनं एखादा विषय हाताळायचा आहे किंवा लिहायचा आहे त्या माणसांना या सगळ्या गोष्टीचा खूप परिणाम घडतो जेव्हा माणूस अतिसंवेदनशील असतो. यामध्ये दोन्ही फॅक्टर असतात की एखादा व्यक्ती लिहिणं सोडू पण शकतो किंवा एखादा व्यक्ती त्या गोष्टीचा पाठपुरावा पण करू शकतो. तर मग ह्या ट्रोलिंग विषयी लेखक म्हणून काय मत असू शकतं?
0: तर असं नाही होत की मी असाच एकदम बसलोय आणि मी लिहिलंय आणि पोस्ट केले वगैरे असं नसतं. तर मी 3-4 ओळी लिहितानाही मी बऱ्याच काय म्हणतो बऱ्याच दृष्टिकोनातून त्या गोष्टीकडे बघितलेलं असतं आणि मला कधी कधी ट्रोलिंग अपेक्षितच असते की हा हे मी मांडलंय ना त्यावर मी ट्रोलिंग याचच की मला असं वाटतं की माणूस जेवढा मोठा त्याचे ट्रोलर्स तेवढे जास्त. मी त्या पदाला नाही पोहोचलोय अजून की एवढं ट्रोल होईल वगैरे, पण मला अपेक्षित असतं की हा हा याच्यावर ना वेगळं काहीतरी येणार, वेगळ्या कमेंट्स येणार वगैरे वगैरे, ते अपेक्षितच असतं. त्यामुळे मग मी हेही करतो की एखादी निगेटिव्ह कमेंट आली की मग ती पिन करून ठेवतो सो कमेंट्स मध्ये जाणाऱ्यांना ती लगेच दिसेल आणि मग ज्याचा त्या विरोधात जो पर्स्पेक्टिव्ह दृष्टिकोन आहे मग ते मांडतात. सो त्याला मी उत्तर देत नाही बसत की माझ्यासोबत जे आहेत ज्यांना माझा पर्स्पेक्टिव्ह कळलाय आणि त्यांना वाटते की हा मी जे मांडतोय ते समाजविघातक नाही आणि विध्वंसक नाहीये, तो ते त्याला उत्तर देतात. मी त्यात फार पडत नाही बसत. म्हणजे ट्रोलर्स असतात, जास्त पोस्ट नाहीत, 2-3 पोस्ट असतील की त्याच्यावर मला अपेक्षित होतं ते ट्रोलिंग आलेलं आहे. पण मग तेच की ते त्या व्हायरल झालेल्या आहेत पोस्ट.
1: पण मग या सगळ्या गोष्टी हाताळत असताना जी नवी लोक लिहू पाहतात जे आपल्यापेक्षाही वयानं लहान आहेत आणि ज्यांना स्वतःला काहीतरी लिहायचंय अशा लोकांसाठी काय सांगताल?
0: नव्या लेखकांसाठी हेच असतं की तुम्हाला जे काय कौतुक मिळेल त्याने हुरळून जायचं नाही आणि ट्रोलिंग येईल त्यांना असं डिमोटिव्हेटिव्ह होऊन जाण्याचं कारण नाहीये की तुम्ही लिहित राहा आणि तुम्ही ट्रोल होत आहे म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे, तुमचं खूप चांगल्या प्रकारे पोहोचलंय मला असं वाटतं. ट्रोलर्स खूप चांगलं पॅरामीटर आहे समजण्यासाठी की तुम्ही कशा प्रकारे तुम्ही तुमचं आर्ट लिखाण मांडताय, खूप चांगलं पॅरामीटर आहे ते.
1: हा खूप वेगळा पर्स्पेक्टिव्ह मला खरं तर ऐकायला मिळाला. पण हा खूप गरजेचा पण आहे की आपण जे करतोय त्याच्यावरती विश्वास ठेवून आपण ते करत राहण्यासाठी असा पर्स्पेक्टिव्ह पण महत्वाचा आहे.
0: जसं ट्रोलर्सचं तेच असतं ना की आता संध्याकाळचं जेवण झालंय, मोबाईल घेऊन बसलेत आणि पोस्ट येते तुमची, ते काहीतरी कमेंट करतायत आणि ते वरती ढकलतात तुमची पोस्ट, त्यांच्यासाठी तो विषय तिथं संपलेला असतो, ते घेऊन नाही बसत. सो तुम्ही काय घेऊन बसायचं मग ते?
1: अगदी बरोबर आहे आणि फार महत्वाचा मुद्दा आहे हा. खरं तर मला या गोष्टीला घेऊन पुढे असं विचारायला आवडेल की प्रत्येक लेखकाच्या लिखाणावरती त्यानं वाचलेल्या बऱ्याचशा पुस्तकांचा खूप प्रभाव असतो. तर मग तुमच्या आयुष्यातील पुस्तकं आणि तुमचे आवडते लेखक याबद्दल काय सांगताल? वाचनाबद्दल पण काय सांगताल हे मला ऐकायला खूप आवडेल.
0: खूप सरप्राइझिंग आहे, मी बरीच वर्ष फक्त सेल्फ हेल्प बुक्स वाचले की मला असं वाटतं की सेल्फ हेल्प बुक्स खरंच हेल्प नाहीत करत तुम्हाला. तुम्हाला खूप फिक्शनल वाचणं खूप गरजेचं आहे कारण एखादी गोष्ट आहे की एक साधं पुस्तक घेऊ आपण 5 AM क्लब, ज्याच्यात सांगितलंय की सकाळी रोज 5 वाजता उठलं पाहिजे. ठीक आहे, तुला पडते मला पडते, पण त्या माणसाने त्याच्यावर पुस्तक लिहिलं. ठीक आहे, सो तो माझा स्वभावच नाही आहे सकाळी 5 वाजता उठून वगैरे कामं करायची, काय जे असेल ते प्रॉडक्टिव्ह करायचं मला तो पटतच नाही. माझी कामं रात्री चांगली होतात. माझं म्हणणं आहे की जेव्हा होतात ना कामं त्यावेळेस करा. फिक्शनल मध्ये कसं असतं की एखादी गोष्ट अशी मांडली जाते की ती तुम्हाला खूप पर्सनल वाटायला लागते आणि ती तुमच्यात जो बदल घडून आणते ना तो खूप काळ टिकून राहतो कारण त्याच्यामागे एक स्टोरी बिल्डअप असतं, एक इमोशनल काय म्हणतो आपण त्याला बॅकग्राऊंड तयार केलं जातं आणि मग नंतर ती गोष्ट मांडली जाते. सो ते जे मेन कॅरेक्टर आहे प्रोटॅगॉनिस्ट ज्याला म्हणतात. सो त्याच्याशी तुम्हाला जोडलं जातं भावनिकरित्या असं करून तसं करून, आणि मग नंतर ते जो काय मेसेज द्यायचा असतो तो दिला जातो. सो मी बरीच वर्ष ते फिक्शनल कडे वळायला लागली मला, पण मग ज्यावेळेस लागलो तर सो माझं अजूनही असं दीर्घ वाचन नाहीये ज्या प्रमाणात मला वाटतं की व्हायला पाहिजे, पण अशी एक दोन नावं मी

0: सांगू शकेन की अल्बर्ट कामू ज्याचं आउटसाइडर म्हणून पुस्तक आहे ते मला खूप आवडलं, त्याच्याविषयी मला वाचायचंय. मराठीमध्ये सचिन कुंडलकर यांचं कोबाल्ट ब्लू, की जे माझ्यापर्यंत माझ्यासोबत बरेच अजूनही आहे. नंतर फ्रान्स काफकाचं मेटामॉर्फोसिस वगैरे, नंतर दुर्गा भागवत एक्सप्लोअर करायचे, नंतर एस एल भैरप्पा आहेत, कमाल आहेत ते, म्हणजे त्यांचं मी जेवढं हे केलं इरावती कर्वे त्यांना वाचायचंय. सो असं एक्सप्लोअर करायचं राहिले. आणि मी कदाचित होऊ शकते की 5-10 वर्षानंतर मी सांगू शकेन की कोणता आवडता लेखक कवी.
1: हे असं उत्तर पण एका उत्तम वाचकाचं लक्षण असू शकतं की खूप जास्त वाचण्याची इच्छा असली की आपल्याला पटकन सांगता येत नाही की हे वाचलं पाहिजे किंवा हे बेस्ट आहे, कारण आपल्याकडे तेवढी सांगण्यासाठी पण व्हरायटी असते. त्यामुळे ही सगळेच लेखक माझ्यासाठी पण फार महत्वाचे आणि अर्थातच खूप वेगळे विषय हाताळणारे आहेत. जसं तुम्ही इतक्या वाचलेल्या पुस्तकांबद्दल सांगितलंय आणि तुमचं लेखन आणि वाचन या दोन्हींमुळे तुम्ही फिल्म मेकिंग कडे पण खूप आवडीनं बघता, तर तो एक्सपिरियन्स कसा आहे त्याबद्दल काय सांगताल?
0: मी फिल्म कडे एक व्हिडिओ साहित्य म्हणून बघतो. मला असं वाटतं की आता साहित्याचे प्रकार बदलत गेले वेळेनुसार. कदाचित पूर्वी नालंदा वगैरे त्यावेळेस जर व्हिडिओ वगैरे बनवता आले असते तर लोकांनी पुस्तकं वगैरे रेकॉर्ड करून ठेवली असती. बरोबर आहे. त्यावेळेस त्यांच्याकडे जे साधन बेस्ट होतं, पेन आणि पेपर, त्यांनी ते पपायरस वगैरे त्यावेळेस असेल काय त्याच्या माध्यमातून त्यांनी ते लिहून ठेवलं. पण आता व्हिडिओ हे सुद्धा साहित्यच आहे. जर तू चांगला एखादा चित्रपट बघशील तर तुला एखादं चांगलं पुस्तक वाचल्याचाच भाव येऊ शकतो.
1: अगदी अगदी.
0: हा, सो ते चांगल्या प्रकारे लिहिले स्क्रिप्ट. आणि आता प्रत्येक माणूस एखादा व्हिडिओग्राफर असेल, एखादा फोटोग्राफर वगैरे असेल, तर तो त्याच्या त्याला जे मिळतं, त्याला जे आवडतं ते शोधण्याचा प्रयत्न करेन प्रत्येक चित्रपट पडांमध्ये. अरे हा, हे दिसायला वगैरे ही फ्रेम छान दिसते, हे कलर कॉम्बिनेशन खूप चांगलं दिसते, इथे लाईटचा वापर खूप चांगला गेलाय. लेखक म्हणून मी तेच बघणार की हा लिहिलं कसं गेलंय, ते किती लेअर्ड मध्ये डायलॉग्स केलेत आणि भावनांचा कसा मेळ घातला गेलाय वगैरे. आणि परत दोन कॅरेक्टर्स आहेत तर मग ह्याच्यात दोन कॅरेक्टर्सचा मेळ कसा घातला गेलाय, त्यांच्यातला विरोधाभास, परत दोन्ही कॅरेक्टर कसे आपल्याला बरोबर वाटतायत. की आता ते परत हे असतं की भले एखादा चोर असू दे काय असू दे, पण ते तो सिंड्रोम क्रिएट केला जातो की आपल्याला असं वाटतं की अरे हा पकडला नाही गेला पाहिजे. तिथे आपलं मोरल वगैरे सगळंच हलवलं जातं ना.
1: बिलकुल.
0: हा, आणि ते एक लिखाणाचाच भाग आहे की तो तसा पोर्ट्रे केला जातो, तसं लिहिलं जातं की अरे हा आपल्याला माहिती आहे हा चोर आहे पण आपल्याला वाटतं की हा पकडला गेला नाही पाहिजे. सो तो एक लिखाणाचाच भाग आहे. सो मी जे वर्कशॉप मी केलं फिल्म मेकिंगचं, मला फिल्म समजून घ्यायची होती की जर मला लिहायची झाली एखादी फिल्म तर मला ती कशी लिहिता येईल. सो ती लिहिताना मला कोणते बारकावे दाखवता येतील जे पडद्यावर. मला असं वाटतं की चित्रपट म्हणजे हलणारे शब्दच आहेत.
1: क्या बात है.
0: हा, सो फिल्म मेकिंगचा माझा अनुभव तोच होता की मी माझ्या बायकोला पत्र लिहितो अजून मधून. सो त्यावेळेस मी असं केलं की आपण पत्र शूट करूयात. सो ते पत्र काहीच नव्हतं की मी लिहिलेलं पत्रच होतं तिला लिहिलेलं आणि मग ते मी शूट केलं. सो माझ्यासाठी तो एक लिटरेचर, शेवटी पत्रच होतं ते, लिटरेचरचाच भाग.
1: क्या बात आहे. आता जसं तुम्ही सांगितलं की आत्ताच्या तुम्ही ज्या फिल्म बद्दल बोललात की तुमच्यासाठी ते पत्रच होतं आणि तो तुमच्यासाठी लिहिण्याचा भाग झाला, कारण तो तुमचा मूळ इंटरेस्ट एरिया असं पण आपण म्हणू शकतो. पण जेव्हा आपण लेखक म्हणून विचार करतो तेव्हा आपण पुन्हा मगासारखंच मी विचारेल की आपण स्वतःचे अनुभव लिहिता लिहिता कधी कधी असं पण असतं की एक सोसायटीचा किंवा एखादा मीडियमचा किंवा एखाद्या पर्टिक्युलर सिच्युएशनचा एक अल्गोरिदम कुठल्याही गोष्टीचा असू शकतो त्याचा पण विचार केला जातो लिखाणामध्ये की फ्लोचाच जास्त लक्ष कुठे आपलं जास्त असायला हवं किंवा तुमचं स्वतःचं व्यक्ती म्हणून असतं, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, त्याबद्दल काय सांगताल?
0: बरोबर. तर सोशल मीडियावर लिहिताना अल्गोरिदमचा माझा विचार हाच असतो की मी लिहिताना पोस्ट वगैरे कधी करायचंय त्याची वेळ वगैरे तेवढी पाळतो. लिखाण करताना दीर्घ लिखाण लिहिताना विचार नाही करत तो की अल्गोरिदमला हे सूट होईल न होईल वगैरे वगैरे. 3-4 ओळींचं ते मी पोस्ट करेन, ती प्रोसेस आहे, ती क्रिएटिव्ह प्रोसेस आहे. तिथे ती मी तिथे थांबवत नाही किंवा त्याला बांध घालत नाही. ठीक आहे, एखादी कविता लांब होते आणि ती नाही, सो मी ती माझ्यासाठी ठेवीन किंवा मला असं वाटतं की कधीतरी काव्यसंग्रह प्रकाशित करायचा तर मी त्यात ती टाकेन. पण सोशल मीडियावर चल ठीक आहे की 3-4 ओळी त्या कवितेतल्या चांगल्या आहेत तर मी त्या पोस्ट करतो. सो हा अल्गोरिदमचा हे करूनच विचार करूनच पोस्ट करतो, लिहित नाही. अगेन तेच असतं की खूप दीर्घ लिखाणाला तेवढं हे नाहीये, तिथे वाव नाहीये. सोशल मीडियावर तुम्ही खूप 7-8 पानं वगैरे पोस्ट करताय आणि तेवढा वेळ नाहीये. सोशल मीडिया एक क्विक मीडियम आहे आणि तिथे त्यांना क्विकली कनेक्ट होणार असं काहीतरी पाहिजे असतं. सो क्विकली कनेक्ट होणार असं काहीतरी आलं तर मी ते 1 ओळ 2 ओळ 3 ओळ ती पोस्ट करतो बस. बाकी मग दीर्घ लिखाणासाठी डायरीत लिहायचं.

0: जेव्हा आपण सोशल मीडिया आणि त्याच्यावरचं कंटेंट आणि आत्ताचं युवक असा विचार जेव्हा करतो, तेव्हा सध्याचा विचार केला AI याचा वापर करून सुद्धा लिहिण्याचं प्रमाण खूप जास्त वाढतंय. तर मग या सगळ्या गोष्टीकडे ऍज अ लेखक म्हणून कसं बघता, त्याबद्दल काय सांगताल?
1: मी ट्राय करून बघितलंय त्यावर, म्हणजे कसं होतं वगैरे काय, म्हणजे नेमकं देतं काय मला. AI कडे बघण्याचा माझा एक थॉट सांगतो की AI हे खूपच परफेक्ट बनवण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक गोष्ट. सो त्यांना, त्याला कविता जर बनवायचं म्हणलं ना तर ते यमक जोडवायला जाणार. ऍबस्ट्रॅक्ट नाही लिहू शकत. किंवा साधं उदाहरण देतो, त्यावर तू फोटो जर एडिट करायचा झाला तर प्रयत्न करते की आपला फोटो सिमेट्रिकल झाला पाहिजे. त्याच्यासाठी सौंदर्याची व्याख्या ती आहे की सिमेट्रिकल झाला. पण कवितेत म्हण, कलेत म्हण, प्रत्येक व्यक्तीसाठी एक रिकामी जागा असते की ज्याने त्याने येऊन ती भरायची असते. कवितेतही तसंच असतं की एक कुठेतरी ना एक बाजू मोकळी सोडलेली असते किंवा अरे हा इथं ना हे मला इम्परफेक्ट वाटते पण ह्याच्यामुळे मला त्रास होत नाहीये, हे बरं झालं की हे मोकळं सोडलेलं आहे ही बाजू. सो ते नाही करू शकत, ते यमकच जुळवण्याचा प्रयत्न करणार. होऊ शकतं कदाचित ते ऍडव्हान्स होत गेल्यानंतर कळणार नाही आपल्याला की हे माणसाने लिहिले की AI ने केले, पण सध्या तरी माझं तेच आहे. आणि AIचा वगैरे पुस्तकं शोधण्यासाठी खूप चांगला वापर होतो. एक चांगली बाजू जर हे असेल तर, सो जसे की तुला एक साधं उदाहरण देतो मी की अशी पुस्तकं मी कमांड दिली होती, त्याला मला अशी पुस्तकं सजेस्ट कर की ज्याच्यामध्ये महाभारताचे जे पात्र आहेत ते फक्त एक माणूस म्हणून दाखवलेली आहेत, त्यांच्याकडे कुठली दत्ती वगैरे नाहीये. तर त्यांनी मला खूप चांगली पुस्तकांची लिस्ट दिली, ज्याच्यामध्ये इरावती कर्व्यांचं पुस्तक होतं, भैरप्पांचं पुस्तक होतं मला वाटतंय, आणि द्रौपदीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने लिहिलेलं एक पुस्तक आहे द पॅलेस ऑफ इल्युजन्स म्हणून. तो मला अशी 5-6 पुस्तकांची लिस्ट, हा याचं दुर्गा भागवतांचं पुस्तकाचं नाव आलं त्यात. मी हे इंग्लिश रीडर, नंतर मग कन्नडातले आले भैरप्पा, नंतर मराठीचे 2-3 लेखक, हे कनेक्ट करण्याचं काम तेवढं
0: नाही होणार.
1: तेवढा व्यासंग असलेला माणूस मला शोधावा लागेल,
0: बिलकुल,
1: की मला त्याला तो प्रश्न विचारावा लागेल, त्यानंतर मला ही लिस्ट येईल. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही होऊ शकतं की अरे मी असं असे प्रकारची पुस्तकं शोधतोय, पण मला AI ते लगेच देतं. तो एक चांगला वापर आहे पुस्तकं शोधण्यासाठी, खूप चांगला वापर होतो.
0: तुम्ही युटिलाइज कशा प्रकारे करता,
1: yes, exactly,
0: हे खूप महत्वाची गोष्ट आहे.
1: हा म्हणजे अगेन तेच आहे ना की जर आर्ट माणसांनी कशासाठी सुरू केलं किंवा लिखाण माणसांनी कशासाठी सुरू केलं तर त्याच्या मुळाशी गेलं तर मानवी भावना मांडण्यासाठी. पण जर आपल्या भावनात जर AI मांडायला लागलं तर मग आपण काय करायचं? म्हणजे
0: फार महत्वाचा मुद्दा आहे हा, आणि मला फार छान वाटलं हे उत्तर ऐकून. प्रत्येक लेखकाचं एक स्वतःचं कल्पना विश्व असतं आणि त्याने त्याने जगलेला त्याचा त्याचा एक अनुभव असतो.
1: बरोबर.
0: तर मग या तुमच्या आयुष्यातील या घटनांकडे तुम्ही कसं बघता आणि या घटनांचा तुमच्या लिखाणावरती कसा प्रभाव आहे त्याबद्दल काय सांगताल?
1: प्रत्येक लेखक कवीला विचारला जाणारा आणि अजिबात न आवडणारा प्रश्न असतो की कसं सुचतं. की ज्याचं उत्तर देणं खरंच कठीण आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा थॉट वेगळा असतो आणि त्याचं बॅकग्राऊंड खूप वेगळं असतं. होऊ शकतं की एखादा विचार खूप वर्ष झाली, कदाचित लहानपणापासून असेल की माझ्या डोक्यात आहे पण मला तो शब्दातच मांडता येत नाही. असं नाही की तुम्ही काल अनुभवलाय किंवा काय, पण मग त्याच्यानंतर त्याच्याशी निगडीत तुमच्या समोर काहीतरी येतं किंवा मग तुम्ही ते नव्यानं नव्यानं विचार करतात त्याकडे बघताना, किंवा तुम्ही काहीतरी वाचलेलं असतं आणि मग ते तुम्ही कनेक्ट करता की अरे हा हे जे मला दिसतंय, हे जे मी अनुभवतोय किंवा हा जो आत्ता आत्ता विचार आलाय माझ्या मनात तो तिकडे कनेक्ट होतो कुठेतरी आणि नेमकं तुम्हाला त्या वळणावर शब्द सुचतात आणि तुम्ही ते लिहिता. आता माझं लिखाण 2 वर्ष मी इस्रायलमध्ये होतो, मी तिकडे बरंचसं लिखाण, म्हणजे मेजर जे व्रतस्थचं लिखाण झालंय ते तिकडे झालंय. कारण होऊ शकतं की धावपळीत मला तो वेळच मिळाला नाही इकडे, पण तिकडे माझ्याकडे भरपूर भरपूर वेळ होता आणि तिकडे पाऊस पडत नाही जसा इकडे भारतात वगैरे पडतो, पण माझ्याकडे पावसाळ्याच्या आठवणी होत्या. सो मी डोळे बंद करून असं इमॅजिन करतोय आता की मी खिडकीत बसलोय आणि बाहेर पाऊस पडतोय, तसं पाहिलं तिकडे सगळं वाळवंट वगैरे, पण आता मला ते लिहायचंय, मला मी जे जे त्या गावाकडच्या खिडकीत बसून अनुभवलं होतं ते मला लिहायचंय. सो लिहिताना तुमच्या आठवणींचा खूप खूप महत्वाचा रोल आहे. सो होऊ शकतं की नेहमीच ते पर्सनल नसेल, पण तुम्ही जे बघताय आठवणी आणि कुणी काहीतरी तुमच्यासोबत शेअर करतंय आणि मग तुम्हाला ते जोडलं जाते आणि मग नंतर ते एक परफेक्ट पिक्चर येतं तुमच्या समोर की अरे हा हा ह्यात माझ्याही भावना आहेत आणि समोरच्याला जे वाटतंय तेही मला कळतंय आणि मी जे बघतो

0: दिसतोय आजूबाजूला वगैरे. आणि हे जर मी मला शब्दात मांडता आलं तर काय म्हणतो, मास कनेक्ट होऊ शकतो, हे सगळ्यांना आपलं वाटू शकतं. सो मग नंतर तुम्ही परफेक्ट ते शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न करता. साधी सरळ गोष्ट आहे की लेखकाचं असतं की तुम्हाला वाचणाऱ्याला पटवून द्यायचं की त्या तुम्ही संध्याकाळी बसले होते आणि सूर्यास्त जो आहे तो जांभळा होता, तर तुम्हाला ते शब्दात मांडता आलं पाहिजे आणि त्याला ते पटवून देता आलं पाहिजे की खरंच त्या दिवशी संध्याकाळी तिथे लेखक बसला होता, तिथे जांभळा सूर्यास्त होता. मॅजिकल रिअलिझम नावाचा प्रकार आहे. दीवार में खिडकी रहती थी, विनोद कुमार शुक्लांचं आहे, जे मॅजिकल रिअलिझमवर डिपेंड आहे. सो त्यावेळेस ते हत्तीचं वगैरे वर्णन करतात, ते जर एवढ्या लोकांना कनेक्ट होऊ शकतं तर मग जांभळा सूर्यास्त लोकही विश्वास ठेवू शकतात की होता.
1: करेक्ट करेक्ट,
0: सो हे तिथे तुमची कस लागते खरं तर,
1: बिल्कुल.
0: तुम्ही कसं मांडता वगैरे वगैरे. सो नेसेसरी नाही की प्रत्येक वेळेस तुमचे अनुभवच असतील, तुम्हाला ते कसं इमॅजिन इमॅजिन करता आणि तुम्हाला ते कसं पटवून देता येतं शब्दांमध्ये. आणि अगेन मला असं वाटतं की वाचताना वाचकाला काहीतरी असं वाटलं पाहिजे की अरे खूप दिवसाचं काहीतरी आत अडकलेलं होतं आणि त्यात मोकळं झालंय, म्हणजे ते असं पतंगाला ढील दिल्यासारखं की एकदमच असं सुटसुटीत झालंय काहीतरी, माहित नाही काय झालंय पण हे वाचल्यानंतर मला तसं वाटतंय.
1: वा, क्या
0: सो
1: बात आहे.
0: तेच
1: मला असं
0: असलं.
1: वाटतं ही फिलिंग आपल्या ऐकणाऱ्या लोकांना सुद्धा झालं असेल की आपलं काहीतरी अडकलंय आणि आपण आता काहीतरी खूप भारी कमेंट ऐकलेली आहे ही. कारण
0: यस
1: हे उत्तर फार महत्वाचं वाटलं मला सुद्धा की लिहिणाऱ्या माणसाने पण तितक्या उत्कंठतेनं लिहिणं आणि वाचणाऱ्याला पण ते तसंच
0: बरोबर.
1: वाटणं, त्या दोन्ही मधली समरसता खूप मॅटर करते. खूप छान उत्तर आहे. मग आजपासून आपण कार्यक्रमामध्ये खूप सगळ्या विषयांबद्दल बोलतोय, पण ऍज अ लेखक म्हणून जेव्हा मी हा प्रश्न विचारते की तुम्हाला कुठले विषय हाताळायला आवडतील, तर मग तुम्ही ऍज अ लेखक म्हणून भविष्यात कसा विचार करता की मला हे विषय लिहायला आवडतील, या प्रकारच्या सामाजिक भूमिकांबद्दल लिहायला आवडेल, किंवा सामाजिक भूमिका म्हणण्यापेक्षा अशा प्रकारचे विषय मला लिहायला आवडतील, याबद्दल काय विचार करताय तुम्ही?
0: चांगला प्रश्न आहे. मला तर जे काय दिसतंय आजूबाजूला ते सगळं सगळं लिहायचंय, म्हणजे एकदम छोटी छोटी गोष्ट असू दे किंवा मोठी मोठी, ते सामाजिक असू दे राजकीय असू दे, तर जेवढं पर्सनल तुम्ही लिहिता तेवढं ग्लोबल ते होतं. मला जेवढं पर्सनल लिहिता येईल, जेवढं ऑनेस्ट लिहिता येईल, जेवढं रिफ्लेक्टिव्ह म्हणता येईल आपण त्याला, तेवढं मला लिहायचंय. आणि जसं माझं वाचन वाढेल तसं तसं ते लिखाण एक प्रगल्भ होत जाईल आणि ते लेअर्ड लिखाण येईल, तर अशा प्रकारचं लिखाण करायचंय. विषय जेवढे शक्य होतील तेवढे हाताळायचे, जेवढे मी जे मी काय मी जगतो जे भाव मी अनुभवतो. सो तेच असतं की तुमचे सगळे सेन्सेस पुन्हा एकदा जागृत करणं, तशा प्रकारचं लिखाण थोडक्यात.
1: क्या बात आहे. मला आता ही गोष्ट खूप जाणवली की आपण जेवढं स्वतःच्या अनुभवांशी प्रामाणिक राहतो तितकं आपण आपल्या लिखाणाबद्दल समाधानी होत जातो, असं मला आता एकंदरीतच
0: खरंय
1: बोलण्यातून जाणवलं.
0: खरंय खरंय.
1: आणि जेव्हा आपण युववाणी सारख्या कार्यक्रमामध्ये या विषयाचं बोलतो तेव्हा आपल्याला आपला जो ऐकणारा वर्ग आहे तो आपल्या पिढीचा आहे किंवा आपल्यापेक्षा वयानं लहान असणारी लोक सुद्धा आपल्याला ऐकतात, तर मग अशा वेळेस ऍज अ लेखक म्हणून तुम्ही काय सांगताल, कशा प्रकारे लिहिण्याची सुरुवात असली पाहिजे, प्रसार माध्यमांमध्ये विषय हाताळताना कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, किंवा एकंदरीतच तुमचा अनुभव आणि आत्ताच्या लोकांसाठी कन्क्लूड नोट म्हणून तुम्ही काय सांगताल लिहिण्यासंदर्भात?
0: सोशल मीडिया अल्गोरिदमवर खूप डिपेंड आहे, पण तुमचं लिखाण त्याच्यावर डिपेंड नसलं पाहिजे. तुम्ही लिहिताना तुम्ही जेवढं ओघवते लिहिता तेवढं लिहा, पण पोस्ट करताना तुम्ही दीर्घ वगैरे पोस्ट करायला जाऊ नका, कारण पुन्हा तेच वाटायला लागेल तुम्हाला की तुमचं लिखाणाचं दर्जा हे व्ह्यूज आणि लाईक्स नाही ठरवत. त्याच्यानंतर एखादा प्रामाणिक अभिप्राय येतो
1: बिल्कुल.
0: आणि तो तुमचा खरं हे असतं, ते तुमचं दर्जा ठरवतं. अल्गोरिदम नाही ठरू शकत की तुम्ही काय लिहायचं वगैरे, ते जर ठरवायला लागलं तर बऱ्याच वेळेस असं होतं की मग तुम्ही डिमोटिवेट होता,
1: बिल्कुल.
0: रिव्ह्यूज येत नाहीत, लाईक्स येत नाहीत, कारण मग ते होतं की तुम्ही अल्गोरिदमला धरून लिहिलेलं नसतं. अल्गोरिदमला दीर्घ नसतं पाहिजे, त्यांना कॅची पाहिजे की जे 1-2 सेकंदात वाचणाऱ्याला धरून ठेवेल, असं पाहिजे असतं. सो तशा प्रकारचं पोस्ट करा सोपं सुटसुटीत. सोपं सुटसुटीत लिहिणं पण खूप अवघड आहे, तेही जमलं पाहिजे की जे मास कनेक्ट करेल. सो जेवढं सोपं सोशल मीडियाला तुम्ही देता येईल तेवढं चांगलं आहे, पण मग तुम्ही ते वैचारिक मंथन थांबू नका. तुम्ही जर तुमच्याकडे खूपच डीप आणि तसा थॉट येत असेल, तुमचा तसा विचार येत असेल,

0: तर तुम्ही ते लिहा, तुम्ही स्वतःसाठी लिहा. स्वतःसाठी लिहिणं खूप गरजेचं असतं, सगळं सोशल मीडियासाठी नसतं. कधी कधी राखून पण ठेवायच्या असतात काही गोष्टी, तेही जमलं पाहिजे.
1: अगदी, हे फार महत्वाचं आहे की जेवढा आपण पोस्ट आणि अल्गोरिदमचा विचार करतो तेवढंच आपण स्वतःसाठी किती लिहितो याचाही विचार करणं रोज गरजेचं आहे.
0: बरोबर.
1: आणि मला फार छान वाटलं तुम्ही या सगळ्या गप्पा आमच्याशी शेअर केल्यात आणि तुमचा लिखाणाचा अनुभव आमच्यासोबत शेअर केलात. आज तुम्ही आलात आणि आमच्यासोबत
0: नक्कीच.
1: तुमच्या या सगळ्या गप्पा मारल्यात, त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू.
0: तुमचेही खूप खूप आभार.
2: अच्छा तर मित्रांनो, आजच्या युववाणी कार्यक्रमातून मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात आपल्या पुढल्या युववाणी कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
3: युववाणी कार्यक्रमाच्या रंग माझा वेगळा या सदरात प्रसार माध्यमातील लेखन आणि आजची तरुणाई याविषयी युवा लेखक गजानन आव्हाळे अर्थात व्रतस्थ यांच्याशी आरती गाढवे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

युववाणी हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 6 वाजता आहेत. सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

परिषद निवडणुकीत महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी जाहीर. मराठा आरक्षणासंदर्भात विशेष कक्ष हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्याचा निर्णय. माजलगाव इथे बकरी ईदला 400 अधिक गोवंशाची हत्या. आणि जागतिक सायकल दिन उत्साहात साजरा. आता सविस्तर बातम्या. मुंबई आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला आता राष्ट्रीय महत्वाचा बाजार म्हणून घोषित करण्यात आलं आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांची मुंबईच्या राष्ट्रीय महत्वाच्या बाजाराचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पणन मंत्री रावल यांनी आज वाशी इथल्या कार्यालयात अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे मुंबई बाजाराची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ओळख अधिक मजबूत होणार असून कृषी विपणन क्षेत्रात राज्याचं स्थान अधिक बळकट होईल असा विश्वास पणन मंत्री रावल यांनी व्यक्त केला. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत देशातल्या 11 राज्यातून मालाची आवक होत असून वार्षिक 4 लाख मेट्रिक टन मालाची उलाढाल होते. विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी आज महायुतीच्या मुंबईत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांकडून राजीव पोतदार, अविनाश ब्राह्मणकर, अरुण लखानी, प्रवीण पोटे, राजेंद्र राऊत, प्राजक्त तनपुरे, नंदकिशोर महाजन, धैर्यशील कदम, अमरनाथ राजूरकर, बसवराज पाटील, सुहास सिरसाठ, रवींद्र फाटक, दुष्यंत चतुर्वेदी, सईद खान, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे आणि विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काही बंडखोर उमेदवारांनी यापूर्वी माघार घेतली असून उर्वरित उमेदवार उद्या अर्ज माघारीच्या मुदतीपूर्वी अर्ज मागे घेतील असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी येत्या 18 जून रोजी मतदान होणार आहे. या जागेसाठी निवडणूक लढवली गेल्यास 18 जून 2026 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या सचिव मेघना तळेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी शेतकरी कर्जमाफी, दारूबंदी आणि महायुतीमधील अंतर्गत वादाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. सरकारची कर्जमाफी हा केवळ देखावा असून शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष फायदा होणार नाही असा आरोप त्यांनी केला. सरकार 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देणार असलं तरी त्यापेक्षा जास्त रकमेचं कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी उर्वरित रक्कम कुठून भरायची हा मोठा प्रश्न असल्याचं ते म्हणाले. ही कर्जमाफी मार्च महिन्यापूर्वीच जाहीर होणं आवश्यक होतं असंही वडेट्टीवार म्हणाले. दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली आहे. ते आज नाशिकमध्ये बोलत होते. ही कर्जमाफी फसवी असून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. मराठा आरक्षणासंदर्भात कक्ष स्थापन करण्यात येणार असून आरक्षणासंदर्भातील नोंदी शोधणं, कुणबी जात प्रमाणपत्र,

0: जात पडताळणी प्रमाणपत्र आदीबाबत नागरिकांना सहाय्य करण्यासंबंधी हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात येणार आहे. जलसंपदा मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली. आज मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. न्यायमूर्ती शिंदे समितीला 30 जून 2027 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ उपसमितीनं घेतला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांनी दाखले वितरित करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे पुढील 3 महिन्यांमध्ये गृहभेटी विविध विशेष शिबिरं आयोजित करून याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्यावर निश्चित करावी आदी सूचनाही मंत्री विखे पाटील यांनी या बैठकीत दिल्या.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग लाईंग यांनी आज मुंबईत गेटवे ऑफ इंडियाला भेट दिली. या भेटीत त्यांनी गेटवे ऑफ इंडियाची वास्तुरचना, ऐतिहासिक महत्व आणि त्यामागील वारसा याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. केंद्रीय मंत्रिमंडळानं 10,000 कोटी रुपयांच्या विमान इंधन किंमत स्थिरीकरण निधीला मंजुरी दिली आहे. आज नवी दिल्लीत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. या निर्णयामुळे विमान वाहतूक परिसंस्थेवर अवलंबून असलेल्या 77 लाख नोकऱ्यांचं संरक्षण होईल असं त्यांनी सांगितलं. नवी दिल्लीत एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त बीड जिल्ह्यातल्या गोपीनाथ गडावर भाजप नेत्या मंत्री पंकजा मुंडे, डॉ प्रीतम मुंडे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी बीड जिल्ह्यासह राज्यभरातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. संभाव्य अल निनो परिस्थितीमुळे उद्भवू शकणाऱ्या पाणी टंचाईवर प्रभावीपणे मात करण्यासाठी सार्वजनिक आणि खासगी विहिरी, हातपंप तसंच रिचार्ज शाफ्ट परिसरात मोठ्या प्रमाणावर भूगर्भात पाणी संचयन होईल अशा पद्धतीनं जलतारा खड्डे तयार करावेत असे निर्देश धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी संबंधितांना दिले आहेत. संभाव्य अल निनो आणि चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पाणी टंचाई आणि चारा उपलब्धतेबाबत आयोजित आढावा बैठकीत आज ते बोलत होते. पुढील वर्षासाठी आतापासूनच सूक्ष्म नियोजन करून भूगर्भातील पाणीसाठा वाढवण्यासाठी उपाययोजनांची आवश्यकता त्यांनी यावेळी व्यक्त केली. हिंगोली जिल्ह्यात 1 जून ते 30 जून 2026 या कालावधीत शेत वाचवा अभियान युद्धपातळीवर राबवण्यास सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगानं सल्ला देण्यात आला आहे. शेत वाचवा अभियान या अभियानाची मुख्य संकल्पना सुदृढ मृदा समृद्ध पीक आनंदी शेतकरी ही असून कृषी विज्ञान केंद्र हिंगोलीच्या वतीनं जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये या मोहिमेचं नियोजन करण्यात आलं आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव इथं बकरी ईदच्या दिवशी सुमारे 400 हून अधिक गोवंशाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा तातडीनं तपास करून दोषींवर कडक कारवाई करावी असे निर्देश राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. या घटनेच्या चित्रफिती सामाजिक प्रसार माध्यमावर प्रसारित झाल्यानंतर मंत्री पंकजा मुंडे यांनी या प्रकाराची तातडीनं दखल घेत दोषींवर कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत. हिंगोली जिल्ह्यातल्या मातीत फॉस्फरसचं प्रमाण पुरेसं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी डाळिंब, सोयाबीन, हळद किंवा इतर पिकासाठी DAP खताचा अवाजवी आणि अंदाधुंद वापर तातडीनं थांबवावा. फॉस्फरसच्या रासायनिक डोसमध्ये 25% कपात करून त्याऐवजी PSB आणि 5 टन प्रति हेक्टरी शेणखताचा वापर करावा असा सल्ला हिंगोलीच्या कृषी विज्ञान केंद्राचे जिल्हा समन्वयक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ PP शेळके यांनी दिला आहे. जागतिक सायकल दिनानिमित्त आज परभणी शहरात सायकल फेरी काढण्यात आली. शहरातले नागरिक, डॉक्टर, शिक्षक, व्यापारी, राजकीय पदाधिकारी या रॅलीत सहभागी झाले होते. हिंगोली शहरात पर्यावरणप्रेमी नागरिकांच्या वतीनं आज भव्य सायकल रॅली काढण्यात आली. सायकल चालवा, भविष्य घडवा, पर्यावरण वाचवा, आरोग्य जपा अशा घोषणा रॅली दरम्यान देण्यात आल्या. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्या आरुष शेट्टीनं चिनी खेळाडूला 8-21, 22-20, 21-15 असं हरवून पुढच्या फेरीत प्रवेश केला. उद्या उपउपांत्य फेरीत त्याचा सामना हाँगकाँगच्या खेळाडूशी होईल. महिला एकेरीत आज सायंकाळी उन्नती हुडाचा सामना जपान

0: माजी विश्वविजेती नोजोमी ओकुहारा हिच्याशी होत आहे. दरम्यान पुरुष दुहेरी गटात भारताच्या सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीला आज मलेशियाच्या जोडीसोबतच्या सामन्यात दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली, तर पुरुष एकेरीत एचएस प्रणॉयचा पराभव झाला. प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा तिसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत निवड झालेल्या युवकांना देशातील नामांकित कंपन्यांमध्ये 6 ते 9 महिन्यांच्या कालावधीसाठी इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. इच्छुक तसंच पात्र उमेदवारांनी संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज करण्याचं आवाहन कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या विभागीय उपायुक्त विद्या शितोळे यांनी केलं आहे. रिझर्व्ह बँकेच्या प्रत्यक्ष सोन्याच्या साठ्यात कोणत्याही बदल झालेला नसून तो 880.52 टन इतका स्थिर असल्याचं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे. पश्चिम आशियातील संघर्षामुळे रिझर्व्ह बँकेनं अंदाजे 12 अब्ज डॉलर्स किमतीचं सोनं विकलं असावं असं वृत्त काही माध्यमांमधून प्रसारित झालं होतं. रिझर्व्ह बँकेनं त्या वृत्ताचं खंडन करत हा खुलासा केला आहे. हवामान. राज्यात आज चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी 39.5 दशांश सेल्सिअस, नांदेड 37.6, छत्रपती संभाजीनगर इथे 38.8, तर धाराशिव इथे 39.6 दशांश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. मुंबई तसंच नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे राष्ट्रीय महत्वाचा बाजार म्हणून घोषणा. विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी जाहीर. मराठा आरक्षणासंदर्भात विशेष कक्ष हेल्पलाईन सुरू करण्याचा निर्णय आणि जागतिक सायकल दिन उत्साहात साजरा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.
1: केन्द्रीय मन्त्रिमण्डलेन विमानन परिवहन मार्ग आधारभूत संरचना क्षेत्रेषु ETF मूल्यस्य स्थिरीकरणार्थं तैल विपणन समवायेभ्यः 1000 कोटि रूप्यकाणां आय व्यय सहायतां प्रदातुं कतिपयाः महत्वपूर्णाः योजनाः अनुमोदिताः. कर्णाटक राज्यस्य नूतन मुख्यमंत्री DK शिवकुमारः शपथग्रहणं कृतवान्. पश्चिम बंगालस्य तृणमूल कांग्रेस दलात् निष्कासितः TMC विधायकः ऋतव्रत बनर्जी इत्यनेन उक्तं यत् पक्षे प्रायः 60 विधायकाः सन्ति. दिल्ली नगरस्य मालवीय नगरे विश्रांति निलये भीषणाग्निकाण्डः 21 जनाः मृताः. अपि च भारतं 25.5 वर्षे वर्षे विश्वस्य द्वितीयं बृहत्तमं सौर विकास विपणकं जातम्. इदानीं वार्ताः विस्तरेण. केन्द्रीय मन्त्रिमण्डलेन विमानन परिवहन मार्ग आधारभूत संरचना क्षेत्रेषु कतिपयाः महत्वपूर्णाः योजनाः अनुमोदिताः. पश्चिम एशिया संकटकारणेन वर्धितेषु इन्धनमूल्येषु भारतीय विमानसेवानां कृते विमान इन्धनस्य अर्थात् ETF मूल्यस्य स्थिरीकरणार्थं तैलविपणन समवायेभ्यः 1000 कोटि रूप्यकाणां आय व्यय सहायतां प्रदातुं प्रशासनं निर्णयं कृतवत्. सूचना प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव अवदत् यत् एतेन विमानन क्षेत्र संबद्धाः प्रायः 77 लक्ष आजीविकाः सुरक्षिताः भविष्यन्ति. एषा सहायता योजना 36 मासपर्यन्तं प्रवर्तिष्यति. मन्त्रिमण्डलेन दिल्ली निकटवर्ति क्षेत्रे वायुप्रदूषण नियन्त्रणार्थम् अपि एकस्याः बृहत्याः योजनायाः अनुमोदनं कृतम्. आर्थिक सम्बद्धया मन्त्रिमण्डलीय समित्या ओडिशा राज्ये रामेश्वरात् पारादीप पर्यन्तं 360 अधिक 100 किलोमीटर परिमितस्य नूतन तटीय राजमार्ग निर्माणाय अनुमतिः प्रदत्ता. एतद् अतिरिक्तं समित्या बिहार राज्ये राष्ट्रिय राजमार्गयोः 31 तथा 31 अधिक 200 च इत्येतयोः खगड़िया पूर्णियाखण्डस्य चतुर्पथ परियोजना अपि अनुमोदिता. राष्ट्रपतिः द्रौपदी मुर्मुः अद्य राष्ट्रिय आदिवासी सम्मेलनस्य उद्घाटनं कृतवती. नवदिल्ल्याम् आयोजितायाम् एकीकृत जनजातीय विकास समवायानां तथा एकीकृत जनजातीय विकासायोगस्य च विस्तार विषयिकायां समायोजितायां सभायां राष्ट्रपतिः अवदत् यत् देशव्यापिनः जनजातीय समाजस्य संस्कृतिः अत्यन्ता समृद्धा अस्ति. अतः जनजातीय समुदायस्य उन्नत्यर्थाः विशेष प्रयत्नाः करणीयाः. तया उक्तं यत् विकासकार्याणि अन्तिम गृहं यावत् अन्तिम ग्रामं यावत् च अवश्यं

0: नमस्कार मंडळी, बलसागर भारत होऊच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मी रश्मी महांबरे. मंडळी, स्वतःसाठी तर प्रत्येकजण जगतं, पण इतरांसाठी जगणं यातच मोठेपण आहे. त्यातून दिव्यांगजनांसाठी काहीतरी करावं असा विचार आणि तो विचार कृतीत आणणं ही अधिक फार महत्त्वाची आणि कौतुकास्पद अशी गोष्ट आहे. ही कृती हॅपी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंड गेली 100 वर्ष करत आहे. त्यांचा उपक्रम खूप मोठा आहे, त्यांचं कार्य मोठं आहे. याविषयी आज आपण अधिक जाणून घेणार आहोत आजच्या आपल्या या कार्यक्रमातून. त्यासाठी आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत हॅपी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंडच्या उपमुख्याध्यापिका रसिका सावंत मॅडम, ज्या गेली 21 वर्ष शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत आणि विशेष शिक्षिका म्हणून त्यांनी प्रावीण्य हासिल केलं आहे. नमस्कार मॅडम, आमच्या स्टुडिओत आपलं खूप स्वागत आहे.
1: नमस्कार, आपण इथे मला बोलवलं त्याबद्दल मी आपली आभारी आहे.
0: आत्ताच मी म्हटलं तसं हॅपी होम गेली 100 वर्ष एक मोठं आणि अविरत असं कार्य करत आहे. तर हॅपी होम अँड स्कूल फॉर ब्लाइंड याची सुरुवात नेमकी कशी झाली हे ऐकायला आम्हाला नक्की आवडेल.
1: 100 वर्षाची परंपरा असलेली आमची हॅपी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंड ही एक संस्था 1925 साली 5 अंध अनाथ मुलांसह स्थापन करण्यात आली. जवळजवळ 100 वर्षापूर्वी अंध मुलांना शिक्षण देण्याची संकल्पना अत्यंत अशी क्रांतिकारी मानली जात होती. कारण त्यावेळेस असं समजलं जायचं की विणकाम, टोपल्या बनवणे अशा ज्या काही पारंपरिक हस्तकला ज्या आहेत तेच ही लोकं करू शकतात. हीच गोष्ट आमच्या संस्थापिका स्वर्गीय श्रीमती कुमी सोहरा भरुचा यांच्यासाठी एक आव्हान ठरली आणि त्यांनी अथक परिश्रम करून हे त्यांचं जे स्वप्न होतं ते सत्यात उतरवलं. त्या काळामध्ये आमची शाळा बिडीडी चाळीच्या वरच्या मजल्यावर अतिशय अरुंद व अस्वच्छ जागेत चालत होती. 1948 ब्लाइंड रिलीफ असोसिएशनचे अध्यक्ष श्री MN छत्रपती यांच्या मदतीने शाळा संस्थेच्या परिसरातच स्थापन करण्यात आली आणि तिला मग हॅपी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंड अशी ओळख मिळाली. 1960 काय झालं की बिडी चाळीमध्ये 65 अंध मुलांचं शिक्षण सुरू होतं. दिवसा असायच्या वर्गखोल्या आणि ह्या वर्गखोल्या रात्री वसतिगृहामध्ये रूपांतरित करण्यात येत होत्या. आता श्रीमती कुमी भरुचा यांचं तर सातत्य होतंच आणि सतत त्यांचे प्रयत्न की काहीतरी एक

0: वेगळं करायचंय आणि त्यामुळे त्यांनी मुंबईतील वरळी येथे मोठी जागा मिळवली. नंतर देणगीदारांचं उदार सहकार्य मिळालं आणि भारतातील अग्रगण्य वास्तुविशारद श्री आय एम कादरी यांच्या योगदानामुळे ही जी शाळा आहे किंवा हा जो प्रकल्प आहे प्रत्यक्षात साकार झाला. 1971 शाळेचे स्थलांतर बीडीडी चाळ क्रमांक 52 येथील जी मूळ जागा होती तिथून ती आताची डॉक्टर ॲनी बेसंट रोड वरळी येथील जे नव्याने बांधकाम केलं त्या इमारतीमध्ये करण्यात आली.
1: छान. आणि तेव्हापासून ही शाळा अविरतपणे सुरू आहे.
0: हो, अविरतपणे आमची शाळा ह्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कार्य करत आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना कसंही करून स्वावलंबी बनवायचं, त्यांना त्यांच्या पायावर उभं करायचं हे मोठं कार्य ते अविरत करत आहेत.
1: खूप छान. मग आज तुमच्या शाळेचा जो सगळा कार्यभार आहे तो कोण सांभाळतं?
0: शाळेचा कार्यभार म्हणजे शाळेच्या ज्या अध्यक्ष आहेत श्रीमती मेहर बनाजी यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण शाळेचं व्यवस्थापन आणि आमचे जे संस्था चालक आहेत ते सगळे, पण संपूर्ण कारभार आमच्या मॅडम सांभाळतात.
1: कारण एखादं काम सातत्याने इतकी वर्ष करणं ह्याच्यासाठी एक वेगळी धडाडी म्हणूया, एक वेगळी चिकाटी लागते आणि ती तुमच्याकडे आहे, त्यामुळे तुमचं आणि शाळेचं खूप कौतुक आहे. पण जेव्हा तुम्ही ही शाळा चालवता आणि त्याचबरोबर तुम्ही म्हणाल की वसतिगृह पण असतं, मग इथे नेमके काय काय उपक्रम राबवले जातात मुलांसाठी?
0: काय आमच्या एक तर शाळेमध्ये विद्यालय एक तर अंध विद्यार्थी आहेत, त्या अंध विद्यार्थ्यांमध्ये असे काहीतरी गुण असतात म्हणजे त्यांचे अंगभूत कलागुण असतात.
1: अच्छा.
0: मग त्यांना वाव देण्यासाठी मोझॅक आहे, कार्पेंट्री आहे, पॉटरी आहे, जिमनॅस्टिक्समध्ये जुडो शिकवलं जातं,
1: अच्छा,
0: स्विमिंग आहे आणि संगीत. इथे तर आमच्या इथे भारतीय आणि पाश्चिमात्य असं दोन्ही प्रकारचं संगीत शिकवलं जातं आणि हा विषय पण आहे. इयत्ता 10वीचे विद्यार्थी 50 मार्काचं गणित आणि 50 मार्काचं संगीत असं विषय घेतात. त्या आणि महत्वाचं म्हणजे काय की आमचे जे विद्यार्थी आहेत त्यांचा स्वतःचा जो कॉयर ग्रुप आहे म्हणजे त्यांना अतिशय चांगल्या रीतीने प्रशिक्षित केलं जातं आणि मग हे विद्यार्थी हा जो कॉयर ग्रुप आहे तो विविध ठिकाणी कार्यक्रम सादर करतात.
1: अच्छा. मग हे कार्यक्रम नेमके काय असतात?
0: कार्यक्रम म्हणजे विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारचे, आता ताज हॉटेलला ते कॉयर ग्रुप जो आहे आमचा ते डिसेंबरमध्ये आपले ख्रिसमसचे जे नाताळ सणांची जे गीत आहेत ती गीतं गातात.
1: अरे
0: म्हणजे जास्त करून असे त्या त्या प्रसंगाला अनुसरून असे गीतं ही मुलं अतिशय सुंदर रीतीने गातात.
1: अच्छा. मग त्याच्यासाठी काही त्यांना वेगळं प्रशिक्षण दिलं जातं?
0: आमच्या शाळेतले जे शिक्षक आहेत
1: संगीत
0: शिक्षक तेच त्यांना भारतीय आणि पाश्चिमात्य, आणि मी तुम्हाला सांगितलं की आम्हाला हा विषयच आहे अभ्यासाला, त्यामुळे त्याच्यातून ते चांगले पारंगत होतात.
1: अच्छा. म्हणजे 10वी होताना ही मुलं संगीत घेऊन?
0: हा नाही, आमच्याकडे तसं संगीत सुरुवातीपासून शिकवलं जातं पण 10वीला 50 मार्काचं संगीत आणि 50 मार्काचं गणित आहे त्यांना.
1: हा. मग अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम तुम्ही इथे राबवता, पण मग ह्या शाळेत जर एखाद्याला यायचं असेल तर प्रवेश घेण्याची प्रक्रिया काय आहे किंवा त्याच्यासाठी काय मापदंड आहेत?
0: काय आहे, दिव्यांग विद्यार्थी अगोदरच काय असतं की पालकांचं त्याच्या बाबतीमध्ये थोडस नकारात्मक भूमिका असते, पण काही काही पालक जे सकारात्मक भूमिकेतून किंवा इतर पालक जेव्हा त्यांना समजतं तेव्हा ते मुलांना प्रवेश घेण्यासाठी विविध शाळा शोधतात.
1: अच्छा.
0: आणि जेव्हा ते दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आमच्या इथे तर आम्ही 3र्या वर्षापासून काही शुल्क न आकारता प्रवेश देतो. आता इथे मॉन्टेसरी ते 10वीपर्यंतचे वर्ग आहेत.
1: अच्छा.
0: येथे दिव्यांग मुली पण आहेत पण त्या कशा टेस्ट स्कॉलर आहेत, कारण आमची शाळा मुलांची शाळा आहे, त्यामुळे ह्या ज्या मुली आहेत त्यांना आम्ही डेस्क म्हणजे सकाळी त्यांचे पालक सोडून जातात आणि शाळा 5 वाजता सुटल्यानंतर पालक घेऊन जातात. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी शाळाच लेखनिक उपलब्ध करून देते आणि शाळेच्या 100 वर्षाची जी SSC 100% निकालाची जी परंपरा आहे ती आजपर्यंत अबाधित आहे.
1: अरे वा, खूप छान.
0: येथे उत्तम असे व्हॉलेंटियर जे आहेत ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रम जो आहे त्या अभ्यासक्रमामध्ये मार्गदर्शन करतात. आमच्या बहुतेक विद्यार्थ्यांनी तर SSC परीक्षा उत्तीर्ण करून उच्च शिक्षण घेतलं असून आणि चांगल्या रोजगाराच्या संधी मिळवून उच्च पदस्थ पदावर त्या कार्यरत आहेत. म्हणजे आजही सगळी मुलं विविध पदांवरती कार्यरत आहेत आणि काही विद्यार्थ्यांना तर शाळेने असं केलं की शिक्षक वर्गातही समाविष्ट करून घेतले. इथे विद्यार्थ्यांना फिजिओथेरपी पण उपलब्ध करून दिली जाते. म्हणजे उपक्रमासोबतच विद्यार्थ्यांचा मानसिक शारीरिक विकास होण्याकडे पण शाळा अतिशय तत्परतेने लक्ष देते.
1: अच्छा. आणि त्याचबरोबर तुम्ही म्हणालात की खेळात सुद्धा त्यांना प्रावीण्य मिळवण्या

0: साठी मदत करत असते.
1: जुडो जिम्नॅस्टिक्स वगैरे तर आहेतच, जिथे जिथे असे खेळ होतात तिथे जिथे स्पर्धा असतात तिथे पण आम्ही मुलांना पाठवतो.
2: अच्छा, मग ही जी मुलं आहेत ना तुमची आता उच्चपदस्थ, त्यांच्याबद्दल तुम्ही काही सांगणार?
1: हा, म्हणजे ते शाळेत येऊन भेटतात. उच्चपदस्थ जे विद्यार्थी आहेत आमच्या इतर मुलांना ते मार्गदर्शन पण करतात. म्हणजे ह्या शाळेतून त्यांनी जे शिक्षण घेतलं आहे त्या शिक्षणाचा त्यांनी चांगला उपयोग केला आहे आणि शाळेबद्दलचं त्यांचं जे असलेलं प्रेम ते आता 100 वर्षाचे जे आमचा कार्यक्रम झाला त्या तिथे त्यांनी व्यक्त केलं. अशा प्रकारे म्हणजे 100 वर्ष झाल्यानंतर शाळेनी जी मुलं घडवली त्या मुलांनी आपलं जे योगदान शाळेनी जे दिलंय त्याचा त्यांनी लक्षात ठेवली, कृतज्ञता व्यक्त केली.
2: बरोबर. मग आता आजकालचा जमाना हा तंत्रज्ञानाचा आहे आणि नवीन शिक्षण घेताना किंवा समाजात बाहेर वावरताना सुद्धा सगळीकडे आता तंत्रज्ञान किंवा संगणक हा खूप महत्वाचा झालाय. अगदी आपला छोटा फोन सुद्धा स्मार्ट झालाय. मग ही मुलं हे तंत्रज्ञान कसं अवगत करतात आणि त्याचा वापर ते रोजच्या जीवनात कसा करतात?
1: काय होतं, आम्ही शिक्षकच आहोत जे ते इतके सक्षम आहेत की नवीन तंत्रज्ञान आले की त्याची ओळख वेळोवेळी शिक्षक विद्यार्थ्यांना करून देतात. आणि आता संगणकच्या बाबतीत सांगायचं गेलं तर त्यांचं जे जॉस नावाचं जे सॉफ्टवेअर आहे ते संगणकामध्ये आम्ही इन्स्टॉल करून देतो आणि मग विद्यार्थ्यांना त्या संगणकाचं प्रशिक्षण दिलं जातं. स्मार्टफोनच्या बाबतीत आजचे विद्यार्थीच एवढे स्मार्ट झाले आहेत, मग जरी दिव्यांग असले तरी की ते जवळजवळ घरातून त्यांना ते स्मार्टफोनचं ज्ञान मिळालेलंच असतं. पण शाळेमध्ये पण त्यांना एक उत्सुकता असते की काय आहे, मग त्यांना स्मार्टफोनबद्दल आम्ही कल्पना देतो. कधी कधी आम्ही वर्गामध्ये त्यांना स्मार्टफोनवरती आम्ही त्यांना पुस्तकं वाचून दाखवतो. आम्ही त्यांना जास्तीत जास्त नवीन तंत्रज्ञान जे आहे ते त्यांना माहिती व्हावं म्हणून पुष्कळ प्रयत्न शिक्षक करतात.
2: अच्छा मॅडम, आत्ताच तुम्ही म्हणालात की 10वीला तुमचे विद्यार्थी बसतात आणि पास होतात. मग जी आपली सर्वसामान्य मुलं असतात आणि ही ती तुमची दृष्टीबाधित मुलं आहेत, यांना काही वेगळे विषय असतात?
1: नाही, विषय तसे पाहायला गेले तर त्यांचे 4 विषय तर सेम असतात. मराठी, हिंदी आणि इंग्लिश, समाजशास्त्र हे 4 विषय सारखेच असतात. फक्त आता काय होतं की आमचे विद्यार्थी दिव्यांग असल्यामुळे गणित आणि सायन्स ह्या 2 विषयामध्ये असं होतं की आम्ही सामान्य मुलांचं जे सायन्स आहे ते आमच्या मुलांना नसतं. आमच्या मुलांना आरोग्यशास्त्र, गृहशास्त्र आणि शरीरशास्त्र हे विषय असतात आणि गणितामध्ये त्यांना अंकगणित असतं. मग 50 मार्काचंच अंकगणित असतं आणि आमचे विद्यार्थी ॲबेकसवरती गणित मांडणी करून गणित सोडवतात आणि पेपरामध्ये ते मांडतात. आता 50 मार्काचं गणित असल्यानंतर 100 मार्काचा पेपर असतो बोर्डाला, मग 50 मार्काचं संगीत.
2: अच्छा.
1: हा, त्यामुळे आमचे विद्यार्थी ह्या 2 विषयात चांगले पारंगत होतात. चांगला शिक्षक वर्ग आहे की गणितामध्ये त्यांना चांगलं पारंगत करतो. सायन्समध्ये हे विद्यार्थी आकृत्या काढू शकत नाहीत कारण शेवटी त्यांच्यावरती कुठेतरी मर्यादा आहे. त्यामुळे सायन्स हा विषय सामान्य मुलांना जो आहे तो ह्यांना मिळत नाही.
2: पण मग ह्यांचं लिखाण वगैरे कसं परीक्षेत?
1: ही मुलं सर्वसाधारण मुलांसारखीच सगळं लिहितात पण ब्रेलमध्ये.
2: अच्छा.
1: लिखाणाचा जो पैलू आहे यांचा ब्रेलमध्ये लिखाण करत असल्यामुळे ते शिक्षक तपासतात. पण हे फक्त 1ली ते 9वी पर्यंत होतं. 10वीला पण मुलं लिहितात ब्रेलमध्ये पेपर. पण काय होतं, बोर्डाचा पेपर जो असतो त्यासाठी आम्ही लेखनिक उपलब्ध करून देतो. मग तो पेपर लेखनिक लिहितात विद्यार्थी, आमचे सांगतात आणि लेखनिक लिहितात.
2: अच्छा.
1: आणि वेळेच्या बाबतीतही त्यांना थोडीशी आपल्या मुभा दिलेली आहे. काय होतं की पेपराचा टाइम असतो बोर्डाचा 11 ते 2, यांना प्रत्येक तासामागे अर्धा तास वाढवून दिला असतो. म्हणजे यांच्या पेपराची वेळ 11 ते 3 असते.
2: अच्छा. पण मग जेव्हा सर्वसामान्य मुलं 10वी म्हटलं की प्रत्येकाला टेन्शन असतं, पालकांना तर अधिक टेन्शन असतं, मग तुमची मुलं कशी तयारी करतात?
1: नाही, काय माहिती, आम्ही सुरुवातीपासूनच मुलांच्या कडे योग्य प्रकारे लक्ष दिलं जातं. प्रत्येक विषयामध्ये शिक्षक चांगल्या प्रकारे त्यांना मदत करतात आणि आमच्या विद्यार्थ्यांना क्लास लावायची गरजच नाही कारण आम्ही सगळं त्यांच्याकडनं शाळेतच करून घेतो.
2: अच्छा.
1: त्यामुळे ते व्यवस्थित तयार होतात, चांगल्या प्रकारे पेपर लिहितात आणि आपली जी क्षमता आहे ती सिद्ध करून दाखवतात.
2: अच्छा. मग तुमच्या शाळेत मुलं आणि मुली दोन्ही येतात.
1: हा.
2: पण मग वसतिगृहाचा जो उपयोग असतो तो कशा प्रकारे केला?
1: नाही, आता ही शाळा मुलांची शाळा आहे. आता शाळेचं कीर्ती चांगली असल्यामुळे मुली पण आता इथे येत आहेत. आता मुलींसाठी आम्ही काय करतो, सकाळी त्यांचे पालक येऊन सोडतात त्यांना आणि संध्याकाळी घेऊन जातात.
2: अच्छा.
1: आणि इतर वेळी कसं असतं की आता सोमवारी शाळा सुरू झाली तर सोमवारी सकाळी 8:30 ते 9 पर्यंत विद्यार्थ्यांना पालक सोडून जातात आणि 5 दिवस ते शाळेत राहतात आणि

0: हा शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता पालक येतात आणि मुलाला घेऊन जातात.
1: वा खूप छान. खूप छान आणि वेगळा उपक्रम आहे. पण मग SSC झाल्यानंतर पुढे ही मुलं काय करतात?
0: जसं सामान्य मुलं करतात तसंच आहे. इथे कसं आहे की SSC झाली, मुलांचा रिझल्ट लागला, मुलांच्या पर्सेंट वाईज ते कॉलेज निवडतात आणि तसं त्यांना कॉलेज मिळतात.
1: अच्छा.
0: हा म्हणजे सक्षम बनवण्याचं काम हॅपी होम अतिशय चांगल्या रीतीने करते.
1: आणि पुढे ही मुलं मग आपल्या आपल्या मार्गाला.
0: हा आमच्या म्हणजे आमचे विद्यार्थी ब्लाइंड असतात. मुळात म्हणजे आमच्या शाळेमध्ये जी मोबिलिटी जी आहे, मोबिलिटी अशी आहे की आमचे विद्यार्थी अगदी समाजात वावरताना अतिशय बिंधास्तपणे वावरू शकतात. हा हे एक वैशिष्ट्य अशा आहे की मोबिलिटी चांगल्या प्रकारे शिकवली जाते आणि त्या विद्यार्थी समाजात अगदी सामान्य मुलांप्रमाणे मस्त वावरतो. आणि शाळेची शिस्त ती दिसूनच येते. शाळेची शिस्त काही वैशिष्ट्य आमच्या शाळेचे की आमचा विद्यार्थी कुठेही समाजात जाऊन की वाटतोच की हा हॅपी होमचा विद्यार्थी आहे. कारण शिस्त दिसूनच येते त्याच्या प्रत्येक वागण्यामध्ये दिसून येते,
1: वागण्या बोलण्यात. बरोबर. खूप छान अशी तुम्ही माहिती दिलीत. आणि मी सुरुवातीला म्हणाले तसं गेली 20 वर्ष तुम्ही या शाळेशी संलग्न आहात. तर 20 वर्षात शाळेत झालेले बदल किंवा वेगवेगळे गोष्टी घडत गेल्या त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: हॅपी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंड हे आमच्यासाठी एक कुटुंबच आहे आणि ह्या संस्थेनी हजारो कुटुंबांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवले आहेत. आव्हानांना संधीमध्ये आणि अपंगत्वाला एका विशेष क्षमतेमध्ये रूपांतरित करण्याचं कार्य आमच्या संस्थेने केले आहे. महाराष्ट्रातील अंध विद्यार्थ्यांसाठी मान्यता प्राप्त असलेली ही एकमेव माध्यमिक शाळा आहे. या शाळेने असं सिद्ध करून दाखवलं आहे की योग्य प्रशिक्षण जर मिळालं तर दृष्टीदोष हा अजय अडथळा ठरतच नाही. दृष्टीहीन मुलांमध्ये स्वावलंबी आणि स्वतंत्र नागरिक बनण्याची मोठी क्षमता असते हे आमच्या शाळेने दाखवून दिले.
1: अच्छा.
0: आणि जे समाजासाठी अर्थपूर्ण योगदान देऊ शकतात ही दिव्यांग मुलं. शाळेने दिलेल्या सर्वांगीण शिक्षणाचं हेच तर अंतिम उद्दिष्ट राहिले. शाळेचा जो प्रत्येक पैलू आहे ना तो अत्यंत विचारपूर्वक आहे आणि अत्यंत प्रभावी पद्धतीने शाळेने उभारला आहे. म्हणजे मुलांचा व्यक्तिमत्व विकास असेल, जागेची स्वच्छता, जागेची शिस्तबद्ध मांडणी आणि हे सर्व त्यांची जी मोजेक कलाकृती आहे ना त्यामधून त्यांची जी सौंदर्यदृष्टी आहे यामधून इथे स्पष्टपणे दिसून येतं. त्यामुळे आज हॅपी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंड हे एक सुरक्षित, प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक वातावरण बनले जिथे आनंदी, निश्चित आणि आत्मविश्वासपूर्ण दृष्टीहीन मुले मुली भाषा धर्म आणि पंथ यांच्या सीमा ओलांडून बाहेरील जगात स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण करण्याचे धडे घेत आहेत.
1: खूप छान मॅडम. खरं तर बऱ्याच गोष्टी तुमच्याकडून अजून ऐकाव्या अशा वाटतात पण वेळेचं बंधन आपल्याला असतं. जाता जाता आमच्या सगळ्या श्रोत्यांना काय सांगाल?
0: सर्व श्रोत्यांना एवढंच सांगेन की हॅपी होम अंध शाळेत एखादा विद्यार्थी आल्यानंतर त्याची ती शाळा एक कुटुंब बनून जातं आणि शाळा नेहमीच प्रयत्नशील असते की हा विद्यार्थी माझं मूल आहे अशा पद्धतीने त्याला चांगल्या प्रकारची वागणूक मिळते आणि समाजामध्ये तो सक्षम रीतीने उभा राहून स्वावलंबी म्हणजे इतर समाजातील घटक जे आहेत त्यांच्याबरोबर तो टफ म्हणजे अतिशय योग्य तऱ्हेने तो त्यांना सामना करू शकतो. येणाऱ्या परिस्थितीशी कसा सामना करायचा ही आमची शाळा शिकवते.
1: खूप छान. आणि तुमच्या शाळेला अनेक अनेक शुभेच्छा. अजूनही तुमचे उपक्रम किंवा शाळा अशीच दिवसेंदिवस प्रगती करत राहो ही सदिच्छा व्यक्त करते. तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूलमधून खूप वेळ काढून आमच्याकडे आलात आणि इतकी छान माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आपले खूप धन्यवाद.
0: आभारी आहे आपण मला इथे बोलवल्याबद्दल.
1: समाजातील सर्वच स्तरातील लोकांना बरोबर घेऊन त्यांची प्रगती करून पुढे जात राहणं म्हणजेच खरं तर बलसागर भारत हो.

मंडई आजबरोबर आजचा आपला बलसागर भारत हो हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला रश्मी महामरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात छानशा विषयासह. तोपर्यंत नमस्कार.

0: शपथ तुला बाळाची या चित्रपटातलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. अनुराधा पौडवाल यांनी गायलं होतं आणि संगीत होतं दीपक पाटेकर यांचं.
1: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यार घेऊन निसर्गाची झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती. श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या यूट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती.
2: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून.

0: आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खट्याळ आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हे भारी आहे रे. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा पीएम सूर्यघर.gov.in.

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधान परिषदेच्या अधिकृत 17 उमेदवारांची महायुतीकडून घोषणा. सर्व बंडखोर उद्यापर्यंत माघार घेतील असा नेत्यांना विश्वास. राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेला महाविकास आघाडी आणि किसान सभेचा विरोध. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. आणि डी के शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. राज्य विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी आज महायुतीच्या मुंबईत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेनेकडून माजी खासदार राहुल शेवाळे यावेळी उपस्थित होते. या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांकडून राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, अरुण लखानी, प्रवीण पोटे, राजेंद्र राऊत, प्राजक्त तनपुरे, नंदकिशोर महाजन, धैर्यशील कदम, अमरनाथ राजूरकर, बसवराज पाटील, सुहास शिरसाट, रवींद्र फाटक, दुष्यंत चतुर्वेदी, सईद खान, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या सर्व उमेदवारांना निवडून देण्याच्या सूचना महायुतीच्या सर्व मतदारांना केल्याचं रवींद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितलं. ज्यांनी बंडखोरी करून अर्ज भरले आहेत त्यांनी अर्ज मागे घ्यावेत, तसंच मतदारांनी आपलं पहिल्या पसंतीचं मतदान महायुतीच्या उमेदवारांनाच द्यावं असं आवाहन रवींद्र चव्हाण यांनी केलं.
1: आपल्या पहिल्या पसंतीचं जे मतदान आहे, हे पहिल्या पसंतीचं मतदान त्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या महायुतीच्याच उमेदवाराला देणं हे पार्टीला आणि महायुतीला सुद्धा अपेक्षित आहे. काही बंडखोर म्हणून काही अर्ज भरले असतील तर माझी त्यांना विनम्र विनंती आहे की त्यांनी वरिष्ठांशी बोलून, नेत्यांशी बोलून ते अर्ज मागे घ्यावेत.
0: महायुतीच्या सर्व अधिकृत उमेदवारांना पहिल्या पसंतीचं मत देण्याचं आवाहन सुनील तटकरे यांनीही केलं. तसंच बंडखोर उमेदवार उद्या अर्ज मागे घेतील असा विश्वास व्यक्त केला. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाशिक मतदारसंघाचा आढावा घेतला. बंडखोर उमेदवार अर्ज मागे घेतील आणि महायुतीच्या उमेदवाराचाच विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नाशिकमध्ये भाजपचे गणेश गीते आणि त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अर्ज दाखल केले आहेत. या दोघांची समजूत काढण्यात मंत्री गिरीश महाजन यांना यश येईल असं सामंत म्हणाले. यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे यांनी आज आपला अर्ज मागे घेतला. संख्याबळ नसल्यामुळे माघार घेतल्याचं कांबळे यांनी

सांगितलं. तर कांबळे यांनी पक्षाचा विश्वासघात केल्याची टीका काँग्रेसचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष सचिन नाईक यांनी केली आहे. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अपक्ष म्हणून भरलेला उमेदवारी अर्ज जुईली महेंद्र दळवी यांनी आज मागे घेतला. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मनोज जिंदल यांनी ही माहिती दिली. जुईली दळवी यावेळी स्वतः उपस्थित नव्हत्या. त्यांचे सूचक विघ्नेश विजय माळी यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली. दरम्यान आगामी विधान परिषद निवडणुकांमध्ये घोडेबाजार होत

महायुती सरकारची शेतकरी कर्जमाफी योजना ही निव्वळ धूळफेक असून 50% जास्त शेतकरी लाभापासून वंचित राहणार असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. लाडकी बहीण योजनेप्रमाणेच निकषांच्या कात्रीत अडकवून लाखो शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. राज्य शासनानं शेतकऱ्यांना दिलेली 2 लाखांची माफी फसवी असून सरकारनं सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली. ते आज नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते. कर्जमाफीसाठी सरकारनं काढलेल्या शासन आदेशामध्ये अत्यंत जाचक अटीशर्ती लागू करण्यात आल्या आहेत असा आरोप करत किसान सभेनं राज्यभर शासन आदेशाची होळी करण्याची हाक दिली. अहिल्यानगर इथं अकोले तालुक्यात शासनाच्या आदेशाची होळी करण्यात आली. देशात महागाई बेरोजगारी वाढत असल्याच्या मुद्द्यावरून तसंच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आज राज्यात ठिकठिकाणी विरोधकांनी निदर्शनं केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आज नवी मुंबईत आंदोलन करण्यात आलं. आंदोलन तीव्र होताच पोलिसांनी आमदार रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे यांच्यासह अनेक आंदोलकांना ताब्यात घेतलं. मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रालयात कक्ष स्थापन करण्यात येणार असून आरक्षणासंदर्भातील नोंदी शोधणं, कुणबी जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र आदीबाबत नागरिकांना सहाय्य करण्यासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. प्रमाणपत्रासंदर्भात अडचणी दूर करण्यासाठी मंत्रालयात 9326562815 हा हेल्पलाईन क्रमांक सुरू केला असून कार्यालयीन वेळेत या क्रमांकावर संपर्क साधता येईल असं त्यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांनी दाखले वितरित करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे पुढील 3 महिन्यांमध्ये गृहभेटी, विशेष शिबिरं आयोजित करून याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्यावर निश्चित करावी, या कामाचा आढावा दर आठवड्याला घेण्यात यावा अशा सूचनाही मंत्री विखे पाटील यांनी दिल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जास्त जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलं नाही. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींनी लवकरात लवकर बरं व्हावं अशी प्रार्थना केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते DK शिवकुमार यांनी आज बंगळुरू इथं झालेल्या सोहळ्यात कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर डॉ G. परमेश्वर हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या दोघांसह KH मणियाप्पा, KJ जॉर्ज, MB पाटील, रामलिंग रेड्डी, सतीश जारकीहोळी आदी 14 आमदारांना राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मंत्रिपदाची शपथ दिली. देशातल्या सोन्याचा साठा कमी झाल्याचं वृत्त रिझर्व्ह बँकेनं फेटाळून लावलं आहे. सध्या देशात 880 टनांहून अधिक सोन्याचा साठा आहे असं बँकेनं स्पष्ट केलंय. देशाच्या परकीय चलन साठ्यातलं सोन्याचं प्रमाण सप्टेंबर 2025 मधल्या सुमारे 14% वाढून सुमारे 17% पोहोचलं आहे. रिझर्व्ह बँकेनं सुमारे 12 अब्ज अमेरिकन डॉलर रकमेचं सोनं विकल्याचं वृत्त काही खासगी माध्यमांनी दिलं होतं त्यावर रिझर्व्ह बँक आणि PIB हे स्पष्टीकरण दिलं आहे. जवळपास 46,000 विद्यार्थ्यांनी आजपर्यंत बोर्ड परीक्षेसाठी पडताळणी आणि पुनर्मूल्यांकन सुविधेचा लाभ घेतल्याचं CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं म्हटलं आहे. पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पोर्टलवर 43,980 अर्ज प्राप्त झाले आहेत. आज दुपारी 12 वाजेपर्यंत पडताळणीसाठी 4,924 आणि पुनर्मूल्यांकनासाठी 39,056 अर्ज स्वीकारण्यात आले असं CBSEनं म्हटलं आहे. बीड जिल्ह्यात माजलगावमध्ये सुमारे 400 गोवंशाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार संतापजनक असून या प्रकरणाचा तातडीनं तपास करावा आणि दोषींवर कडक कारवाई करावी असे निर्देश राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. सोलापूर जिल्ह्यात विजापूर रस्त्यावर हत्तूर परिसरात मालवाहू ट्रकनं दिलेल्या धडकीत दुचाकीवरच्या दोघांचा मृत्यू झाला. आज पहाटे घडलेल्या या भीषण अपघातात दुचाकीवरच्या एकाचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्या व्यक्तीला तातडीनं उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.

0: वाशिम इथं समृद्धी महामार्गावर बस आणि ट्रक यांची धडक होऊन झालेल्या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत तर 5 ते 6 जण किरकोळ जखमी झाले आहेत. केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या निर्देशानुसार आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या समन्वयानं हिंगोली जिल्ह्यात 1 जून ते 30 जून 2026 या कालावधीत शेत वाचवा अभियान युद्धपातळीवर राबवायला सुरुवात झाली आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढचे 2 दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधान परिषदेच्या अधिकृत 17 उमेदवारांची महायुतीकडून घोषणा. सर्व बंडखोर उद्यापर्यंत माघार घेतील असा नेत्यांना विश्वास. राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेला महाविकास आघाडी आणि किसान सभेचा विरोध. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. आणि DK शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, केंद्र सरकारच्या गेल्या 12 वर्षाच्या कारकिर्दीत अंतराळापासून ते बंदर विकासापर्यंत विविध क्षेत्रात लक्षणीय विकास झाला आहे. देशातील जनता या विकासाची साक्षीदार आहे. यामध्ये देशभरातील रस्त्यांचे जाळे, नवनवीन द्रुतगती महामार्ग, विशेष कॉरिडॉरची निर्मिती, बुलेट ट्रेनसह रेल्वेचा विकास, नवे रेल्वे मार्ग, मालवाहतुकीसाठीच्या विविध योजना, बंदरांचा विकास, देशांतर्गत जलवाहतुकीला दिलेलं प्राधान्य, हवाई क्षेत्राचा विकास, जनहिताच्या विविध योजनांची उभारणी आणि इतर सरकारी बांधकामांमध्ये झालेला विकास याचा अंतर्भाव होतो. गेल्या 12 वर्षातील पायाभूत क्षेत्रातील विकासाच्या प्रवासाविषयी आपण आजच्या या वृत्तविशेषमधून जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, देशातील पायाभूत सुविधा आणि इतर सेवा सुविधा यामध्ये झालेल्या बदलामुळे सर्वसामान्य नागरिकांचं जीवन अधिक सुखकर होण्यास मदत होते. कोणत्याही देशाच्या वाटचालीत या पायाभूत सुविधांच्या विकासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं गेल्या 12 वर्षात विविध क्षेत्रात विकास आणि गुंतवणूक केली आहे. अधिक गुंतवणूक, प्रकल्पांच्या पूर्णत्वाला दिलेली गती आणि त्यामध्ये येणाऱ्या विविध अडचणी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून हा विकास दिसून आला आहे. याविषयीचा सविस्तर आढावा घेताना ज्येष्ठ अभ्यासक निखिल गुर्जर यांनी सांगितलं,
1: गेल्या 12 वर्षाच्या पायाभूत विकासाबद्दल बोलायचं असेल तर आपल्याला 3-4 पैलू कन्सिडर करायला लागतील. पहिली गोष्ट म्हणजे भारतातली GDP ची ग्रोथ जी आहे ते 2012-13 साली जे 100 लाख कोटी होते आणि आता 2025-26 मध्ये 340 ते 360 लाख कोटी आहे. आपला पायाभूत विकास जो आपण म्हणतो, केंद्र सरकारचा जो पार्टिसिपेशन होता तो 2 लाख कोटी जे होता 2014 साली आणि आता 2026 फायनान्शियल इयरमध्ये 12.2 लाख कोटीचं स्पेंडिंग आहे. आणि टोटल पार्टिसिपेशन जर आपण पाहिलं, म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मग प्रायव्हेट सेक्टर, दॅट इज खासगी क्षेत्र, तर ते 9.5% GDP चं, म्हणजे 33 लाख कोटीचं इन्व्हेस्टमेंट सध्या चालू आहे भारत देशात. आता हा जो इन्फ्रास्ट्रक्चर आपण पाहतोय हा कुठे कुठे जातोय, मेनली हा जातोय तो ऊर्जा आणि सौर ऊर्जा, जे जवळजवळ 25% त्याच्यात जात आहे. मग आपलं ट्रान्सपोर्ट जे आहे, रोडवे हायवे जे आहे, त्याच्यात जवळजवळ 18% जे आहे ते. रेल्वेजमध्ये साधारण 11 ते 13% जात आहेत. अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, मेट्रो, पाणी, सिवेज वगैरे जे आपल्या शहरांमध्ये जो लागतो तो 15 ते 17% आहे. पोर्ट्स आणि लॉजिस्टिक्स 2 ते 3% आहे. आता हा जो मी सांगतोय तुम्हाला तो केंद्र सरकारचं आणि प्रायव्हेट पार्टिसिपेशन दोन्ही पर्सेंटेज मिळून आहे. एअरपोर्टचं आता सध्या तरी 1 ते 2% आहे. बँकिंग आणि डिजिटल जो आहे तो 6 ते 8% आहे. मग इतर जे सेक्टर आहेत, जसं की हेल्थ केअर आहे, एज्युकेशन आहे किंवा डेटा सेंटर्स आहे, इरिगेशन आहे, हे सगळे 4% आणि त्याच्यापेक्षा कमी आहे. हा जो आहे हा आता ब्रेकअप झाला. पण आपण ग्रोथ जर पाहिलं पॉवर सेक्टरमध्ये, 210 GW जी कॅपॅसिटी होती 2014 ती आता 521 GW ची झाली आहे, म्हणजे ऑलमोस्ट

0: 150% वाढ आहे त्याच्यात. रिन्युएबल त्यातला जो आहे, दॅट इज सोलार विंड आणि जे आपण बायोमास जिओथर्मल जे म्हणतो, 25 गिगावॉटचं ते 2063 गिगावॉट झालेलं आहे. म्हणजे साधारण 9.5 पटी तो वाढलेला आहे. सोलार 2 गिगावॉट पण नव्हतं, आता 140 गिगावॉटवर आहे, म्हणजे 70 पटी वाढ आहे. हायवेज 80,000 किलोमीटर जे होते ते आता जवळजवळ 146,000 किलोमीटर आहे, म्हणजे जवळजवळ 85% वाढ आहे. एक्सप्रेसवेज 1500 पेक्षा कमी होते, आता ते 6,000 किलोमीटर पेक्षा जास्त आहेत. रेल्वे इलेक्ट्रिफिकेशन जो होता 21,000 किलोमीटरचा होता, आता तो 65,000 किलोमीटर पेक्षा जास्त आहे. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर्स पूर्वी नव्हतंच, आता तो जवळजवळ 2,800 किलोमीटरवर आहे. मेट्रो रेल पूर्वी 250 किलोमीटरच होतं, आता 1,050 किलोमीटरच्या पेक्षा जास्त आहेत, म्हणजे 4 पटी त्याची वाढ झालेली आहे. एअरपोर्ट 75 होते, आता 160 पेक्षा जास्त आहेत. पोर्ट कार्गो कॅपॅसिटी जी आहे 900 मिलियन टन्स पर ॲनमचं, आता 2,700 मिलियन टन्स पर ॲनम, म्हणजे 3 पटी वाढ पेक्षा जास्त आहे. इनलँड वॉटरवेज पण आता वाढलेलं आहे, आणि स्मार्ट सिटीज पूर्वी नव्हते, आता ते 100 पेक्षा जास्त आहेत. पण हे सगळे स्टॅटिस्टिक्स आपण ऐकल्यावर मूळ म्हणजे कशामुळे हा वाढला आहे. पहिली गोष्ट आहे की नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन हे 2019 मध्ये स्थापित केली गेली. ह्या पाईपलाईन मध्ये 7,400 प्रोजेक्ट्स जे पीएमओ कडनं डायरेक्टली मॉनिटर होतात. आजच्या काळी जवळजवळ 111 लाख कोटी प्रोजेक्ट्स ह्याच्यात मॉनिटर होतात, आणि 100% प्रोजेक्ट्स हे नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन मध्ये मॉनिटर होतात. ह्याच्यामुळे हे प्रोजेक्ट्स एक्सपिराईड पण होतात आणि अगदी फास्ट अप्रुव्हल्स पण मिळतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट आणि रिअल एस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट हे 2014-15 इम्प्लिमेंट केलं होतं. वायसेबी हे ट्रस्ट फॉर्म होतात, आणि जवळजवळ 15% प्रोजेक्ट्स हायवेजचे, टोल रोडचे किंवा वीज प्रसारणचे वगैरे जे आहेत हे इम्पॅक्ट झाले ह्याच्यामुळे. मग पीपीपी आणि वायबिलिटी गॅप फंडिंगचे जे पॉलिसीज होते त्या पॉलिसीजमुळे 2012 साली नंतर जवळजवळ 25-30% प्रोजेक्ट्स त्याच्यामुळे ते ॲक्सिलरेट झाले. ह्याच्यात प्रायव्हेट सेक्टर पार्टिसिपेशन पण वाढला, मेनली हायवेजमध्ये, मेट्रोजमध्ये, पोर्ट्समध्ये आणि एअरपोर्ट्समध्ये. आणि बांधकाम आणि पायाभूत सुविधा ह्याचं ते 100% FDI जो मूव्ह आला 2014 नंतर, त्याच्यात जवळजवळ 15-20% प्रोजेक्ट्स त्याच्यामुळे इम्पॅक्ट झाले आणि ॲक्सिलरेट झाले. हे रस्ते, पोर्ट्स, एअरपोर्ट्स, रिन्युएबल एनर्जीमध्ये होते. GST सगळ्यांना माहिती आहे 2017 साली झालं, त्याच्यामुळे बरेचसे कॉस्ट कमी झालं. आणि डिले जे होते ते इंटरस्टेट बॉर्डरवर तुम्हाला ट्रक्स दिसायचे ते 80-85% ते ट्रक्स कमी झाले. इन्सॉल्वेन्सी आणि बँकरप्सी कोड म्हणजे दिवाळखोरी जी आहे ते त्याची संहिता जी आहे 2016, त्याच्यामुळे रोड्स, पॉवर आणि पोर्ट्स त्याच्यात जवळजवळ 10-12% प्रोजेक्ट्स एक्सपिराईड झाले. त्यामुळे आदर्श सवलत करार आणि करावाचे मानकीकरण जे झाले हे हायवेज, मेट्रोज आणि एअरपोर्टसाठी खूप इम्पॉर्टंट होते. याच्यात जवळजवळ 20% प्रोजेक्ट ह्याच्यामुळे एक्सपिराईड झाले. स्मार्ट सिटीज मिशन अमृत योजना 2015 साली जी आली त्याच्यात जवळजवळ 10-12% प्रोजेक्ट्स जे आहेत त्याच्यामुळे ते फास्ट झाले. सिंगल विंडो क्लिअरन्स 2014 नंतर जो लॉन्च झाला त्याच्यात 70-75% प्रोजेक्ट्स एक्सपिराईड झाले. लँड ॲक्विजिशन अमेंडमेंट ॲक्ट जो होता 2013 साली आला, पण त्याच्यानंतर भरपूर अमेंडमेंट्स आले आणि त्याच्यात जवळजवळ 30-35% प्रोजेक्ट्स जे की खूपच रखडलेले होते एस्पेशली रोड्स, हायवेजमध्ये, ते सगळे खूप एक्सपिराईड झाले. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर ॅक्ट जो होता 2015 साली त्याच्यात 5-7% प्रोजेक्ट्स इम्पॅक्ट झाले, म्हणजे ते ॲक्सिलरेट झाले त्याच्यामुळे. उडान एअरपोर्ट अगेन 6% प्रोजेक्ट्स. आणि हे सगळे 7,400 प्रोजेक्ट्स जे होते त्याच्या संदर्भात सांगतोय की किती पर्सेंटेज प्रोजेक्ट्स इम्पॅक्ट झाले. प्रायव्हेट सेक्टर लेंडिंग जो होता, ते कर्ज पुरवठा जो होता, त्याला ते अग्रक्रम क्षेत्रासाठी जे RBI गाईडलाईन्स आले 2018 मध्ये त्याच्यात जवळजवळ 25-30% प्रोजेक्ट्स एक्सपिराईड झाले. तर हे सगळे मिळून आपण जर पाहिलं तर पूर्ण आपलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जो आहे, जो की पायाभूत विकास जो आहे, तो बऱ्यापैकी एका चांगल्या स्तरावर आहे सध्या, आणि पुढे पण त्याची वाढ होणं निश्चितच आहे. बिकॉज आपण पाहतोय की चायनासारख्या देशांमध्ये 40% जर ते घालतायत म्हणजे आपल्याला पण ते वाढवायला लागेल पुढे. आणि हा जो पूर्ण जो प्रोग्राम आहे हा आपल्या देशासाठी खूपच महत्त्वाचा आहे आणि आपल्याला खूप त्याचे फायदे होत आहेत.
1: रस्ते, रेल्वे आणि हवाई प्रवास

0: हे या देशातील प्रवासाचे मूलभूत घटक आहेत. गेल्या 12 वर्षात शहरांतर्गत वाहतूक व्यवस्थेमध्ये मेट्रोलाही महत्व दिलं गेल्यामुळे सार्वजनिक वाहतूक कमालीची सुखकारक झाली आहे. या देशातील रेल्वे ही सुरुवातीपासून सर्वसामान्य जनतेच्या स्वस्त, आरामदायक आणि प्रदूषणमुक्त प्रवासाचं माध्यम राहिलं आहे. देशांतर्गत जलवाहतूक आणि मालवाहतुकीलाही मोठं प्राधान्य दिलं आहे. या सर्व घटकांबाबत बोलताना निखिल गुर्जर म्हणाले,
1: सरकारने आता 3 ते 5 लाख कोटी इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे मेट्रोमध्ये आणि रेल्वेजमध्ये 13 लाख कोटीचं त्यांचं बजेट आहे, तर मेट्रोचं तर प्रमाण भरपूर आहे. हा कशामुळे आहे आणि हा कितपत आपल्याला फायदेमंद आहे हे जरा आपण समजून घेऊया. साधारण एक रस्त्यावर जर गाडी जात असेल, म्हणजे एक गाडीचा जो मार्ग असतो तो, त्याच्यात साधारण 2000 लोक एका तासात ट्रॅव्हल करू शकतात. हीच गोष्ट जर आपण एक मेट्रो लाईन जर टाकली तिथे, तर मेट्रो लाईनमध्ये जवळजवळ 20,000 ते 60,000 लोक एका तासात ट्रॅव्हल करू शकतात, म्हणजे ते 10 ते 30 पटी जास्त होतात मेट्रो लाईनमध्ये. तर हा साहजिक आहे की याच्यामुळे भरपूर फायदे आहेत. आणि रोड्स जे आपण बनवतो, रस्ते जे आहेत ते टेम्पररी रिलीफ असतं, पण मेट्रो जे आहे ते लॉंगर टर्म कॅपॅसिटी जे आपण म्हणतो, म्हणजे साधारणतः त्याला 30 ते 100 वर्षाची लाईफ असते, तर ती कॅपॅसिटी आपल्याला खूप मदत करते. आणि पर्यावरणाच्या हिशेबाने जर पाहिलं तर त्याच्यात पण फायदे खूप आहेत आणि इन्क्लुझिव्ह पण आहे, म्हणजे स्वस्त पण आहे, खूप काय महाग असं नाही आहे. तर मेट्रोज जे आहेत, पूर्वी बसेस जे होते ते आपण कसं शहरी अभिसरण संस्था म्हणून आपण बसेसना आपण म्हणायचो, पण आजकाल ते मेट्रोजना पण आपण म्हणतो की तो अर्बन सर्क्युलेटरी सिस्टम जे आहे त्याच्यात मेट्रोज पण आता यायला लागलेत. सध्या सरकार बंदरे जे आहेत आणि जलवाहतूक आहे ह्याच्यासाठी पण ते खूप जोर देत आहेत की त्याला आपल्याला वाढवायचंच आहे. आता लॉजिस्टिक कॉस्ट जे आपण म्हणतो, म्हणजे जे आपले ट्रान्सपोर्ट कॉस्ट असतं आपल्या देशात, ते साधारण 13 ते 14% GDP आहे आणि ग्लोबली जर आपण पाहिलं 8 ते 9% आहे GDP. अर्थात आपलं जे ट्रान्सपोर्ट कॉस्ट आहे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जे आपले गोष्टी जे जातात तो साधारण खूप महाग पडतोय, आपण जवळ 1.5 पट किमती आहेत. आणि 60 ते 65% जो आपला फ्रेट आहे तो रस्त्यांवरच होतोय. त्याच्यामुळे काय होतंय, हायवेज जे आहेत कुठल्याही पोर्टला किंवा कुठल्याही इंडस्ट्रीयल सिटीकडे तुम्ही गेलात तर तुम्हाला नुसते ट्रकचे असे लाईनी दिसतील आणि बरेचसे हे ट्रक असे काय पूर्ण भरलेले नसतात. त्याचा जो कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीपेक्षा आपण कमी ट्रान्सपोर्ट करतो, त्यामुळे प्रत्येक टनसाठी आपण जास्त पैसे भरत असतो. तर तो इनएफिशियंट लॉंग हॉल ट्रक डिपेंडन्स आहे. आणि सरकारने काय सांगितलं, ह्या हाय कॉस्ट रोड्सना आपण लो कॉस्ट रेल्वेजमध्ये कन्वर्ट करू आणि हा जो लो कॉस्ट रेल्वेज जो आहे त्याला आपण कोस्टल शिपिंगमध्ये कन्वर्ट करू, म्हणजे जे आपलं जलवाहतूक जो आहे तो कोस्टल शिपिंग आणि इनलँड वॉटरवेजच्या थ्रू आपण ते करू. तर हा करण्यासाठी आपल्याला म्हणजे 2-3 वेगवेगळे प्रोजेक्ट्स आणि इनिशिएटिव्ज घ्यावे लागले. पहिलं होतं की आपल्याला लास्ट माईलचं रोड कनेक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करायचं आहे. दुसरं म्हणजे आपल्याला जे पोर्ट्स आहे आणि वॉटरवेज आहे ह्यांना डेव्हलप करायची खूप गरज आहे. ह्यामुळे सरकारांनी ह्यांना पण जोर दिला आहे. ह्याचा नेट इम्पॅक्ट काय आहे, पहिली गोष्ट वॉटरवेज जे आहेत ते 2 ते 4 पटी स्वस्त आहेत रोड ट्रान्सपोर्टला कम्पेअर केलं की. आणि बल्क कार्गो आणि ॲग्रिकल्चरल गुड्स जे आहेत जे मेनली आपले ट्रान्सपोर्टला खूप जास्त प्रमाणात लागतं, ते पूर्ण शिफ्ट होईल रस्त्यांवरून, पूर्ण निघेल आणि रस्त्याचं पण कंजेशन निघून जाईल. तर असं लॉजिक अप्लाय करून सरकारांनी सांगितलं की नाही, आपल्याला जलवाहतूक आणि बंदरांचं जे विकास करायचा आहे तो विकास केल्यावर रोड्सपेक्षा आपण जास्त त्याच्यातनं ट्रान्सपोर्ट करू शकू आणि देशाचं आपल्याला जास्त सेव्हिंग पण होईल, कॉम्पिटेटिव्ह पण होऊ आपण आणि पर्यावरणच्या दृष्टिकोनातनं पण तो जास्त फ्रेंडली असणार.
0: श्रोते हो, देशाच्या विकासाच्या प्रवासात आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील विकासाबरोबरच पायाभूत क्षेत्रातील विकास हा नेहमीच महत्वाचा राहिला आहे. गेल्या 12 वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या वाटचालीत नेमक्या याच गोष्टींना अधिक महत्व दिलं आहे. आज सर्वसामान्यांच्या दैनंदिन प्रवासात आणि पर्यटन अनुभवात झालेला बदल याच पायाभूत विकासाचं फलित आहे. हा विकास निरंतर सुरू राहणार आहे. जगाची 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून विकसित होण्याच्या देशाच्या प्रवासात पायाभूत क्षेत्रातील विकास अधिक ठळकपणे जाणवत आहे.

0: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे, निवेदन अमिता बडे.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229.9 MHz अर्थात 1305 KHz, तसंच FM बँड 102 MHz. 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम शेतशिवार.

0: समद्या मंडळीला शेवंता वहिनीचा नमस्कार.
1: समद्या मंडळीला राधा वहिनीचा नमस्कार.
0: एक गोष्ट लिही महत्वाची बरं का.
1: आता कोणती म्हणालीस?
0: हे बघ, कोणत्या प्रकारचा आजार होऊ नये यासाठी जर आपण प्रतिबंध अगोदरच केला तर आपल्या पशुधनाला कोणताही आजार होणार नाही. याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल सांग बरं.
1: आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेवंता. लहान मुलांना कसं आजार होऊ नये म्हणून आपण कसं जन्मले की लसीकरण करतो की नाही तसं म्हणायचं असेल बघ तुला.
0: खरंय खरंय राधे, एकदम बरोबर मनातलं ओळखलंस बरं का. म्हणजे आपल्या पशुधनाचा आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्याला जे काही लसीकरणाचं वेळापत्रक आपल्याला ठरवून दिलेलं असते त्याचा वेळोवेळी आपल्या प्रत्येक पशुपालकांनी वापर करायला पाहिजे. आणि हे वेळेवर लसीकरण आपल्या पशुधनाचं करायला पाहिजे की जेणेकरून कोणताही आजार आपल्या पशुधनाला होणार नाही.
1: अगदी बरोबर आहे.
0: वय की नाही
1: वय,
0: मला वाटते आज की नाही याच्याबद्दलच आपण मंडळीला माहिती सांगूया.
1: अगं वय की, आता हे बी महत्वाची माहिती आहे. कारण आजार होऊच नाही म्हणून लसीकरण केलं तर नक्कीच आपल्या पशुधनाचं आरोग्य चांगलं राहील की नाही.
0: आणि शेतीसाठी आपलं पशुधनाची तब्येत चांगली असेल तर आपली शेती उत्तम प्रकारे होऊ शकते.
1: हे मात्र बरोबर आहे.
0: वय की नाही. पण राधे, किती यांत्रिकीकरण आलंय ना तरी बी आपल्याला हे पशुधन आपलं शेतीसाठी आवश्यकच असते, नाही का.
1: अगदी खरं आहे शेवंता. कारण त्याच्याशिवाय आपण शेतामध्ये काहीच करू शकत नाही. होय की ना. म्हणजे प्रत्येक गोष्टी एकमेकांवर अवलंबूनच असतात पाय.
0: ते बरोबर आहे बघ. तर चला तर मंडळी, आता पशुधनाचा आजार नियंत्रित ठेवण्यासाठी लसीकरणाचं जे काही वेळापत्रक आहे याविषयीची माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण घेऊयात. तर मंडळी, आपल्याकडे बऱ्याच आपल्या पशुपालकांकडे गाई असतात, म्हशी असतात, शेळ्या असतात, मेंढ्या असतात. हे पशुधन आपल्याकडे असते बघा. आणि या आपल्या पशुधनाला जे प्रामुख्याने रोग होतात त्याच्यामध्ये लाळ्या खुरकत, घटसर्प, फऱ्या, आंत्रविषार हे असे साथीचे आजार होत असतात बघा. आणि या आजारांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर उपचार करण्यास वेळ मिळत नसते बरं का. मग लाळ्या खुरकत आजारामुळे आपलं जनावरे सहसा दगावत नाहीत. पण या रोगामुळे विशेषतः संकरित गायी आणि म्हशी हे अणुउत्पादक होतात बघा. म्हणजे उत्पादन देत नाहीत किंवा त्यांची उत्पादन क्षमताही घटते आणि दुधाचे उत्पादन अर्ध्यापेक्षाही कमी होत असते. मग तसंच त्यांच्या वजनात देखील झपाट्याने घट होत असते बरं का. हे जे काही साथीचे आजार मी तुला आता सांगितले त्याच्यामुळे. आणि हे आजार होऊच नये यासाठी आपल्याला लसीकरण करून घेणं हे खूप महत्वाचं असते. तर सुरुवातीला बघ आपण काय करूयात, जे काही लसीकरणाचे फायदे आहेत ते अगोदर आपण मंडळीला सांगूयात.
1: बरोबर.
0: तर याच्यामध्ये बघा मंडळी, आपल्या

0: लसीकरणामुळे आपल्या जनावरांची रोगप्रतिकारक क्षमताही सुधारते, त्यांना विविध प्रकारच्या संक्रामक आजारापासून संरक्षण याच्यामुळे मिळत असते. तसेच आपल्या जनावरांचे प्रजनन कार्य सुधारते आणि उत्पादित होणाऱ्या पिढ्यांमध्ये गुणवत्ता देखील यामुळे वाढू शकते.
1: बरं,
0: त्याचप्रकारे लसीकरणाचा अजून एक फायदा जर आपल्याला सांगायचा झाला तर तो म्हणजे आजाराचे प्रमाण कमी होते आणि ज्यामुळे औषधोपचार आणि उपचाराच्या खर्चात देखील या माध्यमातून बचत होऊ शकते. त्याचप्रकारे बघा मंडळी, आपल्या पशुधनाची आरोग्य स्थिती याच्यामुळे सुधारू शकते आणि ज्यामुळे मग दूध, मांस, अंडी या उत्पादनात देखील वाढ होत असते. तसंच मंडळी, अजून एक लसीकरणाचा फायदा म्हणजे आपल्या जनावरांचं सर्वांगीण स्वास्थ्य आणि जीवन गुणवत्ता यामुळे सुधारत असते. त्याच्यामुळे आपण लसीकरण आपल्या पशुधनाचं करून घेणं हे खूप महत्वाची बाब आहे बघा मंडळी.
1: नक्कीच, एक ना असे अनेक फायदे या लसीकरणामुळे आपल्या पशुधनाचे होत असते, होय की नाही?
0: एकदम बरोबर. आणि आता या लसीकरण करतानाचं नियोजन नेमकं कसं करायला पाहिजे मंडळी, याविषयीची माहिती आता आपल्याला राधाविनी सांगतील पा.
1: आता मंडळी, आता लसीकरणाचं नियोजन आपल्याला कसं करायचं आहे? तर मंडळी, कोणत्याही जनावराला लसीकरण करण्यापूर्वी आठवडाभर आधी त्यांना जंतनाशकाचं औषध द्यायला पाहिजे.
0: बर,
1: जेणेकरून पोटामध्ये असलेले जे जंत आहे त्यांचा प्रादुर्भाव आपण थांबवू शकतो. तसंच जनावरांच्या शरीरावरील गोचीड, गोमाशा, लिखा, पिसवा इत्यादी कीटकांचं योग्य प्रकारे नियंत्रण करावं. तसंच रोगप्रतिकार शक्ती निर्माण होण्यासाठी जनावरांना क्षार आणि जीवनसत्वांचा पुरवठाही करावा.
0: बर,
1: तसंच उत्तम रोगप्रतिकार शक्ती निर्माण होण्यासाठी आपल्या जनावरांना चांगला सकस आहार द्यावा. कारण आपल्या संविधानाला माहिती आहे की चांगलं खाल्लं, चांगलं पोषक घटक त्यांच्या शरीरामध्ये गेलं तर त्यांच्यामध्ये प्रतिकार शक्ती चांगल्या प्रकारे निर्माण होऊ शकते.
0: बरोबर, बरोबर.
1: तसंच मंडळी, आता जे पशुतज्ञां सल्ल्याने सर्व गाभण जनावरांना लस देणे हे फार महत्वाचे आहे. विशेषतः आंत्रविषार धनुर्वाताची लस गाभण शेळ्या मेंढ्यांना दिल्यामुळे ते व्याल्यानंतर जनावरांना आणि त्यांच्या पिल्लांना काही आजार होत नाही. कारण नवजात पिल्लांना चिकाद्वारे रोगप्रतिकार शक्तीही मिळतच असते. तसंच लसीकरणामुळे येणारा ताप, शारीरिक ताण यामुळे थोड्या प्रमाणात दूध उत्पादन हे कमी होतं, परंतु 1 ते 2 दिवसांमध्येच ते राहते. नंतर पूर्वीप्रमाणे परत दूध उत्पादन आपल्याला मिळू शकते.
0: असं बाई, बरोबर.
1: आणि तसंच लसीकरण केलेल्या जनावरांमध्ये थोडे दिवस कॅरिटोस्टॉइड किंवा प्रतिजैवकाचा आपण वापर करू नये. तसंच लसीकरण केल्यानंतर जनावरांना अति उष्ण आणि अतिथंड वातावरणापासून त्यांचं संरक्षण करावं आणि दूरवरची वाहतूक सुद्धा आपण टाळावी.
0: असं
1: लसीकरणानंतर जनावरांना ताप येणे, मानणं हलवणे अशी लक्षणे आढळतात, परंतु हे लक्षणे तात्कालिक आणि सौम्य स्वरूपाची असतात. लस दिल्यानंतर मानेवर गाठी येऊ नयेत म्हणून लस दिलेल्या जागेवर लगेच हलक्या हाताने चोळ्यास गाठ येत नाही आणि आलेल्या गाठीला कोमट पाण्याने शेकलं तर गाठ जिरून जाते.
0: बरोबर.
1: तसंच मांसात द्यायच्या लसी हे मांसातच टोचाव्या. तसेच कातडीखालील टोचावयाच्या लसी हे कातडीखालीच आपण टोचाव्यात, अन्यथा गाठी येण्याचं प्रमाण हे वाढू शकते. तसे म्हणत हे समद काय करायचंय, लसीकरण करताना आपल्याला नियोजन करणे ह्या गोष्टी फार गरजेचं आहे, बरं का?
0: नक्कीच.
1: आता हे झालं की लसीकरणाचं नियोजन आपण कसं करावं. आता ह्यानंतरचा महत्वाचा मुद्दा असतो की लसीकरण करताना आपल्याला नेमकी कोणती काळजी घ्यायला पाहिजे,
0: हे महत्वाचं आहे बघ. आता मंडळी, आम्ही तुम्हाला लसीकरणाचे फायदे सांगितले, त्याचं नियोजन करत असताना आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या हे देखील माहिती तुमच्यापर्यंत पोहोचविली. आता महत्वाचा मुद्दा म्हणजे लसीकरण करताना देखील जी काळजी आपल्याला घ्यायची आहे ती म्हणजे लस ही नेहमी आपल्याला थंड आणि कोरड्या ठिकाणी आपल्याला ठेवायची आहे.
1: बरं,
0: लस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेआण करताना उघड्यावर न करता थर्मासमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीत बर्फात ठेवून आपल्याला आणायची आहे.
1: बरं,
0: उघड्यावरील लस आपल्या पशुधनाला आपल्याला टोचायची नाही. दोन वेगवेगळ्या लसी एकत्र मिसळून देखील टोचायच्या नाहीत. आणि तसंच मंडळी, कळपातील सर्वच जनावरांना एकाच वेळी लसीकरण करून घ्यावे. लसीकरणाच्या जागेवर टिंक्चर आयोडीन स्पिरिट लावू नये. लस खरेदी करताना देखील ती चांगल्या कंपनीची लस खरेदी करायची आहे आणि कालबाह्य झालेली लस आपल्याला वापरायची नाही.
1: बरं,
0: त्याचप्रकारे जनावराला ठरवून दिलेल्या मात्रेमध्येच आणि पशुतज्ञांचा सल्ला घेऊनच आपल्याला लसीकरण करायचं आहे. स्वतः कमी किंवा जास्त मात्रा वापरू नये. लसीकरण हे दिवसातील थंड वेळी करायचं हे देखील नियोजन आपल्याला करावं लागणार आहे.
1: बरोबर.
0: आणि लसीकरण

0: साठी जी आपण सुई वापरणार आहोत किंवा जी सिरीज वापरणार आहोत ती आपल्याला उकळत्या पाण्यात आधी निर्जंतुक करून घ्यायची. त्यानंतर त्यांना कोणतंही रसायन आपल्याला लावायचं नाही.
1: बरोबर.
0: तसंच मंडळी, लसीकरण करण्यासाठी तयार केलेली लस लवकरात लवकर वापरून आपल्याला संपवायची आहे आणि शिल्लक लसींचा साठा हे आपल्याला करायचा नाही. तर अशा प्रकारची काळजी आपल्याला लसीकरण करताना ही आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे लसीकरणासाठी योग्य वय आपल्या पशुधनाचं काय असायला पाहिजे.
1: म्हणजे हे महत्त्वाचा मुद्दा आहे बरं का शेवंत, कारण वेगवेगळ्या वयामध्ये आपल्याला पशुधनाला लस देणं हे गरजेचं असतं.
0: नक्कीच नक्कीच.
1: तर मंडळी, आता घटसर्प आणि फऱ्या या रोगाचं लसीकरण 6 महिन्याच्या वासरांना किंवा त्यापेक्षा मोठ्या जनावरांना आपण करू देऊ शकतो. तसेच लाळ्या खुरकूत आजाराच्या नियंत्रणासाठी लसीकरण जर वासराच्या आईने केलं नसेल तर ते 6 ते 8 आठवडे वयाच्या वासरांना आणि त्यापुढील जनावरांना आपण करावं. त्याचप्रमाणे आंत्रविषा नियंत्रक लस वासराच्या आईला दिली नसेल तर ती वासराच्या पहिल्या आठवड्यात द्यावी आणि दिली असेल तर 4 ते 6 आठवडे वयाच्या वासराला ती आपण द्यायला हवी. तर अशा प्रकारे कोणतं लसीकरण कोणत्या रोगासाठी आहे हे माहिती असणं पण फार गरजेचं आहे आणि कोणत्या वयामध्ये द्यायला पाहिजे हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. तर शेवंत, आता अजून एक शेवटचा मुद्दा राहिला की लसीकरणानंतर कोणकोणते आजार उद्भवू शकतात याची नेमकी कारणे कोणकोणती आहेत, कारण कोणतीही गोष्ट म्हणली की नाण्याच्या 2 बाजू असतातच पाय.
0: होय होय, ते महत्वाचं आहे. आता लसीकरणानंतर कोणकोणते आजार यामध्ये उद्भवू शकतात तर मंडळी, लसीची साठवणूक योग्य पद्धतीने आणि लसीकरणानंतर आजार उद्भवण्याची जी काही कारणे आहेत त्याविषयी आता आपण जाणून घेऊयात. जेव्हा मंडळी आपण लसीची साठवणूक योग्य पद्धतीने जर आपण केली नसेल, म्हणजे थंड जागेत ही लस आपण ठेवली नसेल, तर यामुळे देखील आजार उद्भवू शकतो. त्याचप्रकारे मात्रा योग्य प्रमाणात आणि योग्य ठिकाणी न दिल्यामुळे लसीकरणातील अनियमितता, कालबाह्य झालेल्या लसीचा वापर जर आपण केलेला असेल किंवा शिल्लक राहिलेल्या लसीचा पुढील वर्षी आपण वापर जर केलेला असेल तर यामुळे देखील आजार उद्भवू शकतो.
1: बरोबर.
0: आणि अशक्त आजारी जनावरांना लसीकरण जर आपण केलं किंवा जनावरांना अंतर आणि बाह्य परोपजीवींचा प्रादुर्भाव जर झालेला असेल, त्याचप्रकारे जनावरात जीवनसत्व आणि क्षारांची कमतरता असेल तर लसीकरणानंतर अनेक आजार आपल्या पशुधनाला उद्भवू शकतात.
1: बरं,
0: तर ही झाली महत्वाची अशी माहिती. आता गाई आणि म्हशीतील लसीकरणाचं जे वेळापत्रक आहे, म्हणजे मंडळी लाळ्या खुरकूत आजार विषाणूजन्य असा आजार आहे, याची 2 मिली मात्रा आपल्याला घ्यायची आहे आणि याची वेळ आहे पहिली लस 4 महिने वय असताना, बुस्टर लस 1 महिन्यानंतर आणि वर्षातून 2 वेळी मार्च आणि डिसेंबरमध्ये.
1: बरं,
0: आता जो काही फऱ्या आजार आहे हा जीवाणूजन्य असा आजार आहे बरं का. तर यासाठी आपल्याला मात्रा वापरायची आहे 3 मिली, पहिला डोस 6 महिने वय असताना आणि नंतर वर्षातून एकदा पावसाळ्यापूर्वी.
1: बरोबर.
0: घटसर्प जो आजार आहे तो जीवाणूजन्य असा आजार आहे, याची मात्रा देखील आपल्याला 3 मिली घ्यायची आहे. याचा पहिला डोस 6 महिने वय असताना आणि नंतर वर्षातून एकदा पावसाळ्यापूर्वी.
1: बरं.
0: अँथ्रॅक्स हा जो जीवाणूजन्य असा रोग आहे, यासाठी मंडळी 1 मिली मात्रा आपल्याला घ्यायची आहे आणि अधिक प्रादुर्भाव असणाऱ्या भागात वर्षातून एकदा पावसाळ्यापूर्वी ही लस आपल्या पशुधनाला आपल्याला टोचून घ्यायची आहे. त्याचप्रकारे ब्रुसेलोसिस हा जीवाणूजन्य आजार, यासाठी याची औषधाची मात्रा 2 मिली घ्यायची आणि फक्त कालवडींना 4 ते 8 महिने वयात एकदाच आपल्याला द्यायची आहे बरं का.
1: बरोबर.
0: आता हे झालं गाई आणि म्हशीतील लसीकरणाचं वेळापत्रक. आता शेळ्या आणि मेंढ्यातील लसीकरणाचा जो काही तख्ता आहे तो म्हणजे शेळ्या मेंढ्यांमध्ये आढळणारा जो आजार आहे PPR, आंत्रविषार, देवी, लाळ्या खुरकूत, घटसर्प, फऱ्या, अँथ्रेक्स हे आजार मंडळी आता जे सांगण्यात आलेले आहेत हे विषाणूजन्य आणि जीवाणूजन्य असे आजार आहेत आणि ह्याचं देखील वेळापत्रक आहे. तर PPR साठी 1 मिली, पहिला डोस आपल्याला 3 महिन्याच्या करड्यांना डिसेंबर ते जानेवारीमध्ये आणि नंतर 3 वर्षांनी द्यायचा.
1: बरं.
0: आंतरविषार यासाठी 1 मिली मात्रा, पहिला डोस 3 महिने वय असताना आणि नंतर बुस्टर डोस 15 दिवसांनी एप्रिल आणि मे म्हणजे मान्सूनपूर्व आपल्याला द्यायचा आहे.
1: बरं.
0: देवी या रोगासाठी 1 मिली मात्रा, पहिला डोस 3 महिने वय असताना नंतर वार्षिक आपल्याला द्यायचा आहे. लाळ्या खुरकूतसाठी 1 मिली मात्रा, पहिली लस 4 महिने वय असताना, बुस्टर लस 1 महिना, नंतर एप्रिल आणि ऑक्टोबर वर्षातून दोन वेळा ही लस आपल्याला द्यायची आहे।

0: बरं बरं.
1: तसंच मंडळी, घटसर्प या आजारासाठी 1 मिली मात्रा ही पहिली लस आपल्याला शेळी आणि मेंढीचं वय 6 महिने असताना आणि नंतर परत मान्सून पूर्व फक्त आजार असलेल्या भागात द्यायचा आहे.
0: बरोबर.
1: फऱ्या या आजारासाठी 1 मिली मात्रा पहिली लस 6 महिने वय असताना आणि नंतर मान्सून पूर्व. अँथ्रॅक्ससाठी 1 मिली मात्रा वय 4 आणि 6 महिने एप्रिल या महिन्यात आपल्याला द्यायची आहे. मान्सून पूर्व फक्त आजार असलेल्या भागात आपल्याला द्यायची आहे. अशा प्रकारे शेळी आणि मेंढ्यातील लसीकरण हे आपल्याला वेळेत करून घ्यायचं आहे बघा मंडळी. तर मंडळी, वेळेवर लसीकरणामुळे आपल्या जनावरांची रोगप्रतिकारक क्षमता सुधारते, त्यांना विविध प्रकारच्या संक्रामक आजारांपासून संरक्षण मिळते आणि लसीकरणामुळे येणारा ताप आणि शारीरिक ताण यामुळे थोड्या प्रमाणात दूध उत्पादन कमी होऊ शकते, पण ते केवळ 1 ते 2 दिवसच राहत असते. आणि हे जे लसीकरण आत्ता तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे यासाठी आपल्याला पशुवैद्यकांचा सल्ला घेऊनच हे लसीकरणाची मात्रा आणि लसीकरण आपल्याला ठरवायचं आहे. तर अशा प्रकारे बघा मंडळी, आजार नियंत्रणासाठी लसीकरणाचं वेळापत्रक या विषयीची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचविलेली आहे.
0: अगदी बरोबर. शेतकरी बंधूंनो, आता शेतीसोबत आपण जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय आणि इतर व्यवसायाकडे आपले बरेच शेतकरी मंडळी वळालेले आहेत. त्यापैकी कुक्कुटपालन हा सुद्धा मुख्य व्यवसाय म्हणून आपले शेतकरी बांधव त्याकडे वळालेले आहेत. जे शेतकरी बांधव कुक्कुटपालन करत आहे त्या कुक्कुटपालकांनी आपल्या कोंबड्यांची काळजी घेणे फार गरजेचे असते. गावरान कोंबड्यांमध्ये मानमोडी आजार हा कोंबड्यांचा होणारा आजार हवेच्या माध्यमातून जलद गतीने फैलावतो. कमी वयांच्या कोंबड्यांमध्ये अचानक 80 ते 100% मृत्यू होते. वयस्कर कोंबड्यांमध्ये श्वासोच्छ्वास घेण्याचा त्रास होतो. तोंडाला सूज येते. मानेचा, पंखांचा आणि पायांचा पॅरालिसिस होतो. आजार होण्याचं नेमकं कारण कोणतं आहे? मुख्यत्वे करून हा आजार विषाणूपासून होतो आणि RNA व्हायरस असे या पैरामायोस्को व्हायरस APMV-1 मुळे होतो. आजार लॅटोजेनिक, मेसोजेनिक आणि होल्कोजेनिक विषाणूपासून होतो. पचन संस्था, यकृत, श्वसन इंद्रिये, मज्जासंस्थेवर दिसणाऱ्या लक्षणावरून या आजाराची विषाणूंची विभागणी केली गेलेली आहे. लॅटोजेनिक विषाणूमुळे श्वास घ्यायला त्रास होतो आणि त्यामुळे त्याचा परिणाम अंडी उत्पादनावर होतो. मेसोजेनिक विषाणूमुळे हिरवी हगवण कोंबड्यांना लागते. पंख, पाय लोळे पडतात आणि मान वाकडी होते. होलोजेनिक विषाणूमुळे श्वासोच्छ्वासाचा त्रास होतो आणि रक्ती हगवण लागते. मानमोडी होण्याची ही कारणे आहेत. आणि याचा प्रसार कसा होतो? तर हवेच्या मार्फत या आजाराचा प्रसार होतो. आजारी कोंबड्यांची विष्ठा, श्वासावाटे आजाराने विषाणू वातावरणामध्ये मिसळतात. शेडमधील खाद्य, पाणी, भांडी दूषित होतात. शेडमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कपडे, बूट दूषित होतात. आजारी कोंबड्याच्या विष्ठेद्वारे शरीराबाहेर पडलेल्या रोगकारक विषाणू वातावरणात 6 महिने राहतात. मृत्यू पावलेल्या कोंबड्यांची योग्य विल्हेवाट न लावल्यामुळे आजारांचा प्रसार होतो. मांजर, कुत्रे, कामगार हे एका फार्मवरून दुसऱ्या फार्मवर जातात, त्यामुळे सुद्धा आजाराचा प्रसार होण्याची शक्यता असते. शेतकरी बंधूंनो, आता याची नेमकी लक्षणे कोणती कोणती आहेत की जेणेकरून मानमोडी हा आजार कोंबड्यांना झाला हे कसं ओळखावं? तर शेतकरी बंधूंनो, पिल्लांना जर खोकला येतो, नाकातून पाणी येते, शिंका येते, ती सतत चोच उघडी ठेवते आणि नंतर श्वास घेते. श्वास घेताना आवाज होतो. कोंबड्या वर बघून श्वास घेतात. कोंबड्या सुस्त राहतात. एका ठिकाणी कोपऱ्यात गर्दी करून त्या उभ्या राहतात. मेंदूवर सूज येते. कोंबड्यांना चालता येत नाही. त्या थरथर कापतात. काही वेळा लंगडतात. लकवा दिसून येतो. पाण्यासारखी संडास होते. विष्ठेचा रंग हिरवट आणि खडूसारखा दिसतो. अंडी देण्याचं प्रमाणसुद्धा हे कमी होतं. कवच मऊ होते. आकार विकृत होतो. पांढरा बलक पाण्यासारखा पातळ होतो. आणि त्याचबरोबर कमी खाद्य खातात आणि भरपूर असं पाणी पितात. अशा प्राथमिक लक्षणावरून आपल्या कोंबड्यांना मानमोडी आजार झाला हे आपण ओळखू शकतो. आता याचं निदान कसं करायचं? तर मरणोत्तर तपासणीमध्ये प्रोव्हेट्रिक्सलस फुफ्फुस, गिझाड आणि डोळ्याच्या आतील कातडीवर रक्त जमा झालेले आढळून येते. त्याचप्रमाणे जखमा फोड त्यावर दिसतात. एलिझा किंवा PCR तपासणी करून घ्यावी. यावर उपचार कसा करायचा? तर आजारावर कोणतेही खात्रीलायक उपचार

0: यार नाही, आजार होऊ नये म्हणून आपण पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनाखाली त्याला अँटीबायोटिक्स वापरायला हवं. टेरामायसिन, ऑक्सिस्टेक्लिन, टेट्रासायक्लिन पैकी एका औषधाचा वापर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने आपण करू शकतो. आणि शेतकरी बंधूंनो, अशा प्रकारे उपचार करू शकतो, पण त्याचबरोबर आपल्या सर्व कोंबड्यांचं लसीकरण वेळोवेळी करणं हे फार गरजेचं असतं. लसीकरण हाच मात्र त्यावरचा एकमेव उपाय आहे. सुदृढ कोंबड्यांना सकाळी लवकर लसीकरण करून घ्यावं. सर्वप्रथम F1 लायो किंवा लासोटा लायो स्ट्रेन 2 पैकी 1 लस पिल्लांना नाकात एक थेंब टाकून द्यावी. दुसरी लस RB स्ट्रेन आणि पहिला बूस्टर डोस 8 आठवड्यानंतर आणि दुसरा बूस्टर 16 आठवड्यानंतर द्यावा. ही लस कोंबड्यांना पाणी, खाद्य किंवा डोळ्यामधून देता येतं. R2B लस वयाच्या 60व्या आठवड्यात इंजेक्शनाद्वारे पंखांमधून द्यावी. अचानक आजाराची लक्षणं दिसायला लागली तर लगेच राणीखेत F1 दिल्यास 24 ते 48 तासात कोंबड्यांमध्ये सुधारणा झालेली आपल्याला दिसून येते. यावर प्रतिबंधक उपाय म्हणून आपल्या सर्व कुक्कुटपालक बांधवांना माहिती असणं आवश्यक आहे की शेडमध्ये स्वच्छता राखावी, आजाराने मेलेल्या कोंबड्या जाळून टाकाव्यात, बाहेरच्या व्यक्तींना फार्मवर प्रवेश देऊ नये, त्याचप्रमाणे निदान झाल्यावर आजारी कोंबड्या वेगळ्या कराव्यात, त्यांच्या खाद्यपाण्याची व्यवस्था करावी. कुक्कुटपालन सुरू करण्यापूर्वी शेडमधली हवा, आर्द्रता आणि तापमान तपासून घ्यावे. कुक्कुटपालन शेड, भांडी, इन्क्युबेटर आणि साठवणुकीची जागा यांच्यामध्ये जंतुनाशक औषधाची फवारणी करावी. शेडसमोर पाय डुंबविण्यासाठी छोटे पाण्याचे टाके असावे, त्यामध्ये जंतुनाशक टाकलेले असावे. 2 शेडमधील अंतर कमीत कमी 100 फूट असावे, जेणेकरून आजाराचा प्रसार होणार नाही. आजाराचा प्रादुर्भाव माणसांना देखील होतो. यामध्ये डोळे येणे हा आजार होतो. त्यामुळे शेडमध्ये काम करताना मानवी आरोग्याच्या सुरक्षेकडे लक्ष देणेसुद्धा फार गरजेचे आहे. अशा प्रकारे आपण मानमोडी आजारापासून आपल्या कोंबड्यांना दूर ठेवू शकतो.
1: अगं राधे, चल म्हणलं बिगिन पाराकडे.
2: अगं शेवंते, अगं निघाले निघाले बरं का. अगं पण एवढं बिगिन बोलवलं, जायचं कुठं?
1: अगं आपल्याला पाराकडे जायचं आहे, कारण आपला जो कार्यक्रम आहे आपल्या पशुधनासाठीचा, तो म्हणजे लक्ष्मीचा गोठा.
2: अगं होय होय, असं म्हणणं आपल्याला लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये जायचं. पण शेवंता, मला एक प्रश्न पडला, या लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये काय असणार आहे?
1: आता काय असणार आहे म्हणजे माहिती का राधे, लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमा अंतर्गत की नाही, पशुतज्ञ आपल्या पशुधनाविषयी, मग आपलं कोणतं बी का पशुधन असं ना, मग शेळी असो, गाय असो, म्हैस असो, कोंबडी असो, या समद्याच्या एकंदरीत गोठ्याचं असेल, चाऱ्याचं असेल, हे ऋतुमानानुसार कशी काळजी घ्यायची हे समद आपल्याला की नाही, पशुतज्ञ माहिती सांगणार आहेत. आणि राधा वहिनी आणि शेवंता वहिनी मस्त अशा संवादाच्या मार्फत ही माहिती साहेबाकडनं जाणून घेणार आहेत. आणि पाहि राधे, या समद्या पशुधनाच्या उत्पादनाच्या मार्फत आपल्याला पैशाच्या स्वरूपात लक्ष्मीच प्राप्त होती का नाही?
2: अगो होय, तर
1: म्हणून तर त्याला म्हणलेलं हाय
3: लक्ष्मीचा गोठा.
2: तेव्हा मंडळी ऐकायला विसरू नका, दर बुधवारी सायंकाळी 7:30 लक्ष्मीचा गोठा हा कार्यक्रम
1: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
0: शेतकरी बंधनो, आता जाणून घेऊयात मुख्य प्रकल्प समन्वयक ग्रामीण कृषी मोसम सेवा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याकडून प्राप्त कृषी सल्ला. कापूस पिकाच्या लागवडीसाठी वाण निवडताना जमीन आणि हवामान, कोरडवाहू किंवा बागायती, लागवडीचा प्रकार आणि वाणांचे गुणधर्म याचा विचार करून वाणांची निवड करावी. BT कपाशीमध्ये कापूस अधिक तूर, कापूस अधिक सोयाबीन 1:1, कापूस अधिक मूग 1:1, रुंद ओळीमध्ये कापूस अधिक मूग 1:2, कापूस अधिक उडीद 1:1 ही आंतरपीक पद्धती घेतल्यास फायदेशीर ठरते. तूर पिकाच्या पेरणीसाठी BDN 711, BDN-716, BDN-2013-41 गोदावरी, BDN-2013-2, BSMR-736, BSMR-853 वैशाली, BDN-2, BDN-708 अमोल, PKV तारा इत्यादी वाणांचा वापर करावा. तुरीचे उत्पादन वाढवण्यासाठी तसेच जमिनीची उत्पादकता राखण्यासाठी तूर अधिक बाजरी 2:4, तूर अधिक सोयाबीन
2: किंवा मूग किंवा उडीद एकास दोन किंवा दोनास चार असे ओळीचे प्रमाण ठेवून फायदेशीर

आंतरपीक पद्धतीचा वापर केल्यास अधिक फायदा होतो. मूग पेरणीसाठी BM 2002-1, BM-2003-2 कोपरगाव, BM-4 BPMR-145, फुले सुवर्णा, फुले चेतक, फुले मूग 2 इत्यादी वाणांचा वापर करावा आणि उडीद लागवडीसाठी BDU-1 TAU-1 फुले राजन, फुले वसू TPU-4 इत्यादी वाणांचा वापर करावा. आंतरपीक म्हणून मूग किंवा उडीद या पिकांना विशेष महत्त्व प्राप्त आहे. हे दोन्ही पीक तूर ज्वारी कपाशीत आंतरपीक म्हणून घेता येतात. भुईमूग पिकाच्या लागवडीसाठी SB-11 JL-24 LGN-2 मांजरा TAG-24 TG-36 TLG-45 LGN-1 LGN-113 इत्यादी वाणांचा वापर करावा. मका पिकाच्या पेरणीसाठी नवज्योत मांजरा DMH-107 KH-94-51 MHH-प्रभात करवीर JK-24-92 महाराजा युवराज इत्यादी वाणांचा वापर करावा. नवीन केळीबाग लागवडीसाठी Grand 9 अर्धापुरी बरसाई श्रीमंती फुले प्राईड इत्यादी जातींचा वापर करावा. पूर्वी लागवड केलेल्या बागेत आंतरमशागतीची कामे पूर्ण करून घ्यावीत. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटिकेतूनच रोपांची खरेदी करावी. नवीन लागवड केलेल्या केळी झाडांना काठीचा आधार द्यावा. केळीबागेस आवश्यकतेनुसार पाणी द्यावं. नवीन आंबाबाग लागवडीसाठी केसर, पायरी, तोतापुरी, नीलम, सिंधू, साई, सुगंध, वनराज, लंगडा, रत्ना, परभणी भूषण, निरंजन, मल्लिका, दशहरी इत्यादी जातींचा वापर करावा. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटिकेतूनच रोपांची खरेदी करावी. आंबाबागेस आवश्यकतेनुसार पाणी द्यावं. नवीन सीताफळ बाग लागवडीसाठी बालानगर TP-7 धारूर-6 अर्का सहान इत्यादी जातींचा वापर करावा. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटिकेतून रोपांची खरेदी करावी. पाण्याची उपलब्धता असलेल्या शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाची गादे वाफ्यावर रोपे तयार करण्यासाठी बी टाकले नसल्यास टाकून घ्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी. वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता नवीन लागवड केलेल्या आणि लहान वेलवर्गीय झाडांना काठीने आधार द्यावा. पाण्याची उपलब्धता असलेल्या शेतकऱ्यांनी हंगामी फुलपिकाच्या लागवडीसाठी गादे वाफ्यावर बी टाकून रोपे तयार करावी. वादळी वाऱ्या पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी. तुरळक ठिकाणी वादळी वारा पावसाची शक्यता असल्यामुळे चेतावणीच्या काळात जनावरे शक्यतो चराव्यास बाहेर नेऊ नयेत. जनावरांना उघड्यावर सोडू किंवा बांधू नयेत. निवाऱ्याच्या ठिकाणी बांधावं आणि पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. पशुधनास खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवावं. ट्रॅक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे आणि पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये. तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोशाला बांधू नये. पशुधनास मुबलक प्रमाणात हिरवा चारा, प्रथिनयुक्त खनिज मिश्रण आणि मीठयुक्त खाद्य द्यावं. शेतकरी बंधूंनो, सदन कृषी सल्ला हा मुख्य प्रकल्प समन्वयक ग्रामीण कृषी मौसम सेवा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याकडून प्राप्त झाला.

0: कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून तसंच एफ एम बँड 102 MHz प्रसारित करण्यात आला.
1: नमस्कार श्रोते हो, हे आकाशवाणी आहे. हे केवळ शब्द नाही तर गेल्या 9 दशकांपासून प्रत्येक भारतीयाच्या मनात उमटणार एक भाव विश्व आहे. काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण आमचा आवाज मात्र तोच राहिला. आता आकाशवाणी केवळ रेडिओवर नाही तर तुमच्या मोबाईल मध्ये आणि डिजिटल जगातही तितकीच सक्षम आहे. आकाशवाणीचा हा 90 वर्षांचा गौरवशाली प्रवास, परंपरेचा सन्मान आणि नव्या युगाची साथ. बहुजन हिताय, बहुजन सुखाय, आकाशवाणी देशाचा आवाज, तुमचा आणि आमचा सोबती. आणि हाच आकाशवाणीचा 90 वर्षाचा गौरवशाली प्रवास. तेव्हा समस्त श्रोत्यांना आकाशवाणी 90 वर्षाच्या गौरवशाली वर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

0: आणि या गीताबरोबर शेतकरी बंधूंनो आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा कार्यक्रमातून मी शेवंता वहिनी
1: आणि मी राधा वहिनी
0: आम्ही दोघी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या कार्यक्रमामध्ये, तोपर्यंत
1: नमस्कार.
2: शेतशिवार आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी.

0: श्रोते हो, दर शनिवारी प्रसारित होणारा सुरो का मेला या कार्यक्रमासाठी आपल्याला दूरध्वनी करायचा आहे दर बुधवारी दुपारी 12:30 ते या वेळेत 220-890 या दूरध्वनी क्रमांकावर.
1: आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दर शनिवारी सकाळी 11:35 तेव्हा जरूर ऐका
2: सुरो का मेला.
0: आणि श्रोते हो, या कार्यक्रमात तुमच्या आवडीच्या बहारदार अशा गीताची फरमाइश तुम्हाला करायची आहे, मग ते गाणं मराठी असो, हिंदी असो,
1: भक्तिगीत असो किंवा भावगीत असो.
0: चला तर मग श्रोते हो, आता तयार व्हा तुमच्या आवडीच्या फरमाइश गीतासाठी.
1: तेव्हा ऐकत रहा सुरो का मेला हा कार्यक्रम
0: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
3: श्रोते हो, सर्वसामान्य लोकांपर्यंत माहिती, सांस्कृतिक कार्यक्रम, दररोजच्या बातम्या, चालू घडामोडी, संगीत, नाटकं, मुलाखती आणि शैक्षणिक कार्यक्रम, तसंच ग्रामीण आणि शेतकरी वर्गांसाठी विशेष प्रसारण आणि आपत्तीच्या वेळी तात्काळ माहिती देणारं महत्त्वाचं माध्यम म्हणजे तुमचं आणि आमचं सर्वांचं लाडकं आकाशवाणी. तेव्हा श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या गौरवशाली प्रवासानिमित्त सर्व श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा.

0: अगं राधे, चल म्हणलं बिगिन पाराकडे.
1: अगं शेवंते, अगं निघाले निघाले बरं का. अगं पण एवढं बिगिन बोलवलं, जायचं कुठं?
0: अगं आपल्याला पाराकडे जायचं आहे, कारण आपला कार्यक्रम आहे आपल्या पशुधनासाठीचा, तो म्हणजे लक्ष्मीचा गोठा.
1: अगं होय होय, असं म्हणणं आपल्याला लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये जायचं. पण शेवंता, मला एक प्रश्न पडला, या लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये काय असणार आहे?
0: आता काय असणार आहे म्हणजे माहिती का राधे, लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमा अंतर्गत की नाही, आपल्याला पशुतज्ञ आपल्या पशुधनाविषयी, मग आपलं कोणतं बी का पशुधन असं ना, मग शेळी असो, गाय असो, म्हैस असो, कोंबडी असो, या समद्याच्या एकंदरीत गोठ्याचं असेल, चाऱ्याचं असेल, हे ऋतुमानानुसार कशी काळजी घ्यायची, हे समद आपल्याला की नाही पशुतज्ञ माहिती सांगणार आहेत. आणि राधा वहिनी आणि शेवंता वहिनी मस्त अशा संवादाच्या मार्फत ही माहिती साहेबाकडनं जाणून घेणार आहेत. आणि पाहि राधे, या समद्या पशुधनाच्या उत्पादनाच्या मार्फत आपल्याला पैशाच्या स्वरूपात लक्ष्मीस प्राप्त होती का नाही?
1: अगं होय तर,
0: म्हणून तर त्याला म्हणलेलं हाय
1: लक्ष्मीचा गोठा. तेव्हा मंडळी ऐकायला विसरू नका, दर बुधवारी सायंकाळी 7:30 लक्ष्मीचा गोठा हा कार्यक्रम
0: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229 किलोमीटर अर्थात 1305 किलो हर्ट्स वर, तसंच FM बँड 102 MHz वर. यानंतर ठिकाण वाजून 5 मिनिटांनी राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून दिलं जाईल, ते आम्ही सहक्षेपित करीत आहोत. तत्पूर्वी

0: रागांवर आधारित सुमधुर गीतांचा कार्यक्रम राग एक रंग अनेक दर गुरुवारी सकाळी 11:10 राग एक रंग अनेक
1: जनजनची आवाज प्रत्येक हृदयाजवळ म्हणजेच प्रत्येक नागरिकाचा आवाज बनणारे आणि त्यांच्या जीवनाशी जोडलेले माध्यम म्हणजे आकाशवाणी. तेव्हा सर्व श्रोत्यांना आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या गौरवशाली प्रवासानिमित्त हार्दिक

0: कार्यक्रमात आपण ऐकणार आहात.
1: अस म्हणजे आता कार्यक्रम जाणार आवड बळीराजाची प्रत्येक गुरुवारी.
0: बराबर,
1: ऐकायला विसरू नका शेतकरी बंधूंनो, श्रोते मित्रांनो, सुंदर असा कार्यक्रम आवड
0: बळीराजाची शेत शिवार या कार्यक्रमा अंतर्गत
1: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

0: जाते। श्रोते हो, तुमच्या गोष्टी, तुमच्या आठवणी आणि तुमच्यासाठी निवडलेली गाणी घेऊन येतो कार्यक्रम सुरंगा मेला, आकाशवाणी परभणी FM 102 MHz वर दर शनिवारी 11:35
1: विमान कंपन्यांना इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी 10,000 कोटींच्या स्थिरीकरण निधीला मंजुरी देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. हा फिरता निधी असून यामुळे इंधनाचे दर स्थिर ठेवायला मदत होईल. विमान वाहतूक परिसंस्थेवर अवलंबून 77 लाख नोकऱ्यांना यामुळे संरक्षण मिळेल असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं.
2: ATF प्राइस स्टेबिलाईझेशन फंड में एक सेल्फ सस्टेनिंग रिवॉल्विंग फंड बनाया गया. ATF प्राइस फॉर द एयरलाइन कैरियर्स हु वांट टू पार्टिसिपेट इन दिस, उनको एक स्टेबल ATF प्राइस अभी करंट क्राइसिस के दौरान मिलेगा. इससे हमारे एंटायर एविएशन सेक्टर में करीब 70 लाख से अधिक जो जॉब्स हैं, जिनके ऊपर इम्पैक्ट पड़ना आरंभ होने लगा था बिकॉज ऑफ द स्ट्रेस इन द सेक्टर, वो इससे सिग्निफिकेंटली मिटिगेट होगा.
1: पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विमान इंधनाचे दर मे महिन्यात 2.5 पटीने वाढून 142 रुपये प्रतिलिटर इतके झाले आहेत. या निर्णयानुसार इंधनाचे दर स्थिर राहावे यासाठी तेल विपणन कंपन्यांना 10,000 कोटी रुपये बिनव्याजी दिले जाणार आहेत. याशिवाय नवी दिल्लीतल्या जुन्या बस आणि ट्रक बदलण्यासाठी राष्ट्रीय राजधानी क्षेत्र नियोजन मंडळाला सहाय्य करण्यासाठीच्या योजनेलाही आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. याची अंमलबजावणी दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांच्या सहकार्यानं केली जाईल. दिल्ली राजधानी क्षेत्रातलं प्रदूषण कमी करणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. रामेश्वर ते पारादीप या 163 किलोमीटर सागरी किनारी मार्गालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. याला 8,300 कोटी रुपये खर्च येईल असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. नवाचार मंत्र या मोहिमेची सुरुवात कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री जयंत चौधरी यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्ली इथं झाली. देशभरात तळागाळातल्या नवोन्मेषकांना शोधणं, त्यांना मार्गदर्शन करणं आणि त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी त्यांना मदत करणं हे या मोहिमेचं उद्दिष्ट आहे. या नवोन्मेषकांना उद्योगपती, तज्ज्ञ, वाहतूकदार यांच्याशी जोडणं यामुळे शक्य होणार आहे. यासाठी स्किल इंडिया डिजिटल हबवर नोंदणी सुरू झाली असून नवोन्मेषकांनी जास्तीत जास्त नोंदणी करावी असं आवाहन चौधरी यांनी केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत नेपाळच्या राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष रवी लामिछाने यांची भेट घेतली. नेबरहूड फर्स्ट या भारताच्या धोरणाअंतर्गत नेपाळ हा एक महत्वाचा घटक असल्याचं मोदी या भेटीनंतर समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाले. दोन्ही देशांमधल्या विशेष आणि बहुआयामी संबंधांना अधिक उंचीवर नेण्यासाठी भारत नवीन सरकारबरोबर सहकार्य करायला उत्सुक असल्याचंही मोदी म्हणाले. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते डी के शिवकुमार यांनी आज बंगळुरू इथं झालेल्या सोहळ्यात कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर डॉ जी परमेश्वर हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या दोघांसह के एच मनियाप्पा, के जे जॉर्ज, एम बी पाटील, रामलिंग रेड्डी, सतीश जारकीहोळी आदी 14 आमदारांना राज्यपाल थावरचंद गेहलोत मंत्रिमंडळाची शपथ दिली. या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे

लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, के सी वेणुगोपाळ हे उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डी के शिवकुमार यांचं मुख्यमंत्रीपदून शपथ घेतल्याबद्दल समाज माध्यमांवरच्या संदेशाद्वारे अभिनंदन केलं आहे. केंद्र सरकार कर्नाटक सरकारबरोबर मिळून काम करेल असं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तृणमूल काँग्रेसच्या पश्चिम बंगाल विधिमंडळ पक्षात आज 28 वर्षात पहिल्यांदाच फूट पडली. पक्षाच्या 89 पैकी 58 आमदारांच्या गटानं स्वतःला खरा तृणमूल काँग्रेस पक्ष असं जाहीर केलं आणि या आमदारांचा पाठिंबा असलेल्या रिताब्रत बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याचं पश्चिम बंगाल विधानसभेच्या अध्यक्षांनी जाहीर केलं. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यापूर्वीच रिताब्रत यांना पक्षातून काढून टाकलं आहे. तरी या गटाच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून ममता बॅनर्जी यांनीच काम करावं असं आवाहन रिताब्रत बॅनर्जी यांनी केलं आहे. राज्याबाहेर असलेल्या आणखी 2 आमदारांचा पाठिंबा या गटाला असल्याचा दावा रिताब्रत यांनी केला आहे. शोभादेव चट्टोपाध्याय यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्याच्या प्रस्तावाच्या विरोधातून या बंडाला सुरुवात झाली. इराणी फौजांनी आज कुवेतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवासी टर्मिनलवर केलेल्या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू झाला आणि 63 जण जखमी झाले. या हल्ल्यामुळे या विमानतळावरच्या विमान वाहतुकीवर परिणाम झाला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. त्यांनी कुवेत आणि बहरीनमध्ये विविध ठिकाणी क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे हल्ले केले. भारतीय नागरिकांच्या मृत्यूबद्दल परराष्ट्र मंत्रालय आणि कुवेतमधल्या दूतावासानं भारतीयांच्या मृत्यूबद्दल निषेध व्यक्त केला आहे. मृत नागरिकांच्या आणि जखमींच्या मदतीसाठी दूतावास कुवेत प्रशासनाबरोबर संपर्कात आहे असं दूतावासानं समाज माध्यमांवरल्या संदेशात म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांच्याविषयी अपशब्द उच्चारल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्याचवेळी नेतन्याहू यांच्यासोबतचे संबंध मजबूत असून त्यांच्याशी अजूनही संपर्कात असल्याचं ट्रम्प म्हणाले. इराणसोबत शस्त्रसंधीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी अपशब्द उच्चारले होते. इराणचे सर्वोच्च नेते मुज्ताबा खोमेनी यांच्यासोबत शस्त्रसंधीची चर्चा सुरू आहे. तरी हे युद्ध कधी संपेल किंवा होर्मुझची सामुद्रधुनी कधी खुली होईल याबाबत निश्चित तारीख सांगायला ट्रम्प यांनी नकार दिला. कदाचित सप्टेंबरपर्यंत ही सामुद्रधुनी बंद राहील अशी शक्यता त्यांनी वर्तवली. राज्य सरकार आणि प्रसारभारती मुंबईमध्ये एकात्मिक चित्रपट आणि दूरदर्शन मीडिया हब स्थापन करणार आहे. मालाड इथल्या प्रसारभारतीच्या 278 एकर जागेपैकी सुमारे 150 एकर क्षेत्रावर चित्रपट नगरीसोबत हा संयुक्त विकास प्रस्तावित आहे. यासाठी विशेष कंपनी स्थापन करायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मान्यता दिली. या प्रस्तावित मीडिया हबमध्ये अत्याधुनिक चित्रपट स्टुडिओ, आंतरराष्ट्रीय दर्जाचं फिल्म आणि संगीत प्रशिक्षण केंद्र यासह माहिती तंत्रज्ञान आणि इतर सुविधा देखील उपलब्ध असणार आहेत. व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्रपती डेल्सी एलिओना रॉड्रिग्ज गोमेज यांचं आज नवी दिल्लीत आगमन झालं. त्या 5 दिवसांच्या भारत भेटीवर आल्या आहेत. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत अग्रमानांकित अरिना साबालेंकाला पराभवाचा धक्का बसला. डायना श्रायडरनं तिच्यावर 3-6, 7-5, 6-0 अशी मात केली. पहिला सेट 6-3 जिंकून घेतलेली आघाडी टिकवून ठेवण्यात अरिनाला अपयश आलं. तिसऱ्या सेटमध्ये अरिनाला एकही गेम जिंकता आला नाही आणि डायनानं निर्विवाद वर्चस्व गाजवत सामना आपल्या नावावर केला. याआधीच्या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यामध्ये माया वालिन्स्का हिनं अॅना कालिन्स्काया हिच्यावर 7-6, 7-3 अशी मात दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विमान कंपन्यांना इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी 10,000 कोटींच्या निधीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीमध्ये 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. डी के शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षामध्ये फूट आणि
इराणी फौजांनी कुवेतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर

0: झालेल्या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेत. लोकसंगीत आज या कार्यक्रमात ऐकूया भीमाजी दासगुडे आणि सहकारी यांनी गायलेले अभंग.

लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज आपण भीमाजी दासगुडे आणि सहकारी यांनी गायलेले अभंग ऐकले. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

हे गीत दशरथ पुजारी आणि प्रमिला दातार यांनी गायलं होतं. गीत आणि संगीत होतं यशवंत देव यांचं. भावधारा कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

ही गजल होती इलाही जमादार यांची आणि गायली होती अच्युत ठाकूर यांनी. याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आज रात्री 10 वाजता आपण ऐकणार आहोत के शिवकुमार यांचं व्हायोलिन वादन राग हंसध्वनी. त्यानंतर रात्री 10:30 वाजता विदुषी प्रभा अत्रे यांचं गायन राग जय जयवंती. थोड्याच वेळात 9:15 सुरुवातीला समाचार संध्या, त्यानंतर 9:00 न्यूज ॲट 9, अनुक्रमे हिंदी आणि इंग्रजीतली ही दोन्ही बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय है. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

0: श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात के शिवकुमार यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग हंसध्वनी ऐकलात. यांना तबला साथ दिली होती राजेंद्र अंतरकर यांनी.
1: हे काय हो मुंबई बंदर उमदा, कोट्यवधी फिरतात जहाजे, अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे. ग ग ग ग माझा राजा तूर, माझा सर्जा तूर, हे हे हे हे हे हे.
2: तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5star हॉटेलची गोष्ट.
3: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
2: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर.
4: कष्टले हे मुंबई घडताना.
0: श्रोते हो, रात्रीचे 10:30 होत आहे. सादर करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात विदुषी प्रभा अत्रे यांनी गायलेला राग जय जयवंती. विलंबित बंदिश आहे 1 आणि द्रुत बंदिश आहे 3. यांना तबला साथ दिली आहे राजेंद्र अंतरकर यांनी आणि हार्मोनियमची साथ आहे अनंत राणे यांची. तर ऐकूया विदुषी प्रभा अत्रे यांनी गायलेला राग जय जयवंती.

श्रोते हो, आताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी प्रभा अत्रे यांनी गायलेला राग जय जयवंती ऐकला. त्यांना तबला साथ दिली होती राजेंद्र अंतरकर यांनी आणि हार्मोनियमची साथ होती अनंत राणे यांची. श्रोते हो, ठीक 11 वाजता आपण ऐकणार आहात हिंदी समाचार आणि 11:05 इंग्रजी समाचार. ही दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रक्षेपित होतील. आम्ही ती सहक्षेपित करीत आहोत.